हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल. या छोट्याशा सुंदरशा गाण्यानंतर मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि येस, वेलकम बॅक टू आवर सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. आणि आपल्या आजच्या सेगमेंटमध्ये आज सुरुवात करूयात. आणि आजच्या दिवशी कोणत्या महत्वाच्या घटना घडून गेल्या होत्या, अर्थात आज 1 जून आहे, आज बऱ्यापैकी पालकांचा वाढदिवस सुद्धा असेल, आज ग्लोबल डे ऑफ पॅरेंट्स सुद्धा आहे. तर आज नजर टाकूयात की आज कोणत्या महत्वाच्या घटना घडून गेल्या होत्या. तर आजच्याच दिवशी 1792 मध्ये केंटकी अमेरिकेचे 15वे राज्य बनले होते. 1796 मध्ये टेनेसी हे अमेरिकेचे 16वे राज्य बनले. 1831 मध्ये सर जेम्स रॉस यांनी पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर ध्रुवाचे स्थान निश्चित केले. 1929 मध्ये विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही शांताराम आणि केशवराव धायबर यांनी कोल्हापुरात प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली. 1930 मध्ये दख्खनची राणी डेक्कन क्वीन ट्रेन मुंबई पुणे दरम्यान सुरू झाली. 1945 मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची स्थापना करण्यात आली. 1959 मध्ये द. जा. कर्वे हे पुणे विद्यापीठाचे 3रे कुलगुरू झाले. 1961 मध्ये US फेडरल कम्युनिकेशन कमिशनने जगातील पहिल्या स्टिरिओ FM प्रसारणासाठी परवानगी दिली. 1996 मध्ये भारताचे 11वे पंतप्रधान HD देवगौडा यांनी सूत्रे हाती घेतली. 2001 मध्ये नेपाळचे राजे वीरेंद्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह 11 जणांची युवराज दीपेंद्र यांनी निर्घृण हत्या केली. 2003 मध्ये चीनमधील भव्य थ्री गॉर्जेस धरणात पाणीसाठा सुरू झाला. 2004 मध्ये रमेशचंद्र लाहोटी यांनी भारताचे 35वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. 1842 मध्ये सत्येंद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय सनदी अधिकारी यांचा जन्म झाला. 1843 मध्ये फिंगरप्रिंटचे जनक हेन्री फॉल्स यांचा जन्म झाला. मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचा जन्म 1872 झाली आजच्याच दिवशी झाला. जेट इंजिन विकसित करणारे फ्रँक व्हाईट यांचा जन्म आजच्याच दिवशी 1907 मध्ये झाला. अमेरिकन अभिनेत्री मेरिलिन मन्नो यांचा जन्म आजच्याच दिवशी 1926 मध्ये झाला. हिंदी चित्रपट अभिनेत्री फातिमा रशीद उर्फ नर्गिस दत्त यांचा जन्म आजच्याच दिवशी 1929 मध्ये झाला. मॅक्लॅरन ग्रुपचे संस्थापक रॉन डेनिस यांचा जन्म आजच्याच दिवशी 1947 मध्ये झाला. इंग्लिश बुद्धिबळपटू नायगिल शॉर्ट यांचा जन्म आजच्याच दिवशी 1965 मध्ये झाला. हिंदी चित्रपट अभिनेता आरमाधवन यांचा जन्म आजच्याच दिवशी 1970 मध्ये झाला. भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक यांचा जन्म आजच्याच दिवशी 1985 मध्ये झाला. तर आजच्याच दिवशी भारतीय धार्मिक नेते स्वामीनारायण यांचं निधन 1830 मध्ये झालं. अमेरिकेचे 15वे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकॅनन यांचं निधन आजच्याच दिवशी 1868 मध्ये झालं. न्यूयॉर्क हेरॉल्डचे संस्थापक जेम्स गार्डन बेनेट यांचं निधन आजच्याच दिवशी 1872 साली झालं. प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक श्री प्रादकृष्ण कोलटकर यांचं निधन आजच्याच दिवशी 1934 मध्ये झालं. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर यांचं निधन आजच्याच दिवशी 1944 मध्ये झालं. जर्मन ऑस्ट्रियन बहीण पॉड हिटलर यांचं निधन आजच्याच दिवशी 1960 मध्ये झालं. दुसऱ्या महायुद्धात शेकडो ज्यू लोकांची कत्तल करणाऱ्या या जर्मन सेनापतीला, अर्थात जर्मन सेनापती अॅडॉल्फ आईकमॅन यांना इस्रायलमध्ये फाशी देण्यात आली. अंध मुकबधीर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती आणि समाजसेविका हेलन केलर यांचं निधन आजच्याच दिवशी 1968 मध्ये झालं. हिंदी मराठी चित्रपट अभिनेते नाना पळशीकर यांचे निधन आजच्याच दिवशी 1984 मध्ये झालं. दिग्दर्शक, पटकथाकार आणि लेखक KA अब्बास यांचं निधन आजच्याच दिवशी 1987 मध्ये झालं. भारताचे 6वे राष्ट्रपती, लोकसभेचे 4थे सभापती, केंद्रीय मंत्री व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नीलम संजीव रेड्डी यांचं निधन आजच्याच दिवशी 1996 मध्ये झालं. ज्येष्ठ साहित्यिक गोनी दांडेकर यांचं निधन 1998 मध्ये आजच्याच दिवशी झालं. वोव क्राफ्टचे निर्माते ख्रिस्तोफर कॉकेरेल यांचं निधन आजच्याच दिवशी 1999 मध्ये झालं. एकपात्री कलाकार मधुकर महादेव टिल्लू यांचं निधन आजच्याच दिवशी 2000 मध्ये झालं. नेपाळचे राजे वीरेंद्र यांचे निधन 2001 मध्ये आजच्याच दिवशी झाले. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट कप्तान यांचं विमान अपघातात निधन, अर्थात तो आहे हेन्सी क्रोनियन, यांचं निधन 2002 मध्ये झालं. लोकसत्ता दैनिकाचे माजी संपादक आणि पत्रकार माधव गडकरी यांचं निधन आजच्याच दिवशी 2006 मध्ये झालं. तर आज आहे जागतिक तंबाखू विरोध दिन. 2012 मध्ये UN जनरल असेंब्लीने पहिला जागतिक पालक दिवस सुद्धा घोषित केला. तेव्हापासून हा दिवस सुद्धा जो आहे हा साजरा केला जातो. तर आजच्याच दिवशी आपण आपले जे पालक आहेत, ज्यांच्यामुळे आपण
या जगामध्ये आलो, आपण या एका जीवनाचा आपल्या ते महत्वपूर्ण भाग आहेत आणि या दिवशी पालकांचा मान सन्मान केला जावा म्हणून हा जो दिवस आहे हा साजरा केला जातो. तर श्रोते हो, आजच्या दिवशी कोणत्या महत्वाच्या घटना घडून गेल्या होत्या याकडे आपण एक नजर टाकली. पुढे एक पळविण्यापूर्वी आपण एक छोटंसं सुंदरसं गाणं ऐकणार आहोत. अर्थात करीना कपूर आणि शाहिद कपूर या सुपरहिट जोडीवरचं हे गाणं आहे आणि चित्रपट आहे जब वी मेट आणि अर्थात गाणं आहे ये इश्क आहे. कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपण आता सेगमेंटमध्ये पुढे वळूयात, मुंबई लोकल विथ आरजे कोमलच्या सेगमेंटमध्ये पुढे जाऊयात. आणि आजच्या फिटनेस मंत्रामध्ये आरजे कोमल तुम्हाला काही हेल्दी टिप्स सांगणार आहे. आणि मला नक्कीच शक्यता आहे, म्हणजे मला नक्कीच खात्री आहे की या हेल्दी टिप्स तुम्हाला नेहमी उपयोगाच्या पडत असतील. बरं, खरं तर आज मंडे आहे, मन नसतानाही सगळ्यांना वीकेंड संपून जे आहे ते कामावर जावं लागतं. तर डोंट वरी, तुमच्या सगळ्यांना फ्रेश करायला आणि तुमचा मूड जो आहे तो अगदी फ्रेश टवटवीत, ताजा टवटवीत आणि हॅपनिंग करायला मी आरजे कोमल सज्ज झालेली आहे. तर वेलकम बॅक टू आर न्यू सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. आणि आता सेगमेंटमध्ये पुढे वळूयात. डोक्यात विचार असतात आणि मध्यरात्री आपल्याला जाग येते आणि आपल्याला झोपही लागत नाही, तर चटकन झोप येता येईल यासाठी आपण काय करू शकतो यावरती आपण एक छान नजर टाकणार आहोत. आणि त्या काही हेल्दी टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. चांगली झोप लागणं हे सध्या खूप कठीण होत चाललं आहे. लोकांना पडल्याबरोबर लगेच झोप येत नाही, त्यांना बराच वेळ जागं राहावं लागतं, तेव्हा कुठे मध्यरात्री झोप येते आणि सकाळी लवकर उठावं लागतं. त्यामुळे 8 तासांची झोप ही होतच नाही. झोपेच्या कमतरतेमुळे थकवा जास्त येतो तर कधी अशक्तपणा जाणवतो. चांगली झोप येण्यासाठी कोणत्या 7 टिप्स आहेत त्या मी तुम्हाला सांगते. रोज एकाच वेळी उठायचंय, रोज एकाच वेळी झोपून एकाच वेळी उठा. दिवसभरातील व्यायाम आणि जेवणाची वेळ नक्की ठेवा, त्यामुळे रोज त्याच वेळी झोप लागण्यास मदत होईल. दुसरं आहे झोपेशी संबंधित माहिती आणि ट्रेनिंग. चांगल्या झोपेसाठी तुमच्या काही सवया बदलाव्या लागतील. रात्रीच्या वेळी मोबाईल, लॅपटॉप आणि अर्थात ब्ल्यू रेज पासून म्हणजेच ब्ल्यू लाईट पासून दूर राहायचंय. योग्य वेळी व्यायाम करायचे आणि रात्री उशिरा जेवण जे आहे ते टाळायचंय. झोपण्यासाठी योग्य वातावरण तिथे असणं गरजेचं आहे. चांगल्या झोपेसाठी शांत आणि अंधार असलेली खोली निवडा. बाहेरून खूपच आवाज येत असेल तर खिडक्या झोपण्याच्या वेळी उघड्या न ठेवता लावून घ्या. खोलीचं तापमान जे आहे ते 18 ते 22 डिग्री सेल्सिअस मध्ये ठेवा. डोळे मिटून मनातल्या मनात 100, 99, 98 अशी उलटी आकडेवारी मोजा. या युनिक ट्रिकमुळे मेंदूतील विचारचक्र थांबते आणि मेंदूला झोपेचे संकेत मिळतात. अनेकदा उद्यांच्या कामामुळे, चिंतेमुळे झोप येत नाही, अशावेळी झोपण्यापूर्वी 5 मिनिटं एका डायरीत मनात येणारे सर्व विचार किंवा उदा करायच्या गोष्टी कागदावर लिहा. यामुळे मन जे आहे ते तुमचं हलकं होतं. 6वा उपाय आहे पायांना कोमट तेलानं मसाज करायचे. झोपण्यापूर्वी 5 मिनिटं तळवे कोमट खोबरेल तेलानं किंवा तिळाच्या तेलानं मसाज करायचे. आयुर्वेदामध्ये याला पादांब्यग म्हणतात. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण जे आहे ते सुधारते आणि थकवा जो आहे तो दूर होतो. 7वा आणि अगदी सोपा उपाय श्वसनाचा नियम. हा उपाय मनाला शांतता देणारा मानला जातो. यासाठी 4 सेकंद नाकानं श्वास घ्या, त्यानंतर 7 सेकंद श्वास रोखून धरा आणि शेवटी 8 सेकंद तोंडातून हळूहळू श्वास बाहेर सोडा. ही क्रिया 4 वेळा केल्यास शरीरातील ताण कमी होऊन लगेच झोप येण्यास मदत होते. तर मला असं वाटतंय ज्यांना कोणाला झोप येत नाही, झोपेचे सतत प्रॉब्लेम्स आहेत, रात्री झोप येत नाही, सकाळी जाग येत नाही, असं जर तुमचं जर काही चक्र फिरत असेल तर या ज्या काही हेल्दी टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्या नक्की तुम्ही करून पहा. तर अर्थात काय काय आहे पुरत एकदा रिकॅप करूयात आपण. तर तुमच्या झोपेची वेळ फिक्स पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला झोपणार आहात त्याच वेळेला उठायचंय, म्हणजे सकाळी त्याच वेळेला उठायचंय, म्हणजे हा जो एक तुमचा जे शेड्यूल ठरलेला आहे, म्हणजे तुम्ही जर सकाळी 7 वाजता उठताय आणि रात्री 11 वाजता झोपताय, तर दररोज रात्री तुम्हाला 11 वाजता झोपायचं आणि सकाळी 7 वाजता उठायचंय. म्हणजे जेणेकरून काय की तुमचं जे स्केड्यूल आहे ते तुम्हाला फिक्स करायचंय. त्यानंतर पुढे आहे रोज एकाच वेळी उठायचं. त्यानंतर बऱ्याच वेळेला मोबाईल ब्ल्यू रेज पासून आपल्याला लांब राहायचंय. अर्थात ऍटलीस्ट एखाद तास तरी तुम्ही मोबाईल दूर ठेवा आणि मग झोपायला जा. लिटरली तुम्ही खूप फ्रेश, तुम्हाला शांत झोप लागेल, गाढ झोप लागेल. व्यायाम करायचा आहे, रात्री उशिरा जेवणं टाळायचंय, त्यामुळे आपली डायजेस्टिव्ह सिस्टम जी आहे ती व्यवस्थित काम करत नाही. झोपण्यासाठी छान वातावरण असणारी रूम बनवायची, तर ते कसं बनवायचं, तर शांत आणि अंधार असलेली खोली निवडायची. बाहेरून खूप आवाज येत असेल तर खिडक्या बंद करायच्या. खोलीचं तापमान 18 ते 12 डिग्री सेल्सिअस मध्ये ठेवायचंय. यामुळे रूममध्ये जो आहे तो प्रचंड फ्रेशनेस जाणवतो. आणि तरीही झोप येत नसेल तर डोळे मिटून मनातल्या मनात 100, 99, 98, 97 असे जे आहे ते आकडेवारी करायचे. बरं, तुम्हाला हे उलट्या आकडे मोजायला येतात का? मला येतात. आपण डेफिनेटली एकदा ट्राय करूयात. सो येस, यानंतर माइंड डंप म्हणजे काय, तर अर्थात तुमच्या मनात जे काही विचार सुरू आहेत किंवा ज्या विचारांनी गोंधळ घातलेला आहे ते विचार जे आहेत ते जर तुम्हाला कोणी शेअर करायला असेल तर त्या व्यक्तीसोबत शेअर करा. अथवा तुम्ही डायरीमध्ये लिहून काढा की उद्या उठून तुम्हाला काय काम आहेत. ओके, जेणेकरून तुम्ही रिलॅक्स व्हाल आणि छानपणे पुन्हा एकदा छान झोपायला जाल.
पुढे आहे पायांना कोमट तेलानं मसाज करायचंय, अर्थात पाय जे आहेत आपले पार उष्णता जी आहे आपल्या शरीरातली ती बाहेर पडण्यासाठी याने मदत होते, त्यामुळे पायांना कोमट तेलानं मसाज करायचंय. आणि श्वसनाचा नियम जो आहे की 4 सेकंद नाकानं श्वास घ्यायचा आहे, त्यानंतर 7 सेकंद श्वास रोखून धरायचा आहे आणि शेवटी 8 सेकंदाने तो तोंडातून हळूहळू श्वास बाहेर सोडायचा आहे. ही क्रिया 4 वेळा केल्यानं सुद्धा शरीरातला ताण जो आहे तो कमी होतो आणि लगेच झोप येण्यास मदत होते. पण हे सगळे ट्रिक आहेत रात्रीच्या झोपेच्या वेळेला करा, दुपारी अजिबात करू नका जेणेकरून तुम्हाला सतत झोप येईल. त्यामुळे प्लीज आणि वर्क प्लेस वरती जर तुम्ही असाल आणि असं काही जर करत असाल किंवा मी आता सांगता सांगता जर करून पाहत असाल, घरी असेल तर नो प्रॉब्लेम, पण जर बाहेर असाल कामाच्या ठिकाणी असाल तर अजिबात हे लोक करू, अजिबात या गोष्टी करू नका. चला तर मग श्रोते हो, या हेल्दी टिप्स तुम्हाला कशा वाटतात नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते आमचा संपर्क क्रमांक 9167993999. बरं, याच नोटवरती आरजे कोमल आता इथेच एक छोटासा गाण्याचा ब्रेक घेणार आहे आणि अर्थात इतकं छान सगळी माहिती सांगितल्यानंतर थोडंसं मूड फ्रेश करणार आहे गाणं की तेरी मेरी कहाणी मधलं शाहिद कपूर आणि प्रियंका चोप्रा ज्यामध्ये आपल्याला दिसलेले आहेत आणि गाण्याचे बोल आहेत दॅट्स ऑल रिअली वन टू. ओके सो चला तर मग या गाण्यानंतर पुन्हा एकदा भेटूयात आपल्या सेगमेंटमध्ये मुंबई लोकल विथ आरजे कोमल. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM मुंबई लोकल विथ आरजे कोमल. आणि सेगमेंटमध्ये पुढे वळूयात. सध्या उन्हाचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे, जून महिना लागलेला आहे, तरीही पाऊस कुठे कुठेतरी अगदीच क्वचित आलेला आहे. अजून पावसाळा सुरू व्यवस्थितरित्या झालेला नाही आणि तीव्र ऊन जे आहे ते वाढत आहे. पण तीव्र उन्हामुळे डोळ्यांच्या आजारामध्ये सुद्धा वाढ झाली आहे, अल्ट्राव्हायोलेट किरणांचा धोका वाढलाय. तर यावेळेला आपण काय करू शकतो काळजी याविषयी आपण जाणून घेऊयात. तर सध्या राज्यामध्ये सर्वत्र तापमानाने 45 अंशाचा टप्पा गाठलाय. प्रखर उन्हाचा चटका नागरिकांना सहन करावा लागतोय. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याच्या विविध तक्रारी वाढत असून विशेषतः डोळ्यांच्या आजारांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. अकोट शहरात अनेक शहरांमध्ये नेत्रचिकित्सालयामध्ये डोळ्यांच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या जी आहे ती वाढलेली आहे. तज्ज्ञांच्या मते सूर्यापासून येणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट किरणांचा डोळ्यांवर गंभीर परिणाम होत असून उन्हातच नव्हे तर सावलीतही त्याचा धोका कायम राहतो. उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाण्याची कमतरता वाढत असल्याने डोळ्यातील ओलावा जो आहे तो कमी होतो, त्यामुळे डोळे कोरडे पडणे, लालसरपणा, खाज येणे तसेच डोळ्यांमध्ये जळजळ या ज्या तक्रारी आहेत त्या वाढलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा विभागाचे माजी नेत्रचिकित्सक अधिकारी तथा दृष्टी संयोजक डॉक्टर सुहास कुलट यांनी सांगितले की उन्हाळ्यात डोळ्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. बाजारात उपलब्ध असलेले स्वस्त व निकृष्ट दर्जाचे काळे चष्मे वापरण्याऐवजी दर्जेदार आणि अल्ट्राव्हायोलेट संरक्षण असलेले चष्मे वापरणं गरजेचं आहे. वैद्यकीय सल्ल्याशिवाय आयड्रॉपचा वापर करू नये असंही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान उन्हाळ्यात वारंवार होणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे धुळीचे कण डोळ्यात जात असल्याने संसर्गाचा धोका वाढतोय. डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी दिवसातून 3 ते 4 वेळा स्वच्छ व थंड पाण्याने डोळे धुवावेत, भरपूर पाणी प्यावे आणि प्रखर उन्हात बाहेर जाणं टाळावं असाही सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतोय. प्रखर उन्हामुळे अनेकांच्या प्रकृतीवर परिणाम होतोय. उष्माघात, डोकेदुखी, चक्कर येणे तसेच त्वचा व डोळ्यांच्या समस्यांमध्ये वाढ, सतत घाम येणं, शरीरातील क्षारांचं प्रमाण कमी होत असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतोय. चेहऱ्यावरती पुरळ येणं, त्वचेची जळजळ आणि डोळ्यांचे विकार वाढल्याचं चित्र जे आहे ते दिसत आहे. शासकीय ग्रामीण रुग्णालयात उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजना व जनजागृतीची अभावना आहेच. उष्माघात टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत आरोग्य विभागाकडून प्रभावी जनजागृती मोहीम जी आहे ती राबवणं सध्या गरजेचं आहे. आणि उन्हाळ्यामध्ये डोळ्यांची जळजळ, कोरडेपणा आणि पाण्याची कमतरता यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. वेळेवर उपचार आणि योग्य काळजी घेतल्याने डोळ्यांचं नुकसान जे आहे ते सुद्धा टाळता येऊ शकतं असं सुद्धा नेत्र चिकित्सक जे आहेत ते असं सांगतायत. त्यामुळे पाणी भरपूर पीत चला, दिवसातून 3 ते 4 वेळा तुमचे डोळे जे आहेत ते पाण्याने स्वच्छ करा आणि मुळात बाहेर जाताना छान अल्ट्राव्हायोलेट जे यूव्ही रेज पासून वाचवतात ते चष्मे, ते गॉगल्स ते तुम्ही नक्की वापरत चला. तर याच मूडवरती पुन्हा एक सुंदरसं छानसं गाणं ऐकूया. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. लगेचच भेटूयात पुढच्या सेगमेंटमध्ये. पण सध्या एक सुंदरसं गाणं अर्थात सुशांत सिंग राजपूत, जॅकलिन फर्नांडिस या गाण्यामध्ये आपल्याला खूप छान एन्जॉय करताना दिसलेलं आहे. तुम्हाला अंदाज आलाच असेल गाणं कोणतं आहे. तर गाणं आहे मखणा, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय, नमस्कार श्रोतेहो. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. आणि सेगमेंटमध्ये पुढे वळणार आहोत आणि आज एक खूप सुंदर कविता जी आहे ती इथे मी तुम्हाला ऐकवणार आहे. कवितेचं शीर्षक आहे का कुणास ठाऊक काही कळलंच नाही. का कुणास ठाऊक काही कळलंच नाही, मन मात्र म्हणतंय जगून आहे मी. कसा संपला 21 पासून 60 वयापर्यंतचा हा प्रवास काही कळलंच नाही. काय मिळवलं काय गमावलं, काय गमावलं काही कळलंच नाही. संपलं बाळपण गेलं तारुण्य, संपलं बालपण गेलं तारुण्य, केव्हा आलं ज्येष्ठता काही कळलंच नाही. काल मुलगा होतो केव्हा बाप आणि नंतर सासरा झालो काही कळलंच नाही. केव्हा बाबाचा आबा होऊन गेलो तेही मात्र काही कळलंच नाही. कोणी म्हणतं साठी बुद्धी नाठी, कोणी म्हणतं हाती आली काठी. काय खरं आहे आणि काय खोटं आहे काही कळलंच नाही. पहिले आई बापाचं चाललं, मग बायकोचं चाललं, मग चाललं मुलांचं, माझं कधी चाललं काही मला कधी कळलंच नाही. बायको म्हणते आता तरी समजून घ्या. काय समजू काय नको समजू, का कोणास ठाऊ काही कळलंच नाही. मन म्हणतंय जगून घे, वय म्हणतंय वेडा आहे मी, या साऱ्या धडपडीत गुडघे झिजून गेले, पण वयाचं मात्र काही कळलंच नाही. जळून गेले केस, लोंबू लागले गाल, लागला हा चष्मा केव्हा बदलला हा चेहरा. बदललेला चेहरा सुद्धा कसा काय बदलला इतक्या वर्षात तेही काही कळलंच नाही. काळ बदलला, मी बदललो, बदलली मित्रमंडळी. किती निघून गेले किती राहिले मित्र, याचं काही कधी कळलंच नाही. कालपर्यंत मौज मस्ती करीत होतो मित्रांसोबत, केव्हा सिनियर सिटीजनचा शिक्का लागून गेला ते काही कळलंच नाही. सून जावई नातू पण तू आनंदी आनंद झाला, केव्हा हसलं उदास हे जीवन हे काही कळलंच नाही. आणि शेवटी ते म्हणतायत, भरभरून जगून घे जीवा, मग नको म्हणूस की तरीही मला काही कळलंच नाही. अर्थात एक व्यक्ती जी साठीला येऊन रिटायरमेंट झालेली आहे आणि साठीला आल्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये जे काही इतके बदल झालेले आहेत ते सगळे बदल या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न ह्या कवीने केलाय. क्या बात आहे, किती सुंदर कविता होती. बरं, असेच तुमच्याही जर काही कविता असतील, आर्टिकल्स असतील, तर तुम्ही आम्हाला नक्की पाठवू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक 9167993399. त्याचबरोबर तुम्ही आचार्य 90 FM ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सुद्धा फॉलो करू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब, सगळीकडे आचार्य 90 FM ला फॉलो करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रिसेंट अपडेट्स जे आहेत ते मिळत राहतील. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल एक छोट्याचा गाण्याचा ब्रेक घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि श्रोते हो, आपला सेगमेंट जो आहे मुंबई लोकल विथ आरजे कोमल, या सेगमेंटमध्ये आपण ज्या काही गोष्टी इथे तुम्हाला सांगतो किंवा जे काही तुम्ही ह्या सेगमेंटमध्ये ऐकता ते नक्कीच तुम्हाला आवडत असणार आहे. तुम्ही तशा प्रतिक्रियाही देत आहात, तर तुम्हाला जर काही तुमच्या प्रतिक्रिया कळवायच्या असतील, फरमाईश असेल, किंवा जर तुमचे आर्टिकल्स, कविता जर तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील आणि आमच्या माध्यमातून त्या इतर लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील, तर तुम्ही आम्हाला त्या नक्की पाठवू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि आता सेगमेंटच्या उत्तरार्थाकडे आपण आलेलो आहोत आणि वळूयात आपल्या आजच्या बोधकथेकडे. आणि आजच्या बोधकथेचं नाव आहे बालहट्ट.

एकदा बिरबलाला दरबारात यायला उशीर झाला, म्हणून बादशहानं त्याला विचारलं की बिरबल, तू एवढा शिस्तीचा माणूस असताना तुला आज दरबारात यायला उशीर का झाला? बिरबल म्हणाला, काय सांगू खाविंद, आज माझा लहान मुलगा हट्ट धरून बसला, काही केल्या त्याची समजूत म्हणून पटेना. अखेर कशी बशी समजूत घालून मी तसाच घोड्यावरून दौडत इकडे आलो. बिरबल, पोराची समजूत घालण्यात वेळ गेला म्हणून तुला दरबारात यायला उशीर झाला? हे तुझं म्हणणं पटण्यासारखं नाही. हे बघ, तुझी परिस्थिती चांगली आहे, तुझ्याकडे नोकर चाकर आहेत, तेव्हा मुलानं जरी एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरला तरी पैसे देऊन ती गोष्ट त्याला आणून द्यायला एखाद्या नोकराला सांगायचं आणि तू पटकन इकडे निघून यायचं. बिरबल म्हणाला, जहापणा, आपली परिस्थिती तर माझ्यापेक्षा 1000 पट चांगली आहे ना. आपल्याकडे तर 100 नोकर चाकर आहेत. मग आपण असं करू, आपण माझे तात्पुरते वडील व्हा आणि मी तात्पुरता आपला लहान मुलगा हट्ट धरून बसतो. मी धरून बसेन तो माझा हट्ट तुम्ही पुरवायचा. अट अट एकच आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण मला मारायचं नाही, नाहीतर आपण आलेल्या संधीचा चिक्कार फायदा उठवाल. आहे कबूल? बिरबल म्हणाले, हत्तीच्या एवढंच ना, होऊन जाऊ दे, बादशहा बोलून गेला. लगेच बिरबल एखाद्या लहान मुलाप्रमाणे हातपाय झाडत व रडत म्हणाला, आम्हाला ऊस हवा, जा आम्हाला ऊस हवा. बादशहा सेवकाकडे बघून म्हणाला, अरे बजार सिंग, माझ्या बाळासाठी ऊस आणून दे पाहू. आणि ऊस येतास, हा बघ आणला ऊस, तो घे आणि चुप राहा. बिरबल रडण्याच्या सूर वर्कच्या पट्टीत नेत म्हणाला, आम्हाला ऊस असा नको, जा त्याचे खंड खंड करून हवेत. बादशहा दुसरा सेवकास म्हणाला, अरे खोंडोजी, सुरा आणून तू माझ्या चिमुरड्याला या ऊसाचे खंड खंड करून दे पाहू. सेवकाने तसे करताच, हे बघ दिले तुकडे करून, कर आवाज बंद. काय रे आता उगाच का केकटतोस? बिरबल आवाज पूर्वीपेक्षा चढवून म्हणाला, आता आम्हाला अखंड ऊस हवा, जा असे तुकड्या तुकडे केलेला ऊस नको. बादशहा म्हणतो, अरे ऊस खो, माझ्या छकुल्याला अखंड ऊस दे पाहू. तर तितक्यात तो म्हणाला, जेव्हा मला तुकडे तुकडे ऊस नवतोय तेव्हा बादशहाने त्याच्या ऊसखाला सांगितलं की माझ्या छकुल्याला अखंड ऊस ऊस दे. आदळलं ना तुझ्या टाळक्यावर अखंड ऊस, मग आता आता का बोंबलतोस? बिरबल रडण्याचा सूर टिपेला नेत म्हणाला, आम्हाला नवा अखंड ऊस नको, जा खंड खंड केलेला जो तुकड्या आहेत त्या खंडाचाच पुन्हा पहिल्यासारखा अखंड ऊस करून हवा. आणि बिरबल रडायला लागतो. बादशहा भडकतो, आणि आता मात्र रडलास तर त्या उरलेल्या अखंड ऊसानंच तुला झोडपून काढील. बिरबल एकदम ठाकठीक बसून, खाविन, मारण्याच्या गोष्टी न करता तुम्ही हट्ट पुरवायचा असं ठरवलं होतं ना, मग आता माराची धमकी का देता? बादशहा म्हणतो, अरे नाही रे बाबा, शरण आलो मी तुला. वाटलास दरबारात यायला दररोज उशीर कर, पण माझ्या डोक्याचे शिर आता तू उठवू नकोस. बाल हट्टापुढं शरणागती पत्करावी लागते, हे तुझं म्हणणं मी मान्य केलं, मग तर झालं. तर अर्थात राजहट्ट, बालहट्ट, स्त्रीहट्ट यांपुढे भले भले जे आहेत ते माथा टेकतात. अर्थात ही एका लहान बाळाला अनुसरण असणारी ही बोधकथा होती. लहान मुलं ही खरंच असं म्हणतात देवाघरची फुलं असतात, पण एकदा काही लहान मुलं हट्ट करायला लागली की मग मात्र कोणाचं ऐकत नाही. चला तर मग श्रोते हो, आता वेळ झालेली आहे इथेच तुमची रजा घेण्याची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती हे जे सगळे कार्यक्रम सुरू आहेत ते कसे वाटतात त्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. यानंतरच्या सेगमेंटमध्ये तुम्ही आरजे तेजस्विनी यांना रंगेलार या सेगमेंटमध्ये ऐकणार आहात. त्याचबरोबर आरजे सीमा यांचा स्वाद कसा ऐका आज 1:00 दुपारी आपला शो जो आहे तो ऑनएअर जाणार आहे. त्याचबरोबर आरजे शब्बीर यांचा कहाणी ओका गुल्लक, ज्यामध्ये तुम्ही खूप छान सुंदर वेगळ्या वेगळ्या आणि अगदी दिलखेचक रोमांचक अशा कहाण्या ज्या आहेत त्या सुद्धा ऐकता. आरजे सुवर्णा यांचा विविध हा माहितीपर आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम. त्याचबरोबर भ्रमंती हा आपला विशेष सेगमेंट आरजे ज्योती यांचा. तर असे हे सगळे वेगळे वेगळे सेगमेंट्स इथे नक्की ऐकत चला. आणि आचार्य 90 FM वरचे हे सगळे वेगळे सेगमेंट्स, नवीन सेगमेंट्स तुम्हाला कसे वाटतात या प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला कळवत चला. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. त्याचबरोबर तुम्ही आचार्य 90 FM सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सुद्धा फॉलो करू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब सगळीकडे आचार्य 90 FM फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि प्ले स्टोअरवरतून सुद्धा आचार्य 90 FM ऍप डाउनलोड करा, जेणेकरून कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊन तुम्ही आचार्य 90 FM ऍप जे आहे ते नक्की ऐकू शकता. चला तर मग इथेच रजा घेऊयात, भेटूया उद्या सकाळी ठीक 9 आपल्या सेगमेंटमध्ये मुंबई लोकल विथ आरजे कोमल. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: चित्रकलेची ओढ होती, पण नैसर्गिक आवाजाने त्यांना संगीताच्या वाटेवर आणलं. रामानंद कल्याणपूर यांच्याशी लग्न होऊन त्या सुमन कल्याणपूर या नावाने सुपरिचित झाल्या. मराठी भाव तसंच सिनेसंगीतात सुमन कल्याणपूर या गायिकेचं योगदान फार मोठं होतं. सुमनजींनी पंडित लक्ष्मणराव अमृते यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. 1954 दरवाजे चित्रपटासाठी त्यांनी पहिलं पार्श्वगायन केलं. सुरुवातीला त्यांना लता मंगेशकर यांच्यासोबत सामने असल्यामुळे काही संगीतकारांनी दुसरी लता म्हणून पाहिलं, पण त्यांनी कधीही कटुता बाळगली नाही किंवा आक्रस तारेपळा केला नाही. एका गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी तलत महमूद हे सुमनताईंच्या आवाजाने प्रभावित होऊन त्यांनी HMV म्युझिक कंपनीकडे त्यांच्या नावाची शिफारस केली. वयाच्या 17 वर्षी त्यांनी मोहम्मद शफी यांनी संगीत दिलेल्या मंगू या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केलं होतं. गाण्याचे बोल होते कोई पुकारे धीरे से तुझे. त्यानंतर त्यांच्या गाण्याची घोडदौड चालूच राहिली आणि लता मंगेशकर, शमशाद बेगम आणि आशा भोसले यांच्या गाण्याचा तारका मंडळात त्यांनी मानाचं स्थान मिळवलं. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजाने एका पिढीला अक्षरशः वेड लावलं होतं. जिथे सागरा धरणी मिळते असं म्हणत प्रियकराची वाट बघणारी प्रियशी घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरीचा सुवासाची कर बरसात असे म्हणणारी सासूरवाशी निंबोळीच्या झाडामागे चंद्र झोपला का बाई आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही अंगाई कशी गवळण राधा बावरली गवळण सांज आली दुराहुनी शिथिलाच्या गंधातून हे विरही गीत नाविकारे वारा वाहेरे डौलाने हाक जरा आज नावरे केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर हे भाऊगीत केशवा माधवा तुझ्या नामातरी गोडवा जगी जास्त कोणी नाही त्याच देव आहे देव माझा विठू सावळा माळ त्याची माझ्या घरासारखी भक्ती गीत उठा उठा चिवताई या लाडक्या मुलानो यासारखी बालगीत अशा विविध मराठी गाण्यांनी एक काळ गाजवला होता. किंबहु आजही तितकीच गोड वाटतात. पण दुर्दैव असं की सुमनताईं गायलेली बहुतेक गाणी ही लता मंगेशकर यांनी गायली आहेत असा अनेकांचा समज असतो. सुमनताईंनी मराठी भावगीतांपैकी सर्वात जास्त गाणी दशरथ पुजारी यांच्याकडे गायली. किंबहुना दशरथ पुजारी यांच्या गाण्यांमुळेच मराठी भावगीतांमध्ये सुमनताईंची गाणी मैलाचा दगड ठरली. एका गाण्यासह पुन्हा आपण जोडले जाणार आहोत आचार्य 90 FM सोबत आणि सुमनताईंविषयी अधिक जाणून घेऊया. पण तत्पूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती.
1: अपनी माँ की एक लौटी बेटी और अपनी स्टेप डैड की पांचवी बेटी, सेंटीज की सबसे खूबसूरत लड़की,

कथा त्यांच्याकडे ते

आणि दिग्दर्शित आजचा दिवस माझा या

सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे आपण वाचन करत आहोत. आज मी श्यामचे पोहणे ही कथा सादर करत आहे. ऐकूया हा श्यामचे पोहणे. कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हाताने सुद्धा पाणी घेता येत इतक्या भरतात. पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना यावेळेसच पोहावयास शिकवतात. नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिढले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून. विहिरीत पोहणारे असतातच. सहा सहा पुरुष खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतातच. पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्या उड्या मारणारेही असतात. कोणी विहिरीत फुगड्या खेळतात, कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणे होऊन मानावर करून होड्या करतात. नाना प्रकार करतात. माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते. वडिलांनाही पोहता येत असे, परंतु मला मात्र पोहता येत नव्हते. दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पहावयास जात असे, परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही. मला फार भीती वाटे पाण्याची. आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड उड्या टाकेल, परंतु मी मात्र भित्री भागू बाई. ढकला रे श्यामला असे कोणी म्हटले की मी तेथून ओबारा करीत असे. माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, अरे श्याम पोहायला शिक, ती लहान लहान मुलेही पोहतात आणि तुला रे कसली भीती, तुला बुडुका देतील इतके सारे जण. उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जा. तो वरवडेकरांचा बाळू तो तुला शिकवेल, नाहीतर भाऊजीं बरोबर जा. अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम, येथे का पुण्या मुंबईचे नळ आहेत, पोहावयास येत असावे. कुसुमताईंची वेणी व आंबी त्या सुद्धा शिकल्या पोहायला. तू मांगड्या तरी भर, पण मांगड्या भरणाऱ्या मुलींहून सुद्धा तू भित्रा. उद्या जा पोहायला. त्या बाबूकडे सुखडी आहेत ठेवलेल्या, त्या बांध कपरेला वाटले तर, आणखी धोतर बांधून वर धरतीलच. उद्या जा हो. मी काहीच बोललो नाही. रविवार उजाडला, मी कोठेतरी लपून बसायचे ठरविले. आज आई पोहायस पाठवल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते. मी माळ्यावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही. साधारण 8 वाजायची वेळ आली. शेजारचे वासू भास्कर बन्या बापू घरी आले. श्यामची आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला, या पहा सुकडी आणली आहे, बन्या म्हणाला. हो येणार आहे, परंतु आहे कोठे तो, मला वाटले की तुमच्याकडेच आहे. श्याम, अरे श्याम कोठे बाहेर गेला की काय, असे म्हणून आई मला शोधू लागली. मी वरून सारी बोलणी ऐकत होतो. मुले म्हणाली, तिकडे आमच्याकडे नाही बोवा आला, कोठे लपून तर नाही ना बसला, आम्ही वर पाहू का श्यामची आई. आई म्हणाली, बघा बरे वर असला तर. त्याला उंदीर घुशीसारखी लपण्याची सवयच आहे. त्या दिवशी असाच माझ्या खाली लपून बसला होता.

पण वरती जरा जपूनच जा हो। तो तत्ता एकदम वर उचलतो, अलगत पाय ठेवून जा। मुले माळ्यावर येऊ लागली। आता मी सापडणार असे वाटू लागले। मी बारीक बारीक होऊ लागलो, परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही, त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही। मला असे वाटले की भक्ती विजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले, तसे मला जर लहान होता आले असते तर। भाताच्या कडग्याआड मी मांजरांसारखा बसून लपून बसलो होतो। नाही रे इथे, तो का इथे लपून बसेल अडचणीत, एक जण म्हणाला। चला आपण जाऊ, उशीर होईल मला, दुसरा म्हणाला। इतक्यात भास्कर म्हणाला, अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे, श्यामच आहे तो। सारे पाहू लागले। श्याम चल ना रे, असा काय लपून बसतोस, सारे म्हणाले। आहे ना वर, मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून। घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका, आई म्हणाली। ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली, परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले, ती जोर थोडीच करणार। ती हळूहळू ओढीत होती व मी सर्व जोर लावित होतो। श्यामची आई, तो काही येत नाही व हलत नाही, मुले म्हणाली। आईला राग आला, ती म्हणाली, बघू दे कसा येत नाही तो, कोठे आहे कारटा, मीच येते, थांबा। आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढले। ती मला फरफटत ओढू लागली, तरी मी हटून बसतच होतो। एका हाताने आई ओढीत होती तर दुसऱ्या हाताने ती शिमटीने मला मारू लागली। आई मुलांना म्हणाली, तुम्ही हात धरा व ओढा, मी पाठी मागून हकलते व झोडपते चांगला, बघू कसा येत नाही तो। मुले मला ओढू लागली व आई शिमटीवर शिमटी देऊ लागली। नको ग आई मारू, आई आई मेलो, मी ओरडू लागलो। काही मरत नाहीस, उठ, तू उठून चालू लाग, आज मी तुला सोडणार नाही। पाण्यात चांगला 2-4 वेळा बुडवारी यायला, चांगले नाकातोंडात पाणी जाऊ दे, उठ। अजून उठत नाहीस, लाज नाही वाटत धिकारड्या लपून बसायला, त्या मुली आल्या बघ तुझी फजिती बघायला, असे म्हणून आईने जोराने मारणे चालूच ठेवले। जातो मी, नको मारू, मी म्हटले। निघ तर, पुन्हा पळालास तर बघ, घरातच घेणार नाही तुला, आई म्हणाली। श्याम, अरे मी सुद्धा उडी मारते, परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली, मज्जा आली, वेणू म्हणाली। सोडा रे त्याचा हात, तो येईल हो। श्याम, अरे भीती नाही, एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल, मग आम्ही नको म्हटले तरी तू आपण होऊन उड्या मारशील, रडू नकोस, बन्या म्हणाला। देवधारांच्या विहिरीवर बरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच। काय आज आला का श्याम, ये रे मी सुखडी नीट बांधतो हो, असे म्हणून बाळू वरवडेकराने माझ्या कमरेला सुखडी बांधल्या। विहिरीत खाली 2-4 जण चांगले पोहणारे होते, मी थरथर कापत होतो। हं, मार बघू नीट आता उडी, बाळू म्हणाला। मी आठ डोकवावे पुन्हा मागे यावे, पुढे होई पुन्हा मागे, नाग धरी पुन्हा सोडी, असे चालले होते। भित्रा, वेणू तू मार उडी, म्हणजे श्याम मग मारेल, वेणूचा भाऊ म्हणाला। वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली। इतक्यात एकदम मला कोणीतरी आत लोटून दिले। मी ओरडलो, मेलो मेलो आई ग मेलो, पाण्यातून वर आलो, घाबरलो, पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो, ते मला मिठी मारू देईनात, आडवा हो असा, पोट पाण्याला लाव व लांब हो, हात हलव, मला पोहण्याचे धडे मिळू लागले। बाळूनेही उडी घेतली, त्याने मला धरले,
माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला. घाबरू नकोस, घाबरला म्हणजे लवकर दम लागतो. एकदम कडेला धरायला नको बघू, आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये. माळू वस्तुपाठ देत होता. आता फिरून उडी मार, चढ वर, बन्या म्हणाला. मी पायऱ्या चढून वर आलो, नाक धरले, पुढे मागे करीत होतो, परंतु शेवटी टाकली एकदाची उडी. शाबास रे श्याम, आता आलेच पोहणे. भीती गेली की सारे आले, बाळू म्हणाला. त्याने मला पाण्यात धरले व आणखी शिकवले. आता आणखी एक उडी मार, म्हणजे आज पुरे, सारी मुले म्हणाली. वर येऊन मी उडी टाकली. बाळूने न धरता थोडा पोहलो पण. माझ्या कमरेला सुखडी होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हतीच. माझा धीर चेपला, पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्या बरोबर मला पोचवायला आली. बन्या म्हणाला, श्यामची आई, श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारली, मुळली भ्यायला नाही, आणि सुखडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले. बाळू काका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला. अरे, पाण्यात पडल्याशिवाय, नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम, डोके चांगले पूस, ती शेंडी पूस, आई म्हणाली. मुले निघून गेली. मी डोके पुसले, सुकी लंगोटी नेसलो. मी घरात जरा रागावूनच बसलो होतो, इतक्यात श्याम, अशी आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो व म्हटले, काय? आई म्हणाली, ती दह्याची कोंडी घे, आज दही आहे, चाटून टाक, तुला आवडते ना. मला नको, जा, सकाळी मार मार मारलेस आणि आता दही देतेस, मी रडवेला होत म्हटले. हे बघ, माझ्या अंगावर अजून वळ आहेत. विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाहीत, ते वळ अजून आहेत, तोवर तरी दही नको देऊस. ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरे? आईचे डोळे भरून आले होते. ती तशीच उठली, तिच्याने भात गिळवे ना, ती हात धुवून आली. आई तशीच जेवण पुरे न होता उठली हे पाहून मला वाईट वाटले. माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले. आईने तेलाची वाटी आणली व माझ्या वाळांना ती लावू लागली. मी काही बोललो नाही. आई रडवेली होऊन म्हणाली, श्याम, तू भित्र आहेस असे का जगाने तुला म्हणावे? माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नये. श्यामला कोणी नावे ठेवू नये म्हणून मी त्याला मारले. श्याम, तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का आणि ते तुला खपेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल? माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये. असे असेल तरच मी त्यांची खरी आई व ते माझे खरे मुलगे. रागावू नको, चांगला धीट हो, ते दही खा व जा खेळ. आज निजू नको हो, पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो. गड्यांनो, माझ्या आईला धीट मुले हवी होती, भित्री नको होती. श्यामचे आई पुस्तकातील श्यामचे पोहणे ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी अनिता धुळेकर तुमची आता रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य.

आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत. आज मी कविता घाणेकर आनंदाची दिवाळी सादर करत आहे. आनंदाची दिवाळी. दिवाळीचे दिवस जवळजवळ येत होते. शाळांना सुट्टी झाली होती. मी दापोलीस जवळच शिकत होतो, त्यामुळे सुट्टी होताच घरी गेलो. मला व माझ्या धाकट्या भावांना एक एक नवीन सदरा वडिलांनी गिफ्ट केला, परंतु त्यांच्या नेसूटची धोतरे मात्र फार फाटली होती. आईने ती 17 शिवली होती, 17 ठिकाणी शिवली होती. ती आता इतकी विरली होती की शिवणे कठीण झाले होते. आम्हा मुलांना त्यांनी नवीन कपडे केले, परंतु स्वतःला नवीन धोतरे घेतली नाहीत. आईला वाईट वाटत होते, परंतु ती काय करणार. तिच्याजवळ थोडेच पैसे होते. कितीतरी दिवसात तिला सुद्धा नवीन लुगडे मिळाले नव्हते, परंतु तिला स्वतःचे इतके वाईट वाटत नसे. परंतु वडिलांचे दैन्य पाहून तिचा जीव करते. रोज फाटका भाग निऱ्यांमध्ये लपवून वडील वेळ मारून नेत असत. मुंबई पुण्याकडचे लोक दिवाळीत घरी येतात. दिवाळीच्या सुमारास बोटी सुरू होतात. समुद्र शांत असतो. मुंबईहून घरी येणारे लोक येताना फटाके खेळणी वगैरे दिवाळीसाठी मुलांसाठी घेऊन येतात. माझा मोठा भाऊ पुण्यात मामाकडे शिकत होता. तो काही येणार नव्हता, परंतु पुण्याहून कोणसे आमच्या गावी आले होते. त्यांच्याबरोबर पुण्याच्या मामांनी आईला भाऊबीजेचे 3 रुपये पाठवले होते. आमच्यासाठी खाऊ पाठविला होता. ते 3 रुपये पाहून आईला आनंद झाला. तिने सर्वांची खुशाली विचारली. रुपये देऊन तो गृहस्थ निघून गेला. आम्ही आईच्या भोवती जमा झालो. मामाने खाऊ पाठविला, आम्हाला दे. आम्ही तिच्या पाठीस लागलो. जर्दाळू व पेपरमिंटच्या वड्या होत्या. आईने एक एक जर्दाळू व 2-2 वड्या दिल्या. माझा धाकटा भाऊ 2 जर्दाळू पाहिजेत म्हणून हट्ट धरून बसला. आई म्हणाली, अरे तो तुमच्यासाठीच आहे. आज काय एकदम संपवायचा आहे? उरवून खाल्लात तर तुम्हालाच बरेच दिवस पुरेल. तो म्हणाला, तर मग आणखी एक वडी दे आणि ही बदलून दे, मला गुलाबी रंगाची दे. आईने त्याला वडी बदलून दिली व शिवाय आणखी एक दिली. आम्ही अंगणात खेळू लागलो. चिंद्यांचा देशी चेंडू केला होता व दबादबी आम्ही खेळत होतो. आईने खाऊ फडताळ्यात मुंग्या न येतील अशा व्यवस्थेने ठेवून दिला. थोड्या वेळाने तिने मला हाक मारली. मी घरात गेलो. आई म्हणाली, श्याम, अमृत शेट्टींकडे जाऊन नवीन धोतर जोड्यास काय पडते विचारून ये. त्यांच्यासाठी हवा आहे म्हणून सांग. घरात आहेत का म्हणून विचारले, तर गावाला गेले आहेत, उद्या येतील असे सांग. चौकशी करून येण्याला मला सांगितले म्हणून आलो असे सांग. मी अमृत शेट्टींच्या दुकानात गेलो. मोहन्या व बद्री त्यांचे मुलगे तेथे होते. मोहन्या मला म्हणाला, काय रे श्याम, काय पाहिजे? चित्रे पाहिजे असतील म्हणून आला असो ना. मी त्याला

ले चित्रे देत नाहीस, मग कशाला मागू? मी तुझ्याजवळ कधी मागणार नाही, परंतु धोत्राचा भाव विचारावयास मी आलो आहे. कोणाला धोतर जोडा? तुला, त्याने विचारले. नाही, भाऊंसाठी. चांगला लांब रुंद हवा, पोत चांगले हवे, किंमत काय ते विचारावयास मी आलो आहे. दोन तीन नमुने दे, ते मी घरी दाखवून आणतो, असे मी सांगितले. मोहन्या मारवाड्याचे दोन तीन प्रकारचे धोतर जोड दिले. अमृत शेट म्हणाले, दाखवून लवकर आण हो श्याम, आम्ही काही घरी ठेवणार नाही, व ठेवले तर पैसे देऊ, असे मी अभिमानाने म्हटले. तुझ्याजवळ भारी हरलेत पैसे, बापाजवळ तर पद्या नाही, अमृत शेट म्हणाले. मला ते ऐकून वाईट वाटले. अमृत शेटांचे आम्हाला कर्ज होते म्हणून ते तसे बोलले. स्वाभिमानाने जगू म्हणणाऱ्याने मरावे, परंतु कर्ज कधी काढू नये. मी ते नमुने घेऊन घरी आलो व आईला दाखविले. त्यातीलही काहीने पसंत केला. किंमत बेताचीच होती, 3-3.5 रुपये काहीतरी होती. आईने माझ्याजवळ दिले व म्हणाली, हा घेऊन ये, बाकीचे परत कर. मी धोतर जोड परत केले व एक विकत घेऊन आलो. आईने त्याची दोन पाने निरनिराळी फाडली व प्रत्येकाला कुंकवाचे बोट लावून ठेवले. वडील गावाहून परत आले तरी त्यांना ही गोष्ट कळली नव्हती. दिवाळीच्या दिवशी पहाटे मंगलस्नाने झाल्यावर आई वडिलांना नवीन धोतर नेसाव्यास देणार होती. आम्ही मुले होतो तरी ती गोष्ट आम्ही फोडली नाही. आईच्या कटात आम्ही तिची मुले सामील झालो होतो. उद्याची दिवाळी. आम्ही टाकळ्याच्या शेंगा आणून त्यातले इंद्रदेव काढले. ते वाटून आईने अंगाला लावण्यासाठी तयार करून ठेवले. पायाखाली नरकासूर म्हणून चिरडण्यासाठी कारिटे आम्ही गोळा करून आठवली. अंगण झाडून स्वच्छ केले. घाण दूर करणे म्हणजेच खरोखर नरकासूर मारणे. नरक हाच असुर आहे. नरक म्हणजे घाण. या घाणीसारखा दुष्ट राक्षस कोण आहे? राक्षस माणसे खाईल, परंतु घाणीतून उत्पन्न होणारा रोग राक्षस हजारो लोकांना खातो तरी तृप्त होत नाही. घाणीसारखा शत्रू नाही. पावसाळ्यात सर्वत्र घाण होते. विष्ठा शेण सारे आजूबाजूला पडलेले असते. ही घाण दूर करावायची म्हणजे नरकासुराला मारणे. आणि मोठी गंमत आहे. सत्यभामेने नरकासुराला मारले ती कृष्णाला म्हणाली, तुमच्याने हा मरणार नाही, याला मीच मारेन. घाण दूर करून स्वच्छता निर्माण करणे यात स्त्रियांचा हातखंडा आहे. पुरुष घरात घाण करतात, परंतु बायका स्वच्छता ठेवतात. बायकांच्या बाहेरपणात पुरुषांच्या हातात घर असते. ते धड केर काढणार नाहीत, चूल सारवणार नाहीत, शेण नीट लावणार नाहीत, भांडी घासणार नाहीत, दिवे पुसणार नाहीत. 4 दिवसात घर म्हणजे उकेरडा अशी स्थिती करून टाकतात. परंतु स्त्रिया अंग धुतास पुन्हा सारे आरशासारखे स्वच्छ करतात. नरकासूर सत्यभामास मारील, घाण स्त्रियास दूर करतील. परंतु अलीकडच्या स्त्रिया घरातील घाण रस्त्यात फेकतात. राक्षस रस्त्यात ठेवला तरी तो वाईटच, घाण रस्त्यात फेकू नये. म्युन्सिपालिटीच्या पेट्या असतील त्यात जवळ जाऊन घाण टाकावी. आम्ही सारे स्वच्छ करीत होतो. तुळशीचे वृंदावन आईने नवीन घातले. आईने पणत्यापासून तयार केल्या, वाती तयार केल्या. सायंकाळी त्या ठिकठिकाणी आम्ही लावल्या. पहाटे लवकरच उठावयाचे म्हणून आम्ही मुले लवकर झोपलो. आई मात्र बराच वेळ काम करीत होती, उठणी वगैरे तयार करीत होती. मोठ्या पहाटे उठून आईने बाहेरच्या चुल्यात विस्तव घातला. तिने स्वतः आपले नाणे आटोपून व आम्हाला एकेकाला ती उठवू लागली. अंगाला उठणे तेल चळू लागली. आधी तेलाचे 5 ठिपके जमिनीवर काढून मग ती आमच्या अंगाला लागली. खूप पाणी आंघोळीला ती देत होती. वडीलही केव्हाच उठले होते. त्यांनी देवाच्या पूजेसाठी फुले आणून ठेवली. आमची स्नाने झाल्यावर ते आंघोळीस गेले. आम्ही घरच्या देवाला नमस्कार केले व देवळातून सुद्धा जाऊन आलो. आईने वडिलांना आंघोळीस पाणी दिले. त्यांची आंघोळ झाली. पुन्हा कद नेसून त्यांनी देवाची पूजा केली. देवांना थोडे वासाचे तेल त्यांनी लावले. आज देवांना सुद्धा कडक पाण्याची आंघोळ. रोज बिचारे थंड पाण्याच्या अभिषेकात कुडकुडायचे, परंतु आज त्यांना गरम पाणी. वडिलांनी देवपूजा केली. करंजी अनारशांचा नैवेद्य होता. पहाट झाल्यापासून भूते भिक्षेसाठी येत होती. अंबाबाईची गाणी म्हणत होते. पैसा पोहे करंजी मागत होते व आम्ही त्यांना घालीत होतो. वडिलांनी आम्हाला हाक मारली व देवाचा नैवेद्य त्यांनी आम्हाला दिला. रोजचे सूर्यनमस्कार घालून ते देवळात गेले. देवळातून थोड्या वेळाने ते परत आले. माझे धोतर गं कुठे आहे आज? दिसत नाही ते, त्यांनी आईला विचारले. त्याची 2 अंगपुसणी केली. किती फाटले होते ते? आई म्हणाली. अगं मग नेसू काय आज? आणखी महिनाभर ते गेले असते, ते म्हणाले. त्याचा अंत तरी किती.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, आचार्य 90 FM सेंटरवर मी पुनम राणे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. श्रोते हो, आपण ऐकत आहात श्यामची आई या पुस्तकातील कथा. आज मी आपल्या समोर दुर्वांची आजी या कथेचं वाचन करणार आहे. आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे. तिचे नाव द्वारका काकू. आमचे वडील वेगळे झाले तेव्हा ती वडिलांकडे राहावयास आली. तिचे शेतभात होते, त्याची व्यवस्था वडीलच बघत. वडिलांवर तिचा लोभ होता म्हणून ती वडिलांकडे राहायला आली होती. या आजीचे नाव आम्ही दुर्वांची आजी असेच पाडले होते. चातुर्मासात बायका देवाला दुर्वांची लाखोली वाहतात. कोणी पारिजातकाची लाख फुले वाहतात, कोणी बटमोगऱ्याची लाखोली वाहतात असे चालते. जिला दुर्वांची लाखोली वाहण्याची इच्छा असते ती इतर बायकांना दुर्वा तोडाव्यास बोलवते व त्यांच्या मदतीने लाखोली पुरी करते. आमची आजी या कामासाठी नेहमी तयार असे. तुका म्हणे व्हावे सत्यधर्म सहाय्य, तुका म्हणे व्हावे सत्यधर्म सहाय्य, चांगल्या कामाला नेहमी मदत करावी. चांगल्या कामात कोणाला निरुत्साह करणं म्हणजे मोठे पाप. घातलिया भय नरक जाणे, घातलिया भय नरक जाणे, हे काम होणार नाही, तुला त्रास पडेल अशी भीती जो घालतो तो नरकास जातो. सत्कर्म सिद्धीत झावे म्हणून सर्वांनी झटावे. आमची आजी कोणाही बाईसाठी दुर्वा खुडायचा असो तेथे हजर. आम्हा जर कोणी विचारले आजी कुठे आहे तर आम्ही सांगावे गेली दुर्वांना. असे करता करता त्या आजीचे नाव मुळी दुर्वांची आजी असेच पडले. आम्ही मोठे झाल्यावरही तिला दुर्वांची आजी असेच म्हणत असू. दुर्वांच्या आजीमध्ये अनेक गुण होते. उन्हाळ्यामध्ये जर पाणी आटले तर खोल विहिरीत उतरून ती तपेलाने पाणी घागरीत भरी व आईवर ओढून घेई. रात्रीची ती शेतावर एकटी राखण करी. एकदा तिने चोर पकडले होते. तिला भीती ही वस्तूच माहिती नव्हती. तिला अंगारा मंतरता येत असे. मुले आजारी पडली, गुरे एकदम दूध देईनाशी झाली तर आजीकडे अंगारा यावयाचा. अंगारा जपत असता तिला जर सारख्या जांभया आल्या तर दृष्ट फार वाईट पडली असे ती म्हणे. गुरांच्या अंगाऱ्याबरोबरच पेंडीचा तुकडा आणे. तो मंतरलेला पेंडीचा तुकडा म्हैसीस वा गाईस खावयास द्यावयाच्या. दुर्वांच्या आजीस दुखत असलेल्या भागास तेल चांगले लावता येत असे. कोणाचे पाय ओळत असेल, पोट दुखत असेल, पाठीत कळा येत असेल तर दुर्वांच्या आजीस तेल लावयास बोलावणे यावेचे. तिने चोळले की गुण यायचाच. तिच्या हातात जणू धन्वंतरी होता. माझे डोळे बिघडले होते तेव्हा माझ्या तळपायास रोज गाईचे दूध ती चोळत असे आणि भराभर ते चिरवत असे. दुर्वाच्या आजीजवळ असे सर्व प्रकारचे बी बियाणे असावयाचे. तिच्या जवळ एक मोठे नळकांडे होते. त्यात भेंडी, पडवळ, सहस्त्रफळी, दोडका, चिबूड, काकडी, कारेती इत्यादी सर्व प्रकारचे बी असावयाचे. सोंगट्यानी किंवा कवड्यानी खेळण्यात ती पटाईत होती. कवड्यांच्या खेळासाठी खडूने नाट सुद्धा ती जमिनीवर किती आकल्यासारखे काढी. सरळ रेषा असावयाच्या. मंगळागौरी वगैरे असली म्हणजे दुर्वांची आजी देते असावयाचीच. मुला मुलींना नाना प्रकारचे खेळ खेळाव्यास ती लावायची. अगिन पासोट्याचा खेळ तिच्या आवडीचा. या खेळात मुले पांघरुणात लपावयाचे असतात व दुसऱ्या बाजूकडच्या माणसाने येऊन कोण कोण लपलेले आहेत त्याची नावे सांगावयाची. आजी आम्हास लपवायची. लपणारा मुलगा किंवा मुलगी अंगाने मोठी असल्यास ती सांगायची जरा लहान हो अंग चोरून घे. लपणारा लहान असला तर त्याला सांगे जरा मोठा हो. हेतू असा की ओळखायला कठीण झाली. हा खेळ मोठा गमतीचा. दुर्वाच्या आजीला देवादिकांची तसेच देवावरची कितीतरी गाणी येत असत. दशावतार, चिंधी, उषाहरण, पारिजातक कितीतरी गाणी तिला येत. दुर्वाच्या आजीचे घरातील रोजचे काम म्हणजे भाजी चिरण्याचे असे. लहान मुले असली की ती खेळावयाची. हेही काम असे. त्या दिवशी आमच्या घरी भाजणी करावयाची होती. भाजणी दळताना जाते जड जाते आजी हात लावेल या भरवशावर आईने भाजणी करायचे ठरवले. परंतु आजी जरा लहरी होती. हा, आदल्या दिवशी तीच म्हणाली होती, उद्या करू हो भाजणी. परंतु उजाडता आजीला खऱ्यांकडून बोलावणे आले. खऱ्यांकडे आजीचे दूरचे माहेरचे नाते होते. अधून मधून ती त्यांच्याकडे जात असे. बाकी आजी म्हणजे गावच आजी होती. सर्वांकडे तिचा घरोबा आणि सारी जण तिला बोलवत असत. खऱ्यांच्या घरी काही पापड घालण्याचे काम होते, म्हणून आजीला तिकडे जेवायला वगैरे पापड घालण्यासाठी बोलवण्यासाठी एक मनुष्य आला होता. आजीने त्या माणसाला, येते मी तू जा रे असे सांगून परत पाठवले होते. आईला राग आला, आता भाजणी कशी होणार, जाते कशी ती एकटी ओढणार. आई आजीला म्हणाली, तुम्ही जाणार, येते भाजणी कोण काय कशी होणार. मी काय पत्कर घेतलाय की काय तुझ्या कामाचा. वाग वा म्हणे भाजणी कशी होणार, माझ्याने नाही ओढवत जाते, समजलीस. आजी मोठ्याने बोलू लागली. आईलाही जेवला. ती संतापली, म्हणे ओढवत नाही, तुम्हाला लोकांकडे काम करायला शक्ती आहे, घरी तेवढे हात मोडतात. साऱ्या गावने चांगले म्हणायला हवे ना, परंतु इथे हात लावेल तर शपथ. येथे काम कराल तर बाटल जशा, येथे जरा हात लावायला हात दुखतात. येथे घरी आई ग बया ग, परंतु लोकांकडे उभे राहून पोहे कांडाल, कमरेवर हंडे घेऊन पाणी भराल. ढोंग आहे सरे तुमचे ढोंग. हो हो, करणार लोकांकडे काम करणार. तू कोण ग मला बोलणार. मी का तुझ्या घरचे खाते आहे, माझे शेत आहे. तू मला यश दे असे बोलत जाऊ नकोस, ते माझ्या कामा येणार नाही. म्हणे लोकांकडे काम करतात, तुम्हाला असतील लोक, पण मला नाही कोणी लोक. जशी तुम्ही तशीच खऱ्यांकडची. ढोंगी कोणाला म्हणतेस ग, कोणाला म्हणतेस ढोंगी. असले नव्हते बाई कधीच कोणाचे ऐकून घेतले बोलणे, फारच शेपारलेस तू. आजी भांडू लागली. मग काल कशाला सांगितलेस, उद्या भाकरू भाजणी म्हणून. मी तयारी केली, जाते धुवून ठेवले, परंतु आयत्या वेळी तुमचा पाय आपला तिसरीकडेच, दुसऱ्याला तोंड कशी पाडता येते तुम्हाला. आम्ही मेले मरमर करावे तर तुम्ही जराही हात लावू नये का. आई म्हणाली, मी का हात लावित नाही, शर्त आहे बाई तुझ्या बोलण्याची. नाही जात खऱ्यांकडे हो, तुझ्या डोळ्यात खूपच असेल तर नाही जात. जगाने चांगले म्हणावे म्हणून मी हपापले होय. बाई तू चांगले म्हण. मित्रांनो, पुष्कळ लोकांचे असे स्वभाव असतात की ते घराबाहेर फार साळसूद असतात. दुसऱ्यांकडे ते चार धंदे करतील, परंतु घरी इकडची काडी तिकडे करायचे नाही. लोकांच्या स्तुतीला, बाहेरच्या जगाला, जगाच्या स्तुतीला मनुष्य लालचावलेला असतो. घरच्यांना तळमळत ठेवून तो बाहेरच्यांचे दुवे घेण्यासाठी जात असतो. हे त्याचे करणे प्रेमामुळे नसते तर स्वार्थामुळे. वहावा मिळावी म्हणून असते आणि म्हणून ते ताज्य होय. माझ्या आईच्या म्हणण्यात बरीच अतिशयोक्ती असली तरी त्यात थोडे तथ्यही होते. आई आणि आजी यांची भांडणे नेहमी होत असत. ते काही नवीन नव्हते, परंतु त्यांचं भांडण फार वेळ टिकत नव्हतं. मध्येच आलेले ते वादळ असे. परस्परांच्या मनात जमलेले विष ओकून बाहेर पडे, घाण बाहेर निघून जाई आणि पुन्हा मने स्वच्छ होत. वादळ येते ते शांत होण्यासाठीच येते ना. रोग येतात ते शरीरातील घाण जाळण्यासाठीच येतात. मग मरण येते ते पुन्हा जीवनरस देण्यासाठीच येते. माझी आई शांत झाली, बोले नाशी झाली. आजीने थोडा वेळ सुरूच होत आधीच थोडा वेळ सुरूच होतो मधून मधून. लोकांकडे मने काम करतात माझे हात, मी वाटेल तिथे काम करेन. तू कोण ग माझ्यावर लादणार, सक्ती करणार. तुला का माझा हेवा, मला लोक बोलवतात तर तुला का माझा मत्सर. आईचे तोंड बंद झाले, म्हणून आजीचेही बंद झाले. थोड्या वेळाने आई आजी जवळ गेली व म्हणाली, मी चुकले हो, बोलू नये ते बोलले. तुम्हाला मी कोण बोलणार, तुम्ही किती मोठे आहात. परंतु अलीकडे या साऱ्या दगदगीने, काळजीने व दुखण्याने मी अगदी वेंगले आहे. मला का नाही राहत मग सुमार, भान जणू मी विसरते. मी मग कोणाला बोलते याची शुद्धही मला राहत नाही. मेले असले जगून तरी काय करायचे. चुकले हो, जगून काय करायचे, मग असले अभद्र का ग बोलतेस. माझी पोरे बाळे आहेत अजून लहान, तू नाही जगलीस तर त्यांचं कोण करे? पुष्कळ जग, मुलाबाळांची लग्ने होऊ देत, सुना घरात येऊ देत, वेडे बिदरे नको बाई म्हणत आणूस. अगं तू बोललीस म्हणजे मलाही जोर येतो, मागाहून वाईट वाटते, आजी म्हणाली. तुम्ही जा खऱ्यांकडे, येते म्हणून कळवले आहे ना तुम्ही, तर जा, भाजणी उद्या होईल. तसेच जाते दुतले ठेविले म्हणजे झाले, वरती दुसरे काही दळले नाही की झाले, तुम्हाला चहा करून देते म्हणजे दम नाही लागणार. आज गारवा आहे बाहेर फार, आई गोड बोलली. अलीकडे घरात चहाची पूड असे, कधी कोणी आजारी असेल, कोणाला दम लागला असेल तर आई करून देईल. आईने दुर्वांच्या आजीला तिचे रामपात्र भरून चहा दिला. आजीचा राग गेला. आजी खऱ्याकडे जावयास निघाली व जाताना म्हणाली, जाते ग यशवदे, रागाऊ बिगाऊ नकोस आणि मनात रागही धरू नकोस. हो तुम्हीच नका धरू मनात, म्हणजे झाले, कशा झालात तरी तुम्ही वयाने मोठे आहात, मी तुमच्या सुनेसारखे लेखीसारखे, माझे बोलणे पोटात घालीत जा, माझी आई म्हणाली. आजी गेली व आई घरकाम करू लागली. मित्रांनो, माझी आई म्हणजे निर्दोष नव्हती, दोष कोणात नसतात, चुका कोण करत नाही, निर्दोष फक्त एकच परमेश्वर. बाकी सर्वांना चुकांची भूषणेच अंगावर घालून त्या जगन माऊली समोर जावयाचे आहे. चुका हे मानवाचे भूषण आहे आणि क्षमा हे देवाचं भूषण आहे. माझी आई चुका करी पण सावरून घेई, चुका करण्यातच ती एट मिळवीत असे. धन्यवाद. श्यामची आई या पुस्तकातील या कथा तुम्हाला नक्कीच आवडतील. मी माझी कथा इथेच समाप्त करते आणि रजा घेते. आपण ऐकत रहा आचार्य 90 FM रेडिओ सेंटर. धन्यवाद.
1: Let's start the fun.

Yeah.

आचार्य 90 FM वर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकातील कथांचे अभिवाचन आपण करीत आहोत. आज त्यातीलच मोरी गाय या कथेच अभिवाचन मी करीत आहे. मी पुष्पा कोल्हे सादर करीत आहे मोरी गाय. बारको आला की नाही? आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो. एका गायीला तो मारीत होता. गाय दुसऱ्याची असली तरी ती देवता आहे. जा रे बारकूला त्याच्या घरून आणा, श्याम म्हणाला. तो बाहेर बसला आहे ऐकत. आत यावयास लाजतो आहे, शिवा म्हणाला. श्याम उठला व बाहेर आला. त्याने बारकूचा हात धरला. बारकू ओशाळला होता. तो हातातून निसटून जाण्यासाठी धडपडत होता. श्याम त्याला म्हणाला, बारकू तू मला आवडतोस म्हणून तुला मी रागे भरलो. माझा इतका का तुला राग आला? मी तुला तुझ्या मोठ्या भावासारखाच आहे. चल आज मी आमच्या मोऱ्या गाईची गोष्ट सांगणार आहे. श्यामच्या प्रेमळ शब्दांनी बारकू प्रार्थना गृहात आला. श्यामच्या गोष्टीची सारी जण वाट पाहत होती. श्यामने सुरुवात केली. आमच्या घरी एक मोरी गाय होती. ती अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. अशी गाय साऱ्या गावात नाही असे लोक म्हणत असत. खरोखर दृष्ट लागण्यासारखी अशी ती गाय होती. कशी उंच थोराड होती, गंभीर व शांत होती. आमच्या वडिलांचा 5 शेरांचा लोटा होता. तो भरून ती दूध दे. तिची कास भरदार असे. तिची नीट काळजी घेण्यात येत असे. माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठ्यात जावयाची. मोऱ्या गाईला आपल्या हाताने चारा घालायची. मग तिच्या कपाळाला कुंकू लावायची व तिची शक्ती आपल्या तोंडावरून फिरवायची. गाय म्हणजे देवता. गाईला ही थोरवी बायकांनी दिली आहे. परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही. तोंड देखली गोपूजा आहे. देखल्या देवा दंडवत असा प्रकार आहे. पूर्वी दुसऱ्याची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हाकलीत नसत. तिला भाकरी वगैरे दे, मूठभर चारा दे. आज दुसऱ्यांच्या गाईस जरा अंगणात येऊ दे की त्या गोमातेच्या अंगावर बसल्याच काठ्या. दुसऱ्याची गाय दूर राहिली. स्वतःच्या घरच्या गाईलाही पोटभर वैरण, वेळेवर पाणी मिळत नाही. रानात गावात जे मिळे ते तिने खावे, कोठे घाणेरडे पाणी प्यावे. आज या गाईला आपण भीक मागायला लावले आहे. म्हणूनच आपणावर भीक मागावयाची पाळी आली आहे. जशी सेवा तसे फळ. गाईची सेवा जितकी करू तितके सुख व सौभाग्य येईल. माझी आई मधून गोठ्यात जावयाची. तांदूळ धुतलेले पाणी घंगाळात भरून तिला पाजावयाची. त्याला धुवण म्हणतात. हे थंड व पौष्टिक असते. दुपारी जेवावयाच्या वेळेस एक देवळातील गुरुवाचा नैवेद्य व एक गायीसाठी असे 2 नैवेद्य मांडण्यात येत असत. देवळातील नैवेद्य गुरव येऊन घेऊन जाईल व गाईचा गाईला नेऊन देण्यात येत असे. त्याला गो ग्रास असे म्हणतात. आई आपल्या हातांनी हा गो ग्रास गाईला नेऊन देत असे.
या मोऱ्या गाईचे आईवर फार प्रेम होते. प्रेम करावे व करवून घ्यावे. प्रेम दिल्याने दुणावते. आईला ती चाटावयाची. तिच्या मानेखालची पोळी आई खाजवी. तस तशी मोरी गाय आपली मान वर करी. आईचा शब्द ऐकताच मोरी गाय हंबरत असे. मोऱ्या गाईचे दूध आईच काढीत असे. मोरी गाय दुसऱ्या कुणाला ते काढू देत नसे. ज्याने द्यावे त्याने घ्यावे असा जणू तिचा निश्चयच होता. दुसरे कोणी जर तिच्या कासेखाली बसले तर ती त्यास हुंगून पाही. गंधेन गाव हो पश्चंती. गाई वासाने ओळखतात. तिच्या कासेला हात लागताच हा हात कोणाचा हे तिला कळत असे. आईशिवाय दुसरा कोणी बसताच ती लाथ मारी. ती गाय स्वत्ववती होती. सत्यवती होती. अभिमानी होती. प्रेम न करणाऱ्याला ती लाथ मारायची. पाप्या माझ्या कासेला तू हात लावू नकोस. माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वत्स होऊन ये असे जणू ती सांगत असे. ती मोरी गाय भाग्यवान होती असे आम्ही समजत असू. जणू आमच्या घराची ती शोभाच होती. आमच्या घराची देवता होती. आमच्या घरातील प्रेम व पावित्र्य स्नेह व सौंदर्य यांची जणू ती मूर्ती होती. परंतु पायलाग म्हणून एक भयंकर रोग आला. या रोगाने कोकणात फार ढोरे मरतात. पटापट पाय आपटून गुरे मरतात. पायाला क्षते पडतात व त्यात किडे होतात. एक दोन दिवसातच ढोर मरते. मोऱ्या गाईला पायलाग झाला. पुष्कळ उपचार केले परंतु गाय बरी झाली नाही. एका काडीसही ती शिवेना. मान टाकून पडली होती. आम्ही घरात जपही केले परंतु आमची पुण्याही संपली होती. मोरी गाय आम्हा सोडून गेली. मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही. आम्ही सारे जेवलो. आईला किती वाईट वाटेल ते मी कसं सांगू. आईला किती वाईट वाटले ते मी कसे सांगू. जो प्रेम करतो त्यालाच प्रेम वस्तू गेल्याचे दुःख कळते. इतरास काय समज. मोरी गाय जेथे मेली त्या जागेवर आई पुढे काही दिवस हळद कुंकू व फुले वाहत असे. कधी गती बोलताना आई म्हणे, मोरी गाय गेली. आमच्या घराण्याचे भाग्यही गेले. त्या दिवसापासून घरात भांडण तंटे सुरू झाले. भरल्या गोकुळासारखे आमचे घर पूर्वी गावात दिसे परंतु मोरी गाय गेल्यापासून अवकळ आली. माझ्या आईचे म्हणणे खरे आहे. फार व्यापक अर्थाने खरे आहे. चार दिवसापासून भारत मातेची मोरी गाय गेली त्या दिवसापासून गाईला भारतीय लोकांनी दूर केले. तिची हेळसांड केली. त्या दिवसापासून दुःख रोग दारिद्र्य दैन्य दुष्काळ ही अधिकाधिक येऊ लागली. चरखा व गाय या भारतीय भाग्याच्या दोन आराध्य देवता. आधार देवता. या दोन देवतांची पूजा पुनरपि जोपर्यंत सुरू होणार नाही तो पर्यंत तरुणोपाय नाही. गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून नमस्कार करणे म्हणजे गोपूजा नव्हे. आपण दांभिक झालो आहोत. देवाला नमस्कार करतो व भावाला छळतो. गाईलाही माता म्हणतो परंतु तिला खायला प्यायला देत नाही. तिचे दूधही मिळत नाही. मिळाले तर रुचत नाही
खोटा वर्पांगी नमस्कार करणाऱ्याला नरक सांगितलं आहे, दास्य सांगितले आहे. खोटा वर्पांगी नमस्कार करणाऱ्याला नरक सांगितलं आहे, दास्य सांगितले आहे. श्यामची आई पुस्तकातील मोरी गाय ही कथा आपल्याला नक्की आवडली असेल. मी पुष्पा कोल्हे आपली रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविध या कार्यक्रमामध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतो आणि अर्थातच म्हणूनच कार्यक्रमाचं नाव आहे विविधा. तर आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी काही महत्वाच्या टिप्स तुम्हाला देणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा तुटवडा मुंबईत आणि बऱ्याच ठिकाणी जाणवतोय आणि वेळोवेळी आपल्याला सगळ्यांकडूनच अशी सूचना दिली जाते की पाण्याचा वापर अगदी गरजेपुरता करा, जास्त पाणी वाया घालवू नका. त्या अनुषंगाने काही महत्वाच्या टिप्स याच्या कार्यक्रमातून देण्याचा हा प्रयत्न.

नव्हेत हे मात्र नक्की. यातला एक प्रमुख उपाय म्हणजे छद्मजल योजना. पावसाळ्यात पाण्याचं प्रमाण तसं योग्य प्रमाणात असतं. घराच्या छतावरून पाणी वाहत जाऊन अखेरीस ते गटारांमध्ये जातं. जर हेच पाणी आपण व्यवस्थित प्रकारे साठवून ठेवलं तर नक्कीच हा साठा काही दिवस तरी पुरू शकतो. काही राज्यांमध्ये आवर्जून ही योजना राबवली जाते. तुम्ही म्हणाल पाऊस तर पडू दे, नक्कीच, पण पुढच्या वर्षीसाठी उपाय म्हणून पावसाळा सुरू झाल्यावर ही योजना आपण नक्कीच राबवू शकतो, नाही का? तर यंदाच्या पावसाळ्यात शक्य असेल तर नक्की या छतजल योजनेसारखा उपक्रम आपण राबवायला हवा. याच्यानंतर आपण आपल्या दैनंदिन जीवनात थोडेफार फरक करून बदल करून जर पाण्याची बचत करू शकलो तर भाजी चिरण्यापूर्वी ती धुण्यासाठी पाण्याचा अगदी सढळ हस्ताने वापर केला जातो. जवळपास लिटरभर पाणी वाया जातं. हेच पाणी कुंडीतल्या झाडांसाठी वापरलं तर त्यांना पाणी मिळेल आणि पोषण मूल्य सुद्धा मिळतील. याशिवाय कपडे धुताना सुद्धा नळ सुटा ठेवल्यामुळे आपण कितीतरी पाणी वाया घालवत असतो आणि त्याचा अंदाज सुद्धा आपल्याला येत नाही. हेच पाणी साठवून गॅलरी स्वच्छ करताना आपण उपयोगात आणू शकतो. दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा की ज्यांच्याकडे पाण्याच्या टाक्या बसवलेल्या असतात त्यांना त्या काही दिवसांनी स्वच्छ कराव्या लागतात, पण इथे सुद्धा पाण्याचा वापर होतो. त्याऐवजी हवेच्या प्रेशरवर टाकी चांगल्या पद्धतीने स्वच्छ करता येऊ शकते. याच्यामध्ये हवा जास्त असून पाण्याचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे पाण्याच्या तुषारांवर ही स्वच्छता होऊ शकते. फक्त इतकंच आहे की त्यासाठी उपयुक्त असं मशीन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, किंवा हे मशीन आपण भाड्याने सुद्धा घेऊ शकतो. जर तुलना केली तर गावांपेक्षा खेड्यांपेक्षा शहरी भागांमध्ये पाण्याचा तुटवडा तसा कमी असल्याने पाण्याची तितकी आपल्याला किंमत नाहीये आणि त्याच्यामुळेच पाण्याचा जास्तीत जास्त गैरवापर हा शहरी भागातच होताना दिसतोय. नळ पूर्ण सोडल्यामुळे पाणी जास्त दाबाखाली येतं आणि त्याच्यामुळे आपल्या नकळत पाण्याचा अपव्यय होतो. याला उपाय म्हणजे कमी दाबाच्या पाण्यामध्ये काम करण्याची सवय लावून घेणं. तसंच एखाद्या बिल्डिंगमध्ये किंवा घरासाठी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी असते तिचा कॉक पूर्ण न ठेवता अर्धाच ठेवायचा आणि वरती असणाऱ्या पाण्याच्या टाकीचा वॉल सुद्धा अर्धा ठेवायचा, म्हणजे पाणी आपोआप कमी दाबानेच येईल आणि अशा उपायाने आपोआप पाण्याचा वापर किंवा पाण्याचा गैरवापर सुद्धा कमी होईल. मंडळी, अजूनही काही उपाय आहेत ज्याचा अवलंब केल्याने पाण्याचा गैरवापर काही प्रमाणात तरी टाळता येण्यासारखा आहे, त्याविषयी बोलूया. आता अजून एक गंमत म्हणजे बागेत आपण जे पाणी वापरतो झाडांना, तिथे सुद्धा आपण पाईपलाईन जी यूज करतो, पाईप यूज करतो आणि बऱ्याच वेळ ते पाणी आपण सोडून देतो. तर तसं न करता जर आपण बादली आणि मग्गा घेऊन आवश्यक तितकंच पाणी आपण बागेतल्या झाडांना घातलं तर तिथे सुद्धा पाण्याचा अपव्यय आपण कमीत कमी करू शकतो. झारीचा वापर आपण करू शकतो आणि बादलीचा वापर तर करूच शकतो. शहरी भागातल्या लोकांना आवर्जून सांगावं असं वाटतंय की शॉवरचा वापर टाळा आणि पारंपरिक पद्धतीने आंघोळ करा. शॉवर खाली उभं राहताना आपल्याला कळू शकेल की पाण्याचा दाब हा कितीतरी पटीने जास्त असतो. साहजिकच पाण्याची नासाडी सुद्धा जास्त होते, त्यामुळे सगळ्यात पहिले शॉवर खाली आंघोळ करण्याची सवय आपल्याला मोडायला हवी आहे. हा शहरी भागातल्या लोकांसाठी पाणी बचतीसाठीचा एक मुख्य उपाय. याशिवाय दाढी करताना, दात घासताना किंवा इतर क्रिया करताना सुद्धा पाण्याचा नळ सुरू ठेवण्याची वाईट सवय आपल्याला आहे, तर ती सुद्धा आता आपल्याला हळूहळू बंद करण्याची गरज आहे. याचबरोबर बहुतांश गृहिणींची जशी सवय असते की कालच पाणी भरलंय पण ते काल भरलंय, मग ते शिळ झालंय असं करून ते ओतून द्यायचं, पुन्हा आज ताजं पाणी भरायचं आणि हेच रोज सुरू असतं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की पाणी हे कधी शिळ होत नसतं आणि त्यातूनही जर आपल्याला असं वाटत असेल तर आपण गरजेपुरता जेवढं पाणी आवश्यक आहे तितकंच आपण भरून ठेवायला हवं. मंडळी, जेव्हा अचानक पाण्याचा तुटवडा भासतो आणि जेव्हा आपल्याला पाणी विकत घ्यावं लागतं तेव्हा त्या प्रत्येक पाण्याच्या थेंबासाठी आपण खर्चलेला रुपया आपल्या लक्षात राहतो आणि तेव्हा त्याची किंमत आपल्याला खऱ्या अर्थानं लक्षात येते. म्हणूनच जेव्हा आपल्याला पाणी मुबलक प्रमाणात मिळत असतं तेव्हा त्याचा वापर योग्य पद्धतीने करणं हे खूप महत्वाचं आहे. कार्यक्रमाची सुरुवात आपण एका वेगळ्या अशा विषयाने केली असली तरी सुद्धा आता आपण कार्यक्रमात वळणार आहोत आपल्या मुख्य विषयाकडे, पण त्याआधी आता ज्या काही गोष्टी

सांगितले आहे त्याचा नक्की विचार करायचा आहे आणि त्या गोष्टी आपण अंमलात आणायच्या आहेत. आणि एक छानसं गाणं ऐकूया याच नोटवर आणि त्याच्यानंतर आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. तेव्हा तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

गाण्यानंतर पुन्हा एकदा मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं विविधा या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. आणि आता आपण वळणार आहोत आपल्या मुख्य विषयाकडे. श्रोते हो, आजचा विषय हा खूप जिव्हाळ्याचा आहे. विषय असा आहे, बदलता काळ, काल आणि आज. बालपणापासूनच सुरुवात करायला हवी, हो की नाही? पूर्वी खेळण्यासाठी साधनांची फारशी गरज नसायची. घरात आजी आजोबा छान गोष्ट सांगायचे. घरात गोतावळ असल्यामुळे मोठ्यांची कामं पाहणं, त्यांना मदत करणं, गप्पा ऐकणं, यातच बहुतेक वेळ निघून जायचा. पण आज या उलट चित्र दिसतं. मोठमोठाली घरं असतात, पण घरात फक्त आई वडीलच असतात, आणि ते सुद्धा कामात व्यस्त असतात. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी माणूसही नसतो. मग लागते साधनांची गरज. मग हे खेळणं आणून द्या, ते खेळणं आणून द्या, हे सुरू होतं. आणि खेळण्यासाठी कुणीच नसल्यामुळे त्यांना तरी सुद्धा ती उणीव भासत राहते. हल्ली विभक्त कुटुंबातील मुलांना लहानपणापासूनच एकटेपणा अनुभवायला मिळतो. आई बाबा दोघंही नोकरी करणारे असल्यामुळे मुलाला पाळणाघरात ठेवलं जातं, आणि त्यामुळे संस्कारांचा अभाव आपल्याला दिसून येतो. बदलत्या काळाचा हा एक पैलू आपण जाणून घेतला पाहिजे. अजून जाणून घेऊयाच मंडळी. पूर्वीच्या काळी शाळा सुटली रे सुटली की थोडस खाल्ल्यावर मुलं मैदानाकडे वळायची. मग तिथे पकडापकडी, खो खो, कबड्डी, लंगडी, लगोरी, लपंडाव, आंधळी कोशिंबीर असे स्वस्त आणि मस्त खेळ सुरू व्हायचे. खेळामुळे साहजिकच मित्रमैत्रिणी व्हायच्या, जमायच्या, एकत्रितपणे खेळायच्या आणि एकजूट निर्माण व्हायची. या खेळांमध्ये वस्तू म्हणजेच खेळण्यांचा शिरकाव फारसा नसल्यामुळे हे माझं, हे माझं खेळणं अशी वृत्ती कोणाचीच नसायची. बैठी खेळ म्हणजे सापशिडी, व्यापार, कवड्या, पत्ते. तर या खेळांमध्ये खेळ आणि खेळणारे या दोघांचंही व्यस्त प्रमाण असल्यामुळे आज कितीही वेळ उपलब्ध असला तरी खेळणाऱ्यांची उपलब्धता नसल्यामुळे खेळ रंगतच नाही. आई वडील कामामुळे थकलेले असतात आणि बहुतेक जण शाळेतून आल्यावर ट्युशन किंवा इतर ऍक्टिव्हिटीजसाठी क्लासेस लावल्यामुळे तिथेच असतात. आणि या सगळ्यातून वेगळा वेळ काढणं केवळ अशक्य होऊन बसतं. मग नकळतपणे ही मुलं टीव्ही आणि कॉम्प्युटरकडे आकर्षिली जातात. ही आजची वस्तुस्थिती आहे. प्रत्येकाला या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. श्रोते हो, आपला असा विषय आहे बदलता काळ. या बदलत्या काळानुसार स्त्री या समाज घटकाविषयी बोलायलाच हवं. पूर्वीच्या काळी चूल आणि मूल हेच स्त्रियांचं विश्व होतं. स्त्रियांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. कदाचित अंगी विविध गुण असायचे देखील, पण समाजापुढे ते प्रदर्शित करता येत नव्हते. मात्र काळानुसार हे चित्र आता बदललंय. स्त्री आपल्या आवडीच्या क्षेत्रात कार्यरत होऊ शकते. आपल्या आवडीचं क्षेत्र निवडण्याची तिला मुभा आहे. एक स्त्री म्हणून समाजात आदराचं स्थान तिला आहे. घरातल्या सगळ्या गोष्टी सांभाळून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत देश घडवण्यासाठी अनेक स्त्रिया पावलं उचलताना दिसतायत. काळातली ही प्रचंड तफावत पाहिल्यावर स्त्रियांसाठी लढणारे थोर लोक आपल्याला नक्कीच आठवतात. काही अनिष्ट चालीरीती रूढी यांना विरोध करणारे, स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारे अनेक महान लोक आणि त्यांचे विचार प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवायला हवेत. आज स्त्रिया इतक्या मोकळेपणाने समाजात वावरत आहेत हे त्यांच्याच कष्टाचं फळ आहे. तेव्हा स्त्रियांनी सुद्धा हा विचार करणं खूप गरजेचं आहे. हा मुद्दा सांगण्याचं एकच कारण आहे, कारण आपण काळाविषयी बोलतोय, काल आणि आज. त्यामुळे स्त्रियांचं भावविश्व सुद्धा प्रचंड प्रमाणात बदललेलं आहे. हा विषय घेण्याचा उद्देश इतकाच की बऱ्याच गोष्टी आपण विसरत चाललोय किंवा नकळतपणे त्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय. तर या गोष्टी पुन्हा एकदा आपल्या स्मरणात आणून देण्यासाठीचा हा प्रयत्न. तर पुन्हा एकदा एक छानसं गाणं ऐकूया आणि नंतर वळूया पुढच्या चर्चेकडे. आपलाचा विषय आहे बदलता काळ, काल आणि आज. आपण ऐकत आहात कार्यक्रम विविधा, माझ्यासोबत आरजे सुवर्णासोबत.

मंडळी, कार्यक्रम सुरू आहे विविध आणि विविध कार्यक्रमामध्ये आज आपण बोलतो आहोत बदलता काळ, काल आणि आज. पूर्वीच्या काळी विजेवरची उपकरणं वापरात नव्हतीच, त्यामुळे स्वयंपाकघरात पाटा वरवंटा चूल वापरली जायची. अगदी पीठ सुद्धा जात्यावर घरच्या घरीच दळलं जायचं, त्यामुळे पूर्ण शरीराला आपोआपच व्यायाम व्हायचा. दिवसभर पुरतील इतकी कामं त्यावेळी असायची. आजच्या काळात विजेवर चालणारी उपकरणं वापरली जातात. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि खरंच ही आजच्या काळाची गरज आहेच. या उपकरणांमुळे सगळी कामं पटकन उरकता येतात, पण शारीरिक श्रम मात्र तितकेसे घडत नाहीत. पण वेळेची बचत होते हेही तितकंच खरं. मिक्सर, ग्राइंडर, ओव्हन, मायक्रोवेव्ह, टोस्टर अशी उपकरणं आज सर्रास सगळ्यांच्याच घरात दिसतात. पण कधी वीज खंडित झाली तर मात्र सगळंच ठप्प होऊन जातं. आज स्त्रिया कामानिमित्त दिवसभर बाहेर असल्यामुळे वेगळे शारीरिक श्रम करण्याची त्यांना फारशी गरज भासत नाही. वेळेअभावी या उपकरणांवरच अवलंबून राहणं ही काळाची गरज आहेच. पण आज तब्येतीच्या तक्रारी सुद्धा वाढत चालल्यात. पूर्वी जेवताना मांडी घालून जेवण केलं जायचं, आज डायनिंग टेबलमुळे शारीरिक हालचाल कमी होत चाललीय आणि म्हणून वेगळा पैसा खर्च करून जिम, योगा, स्विमिंग, सायकलिंग किंवा इतर ऍक्टिव्हिटीसाठी जावं लागतं. प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. जसा काळ बदलत गेला तसतसा जीवनातला प्रत्येक घटक सुद्धा बदलत गेला. राहण्याची पद्धत, संस्कृती, सगळं काही बदललं. पूर्वी चाळ संस्कृती असल्यामुळे बरीच कुटुंब एकत्रित राहायची, त्यांची सुखदुःख एकत्रितपणे वाटून घेतली जायची. वाढदिवस, लग्न एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा व्हायचं. प्रत्येक गोष्टीची देवाणघेवाण व्हायची, त्यामुळे प्रेम, आपुलकी, आदर अगदी भरभरून मिळायचं. संपूर्ण चाळ आपलं कुटुंब वाटायची. ती मस्ती, ती मजा आजच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये लोप पावत चालली आहे. सामाजिक प्राणी ते एकाकी प्राणी असा विरुद्ध प्रवास सुरू आहे. स्वतःच्या आभासी जगात वावरणारा हा माणूस वास्तव काय आहे हे विसरू लागलाय. मदत करणं, सुसंवाद साधणं, मिळून मिसळून राहणं या सगळ्या दुर्मिळ कल्पना होऊन गेल्यात. श्रोते हो, फ्लॅट संस्कृतीमुळे एक अंतर निर्माण झालंय. स्वातंत्र्य मिळत असलं तरी एकटेपणा नकोसा वाटू लागलाय. या उलट चाळीतला दंगा, धुमाकूळ कितीही त्रासदायक असलं तरी त्याला एक जिवंतपणा होता आणि तो जिवंतपणा सगळ्यांनाच हवा हवासा वाटतो. कारण शेवटी कितीही झालं तरी माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. मी थोड्या वेळापूर्वी विभक्त कुटुंबाचा उल्लेख केला होता. सध्या कुटुंब निमुळत होत असल्यामुळे घरात एकुलता एक मूल असतं. जे पालकांना मिळू शकलं नाही ते सगळं आपल्या पाल्यास मिळावं अशी त्यांची इच्छा असते आणि त्यामुळे हव्या त्या वस्तू देऊन आपलं बाळ आनंदी होऊ शकेल असं त्यांना वाटतं. पण असं खरंच होऊ शकेल का याचा प्रत्येक पालकाने विचार करण्याची गरज आहे. आपलं प्रेम आणि आपला वेळ देणं हे सगळ्यात मोठं कर्तव्य बरेच पालक आज विसरताना दिसतायत आणि मुलांना बदल्यात मागेल ते वस्तू ते पुरवतायत. त्यामुळे मुलं हट्टी आणि उद्धट होत चालली आहेत. घरात भावंड असल्यामुळे कुठलीही गोष्ट शेअर न करता स्वतःच घ्यायची ही प्रवृत्ती सुद्धा वाढत चालली आहे. परिणामी असा त्रास याचा त्रास पालकांना सोसावा लागतोय. योग्य वेळेस मुलांना योग्य वळण लावून आकर्षक खेळण्यांचा आमिष न दाखवता तुमचा अमूल्य सहवास, प्रेमाचे चार शब्द, योग्य तिथे कौतुक आणि आवश्यक तिथे धाक दाखवला तर नक्कीच एक उत्तम व्यक्तिमत्व आकार असेल. आपण बदलत्या काळाविषयी बोलतोय आणि त्याचे वेगवेगळे पैलू आपण उलगडण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा याच टप्प्यावर एक गाणं ऐकणार आहोत आणि या विषयावरती अजून बोलणार आहोत. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM.

श्रोते हो, आतापर्यंत आपण वेगवेगळ्या मुद्द्यांचा विचार केला. काळानुसार बदलत केलेल्या गोष्टी आपल्याला फायदेशीर ठरल्या तर काहींचा तोटा झाला. पूर्वी वाचन मोठ्या प्रमाणात व्हायचं, वाचाल तर वाचाल असं आपण नेहमीच ऐकतो. पण आज प्रत्यक्षात वाचन किती जण करतात हा तर वादाचा विषय आहे. पूर्वी वर्तमानपत्र, पुस्तक, मासिक, साप्ताहिक हीच प्रसारमाध्यमं म्हणून ओळख

जायची. त्यामुळे ज्ञानात भर पाडण्यासाठी प्रामुख्याने वाचन हेच मुख्य स्रोत होतं. वाचनामुळे लेखनही तितकंच प्रभावी असायचं, भाषणावर सुद्धा प्रभुत्व असायचं. निबंध लेखन, पत्र लेखन हा आज फक्त परीक्षेतला प्रश्न होऊन बसलाय. या पलीकडे पत्र पाठवणं सुद्धा अगदी दुर्मिळ होऊन गेलंय. हल्ली ईमेल, मेसेज यामुळे लेखन कमी झालंय. व्यक्ती व्यक्तीमधला सुसंवाद दुरावत चाललाय. पत्रातली आपुलकी, आपलेपणा हा ईमेल किंवा एखाद्या मेसेजमधून अनुभवता येत नाही. पण वर्षातनं एखादं तरी पत्र पाठवलं तरी पत्र कसं लिहितात हे तुमच्या लहानग्यांना नक्कीच कळू शकेल. ईमेल, मेसेज ही काळाची गरज आहे. कमीत कमी वेळात किंबहुना काही सेकंदात तुमचा संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याची ही यंत्रणा नक्कीच कौतुकास्पद आहे. पण पूर्वीच्या गोष्टी आणि नव्या गोष्टींचा छान मेळ घालता आला तर हा दुग्ध शर्करा योग जुळून येईल, नाही का? आजच्या विविध या कार्यक्रमामध्ये काही महत्वाचे मुद्दे सांगावेसे वाटतात. काही बदलांचे फायदे तसंच तोटेही असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पूर्वी रोजगाराच्या संधी कमी होत्या, वेगवेगळी क्षेत्र निर्माण झाली नव्हती किंवा उदयास आली नव्हती. पण आज बरीच कवाड उपलब्ध आहेत, रोजगाराच्या संधी वाढल्यात, पण स्पर्धा सुद्धा तितकीच वाढली आहे. पूर्वीच्या काळी स्त्रिया आणि काही वर्गातले लोक शिक्षण घेत नसल्यामुळे त्या काळी तितकीशी स्पर्धा नव्हती. पण आज समाजातला प्रत्येक घटक सुशिक्षित असल्यामुळे स्पर्धाही वाढली आहे. वाढत्या स्पर्धेमुळे नैराश्य, धावपळ, सतत पुढे राहण्याची धडपड या गोष्टीही आल्याच. पण यामुळे आपण सतत कार्यरत राहतो, प्रगती करतो, हे फायदेही आहेत. पाहिलेत ना, प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे असतातच, त्यामुळे दोन्हींचा विचार केला पाहिजे आणि त्यातून सुवर्णमध्य गाठून आपलं आयुष्य आपण चांगलं केलं पाहिजे. आजच्या प्रगत काळामध्ये नोकरदारांचे पगार खूप वाढलेत, त्यामुळे अर्थातच राहणीमान सुधारले. पण काही गोष्टी मात्र खटकतात. पूर्वी दिवे लागण्याच्या वेळेला घरात असलेली मुलगी आज रात्री अपरात्री बाहेर असते. राहणीमान सुधारणं ही नक्कीच चांगली गोष्ट आहे, पण त्याचा अतिरेक मात्र करू नये. प्रसार माध्यमांमुळे समाजातलं वातावरण बिघडत चाललंय, असुरक्षितता वाढत चालली आहे. समाजात वावरताना काही मर्यादा या पाळल्या गेल्याच पाहिजेत. केवळ समाजातल्या वातावरणाला दोषी धरण्यात अर्थ नाही, तसंच आपल्या वाढत्या गरजा कमी करायला हव्यात, कारण बऱ्याचदा त्या अनावश्यक असतात. सुखी समाधानी राहण्यासाठी काही लागतं ते मिळवण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे. पूर्वीच्या काळी आयुष्य जगताना ऐशोआरामाच्या सुखसोयीच्या वस्तू नव्हत्या, पण कष्टाची भाजी भाकरी हीच गोड लागायची हे सत्य त्यांना उमगलं होतं. इन शॉर्ट, आपण पूर्वीच्या काही गोष्टी आणि आजच्या काही गोष्टी या दोघांची सांगड घालून आपल्याला जे काही उपयुक्त आहे ते घेऊन आपलं आयुष्य पुढे घेऊन गेलं पाहिजे. श्रोते हो, आजचा विषय नक्कीच तुम्हाला विचार करायला भाग पडेल आणि नक्कीच तुम्ही विचार कराल याचीही मला खात्री आहे. आणि ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या नक्की तुम्ही अंमलात आणाल अशी मी खात्री बाळगते. आणि इथेच निरोप घेते, तेव्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात वेगळ्या विषयासह. ऐकत रहा आचार्य 90 FM माझ्यासह, अर्थात आरजी सुवर्णासोबत.

नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजच्या आपल्या चला पर्यटनाला या कार्यक्रमात मी आपल्याला माहिती सांगणार आहे एकविरा देवीच्या देवळाबद्दल, जे आहे कार्ले लेणी इथे महाराष्ट्रामध्ये. एकविरा आई ही एक हिंदू देवता आहे. भारत आणि नेपाळ या देशांच्या निरनिराळ्या भागांमध्ये अमर ऋषी परशुरामांची आई म्हणून एकविरा देवीची रेणुका या नावानं देखील उपासना केली जाते. एकविरा आईचं मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ आहे. प्रामुख्याने आगरी कोळी समाजाचे लोक इथे देवीच्या पूजेसाठी येतात, पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकविरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजातील लोकांकडून, विशेषतः सिकेपे आणि दैवज्ञ ब्राह्मण यांच्याकडूनही केली जाते. तसंच काही कुणबी समाजाच्या शाखेतील लोकांचेही हे कुलदैवत आहे. या मंदिर संकुलामध्ये एकसारख्या बांधणीची आणि एका ओळीत बांधली गेलेली मूळची 3 मंदिरं असून ती सर्व पश्चिमाभिमुख होती. यापैकी मधले आणि दक्षिणेचे मंदिर पूर्णतः सुस्थितीत असून इतर बांधकामे केवळ नकाशावरच नाममात्र अस्तित्वात आहेत, असे या मंदिराच्या वास्तूचा आढावा घेताना लक्षात येते. या तिन्ही देवळांच्या समोरच महामंडप, वर्षा मंडप आणि गोपुर आहेत, आणि ही तिन्ही मंदिरं मुख्य देवतेच्या परिवारातील 16 सदस्य देवतांच्या मंदिरांनी वेढलेली आहेत. अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात. या मंदिरामध्ये पशुबळी देखील देण्याचा रिवाज आहे. बकरी, कोंबडी यासह इतरही काही प्राण्यांचे बळी इथे दिले जातात. या देवीकडे चमत्कारी शक्ती आहेत अशी भाविकांची मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार हे मंदिर त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधलं होतं. एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले, त्यांच्या समोर प्रत्यक्ष एकविरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचं मंदिर बांधण्याचा आदेश दिला. पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावं. पांडवांनीही हे मंदिर एका रात्रीत बांधून दाखवलं. त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वरही तिने पांडवांना दिला. एकविरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे. तथापि कार्बन डेटिंग नुसार असं आढळतं की या मंदिराची बांधणी 2 कालखंडांमध्ये झाली आहे. इसवीसनपूर्व 2 शतकापासून ते 2 शतकापर्यंत आणि 5 शतकापासून ते 10 शतकापर्यंत. सदर मंदिर हे डोंगरावर आहे. मंदिरात जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात. एकविरा देवीचे हे मंदिर आजूबाजूच्या पुरातत्व विभागाद्वारे संरक्षित असलेल्या कार्ला लेण्यांनी वेढलेले आहे. मुख्य देवता एकविरा माता तर तिच्या डावीकडे जोगेश्वरी देवी आहे. टेकडीच्या अर्ध्या भागामध्ये देवीच्या पवित्र पायांसाठी एक मंदिर आहे. तर मित्रांनो, आज आपण चला पर्यटनाला या कार्यक्रमाअंतर्गत जाणून घेतलं एकविरा देवीच्या मंदिराविषयी. पुन्हा भेटूया चला पर्यटनाच्या पुढील कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या चला पर्यटनाला या कार्यक्रमामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत गुंडाचा गणपती याविषयी. गुंडाचा गणपती हा पुण्याच्या शनिवारवाड्याच्या पूर्वेला कसबा गणपती मंदिराच्या अलीकडच्या गल्लीतून सरळ खाली गेल्यावर गुंडाच्या गणपतीचं मंदिर दिसून येतं. रस्त्यालगतच आवार नसलेलं गावठाणातील मंदिर छोट्या जागेत सामावलेलं आहे. मंदिरासमोरील रस्ता मंदिराच्या दक्षिणेला वळसा घालून पुढे जातो. गुंडाचा गणपती हे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. 25 फूट लांब व 25 फूट रुंद अशा काळ्या पाषाणातील गर्भगृहाचं मंदिर हे मूळ जुनं मंदिर असून त्याभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग आणि लाकडी मंडप पेशवे काळात बांधला असण्याची शक्यता बांधकाम शैलीवरून दिसून येते. मूळ गणपतीची स्थापना पिंपळाच्या पारावरील छोट्या कोनाड्यात झाली होती. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या सन 1810 ते 1811 या कालावधीतील रोजनिशीत या गणपतीचा उल्लेख आढळून येतो. सन 1850 दरम्यान गोपाळराव जोशी यांनी इथं एक मंदिर उभारलं. 19व्या शतकाच्या शेवटी अप्पाराव गणेश वैद्य यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. तेच या मंदिराचं आजचं मोठं रूप दिसत आहे. सरदार फुलंब्रीकर यांच्या आजोबांनी देणगी देऊन काळ्या दगडातील सुबक गाभारा 1892 मध्ये करून घेतला. 3 एप्रिल 1975 रोजी गणपतीच्या मूळ मूर्तीवरील कवच निघालं व आतमध्ये प्राचीन सुबक मूर्ती असल्याचं आढळून आलं. मात्र ती भंगलेल्या स्थितीत होती. ही मूळ मूर्ती 14व्या शतकातील असावी असा अंदाज अभ्यासकांनी व तज्ञांनी व्यक्त केला. भंगलेल्या मूर्तीच्या जागी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करणं आवश्यक होतं म्हणून नवीन मूर्तीची स्थापना 4 फेब्रुवारी 1976 रोजी कवीश्वर शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आली. मूर्तिकार खेडेकर यांनी जीर्णोद्धार पूर्वीच्या मूर्तीचा साचा तयार केला. हा साचा केळकर वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे. सध्याची मूर्ती अखंड दगडातून घडवलेली असून मूर्तिकार केशव रघुनाथ देशपांडे यांनी ती साकारली आहे. जुनी मूर्ती सभा मंडपामध्ये गणपती समोरील कट्ट्याच्या डाव्या बाजूला कपाटात ठेवण्यात आली आहे. सध्या परिस्थितीत गावठाणातील गजबजलेल्या वस्तीत गुंडाच्या गणपतीच्या या मंदिराला खेटून अनेक इमारती उभ्या राहिल्या असून रस्त्यावरील वाहनांची वर्दळही वाढली आहे. मंदिराची देखभाल करणाऱ्या बाभळे गुरुजींनी मंदिराच्या दुरुस्तीचा व जतन संवर्धनाचा आग्रह धरला व तो पूर्णत्वासही नेला. तुटपुंजा उपलब्ध पुंजीत काम सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला. आमची संस्था किमयाच्या उत्साही गटानं जागेवर मोजमाप घेऊन रेखांकनं तयार केली. जुन्या वास्तूंच्या जतन संवर्धनासाठी कोरी पाटी न घेता वारसा आधी रेखांकित करावा लागतो व त्याचं अंतरंग व बाह्यरंग समजून घेतल्यावरच पुढील वाटचाल सुरू होते. छताची गळती व इमारतीचं स्थैर्य ही सर्वात मोठी समस्या. कौलारू छत उतरवून त्यातील खराब झालेल्या लाकडांची जागा नवीन म्हणजे दुसऱ्या पण जुन्या आणि मुरलेल्या लाकडांनी घेतली आहे. प्रदक्षिणा मार्गाभोवतीच्या छताच्या दुसऱ्या प्राधान्यानं करणं गरजेचं होतं. तसं करताना मुळात बिघडलेल्या पातळ्यांना सुस्वरूप देऊन प्रदक्षिणा मार्गाच्या अंतर्भागाला पुरेशी उंची मिळाली. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतलं चला पर्यटनाला या नवीन कार्यक्रमामध्ये गुंडाचा गणपती याविषयी. पुन्हा भेटूया चला पर्यटनाच्या दुसऱ्या कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ.

नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजच्या आपल्या चला पर्यटनाला या कार्यक्रमात मी तुम्हाला सांगणार आहे महाबळेश्वर बद्दल. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे एक नगरपालिका असणारे तालुक्याचे शहर आहे. सह्याद्री पर्वताच्या पश्चिम घाटातील उंच डोंगरावर हे वसलेले शहर आहे. भारतातील जी हिरवळीने सजलेली काही मोजकीच ठिकाणं आहेत त्यातीलच एक ब्रिटिश राजवटीतील मुंबई परगण्याची उन्हाळ्यातील राजधानी होती आणि या महाबळेश्वरची फार मोठी अशी ओळख आहे. हे एक थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. महाबळेश्वराचं महादेवाचं देऊळ हे यादव राजा सिंघनदेव यानं 13व्या शतकात बांधलं होतं. अफजल खानाच्या तंबूवरील कापून आणलेले सोन्याचे कळस शिवाजी महाराजांनी या महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले होते. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी चांगली घनदाट वनश्री आहे. महाबळेश्वर येथील महाबळेश्वर मंदिर, लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड या सर्व स्थळांना शिवरायांच्या नावाचा व कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे. महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप असून पावसाळ्यात हा परिसर जलमय होतो. येथील निसर्ग सौंदर्य खंडाळा, लोणावळा किंवा माथेरानप्रमाणे या ठिकाणी असलेले पॉइंट खूप आकर्षक आहेत. विल्सन पॉइंट, आर्थर सेट पॉइंट, लॉडविक पॉइंट हे त्यापैकी प्रसिद्ध डोंगरकडे असून या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. महाबळेश्वरच्या मंदिरातून कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गोवित्री या 5 नद्या उगम पावतात. येथे पंचगंगेचे देऊळ आहे. हे ठिकाण क्षेत्र महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. सावित्री ही नदी पश्चिम वाहिनी आहे तर बाकीच्या 4 नद्या पूर्व वाहिनी आहेत. वेण्णा तलाव म्हणजे तर पर्यटकांचं मोठं आकर्षण होय. वाघाचे पाणी या नावाचा मोठा जलाशय इथे आहे. इथे वाघ पाणी पिण्यासाठी येतात असा समज आहे. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी, रासबेरी, जांभळाचा मध व लाल मुळे, गाजरे प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळतो. पर्यटकांसाठी इथे जुन्या महाबळेश्वर पासून 7 किलोमीटर अंतरावर खूप प्रेक्षणीय ठिकाणं आहेत किंवा 5 मंदिरं आहेत की जी पूर्वीच्या काळातील भारतीय वास्तुकलेचे दर्शन घडवतात. इथे नैसर्गिकरित्या तयार झालेली दर्शनीय ठिकाणं आहेत. ब्रिटिश राजवटीत काही ब्रिटिश इथे विश्रांतीसाठी येत त्यावेळी त्यांनी काही ठिकाणांना नावं दिलेली आहेत. महाबळेश्वरला पाठीमागील इतिहास पाहिला तर साधारण 1215 मध्ये देवगिरीचे राजे ऋग्वेद यांनी जुने महाबळेश्वरला भेट दिली तेव्हा त्यांनी कृष्णा नदीचे काठावर झऱ्याचे ठिकाणी एक लहानसे मंदिर आणि एक जलाशय बांधले. 16व्या शतकात चंद्रराव मोरे या मराठी कुटुंबाने पूर्वीच्या राजकुळाचा पराभव केला आणि जावळी व महाबळेश्वरचे राजे झाले. त्या काळात या मंदिराची पुनर्बांधणी केली गेली. 1819 मध्ये ब्रिटिशांनी सर्व डोंगरी भाग साताऱ्याच्या राजांच्या छत्राखाली आणला. कर्नल लॉडविक हे सातारचे स्थानिक अधिकारी होते. त्यांनी एप्रिल 1824 मध्ये विभागातील सर्व सैनिक आणि वाटाड्यांना तसंच भारतीय मदतनीस घेऊन या पॉइंट पर्यंत पोहोचले जो आता लॉडविक पॉइंट म्हणून ओळखला जातो. 1828 पासून सर ऋग्वेद, माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन, आर्थर मॅलेट, कर्णक, फ्रेरे आणि कितीतरी इथे भेटी देणारे ऑफिसर्स होते. महाबळेश्वरची ओळख 1929 ते 30 मध्ये झाली. त्यापूर्वी ते मालकम पेठ या नावानं ओळखलं जात होतं पण आता ते महाबळेश्वर आहे. महाबळेश्वर इथे राजभवन हे उन्हाळ्यात महाराष्ट्राच्या राज्यपालांसाठी निवासाचं स्थान आहे. ते दी टेरेस नावाच्या जुन्या इमारतीत आहे जिची खरेदी 1884 मध्ये केलेली आहे. सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्याच्या मेढा शहरापासून 29 किलोमीटरवर आणि वाई या तालुक्याच्या गावापासून महाबळेश्वर 33 किलोमीटर अंतरावर आहे. सातारा शहर 45 किलोमीटर अंतरावर आहे. महाबळेश्वर येथून सातारा या जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी महाबळेश्वर केळगर घाटामार्गे मेढा व पुढे सातारा असा मार्ग आहे. तसंच महाबळेश्वर पाचगणी वाई व पुढे सातारा असा एक मार्ग आहे. महाबळेश्वर आगाराच्या बसेस दोन्ही मार्गे सातारा या नेहमी चालू असतात आणि महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्ग 4 ला जोडलेले आहे. पुणे, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर इथून महाबळेश्वरला येण्यासाठी MSRTCच्या बसेस आहेत. तसंच खासगी बसेस आहेत आणि खासगी वाहनं देखील सतत उपलब्ध असतात. रेल्वेचं स्टेशन जवळ आहे जे सातारापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. पुणे हे 220 किलोमीटरवर आहे तर मुंबई हे 370 किलोमीटर आहे. त्याशिवाय कोकण रेल्वेचं खेड हे स्टेशन 90 किलोमीटर अंतरावर आहे. पुणे आणि मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ अनुक्रमे 180 किलोमीटर आणि 200 किलोमीटर अंतरावर आहे. तर मित्रांनो, आज आपण चला पर्यटनाला या सदरामध्ये जाणून घेतलं. पुन्हा भेटूया पुढील
चला पर्यटनाच्या शो मध्ये तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ.

एफएमवर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधाच्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो वसंत ऋतूविषयी, आणि त्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की वसंत ऋतूविषयी जाणून घेतल्यानंतर काही रेसिपीज बद्दल आपण बोलणार आहोत. आता चैत्र महिन्यात चैत्र गौर साजरा केली जाते, त्याविषयी आपण बोलूया. चैत्र पाडव्यानंतर येणाऱ्या चैत्र शुद्ध तृतीयेस गौरीची स्थापना केली जाते आणि महिनाभर पूजा होऊन अक्षय तृतीयेला तिचं विसर्जन केलं जातं. देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा मुखवटा आणून तिची पूजा केली जाते. तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेवलं जातं. या काळात स्त्रिया अंगणात शुभचिन्हांची रांगोळी काढतात, ज्याला आपण चैत्रांगण असं म्हणतो. महिला एकमेकींना हळदी कुंकू समारंभासाठी आमंत्रित करतात. पाहुण्या महिलांना गव्हाचं वाण, फळं, फुलं आणि इतर वस्तू भेट दिल्या जातात. गौरीला पुरणपोळी, कैरीचं पन्ह, भिजवलेली डाळ, कैरीची डाळ आणि इतर पक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो. चैत्र गौरी हा उपवास आणि उपासनेचा सण आहे, जो वसंताच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. यामागे पार्वती आपल्या माहेरी येते अशी भावना असते. या उत्सवामुळे स्त्रियांना एकमेकींना भेटण्याची आणि सामाजिक सांस्कृतिक नाती जपण्याची संधी मिळते. मी म्हटल्याप्रमाणे काही रेसिपी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, ज्याचा उल्लेख मी आता केला होता. कैरीचं पन्ह आहे आणि कैरीची डाळ. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया कैरीचं पन्ह कसं केलं जातं. अजून एक गमतीची गोष्ट अशी की ऋतुमानानुसार जी फळं, ज्या भाज्या आपल्याला उपलब्ध असतात, त्या सणाला त्या त्या उपलब्ध फळांपासून तो पदार्थ केला जातो आणि त्या ऋतूसाठी तो आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आणि पोषक असा सुद्धा असतो. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर उन्हाळ्यात आपल्याला भुकेपेक्षा तहान जास्त लागते आणि म्हणूनच गुळ घालून आपण कैरीचं पन्ह करतो, जेणेकरून आपली तृष्णा पण भागते आणि उन्हामुळे होणारा त्रास हा गुळाचा खडा घातल्यामुळे कमी होतो. थोडक्यात आता आपण जाणून घेणार आहोत कैरीचं पन्ह कसं करतात. यासाठी आपण घेणार आहोत मध्यम आकाराच्या कच्च्या कैऱ्या, आपल्या आवडीनुसार गुळ किंवा साखर, अजून जास्त चांगली चव येण्यासाठी मिठा व्यतिरिक्त जिरेपूड किंवा मिरेपूड, मिठात सुद्धा साधं मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ किंवा काळं मीठ आपण वापरू शकतो, जेणेकरून चव अजून छान येते. आणि याच्या व्यतिरिक्त वेलची पूड आणि पुदिन्याची पानं. सगळ्यात आधी आपण ज्या कैऱ्या घेतल्या त्या आपण कुकरमध्ये उकडून घेणार आहोत. त्यानंतर या कैऱ्या थंड करून त्याचं साल काढून घेणार आहोत आणि या कैऱ्यांचा गर काढून घेणार आहोत. हा काढलेला गर मिक्सरमध्ये घालून त्यात बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये गूळ आहे, साखर आहे, मिरेपूड, जिरेपूड, हे सगळं आपण एकत्र करणार आहोत. हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आता हे जे काढलेलं मिश्रण आहे ते आपण एका बाटलीत भरून ठेवायचं आणि गरजेनुसार जेव्हा आपल्याला जितके ग्लास आपल्याला हे पन्ह करायचंय त्यानुसार तो गर आपण त्या ग्लासमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वेलची पूड, गरजेनुसार मीठ हवं असेल तर आपण घालून हे पन्ह आपण सर्व करायचंय. आणि अशा प्रकारे अगदी सोपं असं हे कैरीचं पन्ह. आता आपण बघणार आहोत कैरीची डाळ कशी करायची. कैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन उन्हाळी पाककृती आहे, कारण कैरी ही फक्त उन्हाळ्यातच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आता सध्याच्या काळात काही महिने आधी सुद्धा कैरी आपल्याला उपलब्ध असते, पण जी उन्हाळ्यात मिळते तिची चव ही वेगळीच असते. तर ही डाळ कैरी आणि भिजवलेल्या चणाडाळीपासून आपण बनवणार आहोत. तर सुरुवातीला आपण घेणार आहोत चण्याची डाळ, त्याच्यानंतर मिरची, आलं, चवीनुसार मीठ, किसलेली कैरी, थोडंसं तेल, मोहरी, जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सगळ्यात आधी आपण जी चण्याची डाळ घेतलेली आहे ती चांगली धुवून घ्यायची आणि ती कमीत कमी 3 तास आपण भिजत घालणार आहोत. त्याच्यानंतर त्यातलं जास्तीचं पाणी जे आहे ते आपण काढून घेणार आहोत. मग हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. त्यात हिरवी मिरची, आल्याचे काही तुकडे, मीठ हे सगळं एकत्र करणार आहोत आणि याची बारीक, अगदी बारीक पेस्ट बनवायची नाहीये, थोडंसं जाडसर आपण हे राहू देणार आहोत. हे मिश्रण एका भांड्यात आपण काढून घ्यायचंय. त्यात जी किसलेली कैरी आहे ती आपण घालणार आहोत. त्याच्यानंतर छोट्या कढईत फोडणीची तयारी आपण करणार आहोत. त्यात थोडंसं तेल गरम झाल्यावरती मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि हळद. डाळीत आपण ही फोडणी घालणार आहोत आणि ही डाळ व्यवस्थित एकत्र करणार आहोत आणि अशा प्रकारे आपली कैरीची डाळ ही तयार झाली आहे. वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. ही छानशी रेसिपी ऐकल्यानंतर आता आपण एक छान गाणं ऐकणार आहोत आणि पुन्हा आपण बोलणार आहोत एका वेगळ्या दिवसाविषयी.
ते तुम्हाला गाण्यानंतर कळेल. ऐकत रहा आचार्य 90 FM.

0: येस.
1: मंडळी, या विश्रांतीनंतर पुन्हा आपण भेटलो आहोत विविधा या कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा. मागच्या महिन्यात म्हणजेच दिनांक 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस होऊन गेला. आपण गेल्या काही वर्षांमध्ये हे बघतोय, अनुभवतोय की चिमण्यांचं प्रमाण हे खूप कमी होत चाललंय. याचं कारण असं की त्यांना पुरेसं खायला किंवा पाणी मिळत नाहीये. हीट स्ट्रोकमुळे सुद्धा बऱ्याच चिमण्या मरण पावत आहेत. तसंच झाडांची संख्या सुद्धा कमी होत चालली आहे. त्यामुळे घरटं करण्यासाठी पुरेसं गवत, काड्या आणि झाडं उरलेली नाहीयेत. त्यामुळे हा चिवचिवाट आपण कमी अनुभवतोय. पण मला असं वाटतं की आतापासून, या क्षणापासून जर आपण विचार केला की आपल्याकडून काही प्रयत्न झाले तर हे प्रमाण वाढवता येईल का, तर निश्चितच याचं उत्तर हो असं आहे. आपण जागोजागी बघतोय की पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी पाणी ठेवलेलं असतं. मातीचं एखादं भांडं असेल किंवा प्लास्टिकची बर्ड फीडर्स जी आपल्याला पाहायला मिळतात ती सुद्धा आपण बघतो. तर घराच्या बाहेरच्या बाजूला खिडकीवर असा बर्ड फीडर आपण लावू शकतो किंवा घराच्या समोर एखादं मातीचं भांडं आपण ठेवू शकतो. असं जर आपण केलं तर काही प्रमाणात तरी हे पक्ष्यांचं कमी झालेलं प्रमाण आपण वाढवू शकतो. दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन जगभरात साजरा होतो. एकेकाळी सहज सर्वत्र दिसणाऱ्या चिमण्या आता नाहीशा होत चालल्या आहेत. दिवसेंदिवस त्यांची संख्या झपाट्याने घटतेय. त्यांचं अस्तित्व धोक्यात येत चाललंय. शहरीकरण, वाढतं प्रदूषण, जंगलतोड, याशिवाय कीटकनाशकांचा वाढता वापर, यामुळे चिमण्यांचं प्रमाण कमी होत चाललंय. या पार्श्वभूमीवर जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपाय किंवा उपक्रम राबवले जात आहेत. श्रोते, चिमण्या या केवळ आकर्षक पक्षी नसून पर्यावरणाच्या संतुलनात त्यांची महत्वाची भूमिका आहे. त्या शेतीसाठी उपयुक्त कीटक नियंत्रित करण्याचे कार्य करतात. तसंच बीज प्रसारात सुद्धा खूप महत्वाचं योगदान देतात. त्यामुळे जैवविविधतेचं संरक्षण, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. पण शहरीकरणामुळे त्यांचं पारंपरिक अधिवास नष्ट होत आहेत. कौलारू घरांची जागा सिमेंटच्या इमारतींनी घेतल्यामुळे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळेनाशी झाली आहे. चिमण्यांचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं 2010 जागतिक चिमणी दिन सुरू करण्यात आला. भारतातील पर्यावरण तज्ज्ञ मोहम्मद दिलावर यांनी नेचर फॉरएव्हर सोसायटीच्या माध्यमातून या उपक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आणि फ्रान्सच्या इकोसिस एक्शन फाउंडेशनच्या सहकार्याने हा दिवस अधिकृतपणे साजरा होऊ लागला. मोहम्मद दिलावर यांच्या कार्याची दखल घेऊन टाइम मासिकाने 2008 त्यांना हिरोज ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणून गौरवलं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या चिमण्यांच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो किंवा काय करता येईल. तर आपल्या घराच्या बाल्कनीत, अंगणात किंवा गच्चीवर आपण चिमण्यांसाठी जे रेडीमेड घरटं मिळतं मार्केटमध्ये ते आपण लावू शकतो. त्यांच्या उपजीविकेसाठी धान्य आणि स्वच्छ पाण्याची सोय आपण करू शकतो. तसंच आपण शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जाऊन चिमण्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करू शकतो. त्यांना सांगू शकतो की या चिमण्यांचं महत्व काय आहे आणि याचं संवर्धन आपण कसं करू शकतो. मुळात चिमण्यांचं प्रमाण घटतंय ही जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत ते वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूच शकत नाही. तसंच हल्ली आपण उगाचच पेस्ट कंट्रोल करत बसतो. पेस्ट कंट्रोल केल्यामुळे काय होतं की ही अन्न साखळी तुटते. हे चिमण्यांना बारीक किडे, कीटक खाण्यासाठी हवे असतात. पेस्ट कंट्रोलमुळे या कीटकांचं प्रमाण कमी होत चाललंय. पर्यायानं ही अन्न साखळी कुठेतरी तुटते. त्यामुळे जर गरज नसेल तर उगाच आपण पेस्ट कंट्रोल, कीटकनाशकं यांचा वापर करणार नाही हे आपण ठरवायचंय. स्थानिक पक्षी संवर्धन गटांमध्ये सहभागी होऊन त्यांच्या अधिवासाचं आपण संरक्षण करू शकतो किंवा उगा जिकडे वृक्षतोड होते ती आपण थांबवू शकतो, प्रयत्न करू शकतो किमान. जागतिक चिमणी दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा दिवस नाहीये तर चिमण्यांच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी काही ठोस पावलं उचलण्यासाठी हा संदेश देणारा दिवस आहे. थोडासा प्रयत्न केला तर या चिमण्यांचा गोड किलबिलाट आपल्याला पुन्हा ऐकू येईल आणि पर्यावरणाचं संतुलन सुद्धा टिकून राहील. मंडळी, एकूणच आपण जाणून घेतलं चिमणी दिवस का साजरा केला जातो, त्याचं महत्व काय, चिमण्यांचं संवर्धन कसं करता येईल. तर नक्की आपण आपल्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत आणि हा चिमणी दिवस यावर्षीचा जरी झालेला असला 20 मार्चला, तरी पुढचा 20 मार्च येईपर्यंत जर आपण प्रयत्न केला तर चिमण्यांचं प्रमाण थोडंसं तरी वाढेल, 1-2% तरी वाढेल, नाही का. आणि ह्या चिवचिवाट ऐकल्यावर आपल्याला छान वाटणार आहे आणि निसर्गाचं संतुलन तर टिकणार आहेच. आता आपण झाडांविषयी बोललो, तसंच प्रगती करण्याच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर झाडं कापली जाणार आहेतच, पण तेवढ्याच प्रमाणात वृक्षारोपण होत आहे का हा विचार सुद्धा आपण करायचा आहे. आपल्याकडे जर अशी कुठली जागा असेल जिथे आपण वृक्षारोपण करू शकतो आणि जिथे मुळात वृक्ष वाढवू शकतो, कारण वृक्षारोपण बऱ्याच ठिकाणी केलं जातं पण त्याचं संवर्धन जतन होत नाही. जे लावलेलं रोपटं असतं ते काही दिवसांनीच ते कोलमडलेलं असतं. तसं करून उपयोगाचं नाही. आपल्याला वृक्षारोपण करायचंय, त्याचं संवर्धन करायचंय, त्या रोपट्याचं वृक्षामध्ये रूपांतर होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची आहे. आणि म्हणूनच जिथे आपण वृक्षारोपण करणार आहोत तिथे वृक्षतोड होणार नाही ना भविष्यात सुद्धा, याची खात्री करूनच तिथे आपण वृक्ष लावायचंय, रोपटं लावायचंय. त्यामुळे आपण वृक्षारोपणाचा सुद्धा विचार करायचा आहे. जर वृक्ष लावले तर यांना घरटं करण्यासाठी, निवारा करण्यासाठी जागा मिळेल आणि त्यांना खाण्यासाठी तर आपण खाद्य आणि पाणी उपलब्ध करून देणार आहोतच. आता झाडाचं आपण म्हटलं तर जेव्हा आपण उन्हाळ्यात एखाद्या रस्त्यावरून जात असतो आणि अचानक आपल्याला सावली मिळते तेव्हा आपल्याला या झाडाचं महत्व कळतं. पण तोपर्यंत वर्षभर म्हणजे 8 महिने उरलेले आपल्याला झाडांचं महत्व पटत नाही. पण उन्हाळ्यात जेव्हा वारं येतं अंगावरती, वाऱ्याची झुळूक येते, जेव्हा आपण घामाने ओथंबलेलो असतो, चिंब भिजलेला असतो आणि हळूच वाऱ्याची झुळूक येते, सावली मिळते, तेव्हा या झाडाचं महत्व आपल्याला कळतं. पण हे फक्त 4 महिन्यापुरता मर्यादित राहून चालणार नाही, तर वर्षभर याची महती आपल्याला समजायला हवी. आणि म्हणूनच वृक्षारोपण आपण करायचं आहे. जेव्हा आपण भारतातल्या चिमण्यांबद्दल बोलतो तेव्हा आपण आपल्या खिडक्यांबाहेर ऐकणाऱ्या नेहमीच्या किलबिलाटाबद्दल बोलत नाहीये. आपण अशा विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींबद्दल बोलतोय ज्यांनी शहराच्या कॉन्क्रीटच्या जंगलांपासून ते वाळवंटाच्या रखरखी जमिनीपर्यंत, मैदानी प्रदेशातील शेतांपासून ते हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपर्यंत अनेक अत्यंत भिन्न हवामानात राहण्यासाठी स्वतःला जुळवून घेतलेला आहे. भारत हे चिमण्यांच्या विविध प्रजातींचं घर आहे आणि आपण जागतिक चिमणी दिन साजरा करत असताना त्या भारतात कुठे आढळतात या ठिकाणांवर सुद्धा एक नजर टाकणार आहोत. पण पुन्हा एकदा एक गाणं ऐकणार आहोत साधेसं आणि मग या प्रकारांकडे, त्यांचं निवासस्थान कुठे आहे याविषयी बोलणार आहोत. ते ऐकत रहा आचार्य 90 FM.

मंडळी आपण बोलतो आहोत चिमण्यांच्या प्रजातींविषयी. घरगुती चिमणी भारतातली सगळ्यात प्रतिष्ठित पक्ष्यांपैकी एक असलेली ही घरगुती चिमणी भारतातले शहर आणि गावांच्या दैनंदिन जीवनाशी अतूटपणे जोडलेली. दिल्ली आणि मुंबईपासून ते पंजाब आणि तमिळनाडूपर्यंत भारतातल्या शहरांमध्ये ती सगळ्यात मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते. सामान्यत मानवी वस्त्यांच्या जवळ छतांवर, व्हेंटिलेटरवर, त्याच्यानंतर जुन्या इमारतींवर घरटी बांधत असते. तथापि वेगवान शहरीकरणामुळे तिच्या राहण्याच्या जागेवर लक्षणीय परिणाम झालाय. काचेच्या इमारतींची वाढ, हिरव्यागार जागांचा ऱ्हास, प्रदूषण यामुळे भारतातल्या शहरांमध्ये चिमण्यांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळते. पण तरीही या पक्ष्यांसाठी काही आशा आहे. जनजागृती कार्यक्रम आणि घरट्यांसाठी पेट्यांच्या उभारणीमुळे काही भागांमध्ये पुन्हा या पक्ष्याला पुनरागमन करण्यास मदत होते. याच घरगुती चिमणीची चुलत बहीण म्हणजेच सिंध चिमणी. सिंध चिमणी ही प्रसिद्ध नाहीये. हा भारतात आढळणारा आणखी एक आकर्षक पक्षी, भारताच्या कोरड्या प्रदेशात आढळणारी घरगुती चिमणीची ही किंचित लहान चुलत बहीण तिच्या खांद्यावरील चेस्टनट रंगाच्या ठिपक्यांमुळे आणि तिच्या सभोवतालच्या परिसरात जवळजवळ अदृश्य होते. सिंध चिमणी पश्चिम भारतात, विशेषत गुजरात आणि राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रसेट स्पॅरो हा अजून एक प्रकार आहे चिमणीचा. या चिमण्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर भारतातल्या थंड आणि डोंगराळ प्रदेशात चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात. शहरी भागात तिच्या समकक्षांच्या विपरीत रसेट स्पॅरो ही डोंगराळ भागात, जंगलमय प्रदेशात, फळबागा आणि गावांमध्ये राहायला पसंत करते. तिची लोकसंख्या स्थिर आहे कारण शहरी भागांप्रमाणे तिच्या अधिवासात लक्षणीय असा बदल झालेला नाहीये. त्यानंतर अजून एक प्रकार म्हणजे युरेशियन वृक्ष चिमणी. युरेशियन वृक्ष चिमणी जरी घरगुती चिमणीतकी प्रमुख नसली तरी सुद्धा ही चिमणीची आणखी एक प्रजाती आहे जी मोकळ्या जागा असलेल्या शांत ठिकाणी राहणं पसंत करते. या चिमण्या सामान्यत पंजाब, हरियाणा आणि ईशान्य भारतीय कृषी प्रधान भागांमध्ये पाहायला मिळतात. युरेशियन वृक्ष चिमणी शहरी भागांपासून दूर आणि शेत जमिनींच्या जवळ अशा ठिकाणी राहणं पसंत करते जिथे अन्न अगदी सहज उपलब्ध असतं. या पुढचा प्रकार आहे स्पॅनिश चिमणी. ही चिमणी आपल्या आकर्षक खुणा आणि दिसण्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. स्पॅनिश चिमणी ही भारतात आढळणाऱ्या चिमण्यांच्या प्रजातींपैकी एक आकर्षक प्रजाती आहे. या प्रजातीचा नर त्याच्या डोक्याच्या वरच्या भागाच्या तपकिरी रंगामुळे आणि पोटाकडच्या भागावरील दाट पट्ट्यांमुळे विशेष लक्षवेधी ठरतो. ही प्रजाती प्रामुख्याने भारताच्या उत्तर भागात, विशेषत जम्मू आणि काश्मीरमध्ये आढळते. ही अनेकदा मोकळ्या मैदानांमध्ये, पाणथळ जागांमध्ये आणि पाण्याच्या स्रोतांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्पॅनिश चिमणी अनेकदा थव्यांमध्ये आढळते आणि ती सक्रियपणे आपलं खाद्य शोधत असते. आता पुढची आहे पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर्ड पेट्रोनिया असं म्हटलं जातं. तिच्या घशावरच्या चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. हे परत घे जरा. पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर पेट्रोनिया असंही म्हटलं जातं, तिच्या घशावरील चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. ही प्रजाती मध्य आणि दक्षिण भारतात तसंच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ही प्रजाती बहुतेकदा झुडपी प्रदेश, मोकळी जंगलं आणि भातशेतीसारख्या शेतीच्या क्षेत्रात आढळते. आता आपण बघणार आहोत की या चिमणी दिवसाची जागतिक थीम काय आहे किंवा संकल्पना काय आहे. यावर्षीची म्हणजे 2026 चिमणी दिवसाची थीम आहे मला चिमण्या आवडतात, अर्थात आय लव्ह स्पॅरो. 2026 ची संकल्पना मानव आणि चिमण्या यांच्यातील भावनिक नात्यावर लक्ष केंद्रित करणारी आहे. दीर्घकाळ चाललेली हृदयस्पर्शी मोहीम पुढे चालू ठेवायची आहे. ही संकल्पना व्यक्ती आणि सरकारांना केवळ निरीक्षण करण्यापलीकडे जाऊन पक्ष्यांसाठी घरे किंवा पाण्याची भांडी उभारण्यासारख्या संवर्धन प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते. एकूणच चिमणी दिवस आपण साजरा करतो खरा, पण जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे का, जो हेतू आपल्याला

साध्य करायचा आहे तो होतोय का हे जाणून हा ही संकल्पना किंवा ही थीम आपण अंमलात आणणार आहोत. वाढता कीटकनाशकांचा वापर, पेस्ट कंट्रोल आणि कुणाचं शेतीसाठी म्हणा किंवा आपण सुद्धा बऱ्याचदा आपल्या गॅलरीमध्ये झाडं लावतो तर काचेच्या खिडक्या सुद्धा आपण लावतो शो साठी, पण याच्यामुळे चिमण्यांचा ऱ्हास होत चाललाय, त्यांचं प्रमाण कमी होत चाललंय आणि उष्णतेमुळे पक्षी मरतायत. त्यांच्यासाठी निवाऱ्याची गरज म्हणून आपण काड्या, सुक्या काड्या असतात त्या, त्यांना घरटं बांधण्यासाठी, तसंच मी म्हटलं असं वृक्षारोपण आपण करणार आहोत ते आपण ठरवलं आहे. बर्ड फीडर्स आपण लावणार आहोत ज्या धान्य आणि पाणी या दोन्हींचा समावेश असेल. तर आपल्याकडनं जे शक्य आहे ते आपण करणार आहोतच. आपण झाडं लावल्यामुळे फुलपाखरं वाढणार आहेत, फुलपाखरं वाढल्यामुळे इतर कीटक त्या अन्नसाखळीतले ते वाढणार आहेत आणि ही अन्न साखळी जी तुटलेली आहे ती पुन्हा एकदा संलग्न होईल, ती सलग होईल आणि अन्न साखळी आधीसारखी झाली तर हे सगळे जे अन्न साखळीतले घटक आहेत त्यांचं प्रमाण आपोआप वाढेल आणि खऱ्या अर्थाने हा चिमणी दिवस साजरा करायला काहीतरी अर्थ उरेल. तर मंडळी, चिमणी दिवसाबद्दल आपण या आजच्या कार्यक्रमात बोललो, तसंच वसंत ऋतूमध्ये चैत्र महिना, चैत्र गोड आणि चैत्र गौरी निमित्त कैरीचं पन्ह आणि कैरीची डाळ या रेसिपी सुद्धा आपण जाणून घेतल्या. नक्कीच तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल अशी खात्री करते आणि पुन्हा एकदा याच नोटवर इथेच थांबते. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत.

0: जाते। अनेक फुले फुलतील फुलून या सुकून जाते। अनेक फुले फुलतील फुलून या सुकून जाते। कोणी त्यांची महती गणती ठेविली असे, कोणी त्यांची महती गणती ठेविली असे, मात्र अमर होय ती वंशलता, मात्र अमर होय ती वंशलता, निर्वंश जिचा देशा करता, निर्वंश जिचा देशा करता। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेला या पंक्ती आहे आणि त्याच तेच औचित्य आहे विनायक दामोदर सावरकरांची जयंती या निमित्तानं आपण विशेष कार्यक्रम करत आहोत। त्यासाठी दोन अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या सोबत आहेत। मी मनपूर्वक स्वागत करते यतीन ठाकूर सर यांचं, ज्येष्ठ अभिनेते, आणि योगिता बेडेकर तुमचंही मनपूर्वक स्वागत। स्वातंत्र्य लढ्यातील नायक, महान क्रांतिकारक, विचारवंत, लेखक, कवी, ओजस्वी वक्ता आणि दूरदर्शी विनायक दामोदर सावरकर यांच्यावर आधारलेलं कृतज्ञ मी कृतार्थ मी हे नाटक गेली अनेक वर्ष दोघं मिळून सादर करतायत। तर त्या सगळ्या नाटकाच्या विषयी आपण आज जाणून घेणार आहोत आणि या नाटकाचा प्रवास कसा होता, तुम्हाला या नाटकाच्या माध्यमातून किंवा अभ्यास करताना सावरकर कसे उमगले हे जाणून घ्यायची फार इच्छा आहे आणि मुळात हा विषय, हाच विषय का मांडावा असा वाटला त्याविषयी थोडस सर सुरव तुमच्यापासून सुरुवात करूया।
1: नमस्कार। सर्वप्रथम 28 मे 1883 आजपासून 143 वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नाशिकजवळ भगूर इथे त्यांचा जन्म झाला। आज या घटनेला 143 वर्ष पूर्ण होत आहेत, तर त्यांच्या स्मृतीस वंदन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील नाटक आम्ही हे करावं असं आम्हाला का वाटलं, हा तुमचा पहिला प्रश्न। त्याचं उत्तर असं की तसं म्हणायला गेलं तर आजपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती 7 ते 8 नाटकं येऊन गेली, पण यातली सगळी नाटकं ही त्यांच्या राजकीय जीवनावरती प्रेरित अशी ही नाटकं होती। मग पुन्हा तेच सावरकर मांडण्यात काय आशिले, मग वेगळ्या प्रकारचे सावरकर, ते कसं आहे तर जे आजच्या पिढीला आवडतील, रुचतील, भावतील आणि त्या योगे आजची पिढी सुसंस्कारित होईल अशा प्रकारचे सावरकर मांडण्याचा माझा प्रयत्न होता। की काय आजच्या पिढीला जर त्यांच्या जॉनर मध्ये जाऊन जर आपण त्यांना सांगितलं तर त्यांना ते लगेच पटत। आजची मुलं शिकून शिकत नाही, त्यांना आपल्याला एक्सपिरियन्स द्यावा लागतो, तर तो एक्सपिरियन्स देण्याचं काम या नाटकातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मग या नाटकात मध्ये वेगळेपण काय आहे तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या राजकीय व्यक्तिमत्वाचा अराजकीय जीवन प्रवास मांडणारं हे नाटक आहे कृतज्ञ मी कृतार्थ मी। या नाटकाचे लेखक अनंत शंकर ओगले 31 ऑक्टोबर 2021 या दिवशी या नाटकाचा पहिला प्रयोग, ज्याला शुभारंभाचा प्रयोग म्हणतात, हा प्रयोग स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक दादर इथे आम्ही सादर केला। सावरकरांचे नातू रणजित सावरकर, नंतर सावरकर स्मारकाच्या मंजिरी मराठे यांच्या उपस्थितीत हा प्रयोग आम्ही सादर केला। कसं असतं ना, सावरकर एवढे सोपे नाहीत हे पदोपदी आम्हाला जाणवत आलेलं आहे। कारण या नाटकाची जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा तो काळ होता करोना काळ।
0: अच्छा।
1: त्या काळामध्ये बाहेर जाण्यावरती निर्बंध, कोणाशी संपर्क करणं निर्बंध, मग करायचं काय, अशा वेळेस पुस्तक वाचन हा आपला खरा मित्र। आणि या काळातच अनंत शंकर ओगले यांची एक कादंबरी, स्वातंत्र्यवीर सावरकरांची छोटेखानी कादंबरी आहे ती, पहिला हिंदू हृदय सम्राट, ही माझ्या वाचनात आली। म्हणजे ती वाचता वाचता तुम्हाला खोटं वाटेल, मी एका बैठकीत ती संपवली, म्हणजे ते वाचल्याशिवाय मी थांबू शकलो नाही, मदैव स्वतःला थांबू शकलो नाही. पण ती कादंबरी वाचता वाचता संपूर्ण चरित्र माझ्या डोळ्यासमोरून जात होतं. इतकं अप्रतिम लिखाण त्या कादंबरीचं होतं. मग माझ्या लक्षात आलं, अरे एवढं सुंदर लिखाण कादंबरीतून जर समजा होतो होऊ शकतं, तर नाट्यरूप जर समजा आपण याला दिलं तर नक्कीच ते आजच्या पिढीला आवडेल. कारण त्यामध्ये जास्तीत जास्त सावरकरांचं वैयक्तिक जीवन हे चितारण्यात आलं होतं. म्हणून मी अनंतरावांना फोन केला. माझा त्याचा परिचय नव्हता, त्याचा दूरध्वनी मला मिळाला आणि त्यांना विचारलं की मलाही आपली कादंबरी खूप आवडली आहे, तर आपण याच्यावरतून काही माझ्यासाठी एक नाटक लिहू शकाल का. त्यांनी हसत हसत मला सांगितलं, अहो नाटक लिहू शकाल काय, मी नाटक ऑलरेडी लिहिलंय. कोणतं? तर त्यांनी आधी याच्या आधी एक जे नाटक होय मी सावरकर बोलतोय हे नाटक त्यांनी लिहिलं होतं, पण मला ते माहीत नव्हतं. नाटक माहीत होतं पण ते यांचं नाटक आहे हे मला म्हटलं, म्हणजे त्यांची पार्श्वभूमी तर नक्कीच चांगली होती. पण मी म्हटलं मला एक वेगळ्या प्रकारचं नाटक पाहिजे. कसं पाहिजे? तर कोणत्याही प्रकारचा राजकीय मुद्दा न घेता ते मांडायचं. अहो म्हटलं सावरकरांनी राजकीय मुद्दा न मांडता मांडायचा म्हणजे जरा कठीणच आहे. म्हटलं नाही, मी तुम्हाला सांगतो आपण काय करायचं. मग मी आणि ते आमचे फोनवरतून जवळजवळ महिनाभर जवळजवळ रोज 1 ते 1.5 तास फोनवरून बोलणं व्हायचं. त्याच्यातून मी त्यांना काही मुद्दे दिले. त्यांना म्हटलं की सावरकरांच्या आयुष्यामध्ये जी साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातली जी मंडळी आली, म्हणजे थोडंफार माझं वाचन होतं त्याच्यावरून मी सांगितलं, जसं लता मंगेशकर, पृथ्वीराज कपूर, भालजी पेंढारकर किंवा बाबूजी म्हणजे सुधीर फडके, बाबासाहेब पुरंदरे, या सगळ्यांच्या बरोबर त्यांच्या म्हटलं ज्या वैयक्तिक भेटी जाव्या म्हटलं आहेत ना, तर मग त्यांच्याबद्दलची मला तुम्हाला माहिती जरा देता येईल का. म्हटलं देतो. पण त्या काळातही ते त्यांनी अनेक पुस्तकं मिळवली आणि त्यांच्या त्या भेटी शॉर्टलिस्ट करून त्यांच्यावरती त्यांनी एक एक प्रवेश मला मोबाईलवरतून पाठवले. ते सगळे प्रवेश मी एकत्र केले. मी हे का केलं? तर आजच्या तरुण पिढीला ही जी Page 3 लोक आहेत यांची क्रेज असते आणि सावरकरांचे यांच्या बरोबर आलेले संबंध हे नक्कीच वेगळेपणाचे असणार. कारण सावरकर त्यांच्याबद्दल याविषयी काय बोलणार हा एक नक्कीच एक लोकांना आवडीचा प्रश्न असेल. त्याचप्रमाणे राजकारणातली दिग्गज मंडळी, म्हटलं त्यांच्याबद्दल पण सावरकरांचे काही विचार जुळले असतील, काही मतभेद झाले असतील, काही त्यांच्या चर्चा झाली असेल, म्हटलं आहेत ना. मग त्यांनी मला सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. लोकांच्या मध्ये त्यांच्यामध्ये असलेले अपप्रचारच जास्त लोकांमध्ये पसरलेले. त्याचबरोबर डॉक्टर हेडगेवार आहेत. त्याच्यानंतर झाले सर आपले आचार्य अत्रे आहेत, लोकमान्य टिळक आहेत, नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत. यांच्या बरोबरच्या त्यांच्या ज्या भेटींवरती त्यांनी काही काही मला कात्रणं म्हणजे लिहून पाठवली. या सगळ्यांचं मी एकत्रीकरण केलं. पण ते म्हणाले, पण म्हटलं की एक थोडीशी गंमत अशी आहे की मला हे कमीत कमी पात्रात करायचंय. म्हटलं तर कसं करणार? ते म्हटलं तुम्ही तो आत्ता विचार सोडून द्या, मला फक्त तुम्ही इनपुट देत जा. म्हणून त्यांनी मला बरंच साहित्य मला मोबाईलवरती पाठवलं, लिहून पाठवलं. मग म्हटलं आता आपण काय करायचं, पण मग आता यांचे संवाद जर करायचं याला दुवा काय, तर म्हटलं आपण काम करूया याच्यामध्ये आपण माई सावरकर ज्या आजपर्यंत जास्ती लोकांसमोर आल्या नाहीत त्यांना आपण आणूया, की जेणेकरून माई सावरकर आणि तात्या सावरकर यांच्या बरोबर असलेले जिवाळ्याचे संबंध सुद्धा आपल्याला दाखवता येतील. म्हणजे एक फॅमिली ड्रामा. आजच्या तरुण पिढीला किंवा आजच्या लोकांना काय आवडतं? फॅमिली ड्रामा आवडतो. तर तशा प्रकारचं आपण करूया का? म्हटलं उत्तम करूया. त्यांनी संपूर्ण नाटक लिहिलं. मग मी विचार केला, अरे बापरे याच्यामध्ये जवळजवळ 35 ते 40 पात्र आलेली आहेत. एवढी मोठी जत्रा घेऊन जायचं म्हणजे कठीण आहे. मग मी एक वेगळी शक्कल लढवली. मी म्हटलं ही आपल्याला लोकांसमोर पात्र तर आणायची आहे, मग ही कशी आणायची? तर आपण प्रोजेक्टरद्वारे आणायची. पण प्रोजेक्टर वरतून नुसती आणून ती चलचित्र आपल्याला दाखवतं, म्हणजे त्यावेळेची फुटेजेस आता मला कशी मिळणार? म्हणून मी त्यांचे सगळ्यांचे ते ओरिजिनल फोटोग्राफ्स मिळवले आणि त्यांचे आवाज मी डब करून घेतले. संपूर्ण भारतवर्षांमधून त्यांच्या आवाजाला जुळणारे असे जे आवाज आहेत हे मी मिळवले. म्हणजे याच्यामध्ये मला सांगायला खूप आनंद होतो की सगळ्या सुरुवातीला सुदेश भोसलेंनी याच्यासाठी आवाज दिलाय. झारखंडचे प्रतीक जयस्वाल यांनी आवाज दिलेला आहे. उदय सबनीस यांनी आवाज दिलेला आहे. अशा हे आणि असे अनेक झालेच तर आपले प्राध्यापक देशपांडे हास्य जत्रामध्ये जे त्यांनी आवाज दिलेला आहे. अशा अनेक जणांनी आवाज याच्यामध्ये दिलेले आहेत. तर त्यांचे आवाज मी डब केले, त्यांचे फोटोग्राफ्स घेतले आणि ते मी प्रोजेक्टरद्वारे माझ्या सेटवरती टाकतो. तिथे एक स्क्रीनची मी एक व्यवस्था केलेली आहे. ते सावरकरांशी गप्पा मारतायत आणि या नाटकाच्या आणि म्हणून मी काय केलं की मला मी कोणत्याही प्रकारचे अंदमानातले सावरकर दाखवले नाहीत. आधीचे जे सावरकर तेही दाखवले नाहीत. या नाटकाची सुरुवात मी जी काही केलेली आहे ती 19 फेब्रुवारी 1949 रोजी जो गांधी अभियोग चालवला गेला, ज्याच्यामध्ये सावरकरांना गांधी हत्येमध्ये गोवण्यात आलं होतं आणि त्याची सुनावणी ही लाल किल्ल्यात दिल्लीला झाली होती. आणि त्यावेळेस आत्माचरण न्यायमूर्ती आत्माचरण यांनी अखेरीस विचारलं की आरोपी क्रमांक 8 विनायक दामोदर सावरकर यांना आपल्या बचावा संदर्भात काही सांगायचं, तेव्हा त्यांनी त्या बचावाच्या संदर्भात जे भाषण दिले तिथून आपल्या नाटकाची सुरुवात होते.
0: अच्छा, म्हणजे तेव्हा सावरकर स्थानबद्धतेत रत्नागिरीत होते?
1: नाही
0: नाही,
1: तेव्हा स्थानबद्धतेत नव्हते.
0: बरं,
1: स्थानबद्धतेतून 1937 ते निघाले. त्यांची पूर्ण मुक्तता झाली 1937 आणि 1949 रोजी गांधी वधान नंतर. त्यानंतर सावरकर सदनात आले आणि त्याबरोबर माईंच्या बरोबर त्यांची जेव्हा भेट झाली सावरकर सदनात, तेव्हा माईंना म्हणाल होत, माई तुला मी म्हणालो होतो मी दिल्लीला जातोय पण मी परत येईन आलो की नाही हे तेव्हा त्यांचं वाक्य होत. तेव्हा त्यानंतर सावरकर आले, मग माई सावरकर आणि तात्या सावरकर यांच्या एक एक गप्पा गोष्टी रंगत गेल्या आणि तेव्हा सावरकर म्हणतात चल माई आता आपण जरा थोडं भूतकाळात डोकावून पाहू. आणि त्यानंतर या भूतकाळात डोकावून पाहू या वाक्यानंतर एक एक गोष्टी माई त्यांना विचारत जातात आणि एक एक पदर उलगडत जातात आणि सगळ्या या व्यक्तिरेखा या नाटकामध्ये येत जातात. अशा प्रकारचं या नाटकाची ही सुरुवात आहे. आता या नाटकाचं जर मेकिंग आहे तर ते योगिता मॅडमचं बोलणं झाल्यानंतर ते मेकिंग कसं झालं ते मी तुम्हाला सांगतो.
0: नक्कीच, कारण फारच उत्सुकता वाढलेली आहे, उत्कंठावर्धक आहे हे नाटक. कारण खरंच जे सावरकर प्रेमी आहेत किंवा आता होऊ घातलेले सुद्धा सावरकर प्रेमी आहेत त्यांना फार असं वाटेल की अरे कसं आताच जाऊन ते नाटक पाहावं आणि लवकरच याचा प्रयोग आमच्यासाठी असेल अशी आशा व्यक्त करतो. आणि खरंच म्हणजे इतकं म्हणजे तुमचं ऐकून एवढं ती उत्सुकता निर्माण झालेली आहे तर प्रत्यक्ष नाटक पाहण्यात किती आनंद मिळेल. तर एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि अर्थातच सरांकडनं आणि योगिता मॅडमकडनं जाणून घेऊया माई आणि सावरकर यांचं जे नाटक तुम्ही आरंभलं आहे ते कसं आहे त्याविषयी. तुम्ही एकत्र आचार्य 90 FM.

0: विद्यार्थ्यांना तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकदा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. कृतज्ञ मी कृतार्थ मी या नाटकातील यतीन ठाकूर सर आणि योगिता बेडेकर मॅडम आपल्या सोबत जोडलेले आहेत. बऱ्याचदा असं म्हटलं जातं स्त्रिया नेहमी दुर्लक्षल्या जातात आणि इतिहास याला साक्ष आहे. आणि विशेष म्हणजे सावरकरांच्या सगळ्या तिन्ही भगिनी ज्या होत्या त्या दुर्लक्षल्या गेल्या. त्या दृष्टीने मला थोडं महिलांचं म्हणजे ह्या माईंचा तुम्ही उल्लेख केलेला आहे, माई सावरकरांचा रोल, त्या माई आणि तात्या कसं संवाद साधतात ते मांडलेलं आहे. तर ते कसं म्हणजे काय नेमके संवाद आहे किंवा माईंचा तुम्ही कसे शोध लावलात आणि माईंच्या भूमिकेसाठी योगिताचा कसा शोध लावलात हे सगळं थोडंसं सांगा.
1: पहिली एक गोष्ट सांगू, आमच्या इतिहासांनी स्त्रियांना कधीही दुर्लक्ष केलेलं नाही. खूप मानाचं अभिमानाचं स्थान दिलेलं आहे आणि सावरकर या गोष्टीला अगदी ठामपणे उचलून धरत असत. ठीक आहे, ती गोष्ट वेगळी. पण आता माईंकडे आपण जरा बघूया. या नाटकामध्ये तसं म्हणायला गेलं तर दोनच पात्र स्टेजवरती, दोनच पात्र, माई सावरकर आणि तात्या सावरकर. तात्या सावरकर तर मी करतो, माझ्या पत्नी म्हणजे नेत्रा ठाकूर या नाटकाच्या निर्मात्या आहेत. त्यामुळे मी नाटक सावरकर करणार त्यात मी करणार हे ओघाने आलंच. आता माई सावरकर शोधायची तर त्याच्या माझ्या दोन मुख्य अटी होत्या. सर्वात सुरुवातीला ती उत्तम अभिनेत्री असायला हवी, याचा कारण नाटक फक्त दोघांचं. आणि मगाशी तुम्हाला जे सांगितलं ना की इतर जी सगळी पात्र ही सगळी आपण प्रोजेक्टरने दाखवतो, त्यामुळे स्टेजवरती दोन पात्र जी असतात ती तशीच तुल्यबळ असायला हवी. तर मग माई तर त्या दोन अटी म्हणजे सगळ्या सुरुवातीला ती उत्तम अभिनेत्री असायला हवी आणि या नाटकामध्ये माईंना काही गाणी आहेत. गाणी म्हणजे नाट्यसंगीतातली गाणी आहे, त्याच्यामध्ये ओव्या आहेत, काही एकमेकांच्या बरोबर बोलताना काही सुगम संगीतातल्या दोन दोन ओळी आहेत. पण ते सुरात येणं आवश्यक आहे, बेसुर झालं तर लोक कशाला बघतील नाही का. तर मग ती थोडीशी एक दिग्दर्शकीय स्वातंत्र्य घेऊन मला ती उणीव तिथून भरून काढायची होती की ती उत्तम अभिनेत्री आणि ती चांगली गाणारी असावी. मग असं करता करता बघता बघता माझ्या डोळ्यासमोर पटकन आल्या सगळ्या सुरुवातीला दीप्ती भागवती, उत्तम निरूपणकार, उत्तम जाण, मराठीची जाण, अभ्यास आणि उत्तम गायिका. यांना मी जेव्हा विचारलं तेव्हा पहिल्याच दूरध्वनीच्या संभाषणावरतून सांगितलं माई सावरकर आणि मला करायचंय, मी नक्की करून. इतर काहीच त्यांनी मला विचारलं नाही. त्यांच्या मनाचा मोठेपणा, त्यांच्या मनाचं म्हणण्यापेक्षा सावरकरांचं जे मोठेपण आहे की अशी भूमिका जर आपल्याला साकार करायला मिळतंय तर इतर काय बघायचं. तर पहिले सातत्याने 25 प्रयोग माई सावरकर दीप्तींनी केले. त्यानंतर
0: माझी चांगली मैत्रीण आहे.
1: हो का, बरं.
2: माझी पण बालमैत्रीण आहे.
1: हा, त्या बालमैत्रिणी वरतून मी त्या विषयाकडे नंतर वळतो. तर पण कसं झालं की तिचे दूरदर्शनचे इतर काही निरूपणाचे काही अनेक कार्यक्रम यायला लागले आणि आमच्या नाटकाच्या तारखा आणि त्या जरास्या क्लॅश व्हायला लागल्या. म्हणून मग तिने सांगितलं दादा आपण एक काम करूया, मी तुम्हाला अजून एक दुसरी चांगली अभिनेत्री देते. ते तिने आपणहून सांगितलं, तिच्या मनाचा मोठा आहे. कारण असा एवढा मोठा रोल आपणहून दुसऱ्याला देणं ही सोपी गोष्ट नाहीये. तर तिने आपणहून मला दुसरं नाव सुचवलं, ते म्हणजे सायली सांभारेच, पुण्याच्या सायली सांभारे. त्यांनी या नाटकाचे जवळजवळ नाही म्हटले तरी 20 ते 22 प्रयोग केले. म्हणजे पण त्यावेळेस कसं करायचं, कधी दीप्ती भागवत करायच्या कधी सायली सांभारे करायच्या, ज्यांना त्यांचे वेळ जसजसे होत असतील ऍडजस्ट होते तसे ते करायचे. पण एक वेळ अशी आली म्हणजे बरोबर मागच्या वर्षीचीच गोष्ट, 2025 आमचा गोव्याचा दौरा ठरला. गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आम्हाला गोव्याला पाचारण केलं आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांनी आमचे प्रयोग केले. कृतज्ञ मी कृतार्थनीचे साखळी आणि वास्को इथे आमचा दौरा ठरला. आणि दौऱ्याला 15 दिवस होते आणि मला सायली सांभारेला मी जेव्हा सांगितलं की आपल्याला रिहर्सल करायची, आधी दीप्तींना विचारलं पण त्या बाहेर गावी होत्या, सायलींना विचारलं तर त्या म्हणाल्या की त्यांच्या 2 सिरियल चालू आहेत आणि शी इज हायली कमिटेड, त्यामुळे आता तिला वेळ नाही देता येणार. बापरे, मग आता काय करायचं? 15 दिवसानंतर तर दौरा आहे, तिथे मुख्यमंत्र्यांनी बोलवलेले एवढा मानाचा दौरा. मग दीप्तींना मी विचारलं की दीप्ती आता काय करायचं, म्हटलं दादा काळजी करू नका मी तुम्हाला दुसरी मुलगी देते. म्हटलं तुला अटी माहिती आहेत ना, ती उत्तम अभिनेत्री, तिने सांगितली ती उत्तम गायिका, सगळं आहे. तर तिची जी बालमैत्रीण जे मगाशी योगिताने सांगितलं, तर त्या बालमैत्रिणीच मोठेपणी तिने नाव सुचवलं योगिता बेडेकरच. तर त्या योगिता बेडेकरनी मागच्याच वर्षी मागच्या जयंतीला गोव्याला पहिले प्रयोग जे केले ते आणि अव्याहतपणे आणि ईश्वराच्या कृपेने कदाचित पुढेही जसे प्रयोग होतील त्यापर्यंत योगिता करेल अशी एक आशा बाळगत.
0: नाही,
1: हा तात्यांचा आशीर्वाद आहे म्हणून मला. नाहीतर बघा ना की एकच अभिनेत्री आणि तिच्यामध्ये एवढे चांगले गुण असणं अशी मिळणं आणि त्याच्या सुद्धा म्हणजे कसे बघा, व्यावसायिक हे नाटक जरी व्यावसायिक असलं पण व्यावसायिक नाटकासारखे महिन्याला 10-10, 15-15, 20-20 प्रयोग नाही, झाले तर महिन्यात 5-7 प्रयोग होतात, नाहीतर कधी महिनाभर प्रयोग सुद्धा नाही होत. कारण कसं आहे, आज आमचा समाज असा आहे ना, थोडस धाडसाच आहे, पण तात्या सावरकरांचं नाटक आजचा प्रेक्षक तिकीट काढून बघायला येत नाही हे दुर्दैव आहे. पण तरी सुद्धा मी हे माझे नाटक जसं जमेल, जसे माझ्या आमच्या निर्मात्यांना परवडेल तसा त्या करत असतात आणि ते साकारत असतो. आणि माझे सगळे कास्ट अँड क्रू म्हणजे ज्याला सेट, लाईट, म्युझिक, माझे सगळे तंत्रज्ञ आणि माझे सहकलाकार प्रत्येक वेळेस आपली सगळ्या कमिटमेंट बाजूला ठेवून आपल्या या प्रयोगासाठी हजर राहतात. तर आता पुन्हा एकदा आपण योगिताकडे बोलूया. तर त्यासाठी मला योगिताचा फोन आला की मला दीप्तीने सांगितलेलं की असं असं अशी भूमिका आहे तिला करायची आहे. म्हटलं मला जमेल का? म्हटलं तुला करायची आहे ना, तुझी मानसिकता जर आधी पहिली तयार ठेव, व्यावसायिक नाटकासारखे याचे प्रयोग नाहीत, उत्तम भूमिका आहे, जबाबदारीची भूमिका आहे, त्या जबाबदारीने तू जर पेलणार असशील, करणार असशील आणि मुख्य म्हणजे तुझी मानसिकता तयार असेल तर तू नक्की करशील. करून घेण्याचं काम माझं, कारण दिग्दर्शकाचं ते काम आहे. तर त्यानंतर माझी आणि तिची भेट झाली, आमच्या रिगरस रिहर्सल झाल्या आणि त्यानंतर तिला सांगितलं आता या भूमिकेत मी तिला एक काही ठोकताळे दिले, माईची भूमिका ही अशी अशी अशी आहे, आता यानंतरचा अभ्यास माईंच्या संदर्भातला तू कर, कारण सगळंच मी रीडिंग केलं तर मग तू नुसती एक वाक्य दिली आहे आणि बोलतात त्यांना, तुझे जीव त्याच्यात ओतला गेला पाहिजे, तेव्हा तू त्या माईच्या भूमिकेचा अभ्यास कर, तुला मी 4 दिवस देतो. मी तिला 4 दिवस दिले, माईचा तिने अभ्यास केला, तो काय अभ्यास केला ते आता ते तुम्हाला
0: सांगते. तुम्हाला माई कशा उलगडल्या किंवा तुम्ही त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास कसा केला?
2: सुरुवातीला माझ्या दादाने सांगितलं तसं मला जमेल का, इथपासून माझी शंका होती, पण त्यांनी मला पूर्ण सढळ हाताने सांगितलं की नाही तू तुझ्या पद्धतीने कर. त्याच्यात एक मला सांगायचं असं आहे की हे नाटक जेव्हा दीप्ती करत होती ना त्यावेळेला मी एकदा नाटक बघायला गेले होते, त्यावेळेला माई सावरकर म्हणून मी बघत होते पण तिचा जेव्हा मी अभिनय बघितला काही त्याच्यात सीन असे आहेत की असे बघत राहावेसे वाटत, तर मी तेव्हा बघितलं तेव्हा मी मेनिफेस्ट केलेलं एक अतून की मी हे करू शकते, म्हणजे हे मी केलं तर कसं होईल असं एक मला मनात होतं आणि समहाऊ हे माझ्याकडे आलं. आता अभिनय तर आहेच पण माई सावरकर कशा असतील या संदर्भात थोडं रिसर्च करताना थोडंसं मला जाणवलं की खूप साहित्य अवेलेबल नाहीये की जे सावरकरांवरती सहज उपलब्ध होतं. त्यांच्या माहेरच्या काही गोष्टी आहेत किंवा त्यांचा जन्मस्थळ गाव वगैरे या गोष्टी अवेलेबल आहेत, पण बाकी माई सावरकर कशा आहेत किंवा काय हे खूप अवेलेबल नाही आहे. पण जेव्हा ही स्क्रिप्ट माझ्या हातात आली ना तेव्हा ती स्क्रिप्ट वाचतानाच मला असं वाटलं की खरं बाकी काही शोधायची गरजच नाही आहे, कारण त्या स्क्रिप्टमध्येच माई सावरकर आपोआप उलगडत जात आहेत. तर त्या पद्धतीने जसं आणि हा रोजचा एक नवीन प्रयोग जो असतो आमचा तो नवीन नवीन मी शिकतच असते की आज मी हा असा डायलॉग घेतला हे मी वाक्य असं बोलायला हवं होतं माई असत्या तर कसं बोलल्या असत्या अशा पद्धतीने तिथे मी शिकत गेले. दुसरी गोष्ट अशी आहे की माई सावरकर स्वतः किती स्ट्रॉंग असू शकतात आहेत म्हणजे कारण सावरकरांसारखं व्यक्तिमत्व त्यांच्या पाठीशी उभं राहणं म्हणजे ती स्वतः बाई किती स्ट्रॉंग असली पाहिजे हा एक विचार स्वतः मी केला की बाबा काय आपण आउटपुट दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या नाटकाला येणारा जो प्रेक्षक आहे तो साधारण सगळे जरी असले तरी सावरकरांना यांनी बघितलंय ते साधारण 60-70 वरची लोक ती काही जणांनी बघितलं असणार माई सावरकर माई सावरकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना तर ते जेव्हा बघतात तेव्हा त्यांच्या डोक्यात जी सावरकरांची प्रतिमा आहे किंवा माई सावरकर कशा असतील हे जे त्यांच्या डोक्यात इमेज असेल त्याला तडा जाता कामा नये. म्हणजे तिथे माझा स्टेजवरचा वावर किंवा माझे हावभाव किंवा मी काही जे डायलॉग्स बोलते वाक्य बोलते ते माई सावरकर कशा बोलतील त्या पद्धतीनेच मला घेतलं गेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी होत्या डोक्यामध्ये आणि त्या पद्धतीने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जाते.
0: काही सादर केलं तर नक्की आवडेल म्हणजे सरांनाही मी नंतर सांगणार आहे त्यांचं काही स्वागत वगैरे काही असेल
1: स्वागत वगैरे ठीक आहे. पण मगाशी तुम्हाला म्हटलं की माईंच्या म्हणजे या अभिनेत्रीच्या अंगी जे दोन गुण असायला हवेत एक अभिनय
0: आणि
1: उत्तम आणि गायन. आता अभिनय तर आता आपण इथे दाखवू शकत नाही तर माझ्या मते माईंच्या तोंडी या नाटकामध्ये जी दोन गाणी आहेत तर ती एक माईंनी ज्या ओव्या म्हटल्या तर त्याच्यावरती थोडासा प्रकाश टाक आणि त्या ओव्या जरा आपल्या प्रेक्षकांसमोर सादर कर.
2: बाबाराव सावरकरांना जेव्हा अटक झाली होती त्यावेळेला विमनस्क झालेल्या येसू वहिनींना सावरकरांनी पत्र पाठवलं होतं त्याच्यात त्यांनी काही ओव्या लिहून पाठवल्या होत्या तर त्या ओव्या मी तुम्हाला गाऊ नको. जयासी तुवा प्रतिपाळिली

खूपच छान. परत तुम्हा दोघांनाही म्हणजे माई आणि तात्या जाणून घ्यायचे आहेत आपल्या कृतज्ञमी आणि कृतार्थमी या नाटकाच्या माध्यमातून. पण परत एक छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही एकत्र आचार्य 98 FM. धन्यवाद.

0: विद्यार्थी आता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM रेडिओ आणि आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती विशेष कार्यक्रम करत आहोत. कृतज्ञ मी कृतार्थ मी हे नाटक सादर करणारे ज्येष्ठ अभिनेते यतीन ठाकूर सर आणि योगिता बेडेकर आज आपल्यासोबत आहेत. मला वाटतं हे एवढे प्रयोग झाले आहेत तर बरेचसे हस्ती रथी महारथी तुमच्या या प्रयोगाला नक्कीच आले असतील, कारण सावरकरांविषयी बऱ्याच जणांच्या जिव्हाळ्याचा आहे आणि प्रत्येकातनं आपण वेगवेगळ्या नाट्यकृतीतून आपण जाणून अधिकाधिक जाणून घ्यायचा आपण त्यांचा प्रयत्न करतो. तर त्यांच्याविषयी थोडं जाणून घ्यायचं, तुमचे प्रयोग कसे कसे रंगले त्याही थोड्या गोष्टी आम्हाला सांगितल्या आवडेल.
1: प्रयोग कसे कसे रंगले त्याच्या आधी प्रयोग कसे रंगवले हे आधी तुम्हाला सांगतो. अशी गंमत अशी आहे, तसं म्हणायला गेलं तर आजपर्यंत या नाटकाचे 62 प्रयोग झाले. हैदराबाद, बँगलोर, त्याच्यानंतर दिल्ली, मग मराठी साहित्य प्रदेशांनी 6 ठिकाणी, मध्य प्रदेशात उदय परांजपे म्हणून त्याचे जे अध्यक्ष त्यांनी 6 ठिकाणी मध्य प्रदेशात याचे प्रयोग केले. अजूनही इतर ठिकाणी आता कलकत्त्याला बोलणं चालू आहे, दिल्लीला अनेक ठिकाणी बोलणी चालू आहेत, राजस्थानला बोलणी चालू आहेत, हळूहळू होतील सगळीकडे. तर असे आजपर्यंत 62 प्रयोग झाले मुंबई महाराष्ट्र बाहेर. तर गोव्याला तर मी मग अशी सांगितलंच की आमचे प्रयोग झालेले काय. आजपर्यंतचा हा जो पल्ला काय फार मोठा पल्ला नाहीये आजच्या व्यावसायिक गणितांना बघता, पण आजपर्यंत आम्ही जे इथे आलो ना त्याच्या मागे अनेक लोकांचे हात आहेत. माझ्या नाटकामध्ये जशा या अभिनेत्री आहेत तसं ज्याला कास्ट अँड क्रू ज्याला म्हणतात तसा आमचा छोटेखानी आमचा एक
0: संसार आहे.
1: या संसारामध्ये सगळ्यात आमचं महत्वाचं घर बांधायचं काम म्हणजे ज्याला सेटिंगचं काम नेपथ्य, या नेपथ्याचा आराखडा संपूर्ण माझा आहे. पण या नेपथ्य मी एक वेगळ्या प्रकारचं केलं आहे, संपूर्ण फोल्डिंगचं सेट आहे आमचं. म्हणजे 4 फूट बाय 1 फूट बाय 1 फूटच्या 2 बॅगा, 2 फूट बाय 1 फूटच्या 2 बॅगा आणि 2 हँड बॅग, एवढ्या सगळ्यामध्ये आमची सेट आणि प्रॉपर्टी आमची सगळी राहते की जो सगळा अख्खा सेट उघडून 30 फूट रुंद आणि 8 फूट उंच एवढा होतो. याचं डिझाईन जरी माझं असलं तरी या मागचे स्वतःचे ज्यांनी कसलेले जे हात आहेत ते आहेत रवींद्र जंगम यांनी आपल्या हातांनी हा संपूर्ण सेट बनवलेला आहे. नुसता सेटच नाही तर याच्यामधली टेबल, खुर्ची, कपाट हे सुद्धा त्यांनी फोल्डिंगचं त्यांच्या हातांनी बनवलेलं आहे रवींद्र जंगम यांनी. त्याचबरोबर नाटक म्हटल्यावरती महत्वाची गोष्ट म्हणजे प्रकाश योजना. तर आज जवळजवळ 45 ते 50 वर्ष या रंगभूमीवरती जे प्रकाश योजना करणारे लक्ष्मण केळकर हे प्रकाश योजनाकार आहेत. त्याचबरोबर मग अशी मी जो म्हटलं की प्रोजेक्टरचा मी इथे वापर केलेला आहे, जवळजवळ 80 ते 90 म्युझिक क्यूज आहेत. त्याबरोबर वेळेस सोडणं ज्याला ध्वनी संकेत म्हणतात, दृकश्राव्य संकेत, हे फार जोखमीचं काम आहे. कारण मी शब्द बोलताच ती व्यक्ती तिथे म्हणजे आचार्य आत्रेंचा विषय निघता लगेच आचार्य आत्रे दिसले पाहिजे. लता मंगेशकर दिदींचं नाव घेतात लता मंगेशकर आणि त्यांचे आणि आमचे कॉन्व्हर्सेशन इतक्या मायन्यूटली जे करण्याचं जे काम आहे ते उपेंद्र तारकुंडे यांनी ध्वनी संकेत केलेला आहे. त्याचबरोबर माई सावरकर आणि तात्या सावरकर यांना आम्ही जर असे उभे राहिलो तर बाहेर काढतील. तर आम्हाला या रंगभूषेमध्ये सावरकर, माई आणि तात्यांना उभं करायचं. दीपक लाडेकर खूप ज्येष्ठ रंगभूषाकार आहेत, तर त्यांनी कसबीने आम्हाला तात्या आणि माईसाठी तयार केलं. त्याचबरोबर सगळ्यात सुरुवात

0: तर त्यांनी याला संगीत केलंय. या नाटकामध्ये मी मुद्दाम दोन गाणी अनंत शंकर ओगलेंकडून लिहून घेतली आहेत. नाटकाची सुरुवात गाण्याने होते आणि नाटकाचा शेवट हाही गाण्यानेच होतो. स्वातंत्र्य लक्ष्मीचा पुत्र विनायक हे गाणं जे आहे, म्हणजे लोकांना सावरकरांबद्दल काय वाटतंय त्यांची जी लाईफ स्टोरी आहे ही संपूर्ण 6 मिनिटाच्या गाण्यातून आम्ही ती दाखवलेली आहे. तर ते गाण्याचं संगीत आणि तर गायक अनुराग गोडबोले, त्याचबरोबर सावरकरांना स्वतःबद्दल काय वाटतं म्हणून एक शेवटचं गाणं आहे, कसा होतो मी आज कसा झालो कालचक्राच्या सावटी कमी. तर हे गाणं सुद्धा अनुराग गोडबोलेने संगीतबद्ध केलेलं आहे, ते गायलेलं आणि संपूर्ण नाटकाचं जे संगीत जे आहे पार्श्व ते सुद्धा त्यांनीच केलेलं आहे. त्याचबरोबर आता हे नाटक जर समजा करायचं तर गंगाजळी तर पाहिजे. आमच्या निर्मात्या यांनी आम्हाला सांगितलं तर आपली गंगाजळी एवढी आहे, ही सगळी गंगाजळी माझ्या 3 महिन्याच्या तालमीमध्ये संपली.
1: अच्छा.
0: आणि आम्ही आता नाटक लावलं पण नाटक लावायचं तर भाडं भरायला तरी पैसे पाहिजेत ना हो. आता काय करायचं, आमच्या आम्ही तारीख तर घेतली होती आणि ही तारीख घेतली होती ही 31 ऑक्टोबरच्या आधीची, म्हणजे पहिली कोरोनाची वेव संपली होती तेव्हाची. पण नंतर लगेच दुसरी वेव आली आणि ती पुन्हा सगळी नाट्यगृह बंद पडली. आमची तारीख मात्र तिथे होती, मला तो ब्रीदिंग टाइम मिळाला. मग आता काय करायचं, तारीख तर घेतलेली आहे. मी तिकडच्या संचालकांना म्हणजे मॅनेजरना सांगितलं की बाबा आम्हाला ते करायचं पण प्रेक्षक नाही येणार. म्हटलं मी करेन पण काय करणार, मला संपूर्ण दिवस एक दिवस मी मला भाड्याने द्या. तो दिवस तर मी घेतला आणि संपूर्ण माझं नाटक शूट केलं.
1: अच्छा.
0: पण नंतर मला जर प्रमोशन करायचं तर ट्रेलर पाहिजे, टीजर्स पाहिजे सगळं. मग आम्ही त्याचा तसा वापर केला ज्याला झिरो शो म्हणतात, झिरो आवर शो म्हणतात, तसा मी तिथे केला. आणि त्याच दिवशी कर्मधर्म संयोगाने पितांबरीचे संचालक रवींद्र प्रभू देसाई यांची आणि माझी भेट झाली. म्हणतात ना की तुम्ही कार्य करत राहा तुम्हाला मार्ग आपोआप सापडतो. कशी माझी त्यांची भेट झाली आता मलाही ते आठवत नाही. माझी भेट झाली नाही, माझी त्यांची आणि फोनवरतून माझी बोलणं झालं, संभाषण झालं. तेव्हा मला पटकन वाटलं की कदाचित आपण यांच्याशी जर समजा बोललो तर याच्यातून मार्ग निघू शकेल. मी त्यांना म्हटलं की सर मला तुमच्याशी काही बोलायचंय. म्हटलं काय, कशाबद्दल? म्हणतात सावरकरांचं नाटक. तर ते तर हाडाचे सावरकर भक्त. अरे सावरकरांचं नाटक, ठीक आहे भेटूया ना आपण. म्हटलं कधी? म्हटलं आज संध्याकाळी या. पितांबरीच्या कार्यालयात मी संध्याकाळी गेलो. म्हटलं हसून म्हणालो की तुम्हाला सर कळलंच असेल मी कशाबद्दल आलो. हरकत नाही म्हणाले, बोल काय म्हणायचंय. तर म्हटलं मी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती राजकीय जीवनाचा अराजकीय जीवन प्रवास त्यांना ते खूप आवडलं. बरं काय म्हणजे तुम्ही काय करणार आहात? तर मी त्यांना सगळ्यात सुरुवातीला सांगितलं मी आता एक काम करतो, मी काय करणार आहे तुम्हाला सांगितलं, माझ्या नाटक करायचंय पण माझ्याकडे खरं तर गंगाजळी नाहीये. हे तर आता उघड मी तुमच्याकडे आलो याच्यावरती, माझी तुमच्याकडून काही अपेक्षा आहे म्हणून मी तुमच्याकडे आलो. तर मी तुम्हाला काही माझ्या या नाटकाच्या संदर्भातली तुम्हाला संपूर्ण बॅकग्राऊंड सांगतो, नाटकाची स्टोरी त्यांना सांगितली आणि त्यांना सांगितलं मी तुम्हाला फक्त एक गाणं ऐकवतो. जवळजवळ 40 ते 45 मिनिटं मी एकांकिका करत होतो एकपात्री. मी त्यांना या नाटकासंदर्भात सांगत होतो आणि त्यांना मी लॅपटॉप घेऊनच गेलो, कारण रिहर्सल घेऊनच मी तिथे झाल्यावरच मी तिथे गेलो. त्यांना मी पहिलं गाणं ऐकलं, पहिलं 6 मिनिटाचं गाणं आहे. 50 मिनिटं सर काहीही बोलले नाहीत. त्यांनी म्हणाल दाखव गाणं एवढंच. मी त्यांना ते एडिट केलेलं आणि संपूर्ण गाणं दाखवलं. ते फक्त उठले आणि मला म्हणाले किती खर्च झाला. म्हटलं सर एवढा एवढा दिले. आमची मीटिंग संपली. काय आहे, चालणाऱ्याला खेळणाऱ्याला अनेक जण कडेवरती घेतात पण रागणाऱ्याला किंवा खर्चलेल्याला कोणी उचलून घेत नाही. ते आज सरांनी काम केलं, रवींद्र प्रभू देसाईंनी केलं आणि म्हणून मी आजवर इथपर्यंत येऊ शकलो. जर तेव्हा त्यांनी मला मदत केली नसती तर मला माहित नाही मी कितपत पुढे गेलो असतो. पण काय आहे, करणाऱ्याला सुद्धा कोणी थांबवू शकत नाही. तुमच्या मनाची धडाडी आणि तुमचे सातत्य मात्र तुम्हाला पाहिजे नक्की.

0: यश तुम्हाला भेट देत.
1: आता प्रयोगाला कोण कोण आले ह्याची उत्सुकता आहे.
0: मग अशी मी तुम्हाला सांगितलं हैदराबाद, बँगलोर, गोवा, मध्य प्रदेश इथे माझे प्रयोग झालेले आहेत. मध्य प्रदेशचे खासदार शेजवळकर, विवेक शेजवळकर ग्वाल्हेरला माझ्या प्रयोगाला तर आलेच होते. त्याचबरोबर राम नाईक माझ्या केवळ एका फोनवरतून माझी त्यांची ओळख सुद्धा नाही. फक्त मी सांगितलं की सर मी असं असं नाटक करतोय, माझा पार्लेला प्रयोग आहे, तर आपण याल का? म्हटलं सावरकरांचं नाटक आणि मी येणार नाही असं कसं? ते माझ्या चौथा, केवळ चौथा माझा प्रयोग होतो. त्या चौथ्या प्रयोगाला राम नाईक सर आले होते आणि माझे गुरु माधव खाडीलकर, आशा खाडीलकर या सुद्धा त्या प्रयोगाला आल्या होत्या. आणि त्यानंतर मी आता एवढे मोठे हस्ती येणार म्हणून मी पराग आळवणी तिकडचे जे आमदार आहेत त्यांच्याकडे गेलो होतो. ते म्हणाले अरे हे येणार म्हणून नाही पण सावरकरांचं नाटक आहे ना म्हणून मी ते नाटक करण, म्हणून त्यांनी तो माझा प्रयोग करवला जिथे या सगळ्या विभूती आल्या होत्या. पराग आळवणी आले होते, जयंत सावरकर ज्येष्ठ अभिनेत्री जयंत सावरकर आले होते, त्याचबरोबर रवींद्र चव्हाण सरांनी माझा प्रयोग, मी डोंबिवलीकर राजा या माध्यमातून त्यांनी माझा प्रयोग केला. त्यानंतर इतिहासाचे अभ्यासक सच्चिदानंद शेवडे, दुर्गेश परुळेकर हे येऊन गेले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर, अणुशास्त्रज्ञ, त्याचबरोबर पद्मविभूषण आर चिदंबरम हे माझ्या प्रयोगाला येऊन गेले. खूप मोठमोठ्या लोकांनी मला आशीर्वाद दिलेले आहेत. या नाटकाची याबद्दल खूप चांगलं बोललेले आहेत, लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवलेलं आहे आणि या जगन्नाथाचा रथ असाच पुढे चालत राहिलेला आहे.
1: नक्कीच, आणि लवकरच आपण 100व्या प्रयोगाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. जाता आता मुलाखतीमध्ये आता सावरकरांकडनं घेण्यासारखे बरेच म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, तर त्यांच्याकडून घेण्यासारखं बरंच आहे. तर आमच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करावं की या माध्यमातून तुम्हाला
0: खरं सांगू का, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावा इतका मी मोठा नाहीये. सावरकर मी साकार जेव्हा करत असतो ना तेव्हा ते सावरकर मोठे असतात. त्यांची जी ऊर्जा आहे ती माझ्यामध्ये येत असते म्हणून मला मोठं म्हटलं जातं. मी असा मोठा नाही. पण आता विद्यार्थ्यांना तसं मी काय मार्गदर्शन करणार, पण सावरकरांनी मात्र नक्की केलेलं आहे. 1937 सावरकरांची अंदमान रत्नागिरी मधून स्थान मुक्तता झाली, स्थानबद्धते होत्या तेव्हा त्यांची पूर्ण मुक्तता झाली. त्यानंतर 1938 23वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुंबईला झालं होतं, ज्याचे स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यक्ष होते. बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्यांनी जे भाषण केलेलं आहे ते भाषण असं, हिंदू बंधू जन हो, सरस्वतीचा एक उपासक या नात्याने मी तुम्हाला सांगेन की आजच्या तरुण पिढीने लेखणी मोडावी आणि बंदूक उचलावी. तिने केवळ साहित्यिक बनू नये तर आधी बनावे सैनिक. पुढील 10 वर्षात एकही सुनीता रचणारा तरुण न निपजला तरी चालेल, प्रत्येकी साहित्य संमेलन न झाली तरीही चालती, परंतु 10,000 सैनिकांचा वीर चमू आपल्या खांद्यावर नव्यातील नव्या रायफली टाकून राष्ट्राच्या मार्गामार्गातून शिबिरा शिबिरामधून टाप टाप करत संचलन करीत जाताना दिसला पाहिजे. ग्रंथालयां इतकी नसली, बौद्धिक महाविद्यालयां इतकी नसली, तरी नगरा नगरांमधून सैनिक विद्यालय हे गजबजलेली दिसली पाहिजे. अधून मधून एखादे सुनीत रचले तरीही चालेल. नेपोलियन देखील रणांगणावर करमणूक म्हणून शीळ वाजवी. दिल्लीच्या बादशाची दाढी झाडून आल्यावर पहिल्या बाजीराव देखील मस्तानीच्या अंतःपुरात एखादे पान खाताना आढळी. पण म्हणून आयुष्यभर केवळ झाडाची पानेच चघळत राहणाऱ्या आणि तमाशातील तबलेच झडत राहणाऱ्या दुसऱ्या बाजीरावाचे ब्रह्मावर्तच आमच्या राष्ट्राने व्हावे हे मला मान्य नाही. म्हणून म्हणतो लेखण्या मोडा आणि बंदुका हाती धरा.
1: खरंच
0: हे सावरकरांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेलं भाषण की लेखण्यामोडानी, म्हणजे त्याच्यामध्ये राष्ट्राची जी ताकद आहे ही कशामध्ये आहे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांनी सैनिकीकरणाचा पुकार केला होता. आणि त्यावेळेस त्यांनी जेव्हा सांगितलं होतं की आजच्या या तरुणांनी सैन्यात भरती व्हा, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस जेव्हा इटली, रशिया आणि जपान यांच्या विरोधात दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस त्यांनी जेव्हा सांगितलं होतं की ब्रिटिशांना आता सैन्य भरतीशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही, तेव्हा हिंदुस्थानी हिंदूंनी भरती व्हा सैन्यामध्ये, आजच्या सैन्याची जी गरज आहे, तिकडची जी अॅम्युनेशन्स आहेत, तिकडची शस्त्रास्त्र आहेत, त्याचा तुम्ही अभ्यास करा, ते तुम्ही शिकून घ्या, आणि त्यानंतर शिकून गेल्यानंतर त्या नळीचं, बंदुकीच्या नळीचं टोक कोणावरती फिरवायचंय हे तुम्ही ठरवा, म्हणून सैन्यात भरती व्हा. पण त्यावेळच्या लोकांनी रिक्रूटवीर सावरकर म्हणून त्यांची संभावना केली. पण पुढे ते जेव्हा हिंदुस्थानी सैन्य दला हिंदूंची संख्या 70% झाली तेव्हा हा विचार समोर आला आणि त्यांचं दूरदर्शित्व लोकांना दिसलं.
1: नक्कीच मला वाटतं हा कार्यक्रम किंवा आपली ही मुलाखत आमच्या प्रेक्षकांना श्रोत्यांना नक्कीच आवडली असेल. तर आज तुम्ही दोघंही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष भागात सहभागी झालात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कृतज्ञ मी आणि कृतार्थ मी साठी धन्यवाद.
0: धन्यवाद. जेव्हा जसं आणि जिथे जिथे शक्य होईल तेव्हा आमच्या कृतज्ञ मी आणि कृतार्थ मी या नाटकासाठी आपण आपल्या मित्रपरिवारासह, आपल्या कुटुंबियांसह आणि आप्तजनांसाठी नक्की या. धन्यवाद.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती. आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओ वरती तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. भ्रमंती ह्या कार्यक्रमात आपण आपली ऐतिहासिक तीर्थक्षेत्रे याविषयी माहिती घेत होतो. तर आज आपण पंढरपूर ह्या आपल्या अलौकिक अशा ऐतिहासिक तीर्थक्षेत्राविषयी माहिती घेणार आहोत. पंढरपूर हे शहर पंढरपूर तालुक्याचे प्रशासकीय ठिकाण असून हे भीमा नदीच्या म्हणजे चंद्रभागेच्या काठावर वसलेले आहे. काही मध्ययुगीन कानडी शिलालेखात पंढरपूर या क्षेत्राचे नाव पंढरंगी असे आहे. मूळ नाव पुंडरी कपूर असे असावे किंवा पांढरी या शब्दातील प्रस्तुत क्षेत्राच्या नावाचा संबंध देखील शक्यता आहे. पंढरपूरची लोकसंख्या ही 53,638 1971 सालची इतकी आहे. पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस 71 किलोमीटरवर भीमा नदीच्या उजव्या तीरावर समुद्र सपाटीपासून 450 मीटर उंचीवर आहे. हे मिरज कर्दुवाडी रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणारी बस वाहतुकीची सोय देखील आपल्याला इथे उपलब्ध आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला 8 प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवाचे नाव देण्यात आले. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. हे विठ्ठल मंदिर आहे जे अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्ती स्थान आहे. गोर गरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे. पंढरपुराच्या उत्तर दिशेला कैकाडी महाराज यांचा मठ आहे. तिथे गुफेत सर्व साधू संतांच्या मूर्त्या आहेत. पंढरपूर हे क्षेत्र हस्तलिखितात पोंडरी कपूर, पुंडरी कपूर, पंढरपूर, पंढरी, पंढरिंगे, पंढरंगी अशा विविध नावांनी ओळखले जाते. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला 8 प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवाचे नाव आहे. पुंडलिकांच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमामुखी हरिमूर्ती असे होते. हे मंदिर आता वाहून गेले आहे, पण त्याचा मोठा चौथरा शिल्लक आहे. त्याला चौफाळा असे म्हणतात. हरी मंदिर भीमेच्या पात्रात असल्याचा उल्लेख कैलासवासी काशीनाथ उपाध्याय उपाख्य बाबा पाटील यांनी केला आहे. म्हणूनच वारकरी संप्रदायाच्या घोष वाक्यात पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा तीर्थ व क्षेत्र देवतांचा उल्लेख असतो. हरी ही तीर्थ देवता आणि विठ्ठल ही श्री देवता. दीक्षा मंत्रातही राम कृष्ण हरी असा 3 देवतांचा उल्लेख येतो. डॉक्टर श गो तुरपळे यांनी उजेडात आणलेल्या शिलालेखाच्या आधारे असे अनुमान करता येते की शके 1111 मधील शिलालेखाच्या आधारे हा अनुमान करण्यात येतो की पंढरपुरातील विठ्ठलाचे देऊळ निर्माण झाले होते. स्थापनेच्या वेळी मंदिर अगदी लहान होते. हा लहान म्हणून हळूहळू वाढत गेला. शके 1159 मध्ये त्यास होयसळ यादवांपैकी वीर सोमेश्वर याने कर्नाटकातील एक गाव दान केला. शके 1195 मध्ये श्री रामचंद्र देवराव यादव व त्यांचा कर्णाधीप हेमांद्री पंडित यांनी पुढाकार घेऊन या देवळाची वाढ केली आणि देवस्थानाची त्याच्या कीर्तीस साजेल अशी व्यवस्था लावून दिली. देवळाचा विस्तार शके 1925 सुमारास पुष्कळच झाला. विठ्ठलाला दैवती भक्तांनी सोवळ्याच्या पालखीतून कर्नाटकात नेले, पण अद्वैती वारकरी मंडळीसाठी एकनाथांचे आजोबा भानुदास यांनी तो देव परत पंढरपुरामध्ये आणला अशी कथा सांगितली जाते. मराठी भक्त इतकेच कानडी भक्त तसेच इतर जाती धर्माचे लोकही विठ्ठलाला भेटायला वर्षभर येत असतात. कर्नाटकाचे पक्वान पुरणपोळीचं विठ्ठलाला नैवेद्य फार आवडतो म्हणून ती दाखवली जाते. पंढरपुरात वारी ही सर्वात लोकप्रिय आहे. भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा इंद्रायणी भामानीला यांनी पोटात घेत पंढरपुराजवळ येतात. रेल्वे पूल ते विष्णुपद या 5 किलोमीटर अंतरामध्ये ती 3 वेळा अर्धवर्तुळाकार होते म्हणून लोकांनी तिला चंद्रभागा नाव दिले.
स्कंद पुराणातील महात्मेय चंद्रभागा नावाचे सरोवर महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराजवळ होते असे सांगितले जाते. तर संत जनाबाई, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा अशा दोन्ही नावांचा उल्लेख केला जातो. पंढरपूर सोडले की चंद्रभागा पुन्हा नाव बदलते. नद्यांचा अभ्यास करणाऱ्या हे नावाचे कोडे अजून काही उलगडलेले नाही. इसवी सन 1850 सालच्या सुमारास चौफाळा भागात मुरलीधराचे मंदिर बांधताना पाया खणताना फार मोठा वाळूचा पट्टा तिथे सापडला. म्हणजे विठ्ठलाच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन्हीकडे जलप्रवाह होते असे दिसते. काळाच्या योगात आता काही नाही. पंढरपुराच्या पंचक्रोशीत जवळील नद्या म्हणजे दुर्गा देवी जवळची धारिणी, भुवनेश्वरी जवळची पुष्पावती, जी मूळची यमुना कृष्णा बरोबर पंढरपुरामध्ये आली, संध्यावळी जवळच्या शिशुमाला, भीमा संगम, उत्तरेकडे पंचगंगा क्षेत्रामध्ये तुंगा, सती, सुना, गुंगारी आणि पंचगंगा यांची भीमेशी संगम होतो. यामुळे संत मंडळी अभंगातून बऱ्याच वेळा भीमा बिहरा काठी देव असा उल्लेख करतात. भीमा नदीमध्ये प्रचंड प्रदूषण झाले आहे. पुणे, पिंपरी, चिंचवड पासून ते पंढरपूर पर्यंत अनेक साखर कारखाने आपले दूषित पाणी या नदीच्या पात्रामध्ये सोडतात. या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने नमामी चंद्रभागा अभियान हाती घेतले. यामध्ये भीमाशंकर पासून ते रायचूर पर्यंत या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चंद्रभागा वाळवंटात घाट बांधणी, स्वच्छता, नदीकाठी वृक्ष लागवड अशा गोष्टीवर देखील भर देण्यात येणार आहे. हा नदीचे रूप पालटवण्याचा प्रयत्न अद्याप त्यावर ठोस काम होणे अपेक्षित आहे. नमामी चंद्रभागा ही योजना सरकारद्वारे 2015 साली सुरू करण्यात आली, पण या योजनेचे काम खूप मंद गतीने सुरू आहे. पण या योजनेमुळे कदाचित चंद्रभागा नदीची झालेली दुर्व्यवस्था नीट होईल. पंढरपूरमध्ये वर्षातून 4 एकादश्यांना 4 यात्रा भरतात, चैत्री, आषाढी, माघी आणि कार्तिकी. त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत 10 ते 15 लाख भाविक सहभागी होतात. पंढरपुराला मराठी संस्कृती घडवणाऱ्या थोर भागवत धर्मीय संतांनी नावारूपास आणलेले महाराष्ट्राचे आद्य व पवित्र तीर्थक्षेत्र मानतात. पुंडलिकांच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिममुखी हरिमूर्ती होती असे मानले जाते. हे मंदिर आता वाहून गेले. त्याचा मोठा चौतारा शिल्लक आहे. हरि मंदिर भीमेच्या पात्रात असल्याचा उल्लेख कैलासवासी काशीनाथ उपाध्याय उपाख्य बाबा पाटील यांनी केला. पंढरपुराची लोकसंख्या भरपूर आता 2011 साली जेव्हा मोजली गेली त्यावेळेस 2,37,446 इतकी होती आणि आता ती त्याहून जास्त झाली आहे. पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिरांची पुनर्बांधणी देखील झाली. शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा 1883 मध्ये जीर्णोद्धार केला. ताम्रपटावरून 1516 मध्ये राष्ट्रकूटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेला ग्राम असल्याचा पुरावा मिळतो. 1239 च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचा दावा आहे. पादुका प्रदक्षिणेची वहिवाट 1296 मध्ये चालू झाली. तर 1650 मध्ये हैबर बाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचणारे पालखीची प्रथा पाडली. देव व मूर्ती यावर अनेकदा मुसलमानी आक्रमणे झाली व प्रत्येक वेळेस मंदिर परत बांधण्यात आले. काहींच्या मते हे स्थान मूळतः शिवाचे होते, तर वैष्णव पंथी हे विष्णूचे स्थान मानतात. जैन धर्मीय यास नेमिनाथ समजतात, तर बौद्धांच्या मते हा अवलोकितेश्वर आहे. या दैवता सूर्याचा अंशही मानतात. पंढरपुरातील गोपाळटोल या ठिकाणी श्री कृष्ण मंदिर आहे. या मंदिराच्या पायथ्याशी जनाबाईचे देऊळ आहे. पंढरपुराला पांडुरंगाच्या दर्शनाला आलेले प्रत्येक भाविक जनाबाईच्या देवळात घुसळ खा घुसळल्याशिवाय जात नाहीत. 4 प्रमुख एकादश्यांना म्हणजेच आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री आलेले भाविक एकादशीच्या नंतर पौर्णिमेच्या दिवशी गोपाळ काला खाण्यासाठी येथे हजर असतात. या ठिकाणी सर्व लोक विष्णूच्या पावलांचे दर्शन घेतात.
येथे मार्गशीर्ष महिन्यात पांडुरंगाचे वास्तव्य असते. या महिन्यात येथे भाविकांचे खूप गर्दी असते. या ठिकाणी आजही श्रीकृष्णाचे व गायीच्या खुरांचे ठसे दिसतात असे सांगितले जाते. विष्णुपद या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी असते. चंद्रभागेच्या वाळवंटा पलीकडून उंच शिखरे, सपाट कौलारू छपरे, धर्मशाळा, झाडे व त्या सर्वांवरती उठून दिसणारे विठ्ठल रुक्माई व पुंडलिक मंदिराची उंच शिखरे व कलश हा सर्व देखावा फारच मनोहरी वाटतो. दगडी तटबंदी मागे हे विठ्ठलाचे देव एका टेकडावर आहे. सुमारे 52 मीटर रुंद व 106 मीटर लांब अशी ही जागा आहे. सभोवार अरुंद फरसबंद रस्ते आहेत. पूर्वेकडे 3, उत्तरेकडे 3 व दक्षिण आणि पश्चिमेकडे प्रत्येकी 1 दार आहे. महाद्वार पूर्वेकडे असून समोरच संत चोखोबा समाधी आहे. असे ज्या 11 पायऱ्या चढून गेल्यावर ती लागते त्यातील एका पायरीला नामदेव पायरी असे म्हणतात. कोपऱ्यात देवळीमध्ये गणपती असून वरती नगरखाना आहे. महाद्वारावर सिंह कमाणी, वेलपट्टी वगैरे पुरातन जुनेगडची नक्षीकाम देखील आहे. मंडप 18 मीटर रुंद व 37 मीटर लांब असून बाजूच असलेल्या ओवऱ्यात सुंदर लाकडी कोरीवकाम दिसून येते. सुमारे 10 मीटर उंचीच्या 2 दीपमाळा व जवळच विष्णू वाहन गरुड व हनुमान यांची मंदिरे आहेत. पुढील 16 खांबीत एका लहान सभा मंडपातून जाता येते. येथील दाराचे बाजूस सुरेख, जय, विजय व 3 पायऱ्या असून त्यापैकी 1 पितळी पत्र्याने मढवलेली आहे. डाव्या बाजूस खजिन्यांची खोली आहे. 16 कोरीव दगडी खांब असून भाविकांच्या आशयाचा गरुड स्तंभ चांदीच्या पत्र्याने मढवलेला आहे. आत प्रवेश करताना उजव्या हातात संत एकनाथ महाराजांचे पंजोबा, संत भानुदास महाराजांची समाधी आहे. सभा मंडपाच्या उत्तरेकडे 1 ओवरी असून त्यात काशी विश्वनाथ, राम लक्ष्मण, काळभैरव, रामेश्वर, दत्तात्रय आणि नरसोबा यांच्या देवळ्या आहेत. चौखांबीच्या दरवाजात चांदीचे नक्षीदार पत्रे लावलेले आहे. पूर्वेकडे शेजघर असून एका लहान अंतरानंतर 2 मीटर चौरस गाभारा लागतो. रुक्मिणी मंदिरासारखी इतर लहान मंदिरे परिसरात आहेत. विठ्ठलाचे परम भक्त पुंडलिक यांची समाधी महाद्वार घाटावर आहे. देवळात समांतर पूर्वेकडे जाणारा गल्ल्या घाटाकडे जातात. सर्व 12 घाटांचा वापर वारकरी करतात. त्यातील उद्धव, चंद्रभागा, दत्ता व अमळनेर घाटांचा वापर प्रामुख्याने होतो. महाद्वार घाट हा उत्सवासाठी महत्वाचा आहे. नदीला पाणी कमी असताना नदीच्या पात्राजवळची जागा वारकरी उतरण्यास तसेच भजन कीर्तनास वापरतात. मठ, देवळे, आखाडे, धर्मशाळा, फळ वगैरे मधून अनेक भक्तांची व वारकऱ्यांची सोय होते. सर्व पंढरपुरातच भाविकांची वर्दळ असेल. पंढरपुराविषयी आणखी थोडी माहिती आपण जाणून घेऊया. त्यापूर्वी घेऊया एक छोटासा विश्रांतीचा ब्रेक.

विश्रांतीनंतर तुमचं परत एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी आरती ज्योती, आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओ. आपण पंढरपुराविषयी माहिती घेत होतो. नदीकाठी 14 घाट बांधलेले हे पंढरपूर क्षेत्र आहे, मात्र ते सलग नाहीत. कुंडलिकाच्या देवळाच्या दक्षिणे सुमारे 1.5 किलोमीटर वर विष्णुपद वेणुनाथ हे स्थान आहे. गावाच्या दक्षिणे सुमारे 1.5 किलोमीटर गोपाळपूर येथे गोपाळ कृष्णाचे देऊळ आहे. याशिवाय पंचमुखी मारुती, भुलेश्वर, पद्मावती, व्यास, अंबाबाई, लखुबाई, यमाई, ज्योतिबा, नगरेश्वर, सरकारवाडा महादेव, त्र्यंबकेश्वर, ताकपिट्या विठोबा, कोटेश्वर, गोंदवलेकर राम, खाजगीवाले वाड्यातील विठ्ठल, रुक्मिणी व राधा यांच्या सोन्याची मूर्ती, नामदेव मंदिर, शाकंभरी, मल्लिकार्जुन, तांबडा मारुती, मुरलीधर, गारेचा महादेव, चंद्रभागा, दत्त, वटेश्वर महादेव, बेरीचा महादेव, काळा मारुती, चोफाला, पारावरील दत्त, बाबळ्याचा महादेव, अमृतेश्वर व इतरही काही मंदिरे पंढरपुरात आहेत. अलीकडे काही नवीन मंदिरेही झाली आहेत. येथील कैकाळी महाराजांचा मठ प्रेक्षणीय आहे. 1946 मध्ये साने गुरुजींनी महात्मा गांधींचा विरोध डावलून हरिजनांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून उपवास केला, तेव्हा हरिजनांचे मंदिर खुले झाले. चंद्रभागेच्या वाळवंटात तुकाराम महाराजांचे वंशज भाऊसाहेब देवकर यांची व गोविंद बुवा अंबळेकर, गोविंद बुवा सोपळेकर, भानुदास महाराज वेळापूरकर यांच्या समाधी आहेत. यात्रेच्या वेळी हजारो यात्रेकरू वाळवंटातच मुक्काम करतात. त्रैलोक के नाम भवन, तनपुरे मंडप वगैरे इतर महत्वाच्या वास्तू पंढरपुरामध्ये आहेत. चंद्रभागेचे वाळवंट, पंढरपूर व तेथील विठोबा यांचा इतिहास व त्यांच्या नावांची व्युत्पत्ती याबद्दल अनेक मते आणि वाद आहेत. पंढरपुराला पांडरंगपल्ली, पंडरंगी, पौंडरी क्षेत्र, फागणीपूर, पंढरीपूर, पांडुरंगपूर, पंढरी अशी नावे निरनिराळ्या वेळी दिलेली आढळतात. पंढरपूरचा पांडरंगपल्ली या नावाने सर्वात जुना उल्लेख राष्ट्रकूट राजा अविधेय याने नोव्हेंबर 516 मध्ये जयद्वीप नावाच्या ब्राह्मणास दिलेल्या ताम्रपटात आढळतो. सोळखांबी मंडपाच्या पूर्वद्वारासमोरील दगडी सोळेच्या तिन्ही बाजूवर देवनागरी लिपीत आणि संस्कृत व कानडी भाषेतील शिलालेखात पंढरपुराला पंडरंगे म्हणून म्हटले असून होयसळवीर सोमेश्वर यांनी विठ्ठल देवाचे अंगभोग आणि रंगभोग यासाठी आसंदी नाडावरील हरिय गरंज हे नाव गावदान केल्याचे म्हटले जाते. बेळगाव जवळच्या बेंडेगिरी नावाच्या संस्कृत ताम्रपटात पंढरपुरास पौंडरिक क्षेत्र आणि विठोबास विष्णू म्हटले आहे. इतिहासकार राज पुरोहित व डॉक्टर रा गो भांडारकर अनुक्रमे पुंडरीकपूर आणि पांडुरंगपूर यापासून पंढरपूर हा शब्द झालेला आहे. विठोबाच्या मूर्तीचे अनेक वेळा स्थानांतर झाल्याने उल्लेख सापडतात. कधी आक्रमापासून बचवण्यासाठी ती बळव्यांनी लपवून ठेवली होती, तर कधी ती पळवून नेऊन मग पैसे देऊन परत केली होती. 16व्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती, पण ती एकनाथांचे पंजोबा भानुदास यांनी परत आणली. सोळखांबी मंडपात त्याची समाधी असून आज जाताना उजव्या हाताच्या पहिल्या पादुका हीच त्यांची समाधी होय. विठोबाची मूर्ती विंसाजवळील उदयगिरी लेण्यातील 3र्या शतकातील मूर्तीसारखी दिसते असे म्हणतात. तथापि निरनिराळ्या काळी निरनिराळ्या लोकांनी केलेल्या विठ्ठल मूर्तीच्या वर्णनाशी सध्याचे मूर्तीचे वर्णन जुळत नाही. विठोबाचे हल्लीचे देऊळ फार जुने नाही, महाद्वार व बाकीचे देऊळ यांच्या रचनेत विसंगती आहे. मराठी शाहीत विठ्ठल मंदिरासाठी अनेक दाणे दिल्याचे उल्लेख आढळतो. तथापि हे मात्र खरे की संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, सावतामाळी, गोराकुंभा, चोखामेळा इत्यादी मराठी संतांनी पंढरपुराचा महिमा वाढवला आणि गाजवला देखील आहे. महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरिदास येथे सारख्याच भक्तिभावाने येतात. त्यामुळे येथे प्रादेशिक संस्कृतीचा समन्वय आणि मराठी कानडी सामंजस्याचा दुवा सापडत आहे. विशेष म्हणजे मूर्तीला स्पर्श करूनच दर्शन देता येणारी विठ्ठलाची एकमेव मूर्ती आहे.
टाळ मृदुंगाच्या गजरात, विठ्ठलाच्या नामघोषात, वारकऱ्यांच्या दिंड्या एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात. झेंडे, तुतार्या, सजवलेला स्वारीचा घोडा, आपदागीर, पालख्या, इतर घोडे, बैलगाड्यांची तोफे व डोक्यावर तुळशी वृंदावन किंवा सामानाची गाठोडी घेतलेल्या मराठमोळ्या स्त्रिया या सर्वांच्या गर्दीने पंढरपुरात उत्सवी वातावरण निर्माण होते. चैत्री वारीच्या वेळी पंढरपुरात म्हशीगाईंचा मोठा बाजार भरतो. यात्रेच्या वेळी उदबत्ती, हळद, कुंकू, खेळणी, फुले, माळा, बांगड्या, देवाची मूर्ती, तांब्या पितळीची भांडी वगैरे अनेक वस्तूंची दुकाने सर्व ठिकाणी मांडली जातात आणि मोठा व्यापार होतो. संत भानुदास महाराजांनी विजयनगरहून श्री विठ्ठलाची मूर्ती पंढरपुरात आणली तो दिवस कार्तिक एकादशीचा होता. या दिवसाची आठवण म्हणून सर्वप्रथम व्रत प्रदक्षिणा काढण्यात आली. याच दिवसाचे स्मरण म्हणून कार्तिकेस एकादशी व्रत काढण्यात येतो. इसवी सन 1810 मध्ये सांगलीच्या पटवर्धनांच्या प्रोत्साहनाने रथयात्रा व राजपूजा होऊ लागली. आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला दुपारी खाजगीवाले वाड्याजवळ ग्राम प्रदक्षिणेला सुरुवात होते. समोर हत्ती व घोडे असलेला रथ भाविक ओढतात. अंत विठ्ठल, राही व रुक्मिणीच्या मूर्ती असतात. या भक्ती संप्रदायाच्या आद्यपीठात भीमातटीय महायोग पीठात महाराष्ट्राच्या सर्व भागातून आणि कर्नाटकातून आणि इतर राज्यातून प्रतिवर्षी आषाढी व कार्तिकी शुद्ध एकादशी हजारो वारकरी आणि यात्रेकरू लुटतात. चैत्राती व माघातील यात्रा त्या मार्गाने लहान असतात. महाराष्ट्रातील सामान्य माणसाचे श्रद्धास्थान आहे. गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वजण दरवर्षी मुगभावे येथे भेट देतात. पंढरपूर हे महाराष्ट्राचे सुविख्यात तीर्थ आहे. भीमा नदीच्या काठावर वसलेले हे तीर्थक्षेत्र सोलापूर जिल्ह्यातील आहे. भीमा शंकरावर उगम पावलेली भीमा म्हणजेच भिवरा इंद्रायणी भामानीरा यांनी पोटात घेत पंढरपुराजवळ येते. गावात पक्के रस्ते 34.53 किलोमीटर व कच्चे रस्ते 1.53 किलोमीटर असून देवळाभोवतालीच्या जुन्या वस्तीत अरुंद फरसबंदी बोर्ड आहेत. नव्या वस्तीत रुंद रस्ते, मोठमोठ्या इमारती व सेना महाराज, दामाजी पंत, संत गाडगे महाराज, वंकटस्वामी, मुक्ताबाई, नाथ महाराज रोहिदास, तनपुरे महाराज, कैकाडी महाराज, घाटके महाराज इत्यादींचे मठ व धर्मशाळा आहेत. गौरक्षण अनाथ बालकाश्रम, नवरंगे अनाथ बालकाश्रम, फाउंडिंग होम, संस्कृत पाठशाळा, मिशन रुग्णालय इतर संस्था येथे मुलाचे समाजकार्य करतात. येथे दिवाणी व फौजदारी न्यायालय व पोलीस ठाणे देखील आहे. मंगळवारी आठवड्याचा बाजार भरतो. तांदूळ, गहू, इतर अन्नधान्य, कापूस, तंबाखू, जर्दा, तपकीर, अगरबत्ती, घोंगड्या इत्यादींची मोठी देवघेव होते. यात्रेच्या वेळी गुरे व घोंगड्यांचा मोठा बाजार असतो. येथे 8 बँका व 2 कृषीतर पतसंस्था आहेत. यात्रेच्या निमित्ताने कुंकू, बुक्का, लाह्या, चुरमुरे, डाळी, खड, बांगड्या, तुळशी माळ, अष्टगंध याचा चांगला खपही होतो. वारकऱ्यास लागणारे टाळ, मृदुंग, चिपळ्या इत्यादी वस्तू देखील इथे मिळतात. विठ्ठल मंदिर हे अर्थातच गावातील सर्वात मुख्य मंदिर आहे. विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकांच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. पंढरपुरास भीमा नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. तिच्या वाळवंटातील पुंडलिकाचे देवालय येथून विठ्ठल मंदिर सुमारे 200 मीटरवर आहे. मध्यवस्थेतील हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 107 मीटर व दक्षिण उत्तर रुंदी 52 किलोमीटर आहे. देवळास तटबंदी असून त्याला पूर्वेस 3, दक्षिणेस 1, पश्चिमेस 1 व उत्तरेस 3 असे एकूण 8 दरवाजे आहेत. पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा म्हणतात. येथे रस्त्यावरून 12 पायऱ्या आहेत. त्यातली पहिली पायरी ही नामदेव पायरी आहे. पंढरपुरात गरुडाचे व समर्थ रामदासांनी स्थापलेले हनुमंताचे मंदिर आहे. त्यानंतर अरुंद दगडी मंडपाच्या भिंतीत 3 दरवाजे आहेत. मधल्या दरवाज्याच्या 2 बाजूस जय विजय हे द्वारपाल गणेश सरस्वती आहेत. मधल्या दारातून आपण 16 खांबी मंडपात जातो. तिथे छतावर दशावताराची व कृष्णलीलेची चित्र आहे. बाजूला खोली वजा दालनात काशी विश्वनाथ, राम लक्ष्मण, काळ भैरव, दत्तात्रेय, नरसोबा यांच्या मूर्त्या आहेत. दुसरा खांब सोन्या चांदीने मढवलेले असून त्यावर छोटी विष्णू मूर्ती आहे.
येथे पूर्वी गरुड स्तंभ होता असे सांगतात. या खांबाला मिट्टी घालून मग पुढे जातात. त्यानंतर चौखावी मंडप आहे. येथे उत्तरेस देवाचे शेजघर आहे. नंतरची चौरस जागा कमांड नावाची असून त्यानंतर गर्भागार आहे. येथे सिंहासनावरील भिंतीवर पांडुरंगांची दगडी मूर्ती असून तिची उंची 1 मीटर पेक्षा किंचित जास्त आहे. 1873 मध्ये काही शैव वैराग्यांनी दोंडा मारल्यामुळे मूर्तीचा पाय दुखवला होता. तेव्हापासून पायस न कवटाता त्यावर फक्त डोके ठेवून जाता येते. 16 खांबा मंडपीच्या दक्षिण दरवाजाबाहेर एका ओसरीत 4 मूर्ती आहेत. 1 तरटीचं झाड व त्याच्या पायाशी कानोपात्राची मूर्ती. नंतर व्यंकटेश मंदिर. त्यासमोर नागोबा बाजीराव पेशव्यांनी बांधलेले ओवरी असे लक्ष्मी मंदिर आहे. ओवरीत नारदाची व कोपऱ्यात रामेश्वराची मूर्ती असून पश्चिमेच्या भिंतीत सूर्य गणेश खंडोबा व नागोबा यांच्या मूर्ती आहेत. विठ्ठल मंदिरामागे वायव्येस रुक्मिणी मंदिर आहे. जवळ सत्यभामा व राही यांच्या खोल्या आहेत. सभा मंडपाच्या पायऱ्या चढून आल्यावर समोर सुवर्ण पिंपळ आहे. येथून पुन्हा 16 खांबे मंडपात आले आणि एका भिंतीत 84 शिलालेख आहेत. त्यावर देवी आहेत. जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी लाखो भाविकांनी या शिलालेखाला पाठ घासल्यामुळे तो गुळगुळीत झाला आहे. आता त्यावर लोखंडी जाळी बसवण्यात आली आहे. देवळात रंगशिला गारेच्या पादुका इत्यादी विशिष्ट महत्वाच्या जागा देखील आहेत. पंढरपूरचे महात्म्य सांगणारी अनेक पुस्तके मराठीमध्ये लिहिली आहेत. त्याच्यामध्ये आपल्या पंढरपुराचे संपूर्ण महात्म्य लिखित आहे. पंढरपूर हे मराठी लेखक द मा मिराजदार आणि उल्लेखनीय चित्रकार मकबूल किताब हुसेन यांचे जन्मस्थळ आहे. 11 नोव्हेंबर 1947 रोजी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी मुक्त केले. साने गुरुजींनी त्याच्यासाठी महात्मा गांधींचा विरोध पत्करून सत्याग्रह केला. पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस 71 किलोमीटर व भीमा नदीच्या उजव्या तीरावर समुद्र सपाटीपासून 450 मीटर उंचीवर आहे. मिराज कर्लुवाडी रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक अजूनही येथे महाराष्ट्र सगळीकडे जाणार बसची वाहतूक आहे त्याची सोय आहे. पंढरपूर शहर हे महाराष्ट्राशी लोहमार्गाने व रस्त्याने जोडलेले आहे. पूर्वी येथे मीटरमापी लोहमार्ग होता. नंतर त्यावेळी मालगाडीतून वारकऱ्यांना आणले जाई. पुढे मिरज कर्डुवाडी हा लोहमार्ग परिवर्तित होऊन रुंदमापी झाला. इसवी सन 2017 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गासाठी आर्थिक तरतूद केली गेली. प्रलंबित असलेल्या पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गाचे कार्य आता सुरू होत आहे. पंढरपूर हे गाव सोलापूरला बस मार्गे जोडलेले आहे. पंढरपूरला जाण्यासाठी जवळपास विमानतळ सोलापूरला आहे. असे माझे विठ्ठलाचे निवासस्थान पंढरपूर, माझी विठ्ठल रुक्मिणीची तिथे वास्तव्य आहे. हे असे ऐतिहासिक आपले तीर्थक्षेत्र

नमस्कार श्रोते हो, स्वर आशा मध्ये मी आरजे तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आशा भोसले, मनावरील मरगळ झटकणारा, रोजच्या आयुष्यात उभारी देणारा, श्वासा इतकाच प्रत्येकाच्या जीवनाशी एकरूप झालेला खळखळता सूर म्हणजे आशा भोसले. स्वरांचं चांदणं लाभलेल्या आशाबाईंनी इंग्रजीसह 11 भाषांमध्ये 12,000 अधिक गाणी गायली आहेत. त्यांचा सहसता स्वर 3 पिढ्यांच्या रसिकांचा उत्साह वाढवत राहिलेला आहे. गीताचे टप्पे बदलले, स्वररचनांचे आकार बदलले, रसिकांची रुची बदलली, पण बदलला नाही तो आशाबाईंचा आवाज जो चिरतरुण आहे. आशाबाईंचा आवाज बदलत्या प्रत्येक वळणावर अनोखं रूप घेऊन आपल्या समोर आला आहे. उठे श्रीरामा पहाट झाली या भूपाळीतून आशाबाईंनी पहाट प्रसन्न केली आहे. पंढरीनाथा या लालित्यपूर्ण भक्तिगीतानं रेडिओच्या काळात लोकांना सोबत केली आहे. नाचरे मोरा या गीतानं जुने सवंगडी भेटल्याचा आनंद दिला आहे. जीवलगा कधी रे येशील तू या बाबूजींच्या गाण्यात आशाबाईंनी दिवसा मागुनी हा शब्द असा वर नेला आहे की बाप्या माणसाच्या पोटातही खड्डा पडावा. सुरेश भट यांच्या तरुण आहे रात्र अजूनही या गीतातील बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गारवारा ही हृदयनाथांनी सजवलेली तान आशाबाई इतक्या सहजतेने घेतात की अंगावर काटा येतो.

आशाबाई म्हणजे बहुभाषिक आणि चोखंदळ गायिका. मास्टर दीनानाथ यांच्या नाट्यगीतांपासून लता दीदींच्या आनंद स्वरांपर्यंत, दत्ता डावजेकर ते आर डी बर्मन आणि अलीकडच्या ए आर रहमान, जतीन ललित अशा अनेक संगीतकारांसोबत आशाबाईंनी गायलेलं प्रत्येक गाणं खास आहे. वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची गाणी गाताना कस लागतो असं त्या नेहमी म्हणायच्या. दीनानाथांची नाट्यगीतं ज्या आत्मीयतेने त्यांनी गायली तितक्याच ठसक्यात लावणी गाऊन रसिकांच्या शिट्ट्याही मिळवल्या. गाण्याच्या प्रत्येक प्रकारात खुबीनं मुसाफिरी करणाऱ्या आशाबाईंनी संघर्ष आणि संकटाच्या काळातही रसिकांच्या जीवनात आनंदच पेरला.

आशाताईंनी हिंदी बरोबरच मराठीतही विपुल गाणी गायली. मराठी चित्रपट संगीतातलं एक लखलखतं दालन आशाताईंच्या नावानं आहे. त्यांची विशेष जोडी जमली ती संगीतकार सुधीर फडके यांच्यासह. जगाच्या पाठीवर या अतिशय लोकप्रिय ठरलेल्या 1960 मधल्या मराठी चित्रपटात बाबूजी, गदिमा आणि आशा या त्रयीनं कमाल केली. यातली सगळीच गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. बाई मी विकत घेतला शाम, नाच नाचुनी अति मी दमले, तुला पाहते रे तुला पाहते, ही आशाताईंची गाणी आजही तितकीच आवडीने ऐकली जातात. सुवासिनी या चित्रपटासाठी बाबूजींनी आशाताईंकडून गाऊन घेतलेलं दिवसा मागून दिवस चालले ऋतू मागुनी ऋतू हे गाणं म्हणजे तर एक चमत्कारच आहे. या दीर्घ गाण्यात प्रत्येक अंतरात बाबूजींनी वेगवेगळ्या रागात चाल बांधली आहे. हे गाणं म्हणणं आव्हानात्मक होतं, मात्र आशाबाईंनी ते सहज पेललं. या जोडीनं अनेक अविट गोडीची युगल गीतं दिली. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना हे तर त्यातलं मेरुमणी म्हणावं असं जगदीश खेबुडकरांचं गाणं. चंद्र आहे साक्षीला हेही असंच अप्रतिम गाणं. मुंबईचा जावई मधलं कारे दुरावा कारे अबोला हेही बाबूजी आशा जोडीचं असंच एक प्रचंड लोकप्रिय गाणं. जरा नंतरच्या काळात शापित मधलं दिस जातील दिस येतील हे सुरेश वाडकरांसह गायलेलं आणि पुढचं पाऊल या चित्रपटातलं एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नमी ही दोन गाणीही अविस्मरणीय.

बाबूजींप्रमाणेच भाऊ पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह आशाताईंनी मराठीत अनेक उत्तमोत्तम गाणी दिली. जीवलगा राहिले रे दूर घर मासे हे गाणे आशाताईंच्या गायन कौशल्याची कसोटी पाहणारे होते. तरुण आहे रात्र अजूनी मी मज हरपून बसले ग ही सुरेश भटांची गेले द्यायचे राहुनी समयीच्या शुभ्र कळ्या चांदणी शिंपित जाशी आणि पांडुरंग कांती दिव्य तेज झळगती अशा वैविध्यपूर्ण रचना पंडितजींनी आशाताईंकडून गाऊन घेतल्या. चित्रपट संगीतात जैत्र जैत मधलं जांभूळ पिकल्या झाडाखाली हे तर अतिशय लोकप्रिय झालेलं गाणं. याशिवाय नभ उतरू आलं चिंब थररवलं हे गाणंही आशाताईंच्या अफाट गायकीचा प्रत्यय देणार आहे. या चित्रपटात कोण्या राजानं राजानं हे गाणं आशाताईंनी त्यांची कन्या वर्षा हिच्यासह म्हटलं आहे. या दोघींना एकत्र ऐकण्याचा दुर्मिळ अनुभव हे गाणं आपल्याला देतं. आशाताईंच्या मराठीतल्या गाण्यांची रेंज खरोखरच थक्क करणारी आहे. पुलांनी संगीत दिलेल्या नाचरे मोरा आंब्याच्या वनात या गाण्यापासून ते गोरी गोरी पान फुलासारखी छान किंवा तुझ्या गळ्या माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा ही गाणी ते बाई मी पतंग उडवित होते किंवा कुठं कुठं जायचं हनीमूनला पर्यंत अनेक वैविध्यपूर्ण गाणी आशाताईंनी गायली आहे. पिढ्यांमागून पिढ्यांचे कान तृप्त केले आहेत. अशा आशाताईंना भावपूर्ण आदरांजली.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची सगळ्यांची आवडती आर जय ज्योती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरती. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण महाराष्ट्र आणि भारतातील ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय तीर्थस्थान याच्याविषयी माहिती घेत होतो. आज आपण सोमनाथ मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत. सोरटी सोमनाथ हे 12 ज्योतिर्लिंग मंदिरापैकी एक मंदिर आहे. सोमनाथ मंदिर, ज्याला सोमनाथ मंदिर किंवा देवपाटन असेही म्हणतात, हे भारतातील गुजरातमधील प्रभासपाटन वेरावळ येथे स्थित एक हिंदू मंदिर आहे. हे हिंदूंसाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे आणि शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी ते पहिले मानले जाते. अनेक मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी आणि राज्यकर्त्यांनी वारंवार नाश केल्यानंतर मंदिराची भूतकाळात अनेक वेळा पुनर्बांधणी करण्यात आली. सोमनाथ मंदिराची पहिली आवृत्ती पहिल्या सहस्राब्दीच्या सुरुवातीच्या शतकापासून ते 9व्या शतकाच्या अंदाजानुसार कधी बांधली गेली हे स्पष्ट नाही. मंदिराचा इतिहास हा इतिहासकारांमधील न सुटलेला विवादांचा विषय आहे. सोमनाथ मंदिराचा 19व्या आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला वसाहती काळातील इतिहासकार आणि पुरातत्व शास्त्रज्ञांनी सक्रियपणे अभ्यास केला होता. जेव्हा त्याचे अवशेष इस्लामिक मशिदीत रुपांतरित होण्याच्या प्रक्रियेत ऐतिहासिक हिंदू मंदिराचे चित्रण करतात. भारताच्या स्वातंत्र्यानंतर ते अवशेष पाडण्यात आले आणि सध्याचे सोमनाथ मंदिर हिंदू मंदिर वास्तुकलेच्या मारू गुर्जरा शैलीमध्ये पुनर्बांधणी करण्यात आली. भारताचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानुसार समकालीन सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी सुरू झाली आणि मे 1951 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर पूर्ण झाली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्री सोमनाथ मंदिर ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष आहेत. सोमनाथ मंदिर गुजरातच्या सौराष्ट्रदेव प्रदेशातील वेरावळ जवळ प्रभास पाटक येथे समुद्र किनारा लगत आहे. हे अहमदाबादच्या नैऋत्येस सुमारे 400 किलोमीटर म्हणजेच 249 मैल आहे. जुनागडच्या दक्षिणेस 82 किलोमीटर म्हणजे 51 मैल आहे आणि गुजरातमधील दुसरे प्रमुख पुरातत्व आणि तीर्थक्षेत्र हे वेरावळ रेल्वे जंक्शनच्या आग्नेय सुमारे 7 किलोमीटर म्हणजे 4 मैल आहे. पोरबंदर विमानतळाच्या आग्नेयेस सुमारे 130 किलोमीटर म्हणजे 81 मैल आणि दीव विमानतळाच्या पश्चिमेस सुमारे 85 किलोमीटर म्हणजे 53 मैल आहे. सोमनाथ मंदिर वेरावळच्या प्राचीन व्यापारी बंदराजवळ स्थित आहे. गुजरातमधील 3 पैकी एक आहे जिथून भारतातील व्यापारी वस्तूंच्या व्यापारीसाठी निघाल्या. 11व्या शतकातील पर्शियनीय इतिहासकार अल बिरोनी म्हणतात की सोमनाथ इतके प्रसिद्ध झाले आहे कारण समुद्री प्रवास करणाऱ्या लोकांसाठी ते बंदर होते आणि झांस आणि चीन या देशातील सुफाला येथे जाणाऱ्यांसाठी ते एक स्थानक होते. एक प्रख्यात तीर्थक्षेत्र म्हणून त्याची ख्याती मिळून त्याचे स्थान भारतीय उपखंडातील राज्यांना सुप्रसिद्ध होते. साहित्य आणि ऐतिहासिक पुरावे सूचित करतात की मध्ययुगीन काळातील वेरावळ पाटण क्षेत्र बंदर देखील सक्रियपणे मध्य पूर्व आणि दक्षिण पूर्व आशियाशी व्यापार करतात. यामुळे वेरावळ परिसरात तसेच मंदिराला संपत्ती आणि कीर्ती प्राप्त झाली. प्रभास पाटणची जागा सिंधू संस्कृती 2012 BCE दरम्यान व्यापली गेली. जुनागड जिल्ह्यातील काही मोजक्या ठिकाणांपैकी ते एक होते. 1200 BCE मध्ये सोडून दिल्यानंतर 400 BCE मध्ये ते पुन्हा व्यापले गेले आणि ऐतिहासिक कालखंडात चालू राहिले. प्रभास येथील अशाच प्रकारे व्यापलेल्या इतर साईटच्या जवळ आहे जुनागड, द्वारका, पदरी आणि भरूच. सोमनाथ म्हणजे सोमचा देव किंवा चंद्र. या जागेला प्रभासा म्हणजेच वैभवाचे स्थान असेही मानले जाते. सोमनाथ मंदिर हे हिंदूंसाठी एक ज्योतिर्लिंग स्थान आणि तीर्थक्षेत्र आहे. हे एक पवित्र स्थान आहे. गुजरातमधील द्वारका, ओडिशातील पुरी, तामिळनाडूमधील रामेश्वरम आणि चिंदवरम यासह भारताच्या समुद्र किनाऱ्यावरील 5 सर्वात प्रतिष्ठित स्थळांपैकी हे एक स्थळ आहे. 2015 मध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिर प्रभास पाटण
अनेक हिंदू ग्रंथ सर्वात पवित्र शिव तीर्थक्षेत्रांच्या यादी प्रदान करतात. तसेच प्रत्येक स्थळाला भेट कशी द्यावी आणि त्यामागील पौराणिक कथा याविषयी मार्गदर्शन करतात. ग्रंथाचे महात्म्य प्रकार सर्वोत्कृष्ट ज्ञात होते. यापैकी सोमनाथांचे मंदिर ज्ञान संहितामधील ज्योतिर्लिंगाच्या यादीत शीर्षस्थानी आहेत. शिवपुराणातील अध्याय 13 आणि ज्योतिर्लिंगाच्या यादीसह सर्वात जुने ज्ञात मजकूर. इतर ग्रंथांमध्ये वाराणसी महात्म्य, शतरुद्र संहिता आणि कोथिरुद्र संहिता याचा समावेश होतो. सर्व एकतर थेट सोमनाथ मंदिराच्या 12 स्थळांपैकी एक नंबर म्हणून उल्लेख करतात किंवा वरच्या मंदिराला म्हणतात. सौराष्ट्रातील सोमेश्वर या साईटसाठी समानार्थी शब्द जो या सुरुवातीच्या भारतीय ग्रंथामध्ये आढळतो या ग्रंथाची नेमकी तारीख अज्ञात आहे, परंतु ते इतर ग्रंथ आणि प्राचीन कवी किंवा विद्वानांच्या संदर्भावर आधारित आहेत. हे साधारणपणे 10 आणि 12 शतकाच्या दरम्यानचे आहेत. काही ते खूप पूर्वीचे आहेत आणि काही नंतरचे आहेत. जरी पुराण शैलीच्या अध्यायाची तारीख विवादित आहे, कारण हे जिवंत ग्रंथ होते आणि भारतीय इतिहासातील त्यांच्या नवीन आवृत्त्यामधील सुधारित केले जात होते. त्यांचे राजे आणि शिलालेख कालक्रमानुसार अधिक निश्चितपणे ठेवले जाऊ शकतात. यापैकी एक उदाहरणार्थ 9 शतकातील नागभट्ट, दुसरा एक प्रतिहार राजा जो म्हणतो की त्याने सोमनाथ आणि इतर सौराष्ट्र स्थळांवर तीर्थ पूर्ण केले. असे साहित्यिक आणि राजेशाही तीर्थक्षेत्राचे पुरावे एकत्रितपणे असे सूचित करतात की सोमनाथ मंदिर हे 10 शतकापर्यंत हिंदूंसाठी एक प्रसिद्ध आणि सर्वात आदरणीय ज्योतिर्लिंग तीर्थ आहे. हिंदू धर्माच्या प्राचीन संस्कृत ग्रंथामध्ये सोमनाथ मंदिराचा उल्लेख नाही. मनातच्या प्रभासापट्टन स्थळाचा उल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये आढळतो. उदाहरणार्थ 3 पुस्तकातील अध्याय 109, 118 आणि 119 मधील महाभारत आणि भागवत पुराण राज्य प्रभासचे कलम 10:45 आणि 10:78 हे सौराष्ट्राच्या किनारपट्ट्यावरील तीर्थ आहेत. इतिहासकार रोमिला थापर यांच्या मते सोमनाथ नंतरच्या शतकात पौराणिक कथांद्वारे या प्रभास पट्टनशी जोडला गेला असावा. कपिला आणि हिरण या नद्या पौराणिक सरस्वती नदीला मिळतील अशा त्रिवेणी संगमाचा शोध लावून हे घडून आणले होते असे तिने मानले. येथे सोम चंद्र देव म्हणजे चंद्रदेव आपली वासना गमावल्यानंतर सरस्वती नदीत स्नान केले आणि अशा प्रकारे त्याचे प्रभास म्हणजेच तेज परत मिळवले. त्यामुळे या शहराचे नाव प्रभासा असे ठेवण्यात आले म्हणजेच चमक. सोमेश्वर आणि सोमनाथ म्हणजे चंद्राचा स्वामी किंवा चंद्रदेव ही पर्यायी नावे याच परंपरेतून उद्भवली आहेत. अल्फ हिल्टिबेटर संस्कृतचे विद्वान जे महाभारतासह भारतीय ग्रंथाच्या अनुवादासाठी आणि अभ्यासासाठी ओळखले जातात. थापरच्या विरुद्ध महाभारतातील दंतकथा आणि पौराणिक कथांसाठी योग्य संदर्भ म्हणजे वैदिक पौराणिक कथा आहेत आणि ज्या त्यांनी उधार घेतल्या, एकत्रित केल्या आणि पुन्हा रूपांतरित केल्या. त्याच्या काळासाठी आणि प्रेक्षकांसाठी वैदिक वाक्यातील ब्राह्मण पदरात सरस्वती नदीशी संबंधित तीर्थाचा उल्लेख आधीच आढळतो. तथापि महाभारत संकलित आणि अंतिम केले तेव्हा नदी कुठेही दिसत नव्हती. सरस्वती आख्यायिका सुधारित केली गेली, ती भूमिगत नदीत नाहीशी होते. नंतर हिंदूंमध्ये आधीच लोकप्रिय असलेल्या संगमसाठी पवित्र स्थळांवर भूमिगत नदी म्हणून उदयास येते. महाभारत नंतर वैदिक विद्येच्या सरस्वती आख्यायिकेला प्रभास तीर्थांशी जोडते. हिल्टे बीटल म्हणतात, महाभारताच्या गंभीर आवृत्त्यामध्ये अनेक प्रकरणांमध्ये आणि पुस्तकांमध्ये हे प्रभासा द्वारका जवळच्या किनारपट्टीवर असल्याचा उल्लेख आहे. अर्जुन आणि बलराम तीर्थावर गेलेले एक पवित्र स्थळ असे त्यांचे वर्णन केले होते. ते ठिकाण जिथे भगवद्गीता ख्यातीचे कृष्ण जाण्याची निवड करतात आणि आपले शेवटचे दिवस घालवतात त्यानंतर हे असे आहे. कॅथरीन लुडविक एक धार्मिक अभ्यास आणि संस्कृत विद्वान,
एकटे बेटल यांची याच गोष्टीची सहमिता. ते म्हणतात की महाभारत पौराणिक कथा आणि वैदिक ग्रंथामधून घेतलेला आहे, परंतु त्यामध्ये ब्राह्मण केंद्रित बलिदान विधीपासून ते तीर्थविधीमध्ये बदल करतात जे प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. महान महाकाव्याचे अभिप्रेत प्रेक्षक अधिक विशिष्टपणे ती सांगतात की 25 ब्राह्मण त्याच्या मागे आढळलेल्या सरस्वती नदीकाठी यज्ञांचे सत्रवान पर्व आणि शल्य पर्वाच्या भागांमध्ये सरस्वती नदीच्या संदर्भात तीर्थस्थळांमध्ये बदलण्यात आले होते. अशा प्रकारे महाभारतातील प्रवासची पौराणिक कथा जी समुद्राजवळ द्वारकाजवळ असल्याची सांगतात, हे तीर्थक्षेत्राच्या विस्तारित संदर्भाला वैदिक विधी समतुल्य म्हणून सूचित करतात, जे प्रवासचे एकत्रीकरण करते. जे वन पर्व आणि शल्य पर्व संकलन पूर्ण झाले तेव्हा तीर्थस्थळ म्हणून आधीच महत्वाचे असले पाहिजे. आपण आता सोमनाथ मंदिराविषयी अजून माहिती घेणार आहोत, त्यापूर्वी घेऊया एक छोट्याशी विश्रांतीचा ब्रेक.

मी श्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण सोमनाथ मंदिराविषयी माहिती घेत होतो. कालिदासाच्या 5व्या शतकातील रघुवंश या काव्यात त्याच्या काळातील काही पूज्य शिवतीर्थक्षेत्रांचा उल्लेख आहे. त्यात बनारस म्हणजेच वाराणसी, महाकाल उज्जैन, त्र्यंबक, प्रयागा, पुष्करा, गोकर्ण आणि सोमनाथ प्रभास यांचा समावेश होतो. कालिदासाची ही यादी त्याच्या काळात साजरा होणाऱ्या तीर्थांचे स्पष्ट संकेत देते. डायना एक सांगते की एक भारत शास्त्रज्ञ आहे ज्या ऐतिहासिक भारतीय तीर्थक्षेत्रांमध्ये प्रकाशनासाठी प्रसिद्ध आहे. त्रिवेणी संगम, कपिला, हिरण आणि सरस्वती या 3 नद्यांचा इथे संगम आहे आणि हा संगम असल्यामुळे सोमनाथ हे ठिकाण प्राचीन काळापासून तीर्थक्षेत्र आहे. सोम चंद्रदेव शापामुळे त्यांची वासना गमावली असे मानले जाते आणि ते परत मिळवण्यासाठी त्यांनी ह्या ठिकाणी म्हणजे सरस्वती नदीत स्नान केले. याचा परिणाम म्हणजे चंद्राचे मेन आणि क्षीण होणे असे मानले जाते. शहराचे नाव प्रभास म्हणजे चमक, तसेच सोमेश्वर आणि सोमनाथ आहे. सोमेश्वर हे नाव 9व्या शतकापासून दिसू लागले जे भगवान शिवाशी संबंध सूचित करते. गुर्जर प्रतिहार राजा नागभट द्वितीय यांनी नोंदवले आहे की त्यांनी सोमेश्वरासह सौराष्ट्रातील तीर्थांनी भेट दिल्या. रोमिला थापर म्हणतात की शिवमंदिराचा संदर्भ असू शकतो किंवा नसू शकतो कारण हे शहर स्वतःच्या नावाने ओळखले जाते. चौलुक्य राजा मूळ राजा याने 997 CE आधी केव्हा तरी या ठिकाणी पहिले मंदिर बांधले होते. जरी काही इतिहासकारांचे असे मत असले की त्यांनी पूर्वीच्या लहान मंदिराचा जीर्णोत्तर केला असावा. या उलट ढाकी सांगतात की सोमनाथ स्थळाचा 1950 नंतरच्या उत्खननात जे अल बिरुनीने प्रदान केलेल्या तपशिलांशी जुळतात त्यातून सोमनाथ मंदिराची सर्वात जुनी आवृत्ती सापडली आहे. या उत्खननाच्या नेतृत्व BK थापर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे महासंचालकापैकी एक आणि त्या 10व्या शतकातील मंदिराचा पाया, लक्षणीय तुटलेला भाग आणि गजनीचे महमूदने नष्ट करण्यापूर्वी सोमनाथ मंदिराच्या मोठ्या सुशोभित आवृत्तीचे तपशील दाखवले आहे. त्यानुसार BK थापर आतापर्यंत मिळालेल्या पुरातत्वीय पुराव्यावरून असे सूचित होते की सोमनाथ पाटण येथे 9व्या शतकात मंदिराची रचना नक्कीच होते, परंतु त्यापूर्वी कोणतेही मंदिर नव्हते हे दृश्य KM ने सामायिक केलेले नाही. मुन्शी सोमनाथ मंदिरावरील पुस्तकांची लेखक आणि 1950 मध्ये सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी हिंदू राष्ट्रवादी सोबत प्रचार करण्यापूर्वी एक मुन्शी ऐतिहासिक साहित्यावर विसंगून असे सांगतात की पहिले सोमनाथ मंदिर हे पहिल्या सहस्राब्दीच्या सुरुवातीपासून शतकात लाकडापासून बांधले गेले होते आणि अनेक वेळा बदलले. रोझा समिनो यांच्या मते BK थापर हे विपुल आणि खात्रीशीर आहेत आणि तिने त्याला महत्वपूर्ण आकाराचे फेस सोमनाथ मंदिर असे संबोधले आहे. हे लक्षात घेऊन की डक्की आणि शास्त्री यांनी ओळखले की काही पुरातत्वीय वस्तू वगळता पाहिल्या आणि मंदिराबद्दल फारशी माहिती नाही. विवाहित ऐतिहासिक साहित्य तथापि राज्य सिमोनियो विपरीत BK थापर यांच्या 9व्या शतकातील प्रस्ताव उत्खननादरम्यान सापडलेले तिसरे मंदिर हे 960 ते 973 CE दरम्यानचे आहे ज्यात ढाकी आणि शास्त्री यांच्या महागुर्जरा वास्तुकला आहेत. 1026 मध्ये भीम प्रथमच्या कारकिर्दीत गजनीच्या तुर्की मुस्लिम शासक मेहमूद याने सोमनाथ मंदिरावर छापा टाकून लुटले, त्याचे ज्योतिर्लिंग तोडले, त्याने 20 दशलक्ष दिनारांची लूट घेतली. रोमिला थापर यांच्या मते गोव्याच्या कदंब राजाच्या 1038 शिलालेखावर अवलंबून गजनीनंतर 1026 मधील सोमनाथ मंदिराची स्थिती अस्पष्ट आहे कारण शिलालेख गजनीच्या हल्ल्याबद्दल किंवा मंदिराच्या स्थितीबद्दल विचित्रपणे सांगत आहे. हा शिलालेख थापर सांगतात असे सुचू शकते की नाश करण्याऐवजी ते अपवित्र झाले असावे कारण मंदिरांची 12 वर्षाच्या आत त्वरित दुरुस्ती करण्यात आली होती. 1038 पर्यंत ते सक्रिय तीर्थक्षेत्र होते.
1026 गजनीच्या तुर्कीक मुस्लिम शासक मेहमूदने केलेल्या हल्ल्याची पुष्टी 11व्या शतकातील पार्शियन इतिहासकार अल बिरुनी यांनी केली आहे, ज्याने मेहमूदच्या दरबारात काम केले होते, जे काही प्रसंगी 1017 ते 1030 CE दरम्यान मेहमूदच्या सैन्यासोबत होते आणि जे येथे राहत होते. वायव्य भारतातील उपखंड प्रदेश नियमित अंतराने जरी सतत नाही. 1026 CE मध्ये सोमनाथ साइटवर आक्रमण झाल्याची पुष्टी इतर इस्लामिक इतिहासकारही करतात, जसे की गर्दीजी, इब्न जाफिर, इब्न अल अथी यांनी देखील केलेली आहे. सोमनाथ मंदिराचे स्थान सरस्वती नदीच्या मुखापासून पश्चिमेस 3 मैलापैकी कमी अंतरावर आहे. हे मंदिर हिंद महासागराच्या किनाऱ्यावर वसलेले होते, जेणेकरून प्रवाहाच्या वेळी मूर्तीला त्याच्या पाण्याने स्नान केले जात. अशा प्रकारे तो चंद्र सतत मूर्तीला स्नान घालण्यात आणि तिची सेवा करण्यात मग्न होता. 1842 मध्ये एडवर्ड लॉ एलन बरोबरचा पहिला अर्ल यांनी गेट्सची घोषणा जाहीर केली, ज्यामध्ये त्याने अफगाणिस्तानातील ब्रिटिश सैन्याला गझनी मार्ग परत जाण्याचे आणि अफगाणिस्तानातील गझनी येथील गझनीच्या मेहमूदच्या थडग्यातून चंदनाचे दरवाजे भारतात परत आणण्याचे आदेश दिले. हे मेहमूदने सोमनाथ येथून घेतले होते असे मानले जाते. आग्रा किल्ल्याच्या शस्त्रसागराच्या भांडारात ठेवण्यात आले आणि ते आजही पडून आहेत. लंडन मधील हाऊस ऑफ कॉमन्स मधील 1843 मध्ये मंदिराच्या दरवाजांच्या प्रश्नावर आणि प्रकरणातील एलन बरोबरच्या भूमिकेवर सुद्धा वादविवाद झाला. असे हे माझे मंदिर सोमनाथ मंदिर, शिवशंकर भोलेनाथांचे मंदिर. जय महाराष्ट्र.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो आचार्य 90 FM माध्यमातून आपण विविध मान्यवरांना भेटत असतो, विविध विषयांना हात घालत असतो आणि छान गप्पा या गप्पांच्या माध्यमातून आलेल्या आपल्याकडे जे गप्पा मारण्यासाठी आलेले जे पाहुणे आहेत मंडळी आहेत त्यांच्यातून आपण बऱ्याच गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. खरं तर आत्ताच्या या टेक्निकल जे जग आहे त्या टेक्निकलमध्ये सुद्धा बरेच लोक क्रिएटिव्हिटी वापरून पैसा जे आहे ते कमवतात, मी असंच म्हणेन. तर पॅशन जे आहे ते पॅशनला फॉलो करून आपण जर त्याचं प्रोफेशनमध्ये कन्वर्ट केलं त्या पॅशनला आणि त्या कन्वर्ट केलेल्या पॅशनमधून आपण जर काही आपण छान दोन पैसे कमवत असू तर त्याने काय बदल होऊ शकतो किंवा आपल्या आवडीचं काम करताना आपल्याला किती छान आनंद मिळतो याचं अतिशय उत्तम उदाहरण आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये बसलेलं आहे. जी पेशाने तिने होम सायन्स केलेलं होतं परंतु नंतर तिला जी लहानपणापासूनची आवड होती ती म्हणजे मेहंदी काढण्याची आणि मेहंदी आर्टिस्ट म्हणून आता सध्या ती बरेच आता काही वर्ष झालं ती एक ऍज अ मेहंदी आर्टिस्ट म्हणून काम करते. ब्राइडल मेहंदी असू देत किंवा इतर सगळ्या मेहंदीज असू देत या सगळ्या मेहंदी काढून ती प्रत्येक मुलीचा जो एक तो गोड क्षण असतो त्याला ती छान आठवणीच्या रुपात तयार करत असते. तर जाई खावणेकर आज आपल्यासोबत इथे आहेत आपल्या स्टुडिओमध्ये. ताई तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. खरं तर आमच्या भेटण्याची स्टोरी सुद्धा खूप छान इंटरेस्टिंग होती. आम्ही आज पहिल्यांदाच इथे भेटतोय समोरासमोर बट वी नो हर. तिचं डेडिकेशन तिचं पॅशन मी स्टेटसमधून इंस्टाग्रामच्या पोस्टमधून पाहत होते. तर ऍज अ मेहंदी आर्टिस्ट ही जी आता ओळख मिळालेली आहे, खरं तर ही आवड तुला कधी आणि कशी निर्माण झाली?
1: ऍक्च्युली ही आवड मला लहानपणापासूनच होती बट एक सर्टन पिरियड असतो एक आपल्याला एक असं वाटतं ना की जी आपली आवड आहे ती आपण पॅशनमध्ये टर्न करावी. सो मी लहानपणापासून नॉर्मली अशी मेहंदी काढत होते बट एक सर्टन पॉईंट येतो तेव्हा असं वाटतं की नाही आपण त्या स्टेजला पोचलं पाहिजे किंवा त्या स्टेजला पुढे एक आपल्या लेवलला
0: अजून
1: एक अजून पुढे केलं पाहिजे. सो मी स्वतः ते ग्रूम केलं स्वतःला म्हणजे मी पूर्ण प्रॉपर शिकली व्यवस्थित हे केलं
0: कोर्स
1: केला आम्ही प्रॉपर आणि मग त्याच्यानंतर मी क्लासेस चालू केले. जे क्लासेस मी एक माझा कोर्स झाल्यानंतर एक सर्टन पिरियड मध्ये मी स्वतः प्रॅक्टिस केली त्याच्यानंतर क्लासेस चालू केले आणि मग पुढे जसं एक स्वतः एक कॉन्फिडेंट जसं जसं येत गेला तसं तसे मला ऑर्डर्स भेटत गेले माझे स्टुडंट्स. आता सध्या माझ्याकडे 17 स्टुडंट शिकलेले आहेत
0: आणि
1: माझ्यासोबत माझे स्टुडंट स्वतः काम करतात. माझं असं स्वतःच एक ओपिनियन आहे की आपण आपल्याकडे जे शिकलेले आहेत आज ते एका पॉइंटने येतात की आज मी सुद्धा 4 पैसे काहीतरी कमवतो.
0: बरोबर.
1: सो मी माझा असा विचार आहे की माझ्या स्टुडंट्स माझ्याकडे जे आलेले आहेत त्यांनी माझ्यासोबतच काम करावं की मला दुसऱ्या आर्टिस्ट लोकांना बोलवा. आज माझी एवढी इच्छा आहे की माझे जेवढे 17 स्टुडंट जे आहेत या त्याच्यातले काही एक सगळ्या ऑलमोस्ट मॅरिड आहेत जे हाऊस वाईफ आहेत आणि काही स्टुडंट आहेत ते ऑफिस करून सुद्धा माझ्याकडे संडे टू संडे शिकायला येतात मेहंदीसाठी. जस्ट आवड आहे आणि त्यांना ते पॅशन म्हणजे त्यांना ते कन्वर्ट करायचं त्या गोष्टीमध्ये. सो मी असं एक हॅपी आहे आणि मी अजून त्यांच्यासोबत मी पण शिकते आणि अजून मला पुढे शिकायचं पण आहे.
0: क्या बात आहे. सो बेसिकली तुला लहानपणापासून आवड होती. आज मी बऱ्याच ठिकाणी बघते मेहंदी आर्टिस्ट म्हणजे पहिलं कसं असायचं, पहिला एक ऑरा होता वेगळा, एक वेगळा तो एरा होता की त्या मुमेंटला प्रत्येक ब्राईड किंवा फॉर एक्झाम्पल आपल्या घरात एखादं लग्न असेल तर कोणाला तरी जिला चांगली मेहंदी काढायला येते तिला बोलवायचं आणि मग तिच्याकडून ती मेहंदी काढून घ्यायची किंवा त्यावेळेसच्या ज्या मेहंदीच्या पद्धती होत्या त्या फार वेगळ्या होत्या. आणि आता प्रत्येकीला प्रत्येक मुलीला आपण म्हणूया कारण फार तर मुली महिलाच विशेषतः मेहंदी काढत असतात, आता प्रत्येक महिलेला तिचा मुवमेंट जो आहे तो छान एक मेमोरेबल बनवायचा असतो. मग ते अगदी लग्न असू देत, रोहाळे जेवण असू देत, अॅनिव्हर्सरी असू देत
1: किंवा
0: रेग्युलर फेस्टिवल्स आपले असू देत, तर या सगळ्या फेस्टिवल्समध्ये ज्या आहेत त्या लेडीज आपल्या छान मेहंदी काढत असतात. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे म्हणजे पहिलं मला नाही वाटत आपल्या आईचा जो जनरेशन होती त्या प्रत्येक सणाला एवढ्या मेहंदी काढत असतात आणि काढली तरी त्यांची मेहंदीची पद्धत फार वेगळी होती की अगदीच अशीच डिझाईन पाहिजे आणि हे पाहिजे असं काही नव्हतं. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन झालंय त्याच्याकडे तू ऍज अ मेहंदी आर्टिस्ट म्हणून कसं पाहतस?
1: एकतर एक सर्टन पिरियड आहे एक पहिला पूर्वीचा आणि आताचा ह्यामध्ये खूप चेंजेस झालेला आहे. म्हणजे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्या जी गोष्ट मला हवी आहे ही गोष्ट मला करायची आहे एक मेहंदी आर्टिस्ट मध्ये पण आणि अदर फील्ड मध्ये पण सेम गोष्टीकडे जर ते बघतात आणि जो ट्रान्सफॉर्मेशन आहे टुवर्ड्स लाईक ओल्ड टू न्यू तो एक गॅप मध्ये ना एक भरपूर शिकण्यासारखं आहे. काही म्हणजे पहिल्या वेळेला जेव्हा मेहंदी काढायचं तेव्हा आम्ही असं बघायचं की ते फक्त सर्कल
0: काढतायत
1: बस तेवढं जरी हाताला मेहंदी लागली तरी खूप असे लगो खूप अरे हातावर मेहंदी काढली.
0: लिटरली तुला माहितीये का म्हणजे मला आता एक तू आता ते दाखवलंच म्हणून म्हणजे मला आठवतं की ज्या वेळेला मी लहान होते त्यावेळेला घरामध्ये लग्न असायचं तर त्यावेळेला म्हणजे मम्मीच्या आई म्हणजे आजी आपल्या आजी आणि आपली खापर पंजी वगैरे असं पंजीच्या होत्या त्या लोक काय करायचं ते त्यांचं असायचं मेहंदी म्हटलं की कुठेही लग्नाला गेले की ते वाटी भरून मेहंदी घेऊन यायचे आणि मग ते मेहंदी तेव्हा कोण वगैरे इतके काही नसायचे किंवा असले तरी ते असायचं ना तुमच्या एकच घरात तुमच्या घरात एक कोण देणार होता मी आणि नाहीतर मग तुम्ही वाटी घेऊन जा. मग त्या वाटीसोबत जे काही एक्सपेरिमेंट करायचे किंवा ते माचीसच्या काडीने ते टिपके द्यायचे
1: ना तो खूप असं बदल आहे. आणि आता पण ह्या न्यू ह्याच्यामध्ये जेव्हा आता आम्ही ऑर्डरला जातो जेव्हा जे मोठे म्हणजे 50 अबाउट जे लेडीज आहेत एक सीझन असतो एक आपला वेडिंगचा एक प्रॉपर आहे जे लोक साइडस काढतात ते एक आहे करवाचा देतात ते आहे पण त्या ज्या बायका जेवढ्या उत्साहाने मला ही डिझाईन काढायची आहे मला ही डिझाईन काढायची 60+ पण ज्या वुमेनच्या आहेत ना त्या जेव्हा आम्हाला एक असं एवढा एक्साइटेडमेंट सांगतात ना की मला हे करायचंय मला हे काढायचंय ते जनरेशन किंवा तो गॅप बघून आणि असं वाटतं की आपण खूप अपग्रेड म्हणजे
0: चाललोय
1: इंडस्ट्री पण अपग्रेड झालेली आहे भरपूर
0: एक्झॅक्टली.
1: तेव्हा असं कधी कधी असं आठवत अरे तेव्हा टिपक्यांची ती मेहंदी आणि आता डिझाईन खूप लोक असे समोरून सत्तावून आम्हाला सांगतात की आम्हाला असं डिझाईन पाहिजे असं हे पाहिजे खूप सारे प्रकार झालेत खूप सारे व्हेरिएशन झाले त्याच्यामुळे मेहंदीमध्ये अजून शिकण्यासारखं
0: भरपूर आहे
1: भरपूर. आणि ब्राइड्स पण जेवढे जसे हे करतात जसे रिक्वायरमेंट असतात ब्राइड जसं पहिल्यांदा असायचं ना की नाही साधं सिम्पल
0: म्हणजे
1: आपल्या हाताला फक्त एक मेहंदी
0: फार फार तर त्याच्यामध्ये सनई चौघडे आले बस आता लिटरली पूर्ण फॅमिली
1: म्हणजे काही म्हणजे
0: असं काही नाही
1: एक नॉर्मल आपल्याला आपण जसं शगून बोलतो
0: किंवा मोर एक काढला
1: बस झालं आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं
0: नाव
1: पहिलं हे होत पण आता एक असतं की ब्राईड ग्रूम सनी डोली डोली
0: अगं हल्ली तर मी पाहिले आई बाबा पण पाहिजे असतात
1: हो हो हो हो
0: विदाई ते पूर्ण हे
1: म्हणजे ब्राईडचे
0: रिक्वायरमेंट
1: खूप आहे खूप म्हणजे एकदम असं म्हणतात ना की आपण ते वेगळंच आणि ते आम्हाला स्वतः ते डिझाईन करताना पण एवढं मजा येते किंवा एवढं छान वाटतं की ते समोरच्याला ते फील करतात ते आपल्या हातावरती आपल्या आई वडिलांचं किंवा आपल्या नवऱ्याचं एक पूर्ण एक फॅमिली हे असतं ते
0: सगळं
1: क्रिएट करणं आणि आपण त्यांना एक लाईफ टाईम काय म्हणतो
0: एक मोमेंट
1: देतोय हेच आपल्यासाठी खूप असतं. भले एक म्हणतात ना की एक 5 पैसे कमी भेटले तरी
0: समोरच्याचा आनंद मॅटर करतो. म्हणजे मलाही वाटलं नव्हतं की मी मेहंदीच्या बाबतीमध्ये इतकी एक्साइटेड होऊन बोलेल पण माझं तर तू सोडूनच दे पण ज्या पद्धतीने तू मेहंदी या विषयाविषयी बोलतीयस ना तुझ्या चेहऱ्यावर ग्लो आलाय. तर श्रोते आपल्यासोबत जाई जोडली गेलेली आहे आणि शी इज अ मेहंदी आर्टिस्ट आणि मेहंदी आर्टिस्ट जे काही बदललेलं एक स्वरूप आहे त्याविषयी आपण जाणून घेतोय आणि आपल्या फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंडर आपण जर काही ज्या कोणी नवीन न्यू कमर्स असतील किंवा त्यांना ऍज अ मेहंदी आर्टिस्ट म्हणून काम करायचंय पुढे जायचंय इन्कम सोर्स काय पाहिजेत कसं असेल किती इन्कम सोर्स आहे या सगळ्या गोष्टी जर जाणून घ्यायच्या आहेत तर थोडा वेळ एक विश्रांती घेऊयात लगेचच पुन्हा भेटूया. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण विविध मुलाखती घेत असतो आणि आपला आजचा सेगमेंट जो आहे हा फॅशनिस्टा. या फॅशनिस्टा सेगमेंटच्या अंडर आज आपण मेहंदी आर्टिस्ट जाईला भेटलेलो आहोत आणि तिच्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. तर ब्रेकपूर्वी तिने सांगितलं की मेहंदी असणं किंवा शगूनची मेहंदी हा ब्रेक म्हणजे काही वर्षांपूर्वी हा ट्रेंड कसा होता किंवा काही वर्षांपूर्वी त्याला कसं महत्व होतं आणि आता जो काही एक चेंज झालाय तो आपण पाहिला. पण आता आपण बघतोय की खूप जास्त ग्रोथ आहे या फील्डमध्ये किंवा अगदीच प्रत्येक घराघरामध्ये असं म्हणायला गेलं तर प्रत्येक लेडी आहे ही छान ते मेहंदी आर्टिस्टला बोलावतच असते. तर तू आता जेव्हा ऑर्डर सुरू केलीस किंवा तू पहिली ऑर्डर घेतलीस, तुझा काय एक्सपिरियन्स होता आणि पहिली ऑर्डर तू कोणासोबत केली होतीस?
1: माझी पहिली ऑर्डर ही ब्राइडच मला भेटली.
0: क्या बात आहे.
1: म्हणजे एक असतं ना की आपण जेव्हा एक प्रोफेशनली शिकतो, आपण जेव्हा स्वतः एक ग्रूम होतो, तर एक असतं ना की आपल्याला साइडस न मिळता एक तरी ब्राइड मिळावी.
0: बरोबर बरोबर.
1: तेव्हा मला एक ब्राइड भेटली. एक्सपिरियन्स खूप छान होता. पण तेव्हा जर एक ब्राइड माझी खूप लकी होते, त्याच्यानंतर जे माझे ब्राइड चालू झाले तर कंटिन्यू माझे ब्राइड चालू होते कंटिन्यू पूर्ण. बट एक म्हणतात ना की एक लव असतं आपल्याला एक प्रत्येक गोष्टीचा किंवा एक सर्टन व्यक्तीचा पण हे असतं ना. तर ती एक माझी फर्स्ट ब्राइड होती, लाईक शी वॉज माय गोडिला.
0: ब्राइड
1: चालू झाले आणि नंतर माझे तसे क्लासेस पण चालू होते आणि ब्राइड्स पण चालू होते. हो, आणि माझ्यासमध्ये मी पण शिकत होते. मी स्वतः काम
0: करत होते.
1: येस येस. नाही, आपण एक म्हणतो ना की आपण प्रॅक्टिस केल्यानंतर आपण स्वतः द पर्सनल
0: ग्रूम होतो.
1: येस, ग्रूम होतो. पण आपण समोरासमोर फेस टू फेस आपण ऍज अ प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून पहिल्यांदा त्या क्लायंटशी हे होतो. मग एक म्हणतात आपण स्वतः शिकतो, आपण शिकतही असतो आणि आपल्यासोबत जे आपल्यासोबत जे आपलं एक एन्व्हायरमेंट असतं त्यांच्यासोबत पण आपण एक स्वतः त्या फ्लो मध्ये होत गेलं आणि नाव फायनली मी ते प्रोफेशनल ऍज आर्टिस्ट म्हणून
0: नाही क्या बात. आणि मुळात म्हणजे आज त्या निमित्तानं तुला एक्सप्लोरही करायला मिळत आहे, कारण ब्राईड कडे जाणं, तिथला तो माहोल आणि तिच्या त्या माहोल मध्ये आपण गेल्यामुळे काहीतरी
1: ऍडिशनल कम्फर्टेबल करणं त्या पिरियडला. एक तिचा पण तिचा एक मोठा दिवस असतो. ती स्वतः लग्नाच्या ह्याच्यात असते. एक तर एक ती ब्राईड असते, ती स्वतः टेन्स असते. तसं तिला कम्फर्टेबल करणं, तिचे काय रिक्वायरमेंट आहेत, काय आपण व्यवस्थित तिच्यासाठी डिस्कस करून एक ती एक मस्त फील करेल, ती त्या गोष्टीमधून हॅपी हे व्हायला पाहिजे, राहायला पाहिजे. किंवा इट्स अ बिग डे, कारण तिचा स्वतःचा एक मोठा दिवस असतो. एक तिचे घरातले पण फॅमिलीज पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात.
0: 100%. आणि हल्ली फक्त ब्राईड नाही तर ब्राईड्स मेड्सचा पण एक ट्रेंड आलाय की त्यांच्यासाठी मग मेहंदी आर्टिस्ट, साइडर्स साठी मेहंदी आर्टिस्ट लागतात. तर एकंदरीतच आता आपण याविषयी बोललो तर बेसिकली मला सांग की या पॅशनला तू प्रोफेशन बनवलंस, बट या प्रोफेशन मधून तुला वाट म्हणजे तुझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स काय सांगतो की हा ह्याच्यामध्ये जे आहेत पैसे आहेत किंवा कारण असं म्हणतात की सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येतं पण पैशांचं आणता येत नाही. कारण मी ऑब्झर्व केल्या अनुसार की मेहंदी आर्टिस्ट जे आहेत ते स्वतःचे कोण स्वतः बनवतात, त्यांना स्वतःचे कोण बनवावे लागतात, ते बाहेरून कुठून ऑर्डर करत नाही. तर ती जी मेहनत आहे त्या व्यतिरिक्त तिकडून जो मिळणारा पैसा आहे किंवा मानधन म्हणूयात आपण, तर ते कसं आहे? किंवा जर मला फुल फ्लेज याच्यामध्ये करिअर करायचंय तर इट इज ओके ऑर नॉट, काय सांगशील?
1: येस, डेफिनेटली ह्याच्यामध्ये इन्कम सोर्स आहे. फक्त आपल्याला पेशंटली काम करायला पाहिजे. एक सर्टन तुमचं अमाऊंट तुम्ही जर तुम्ही एक स्वतःशी हे केलं तर ह्या ही फील्ड किंवा हे सेक्शन असं आहे की तुम्हाला काम केलं आणि जर तुम्ही काम सातत्याने करत किंवा तुम्ही लोकांना दाखवलं तर ते काम समोरच्यापर्यंत
0: पोहोचणार
1: आहे. ऍज अ मी हा ठीक आहे, मी शिकली, मी मेहंदी आर्टिस्ट आहे आणि ते मी माझ्या पुरते ठेवलं तर त्याच्यातून इन्कम सोर्स काम
0: नाही आहे.
1: ऍज अ बघायला गेलं तर मेकअप आर्टिस्ट म्हणा किंवा अदर फील्डमधले म्हणा, जसं त्या लोकांना प्रॅक्टिस लागते तसे इथेही भरपूर प्रॅक्टिस लागते. ती प्रॅक्टिस जर तुम्ही लोकांपर्यंत कळवलं किंवा लोकांपर्यंत सोशल मीडिया थ्रू केला तर एक तुमचं तो इन्कम टर्निंग पॉइंट चालू होतो.
0: बरोबर बरोबर.
1: आणि ह्याच्यात इन्कम आहे असं नाही की इन्कम नाही आहे ह्याच्यामध्ये पण मुली बऱ्यापैकी इन्कम अर्न करतात, पण एवढंच आहे की पेशंटली काम केलं
0: पाहिजे. पेशंटली पण म्हणा किंवा इट्स ऑल अबाउट यू आणि यु नो व्हॉट आय बिलीव्ह की तुम्ही माउथ पब्लिसिटी किती करताय.
1: येस सगळं आता जो काय तुमचा काय म्हणतात ऍड करण्याचा सोर्स आहे, मग तुमचे माउथ पब्लिसिटी असू देत, सोशल मीडिया असू देत, व्हॉट एव्हर, तुम्ही कुठच्याही थ्रू जे पब्लिकली पोहोचताय तर तुम्ही तुमची ऍड होते. फक्त एक एक असतं ना, हा बाबा मी जाई आहे, जाई मेहंदी आर्टिस्ट आहे, ही छान मेहंदी काढते, बट लोकांना आपलं काम बघायचं असतं, मग ते काम कसे बघणार लोक.
0: इट्स ऑल अबाउट प्रेझेंटेशन, तू काय कसं प्रेझेंट करते,
1: तू लोकांपर्यंत तू किती काम केलं आहेस, तू किती प्रॅक्टिस करते, तू तुझ्या मेहंदीचं फिनिशिंग काय आहे, तू त्या मेहंदीमध्ये काय व्हरायटीज देते, हे पण लोक बघतात, बारकाईने बघतात.
0: बरोबर बरोबर, क्या बात आहे. मला ना आता हा टॉपिक इतका आवडायला लागलाय, बॅक ऑफ द पॉइंट माझ्या चाललंय काय काय वाटतंय, संडे टू संडे जाऊयात का बॅचला.
1: चालेल,
0: म्हणजे नंतर असं होईल की अँकरिंगची ऑर्डर, हा आय एम मेहंदी आर्टिस्ट सुद्धा, सो तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट. सो ऍक्च्युली इट्स ऑल अबाउट क्रिएटिव्हिटी आणि एकदा त्याच्यात मन रमलं की आपण म्हणजे पूर्ण भारावून जातो.
1: तुम्ही सुद्धा गॅलरी बघाल तर माझे सगळे फोटोज आहेत, म्हणजे आपण अदर जे आर्टिस्ट आहेत त्यांच्याकडून पण काही गोष्टी शिकतो, खूप सारं शिकायला मिळतात. म्हणजे जसं आपण त्या म्हणजे दिवसेंदिवस तेच बघणार, तरी आपण अजून स्टुडंट्सला काय हे करायचं, नेक्स्ट क्लायंट असतील त्यांना काय आपण अजून
0: बेटर देऊ शकतो,
1: त्याच्यानंतर अजून काय बेटर देता येईल, हेच तर डोक्यात प्लॅन असतं. किंवा माझे स्टुडंट आले ते कितपर्यंत कुठपर्यंत जायला पाहिजे, ते माझ्या लेवलला पोहोचण्यासाठी मला अजून काय मेहनत करायची,
0: बरोबर,
1: हे सगळं डोक्यात.
0: पण आता थोडासा एक वेगळा प्रश्न, युजली असं म्हटलं जातं की आता अरे मेहंदी आर्टिस्ट इतके पैसे घेते तितके पैसे घेते, एवढं कुठे कोण घेतं का, असेही शब्द कानावरती ऐकायला मिळतात. पण एका मेहंदी आर्टिस्टचा स्ट्रगल यु नो, आणि मला म्हणजे मी माझी पण प्रिपरेशन माझं मनातल्या मनात प्रिपरेशन चाललंय असं तू म्हण, की एका मेहंदी आर्टिस्टला एक ब्राइड कम्प्लीट करायला किती वेळ लागतो, आणि त्या मुमेंट मध्ये त्या मेहंदी आर्टिस्ट काय काय सफर करतो हे मला ऐकायचंय.
1: एक ब्राइड पूर्ण करायला 6 to 7 आवर्स लागतात.
0: ओके,
1: कसं असतं बेसिकली लोकांना असं वाटतं की लोक लोक लोक पटापट पटापट पटापट मेहंदी करून मेहंदी संपवा, बट ऍक्च्युली तसं नसतं, 5 to 6 आवर्स लागतात. 5 to 6 आवर्स यांनी सिन्स की आपण मधला टाइम जो जो ब्रेक घेतो 10-15 मिनिटं तो पक्क आपण तो
0: ओव्हरऑल
1: तेवढ्या 5 to 6 आवर्स लागतात. एक हाताचं हे करायला असलं त्यांनी एक पायाचे दोघी जणी पूर्ण ब्राइड कम्प्लीट करते तर 5 to 6 आवर्स लागतात. बट त्या 6 आवर्स मध्ये पेशंटली बसून पाठ जाते, हात आपलं माइंड पूर्ण त्याच्यातच असतं.
0: म्हणजे एक मेहंदी आर्टिस्ट असताना आपण काही अगदीच आरामात हवं तसं बसून नाही मेहंदी काढू शकत,
1: आपण नाही कम्फर्टेबली, बट आपल्या समोरची जी 5 to 6 आवर्स आपल्या समोर जी बसणार आहे ब्राइड, ती कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे. दिस इज व्हॉट अ प्रोफेशनली, असं नाही की आपण अरे आपण स्वतः कम्फर्टेबली बसलो आणि ब्राइड अशी
0: ब्राइड थोडीशी होते. बरोबर,
1: नाही 5 to 6 आवर्स टेक्स पूर्ण प्रॉपर ब्राइड पूर्ण कम्प्लीट होईपर्यंत,
0: आणि तोपर्यंत त्या 5 to 6 तासामध्ये स्वतःची कंबर, स्वतःची मान, स्वतःचा हात, ह्या सगळ्या गोष्टी, स्वतःचे डोळे, आपले डोळे मला जर नीट स्पष्ट दिसतच नाहीये तर मी कशी इतकी बारीक डिझाईन काढू. आणि म्हणजे आता मी सुद्धा काही मेहंदी सेशन्स ऍज अन अँकर म्हणून वर्कशॉप अटेंड केले आहेत, अँड आय नोटीस वन थिंग, तो इतकोसा एक शगूनचा मोर काढायला हार्डली 1-1.5 तास जातो.
1: हो हो,
0: सो हे खूप पेशंटली हँडल करायचं.
1: हात जेव्हा आपण ते समोरच्याला हे करतो तेव्हा असं वाटतं की अरे यार हे एवढीशीच आहे.
0: हो,
1: बट आपण जेव्हा ती मी स्वतः असं विचार करते की मी असं स्वतःला स्वतः बोलते अरे एवढासा काढायला मला एवढा वेळ लागला. म्हणजे आपण जेव्हा फोटो बघतो अरे हे खूप इझी आहे, पण जेव्हा आपण ते ऍक्च्युअल जातो किंवा त्या गोष्टी आपण क्रिएटिव्हिटी करायला जातो ना, तेव्हा ते खूप आपलं हे होतं. आणि समोरच्या ब्राईट जमलेल्या टच वुड जर ती एकदम पेशंटली बसलेली असेल ना तर काम करायला अजून
0: मजा येते. म्हणजे हेही एक्सपिरियन्स वेगळे आहेत, सगळेच एक्सपिरियन्स चांगले असतात असं नाहीये. तर त्यामुळे काही
1: कम्फर्टेबली बसूच शकत नाही, म्हणजे काही काही जणांना एक बसण्याचं तेवढं.
0: म्हणजे आता माझ्यासारख्या असतील तर कसं पॉसिबल आहे, आम्ही एक तासभर पण एका जाग्यावर बसत नाही, शांत 5-6 तास कसे बसणार.
1: प्राईस आम्हाला
0: चॅलेंज आहे,
1: तुम्हाला जसं हवं तसं करा, पण मला चांगली डिझाईन्स हवी. मग असे जर प्राईस आम्हाला
0: मजा दिसते अजून. क्या बात आहे श्रोते हो, आज आपण जाईसोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत आणि मेहंदी या फील्ड विषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेत आहोत. तर तुर्तास वेळ झाली की छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनभरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मला विश्वासच बसत नाही आपण मेहंदी या विषयावर इतकं छान आणि भरभरून बोलतोय. आता मेहंदीला मेहंदीचा क्लास जॉईन करणं म्हणजे काय फक्त डायरेक्ट मेहंदी नाही, तर त्याच्या ज्या काही स्टेप्स असतात, म्हणजे तू मला असं वाटतं तुझा तो स्टेटसला तो शेअर केलायस तो फोटो मेहंदी क्लासेसचा, त्याच्यामध्ये तू ते पॉइंटर्स टाकलेत, मी ते ऑब्झर्व केले.
1: मी वर्कशॉपचा टाकला.
0: ओके
1: माझा दुसरा आताचा नवीन वाला बघितलास का?
0: हा म्हणजे हे बहे हे बहे की त्याच्यामध्ये मेहंदीचा क्लास मध्ये फक्त मेहंदीच नाही तर ह्या पण आहेत गोष्टी, की तुम्ही कोण बनवायला शिकवता, तुम्ही मेहंदी बनवायची कशी ते शिकवतो, लाईन्स आणि फ्लॉवर्स कसे काढायचे, अरेबिक डिझाईन कशी, स्ट्रिंग डिझाईन कशी, मग ह्या पण गोष्टी तू शिकवतेस आपण आता ते पण
1: घेऊ. ओके
0: चलो रेडी

0: नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे जाई. आणि शी इज अ मेहंदी आर्टिस्ट आणि आपण तिच्याविषयी मेहंदी आर्टिस्ट या फील्ड मेहंदी मुळात मेहंदीविषयीच बरोबर बोलतोय. ओके, तर ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की कशा पद्धतीने हे फील्ड पुढे या फील्डमध्ये जायचं असेल तर कशा पद्धतीने आपण गेलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने ब्राईड्स पर्यंत पोहोचलं पाहिजे किंवा तुम्ही कशा पद्धतीने तुमचे काम करण्याची जी तुमची पद्धत आहे किंवा टेक्निक आहे ते कशी असली पाहिजे. आता ब्रेक नंतर मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येईन. आणि आता मला जाणून घ्यायचं आहे मुळात की मेहंदी आर्टिस्ट होणं म्हणजे नक्की काय काय असतं, कारण मला छान मेहंदी काढायला येते म्हणजे मी लगेच मेहंदी आर्टिस्ट होते असं नाहीये, तर त्याच्यामध्ये पण मला असं वाटतं बऱ्याच स्टेप्स आहेत. तर त्या काय काय आहेत की एक फुल फ्लेज आणि शी इज अ पॅकेज असं म्हणता येईल लोकांना, तर ते काय मेहंदी आर्टिस्ट होणं म्हणजे?
1: मेहंदी आर्टिस्ट होणं म्हणजे तुम्हाला स्वतः पहिल्यांदा प्रॉपर मेहंदीचा कोर्स करायचा. प्रॉपर भरपूर कोर्सेस अवेलेबल आहेत.
0: येस,
1: प्रॉपर मेहंदीचा कोर्स म्हणजे काय, आपल्याला नुसतं मेहंदी काढता येते म्हणजे मेहंदी आर्टिस्ट होत नाही, पण त्याच्यामध्ये बारकाईने तुम्ही जेव्हा मेहंदी काढता त्या लोक त्यांचे फिनिशिंग आपल्याला म्हणजे लोकांना ती अट्रॅक्टिव्ह वाटली पाहिजे. आपण जे डिझाईन्स काढतो किंवा काही गोष्टी आपण ज्या हातावरती क्रिएटिव्हिटी करतो ते तुम्हाला समोरच्याला अट्रॅक्टिव्ह वाटली पाहिजे. तर मग कोर्समध्ये काय होतं, बेसिकली लाईन्स पासून डॉट्स पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला कोर्समध्ये शिकवल्या जातात.
0: बरोबर.
1: त्याच्या नुसतं ते नाही, तेच नाही की लाईक मेहंदी कोण कसा बनवायचा, मेहंदी पेस्ट कशी बनवायची, अरेबिक डिझाईन्स, फ्लावर्स, इंडियन मेहंदी, ब्राईड्स मेहंदी, आपल्या लेग्स मेहंदी, त्याचं मेजरमेंट कसं असतं, कसे टेक्निक्स वापरायचे, किंवा दोन्ही हातावरती सिमिलॅरिटी येण्यासाठी काय टेक्निक्स करायचं, बॅक कसं करायचं, प्लस तुम्हाला हे तुम्ही डिझाईन्स क्रिएटिव्हिटी केल्यानंतर सोशल मीडियावरती कसं तुम्हाला
0: अपलोड करायचं
1: आहे, तुम्ही जर तुम्ही त्या क्षेत्रात म्हणजे तुम्हाला जर त्याच्यातच तुमचं एक करिअर करायचं असेल तर तुम्ही तुमचं एक स्वतःच एक सर्टन अमाऊंट कशी हे करायची किंवा समोरच्याशी कसं बोलायचं,
0: बरोबर,
1: हे सगळं टोटल क्लासमध्ये शिकवलं जातं.
0: क्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं की फक्त मेहंदी काढता येणं नाही तर मेहंदी बनवण्यापासून तो कोण बनवण्यापासून अगदी म्हणजे मी जर आज एखाद्या क्लायंटकडे घरी गेली आणि मला जर क्लायंटने पटकन गुगली टाकली की मला ही अशी नकोय अशी डिझाईन हवी तर मी मला येत नाही असं म्हणू शकत नाही. हा ठीक आहे, चला मी काढते आपण बनवूयात.
1: हे सर्टन असं होतं की आपण जेव्हा किंवा आता समजा एक ब्राईड आहे आणि ब्राईडशी आणि माझं एक सर्टन वेगळं डिझाईन्सचं झालेलं असतं, पण ऍट द मोमेंट ब्राईड कधी कधी डिझाईन्स पण चेंज करतात. मग ते तुम्ही त्या कन्फ्युजन होऊ नये किंवा काय म्हणतात त्याला क्लायंटशी आपण कसं
0: गोष्टी हँडल केल्या पाहिजे
1: ते हे सुद्धा क्लासमध्ये मी बारकाईने सगळ्यांना व्यवस्थित
0: शिकवते. क्या बात आहे ताई. खरं तर मला असं मला वाटलंच नव्हतं की मुळात आपण मेहंदीविषयी इतकं छान भरभरून बोलू. मला असं वाटतं आत्ताची जी जेन झी जनरेशन आहे ती असू देत ऑर एल्स हाऊस वाईफ लेडीज असू देत, प्रत्येकीला कुठे ना कुठे वाटतं की आपण स्वतः इंडिपेंडेंटली काहीतरी छान करावं. आणि त्यासाठी लोक मेकअप आर्टिस्ट होत आहेत, लोक मेहंदी आर्टिस्ट होत आहेत, एक क्रिएटिव्ह फील्डमध्ये स्वतःला छान अजमावून पाहतायत लोक. पण बऱ्याच वेळेला काहीही माहीत नसताना कुठेतरी आपण फसलो सुद्धा जातो. तर असे जे न्यू कमर्स असते म्हणजे त्या हाऊसवाईफ असू देत किंवा त्या कॉलेज गोईंग स्टुडंट असू देत, मुली मुलं असू देत, तर त्याविषयी काय सांगशील. आणि मुलांवरून विषय निघाला, मुलं सुद्धा तितक्याच मोठ्या पद्धतीने शिकतात का मेहंदी आर्टिस्ट बनतात का?
1: बॉईज लोक पण क्रिएटिव्ह, शेवटी ही क्रिएटिव्हच फील्ड आहे. एक आर्टिस्ट, मी एक खरं सांगू, मेकअप आर्टिस्ट सहज होतील लाईक सहज होतील आणि सिन्स एक आपल्याला मेकअप करता येतो म्हणून आपण काय म्हणतात त्याला एक प्रोफेशनली वगैरे जातो की वगैरे, पण मेहंदी ही गोष्ट आहे ना ही रेअर लोकांना काढता येते किंवा रेअर लोकांना जमते मेहंदी काढायला. नॉट अ सिंगल कोण असं नाहीये की अरे हा मला मी मेहंदी काढते नाही, बट कोण डायरेक्टली कोण पकडून मेहंदी काढणं इट्स नॉट इझी. किंवा आपण पेन्सिलने ड्रॉइंग काढतो, पेन्सिलने स्केच काढतो आणि तेच स्केच किंवा तेच तुमची एक एलिमेंट असते, एक फिगर असते कोणी काढणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. मला खूप प्रॅक्टिस हवी, ते सगळ्यांना जमत नाही. ह्यामध्ये ना जेंट्स पण खूप असं इन्वॉल्व्ह एज अ क्रिएटिव्हिटी लाईन्स मध्ये आहेत ना, ते खूप खूप जास्त काय म्हणतात त्याला, त्या लोकांचं पण खूप असं काय म्हणतात
0: आणि ते त्या गोष्टी मुळात मला असं वाटतं की ते आपण हा आवडीने आवड एक मस्ट आहे तुमची आणि उगाच काहीतरी करायचंय म्हणून की हा मला कुठेतरी हे जेन्युइनली शिकायचं आहे आणि पुढे त्याच्यामध्ये काहीतरी करायचंय. बरं, पण मग आता जे न्यू कमर्स येणारे आहेत त्यांना काय सूचना देशील?
1: त्यांना मी एवढंच सांगेन की तुम्ही जर ह्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही हे करताय, इन्वॉल्व्ह होतात, तुम्ही करता राहत, तर प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे आणि पेशन्स लेवल खूप महत्वाचे आहे. तुम्ही जेवढ्या पेशंटली या फील्डमध्ये काम कराल तेवढ्या लवकर तुम्ही पुढे जा.
0: 100% म्हणजे मला ब्राईडनं बोलवलंय आणि मी 5-10 मिनिटात मेहंदी उरकेल, तासाभरात काम उरकेल असं नाहीये. सो तुम्हाला पेशन्स हवेत, कारण जर तुमच्यात पेशन्स असेल तर समोरच्या जिच्या हातावरती तुम्ही मेहंदी काढताय ती पेशंटली काम करणार आहे. सो खूप छान वाटलं आज इथे आलीस आणि मुळात हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. म्हणजे बोलताना इतके प्रश्न आणि इतक्या गोष्टी समजत गेल्या की हो, हे इतकं इंटरेस्टिंग आहे. आणि खरंच तुला मनापासून धन्यवाद आणि खूप छान छान ब्राईड्सला तुझ्यामुळे आनंद मिळू देत आणि तुझ्याकडून बऱ्याच मुली मुलं सगळे छान शिकू देत, प्रत्येकाला त्याच्या पायावरती उभं राहायला एक हिंमत येऊ देत आणि हे तुझ्याकडून घडू देत अशा शुभेच्छा तुला देते आणि पुन्हा एकदा मनापासून थँक्यू. थँक्यू सो मच. तर श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आज आपण जाईला भेटलो आणि मुळात म्हणजे शी इज अ मेहंदी आर्टिस्ट, जाई मेहंदी आर्टिस्ट म्हणून तिचं एक छान प्रोफेशनली तिचं पेज आहे. शी इज अ प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट, खूप छान पद्धतीने ती काम करते आणि प्रत्येक मुलीच्या महिलेच्या लेडीजच्या जो काही एक क्षण असतो तो अविस्मरणीय बनवण्यामध्ये तिचा

या आशा भोसले विशेष कार्यक्रमात मी आरजे तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आशा भोसले या केवळ गायिका नव्हत्या तर त्या भारतीय संगीताचा आधारस्तंभ होत्या. 7 दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या अष्टपैलू आवाजानं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. आशा भोसले या भारतातील प्रतिष्ठित अशा मंगेशकर संगीत घराण्यांपैकी एक होत्या. दिग्गज शास्त्रीय गायक दीनानाथ मंगेशकर यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्या प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या भगिनी होत्या. त्यांच्या धाडसी अर्थपूर्ण आणि प्रायोगिक गायन शैलीमुळे त्यांना वेगळं स्थान मिळालं आणि त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतील पार्श्वगायनाची व्याख्या बदलली. मनावरील मरगळ झटकणारा, रोजच्या आयुष्यात उभारी देणारा श्वास इतकाच प्रत्येकाच्या जीवनाशी एकरूप झालेला खळखळता सूर म्हणजे आशा भोसले.

श्रोते हो, आशाताईंच्या आयुष्यात एक सुवर्ण पर्व आलं ते उमराव जान या चित्रपटाच्या निमित्तानं. यावेळी संगीतकार होते खय्याम. उमराव जान यांनी आशाताईंनी गायलेली सर्वच्या सर्व गाणी लोकप्रिय ठरली आणि त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कारही याच चित्रपटानं मिळवून दिला. या गाण्यांसाठी खय्याम यांनी आशाताईंना अर्धा नोट खाली गायला सांगितलं होतं. आशाताईंना स्वतःलाही विश्वास नव्हता की त्या हाफ नोट खाली गाऊ शकतील का म्हणून. मात्र अखेर त्यांनी खय्याम यांचं ऐकलं आणि पुढचा सगळा इतिहास आहे. या चित्रपटामुळे आशा भोसले यांचं स्थान एक चांगली मेहनती गायिका यापासून एक सर्वश्रेष्ठ अभिजात गायिका या स्थानावर जे गेलं ते कायमचं. उमराव जान आला तेव्हा आशाताईंचं वय होतं 48. त्यांच्या आवाजातील परिपक्वता सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती. इथून पुढची 2 दशकं आशाताईंनी त्यांच्या आवाजाचे विपुल प्रयोग करून रसिकांना अक्षरशः वेड लावलं. चित्रपट संगीताबरोबरच आशाताईंनी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय रचनांमधून आपली खोली सिद्ध केली. इन आंखों की मस्ती में आणि दिल चीज क्या है यासारख्या गाण्यांमधील त्यांच्या सादरीकरणानं पारंपरिक प्रकारांवरील त्यांचं प्रभुत्व सिद्ध केलं आणि त्यांना समीक्षकांची प्रशंसा मिळवून दिली.

1952 मध्ये ओपी नय्यर यांनी आशाताईंना छम छमा छम या चित्रपटासाठी फार मोठी संधी दिली. या चित्रपटाच्या एकूण 11 पैकी 10 गाणी आशाताईंना गायला मिळाली. याच काळात ओपी नय्यर यांच्याशी आशाताईंचे सूर जुळले. 1952 ते 1957 या काळात नय्यर यांनी आशाताईंकडून भरपूर गाणी गाऊन घेतली. त्यातही नया दौर या बी आर चोप्रा यांच्या चित्रपटातील गाण्यांमुळे आशाताई अतिशय लोकप्रिय झाल्या. मांग के साथ तुम्हारा, साथी हाथ बनाना किंवा उडे जम जम जुल्फे तेरी ही गाणी तर आजही तितकीच लोकप्रिय आहे. मुख्य नायिकेची सर्वच्या सर्व गाणी आशाताईंनी पहिल्यांदा या चित्रपटासाठी गायली. ओपी नय्यर यांच्या आशाताईंच्या कारकिर्दीत आणि यशात फार मोठा वाटा आहे. यापुढेही जवळपास 10 वर्ष नय्यर आशा जोडीनं अनेक लोकप्रिय गीतं

पुढे 1966 मध्ये आलेल्या तिसरी मंजिल या चित्रपटानं आशाताईंच्या जीवनात आणखी एक वेगळं वळण आणलं. संगीतकार आर डी बर्मन उर्फ पंचमदा त्यांच्या आयुष्यात आले. पंचमदांसोबत आशाताईंचे सूर सर्वार्थानं जुळले. अनेक उत्तमोत्तम आणि अवघड गाणी पंचम यांनी आशाताईंकडून गाऊन घेतली. तिसरी मंजिल मधल्याच ओ मेरे सोनारे सोनारे या गाण्यापासून ते इजाजत मधल्या मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है पर्यंत किती गाणी सांगावी. तिसरी मंजिल मधलं आ आ आजा हे गाणं ऐकलं तेव्हा आशाताईंना आपण हे गाऊ शकणार नाही असं वाटलं होतं. त्यांनी पंचमदांना तसं सांगितले. त्यावर पंचमदांनी आपण ही चाल बदलूया असं त्यांना सांगितलं. मात्र नंतर आशाताईंनी हे एक आव्हान म्हणून घेतलं. त्यांचा स्वभाव तसाच होता. एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही म्हणजे काय या विचारानं त्यांनी या गाण्याचा 8 दिवस सराव केला. एकदा तर त्या त्यांच्या गाडीत सराव करत असताना त्यांचा ड्रायव्हर म्हणाला, ताई काय होतंय तुम्हाला, श्वास लागतोय बहुतेक, गाडी जसलोकला घेऊ का. आशाताईंचा आ आ आजा हे ऐकून ड्रायव्हरही घाबरला होता. पुढे पंचम आणि आशा यांनी त्यांच्या गाण्यात अचाट प्रयोग केले. विशेषतः हेलन यांचं नृत्य आणि आशाताईंचा आवाज आणि पंचम यांचं दणकेबाज संगीत ही त्रयी चांगलीच लोकप्रिय झाली.

आशाताई आणि आनंदजी यांचा ऋणानुबंध 50 वर्ष टिकून होता. कल्याणजी आनंदजी ही जोडी स्टेज शो करण्यामध्ये नेहमीच अग्रेसर होती. एकदा त्यांच्या शो मध्ये किशोर कुमार गाणार होते, पण तब्येतीच्या कारणास्तव किशोर कुमार यांनी आयत्यावेळी नकार दिला. त्यावेळी संगीत सृष्टी छोटीशी असल्यानं ही गोष्ट वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. तेव्हा आशाताई आणि पंचम या जोडीनं ती जबाबदारी घेतली. या कार्यक्रमामध्ये पंचम यांनी कल्याणजी आनंदजी यांची गाणी गायली आणि डान्सही केला. आशा भोसले यांनी कल्याणजी आनंदजी यांच्यासाठी अनेक गाणी गायली, पण त्यांचे आनंदजी यांना सर्वात जास्त आवडणारे गाणे होते बहुत कर चुके है, सफर होले होले, बुझी जा रही है नजर होले होले. ही गझल प्रकाश मेहरा यांच्या मोहब्बत के दुश्मन या चित्रपटामधील होती. पण सामान्य रसिकांना कल्याणजी आनंदजी आणि आशा भोसले कॉम्बिनेशन म्हटलं की आठवतात ती मुकद्दर का सिकंदर मधील ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना, किंवा जॉनी मेरा नाम मधील हुस्न के लाखो रंग. स्टॉप.

विजया भोसले यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची व्हर्सटॅलिटी. जगात सर्वाधिक गाणी रेकॉर्ड केल्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आशा त्यांच्या नावावर आहे. त्यांनी 20 अधिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. हिंदी, मराठी किंवा इतर कोणतीही भाषा असो, त्यांचा आवाज सर्वत्र जादू निर्माण करणारा ठरला. हा आकडा केवळ एक संख्या नसून त्यांच्या 7 दशकांच्या कठोर सरावाचा आणि संगीताप्रती असलेल्या अढळ समर्पणाचा एक जिवंत पुरावा आहे. आशा भोसले यांनी 1960 आणि 1970च्या दशकात हिंदी चित्रपट संगीतात एक नवी ऊर्जा आणि संवेदनशीलता आणली. पिया तू अब तो आजा आणि ये मेरा दिल यासारख्या गाण्यांनी त्यांची डायनॅमिक व्होकल रेंज दाखवून दिली आणि बॉलिवूड संगीताचे स्वरूप बदलण्यास मदत केली. पिया तू अब तो आजा मध्ये प्रियकाराला थेट बेधडक आवाहन आहे. आई ये मेहरबान मध्ये लढिवाळपणा आहे. दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए मध्ये नजाकत आहे. दम मारो दम मध्ये बंडखोरी आहे. सगळ्या चौकटी तोडून येण्याची तीव्र उर्मी आहे.

आशाताईंच्या गैरफिल्मी गाण्यांचं प्रमाण आणि त्याची लोकप्रियता थक्क करणारी आहे. गुलाम अलींसोबत त्यांनी केलेला मिराज एक गझल हा अल्बम खूपच गाजला. यातलं सलोनासा सजन और मैं हूँ हे गाणं आजही अतिशय लोकप्रिय आहे. पाश्चात्य गायकांसोबत गाण्याचे वेगवेगळे प्रयोग. क्रिकेटपटू ब्रेडली बरोबर 2006 चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आधी त्यांनी यु आर द वन फॉर मी हे गाणंही गायलं होतं. आशा भोसले हे काय रसायन आहे हे यावरून कळतं. व्यक्ती म्हणून तर त्या श्रेष्ठ आहेतच, पण त्यांच्या अद्भुत अलौकिक सुरांचं गारूड या सर्व पलीकडचं आहे. आशाताई विविध शैलींमध्ये स्वतःला जुळवून घेण्याच्या त्यांच्या अजोड क्षमतेसाठी ओळखल्या गेल्या. रोमॅन्टिक मधून आणि कॅबरे नंबर पासून ते गझल आणि पॉप गाण्यांपर्यंत आशा भोसले यांनी प्रत्येक शैली सहजतेने आत्मसात केली.

समा हो चकाचक इरला पान चबाए। आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ,

0: होते हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपण आपल्या आचार्य 90 FM वरती नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आणि सध्या आपण अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम राबवतोय अहिल्याबाई स्मरण. आणि आपल्या सगळ्यांनाच माहितीये की आपण हा जो उपक्रम राबवतोय त्यामध्ये आपण अहिल्याबाईंचं संपूर्ण जीवनचरित्र, त्यांनी कशा पद्धतीने समाज वर्गासाठी लोकांसाठी कामं केली, त्यांचं धार्मिक जीवन कसं होतं, या सगळ्या अनेक बारीक गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर आजच्या आपल्या या पुढच्या सत्रामध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आपल्याच अर्थात एनजी आचार्य डी के मराठे कॉलेजच्या व्हाइस प्रिन्सिपल डॉक्टर स्नेहा रायकर मॅम. आणि मॅम आपल्याला पुढे त्यांच्याविषयी म्हणजे अर्थात अहिल्यादेवींविषयीची माहिती सांगणार आहे. अहिल्यादेवींच्या जीवनामध्ये अनेक अडथळे आले, अनेक चढ उतार आले, पण त्यातूनही त्या कशा पद्धतीने आलेल्या संकटांना सामोरं गेलं याविषयी आपल्याला बरीच माहिती आहे. पण अशी काही माहिती आहे जी अजूनपर्यंत लोकांपर्यंत आलेली नाही, त्यामुळे आज त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्यादेवींनी रयतेचे मन जिंकले. नाना फडणवीसांसकट अनेक उच्च धुरीन आणि माळाव्यातील लोकांनुसार अहिल्याबाई एक दिव्य अवतार होत्या. त्या आजतागायच्या सर्वात शुद्ध व उदाहरण देण्याजोग्या शासक होत्या. अलीकडच्या काळातील चरित्रकार अहिल्यादेवींना तत्वज्ञानी राणी असे संबोधतात. याचा संदर्भ बहुतेक तत्वज्ञानी राजा भोज यांच्याशी आला असावा. तर त्यांच्याच जीवनचरित्राविषयी अजून काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर स्नेहा रायकर यांच्याकडून. मॅम तुमचं स्वागत आहे आपल्या सकाळच्या ठिकाणी आचार्य 90 FM वर. आणि तुम्हाला मी विनंती करते की आपला जो विषय आहे तो तुम्ही सगळ्या श्रोतांपुढे मांडावा.
1: फर्स्ट ऑफ ऑल कोमल आजे कोमल थँक्यू व्हेरी मच की आणि आचार्य 90 FM चे पण मी खूप आभार मानते की मला इकडे बोलवून आणि इतक्या मोठ्या दिग्गज व्यक्तीबद्दल जे मला आता कथन करायचं आहे त्यांच्याबद्दल ते माझ्यासाठी खूपच हे मोठं सौभाग्याचं हा क्षण आहे मी असं बोलू शकते. सो मी सुरू करते. खंदे समर्थक हरपले, करकरीत सांजेची कातर वेळ होती. अहिल्याबाई गौतमाबाई जवळ सतत बसून त्यांची सेवा करीत होत्या. गौतमाबाईंचे पाय चेपत त्या त्यांना म्हणाल्या, मा साहेब आपल्याला अयोध्येच्या राम मंदिरात, द्वारकेच्या कृष्ण मंदिरात जायचे आहे ना, लवकर भरावा. आपण तिथे तुम्ही सांगाल तशा लोकांच्या राहण्याच्या खाण्यापिण्याच्या सोयी करूया. हो ग पोरी, तू नक्की करशील हे सगळं, त्यावेळी मी पण तुझ्या बरोबर मनाने असेल. एवढं बोलत असताना गौतमाबाईंना ग्लानी आली. अहिल्याबाईंच्या साश्रू डोळ्यांसमोर गौतमाबाईंची अनेक रूपे तरळू लागली. गौतमाबाई ही अहिल्याबाईंसारख्याच सामान्य घरात जन्मल्याला होत्या, पण त्यांच्या घरात कायम शौर्याच्या गोष्टी चालू. जिवाई आत्या आणि मल्हार त्यांच्याकडे राहायला आले तेव्हा तर या शूरवीरांच्या गोष्टींना अधिकच बहर आला. मल्हार भोजराज मामाचा फार लाडका होता. भोजराज जेव्हा मल्हारला शस्त्रास्त्रांचे धडे देई तेव्हा गौतमाबाईंनाही ते धडे गिरवावेसे वाटे. पुढे तर भोजराजांनी मल्हार व गौतमा यांची आयुष्यभराची गाठ घालून दिली. तेव्हा मल्हाररावांच्या प्रत्येक मोहिमेला गौतमाबाईंची मानसिक साथ होती. मल्हाररावांनी मावळ्याची जहागिरी मिळवल्याने धनदौलतीची कमतरता नव्हती, पण गौतमाबाईंना त्या दौलतीपेक्षा मल्हाररावांच्या वीर पौरुषत्वाचे अधिक कौतुक होते. अहिल्येला त्यांनी प्रथमपासूनच आईची माया दिली. अहिल्येचे माहेर दूर महाराष्ट्रात असले तरी त्यांना गौतमाबाई व मल्हाररावांच्या रूपाने सासरीही माहेरचे सुख लाभत होते. अहिल्याबाईंनी कर्तव्य कठोर होऊन जे जे निर्णय घेतले त्याला गौतमाबाईंनी मनापासून पाठिंबा दिला. किंबहुना त्यात जे करू शकल्या नाहीत ते अहिल्या करते हे पाहून त्यांना आनंद वाटत होता. अहिल्याबाई गौतमाबाईंशी अगदी मनमोकळेपणे बोलू शकत होत्या. सती जाण्याच्या प्रसंगी मल्हाररावांप्रमाणे गौतमाबाईंनी अहिल्येला धर्माचा किती सखोल धर्म सांगितला होता. त्या उभयांतांच्या शब्दाबाहेर अहिल्याबाई कधीही गेल्या नाहीत. गौतमाबाईंची ती वत्सल मूर्ती आता क्षीण होऊ लागली होती. ग्लानीतून मध्येच जागे होत अहिल्याबाईंकडे पाहत गौतमाबाईंनी, माझा खंडू, होय मुली तूच माझा खंडू आहेस, असे अस्पष्ट उच्चारात प्राण सोडला. गौतमाबाईंचे जाणे अहिल्याबाईंच्या जीवाला फार लागले. लोकमातेच्या माता होत्या त्या। गौतमाबाई म्हणजे होळकरांच्या वाड्यातील सौम्य तेवत राहणारा पावन नंदादीपच होता। त्यांच्या जाण्याने पसरलेल्या दुःखाच्या अंधारातून अहिल्याबाई मोठ्या प्रयासाने बाहेर आल्या, पण मल्हाररावांना कसे सावरावे हे त्यांना कळेना। गौतमाबाई मल्हाररावांच्या केवळ सहधर्मचारिणीच नव्हे तर बालपणापासूनची जिव्हाळ्याची सखी, जीवनाच्या अनेक वळणांवर त्यांच्याशी सल्लामसलत करू शकणारी हुशार साथीदार, मार्गदर्शक, सर्व काही होत्या। त्यामुळे आता खरोखर मल्हाररावांना जीवनात रस वाटेनासा झाला। मोहिमेवर व्यस्त झाले तरच मल्हारराव आपले दुःख जरा बाजूला सारतील या विचाराने अहिल्याबाईंनी खंडणी न देणाऱ्या गोहच्च्या राणाच्या बंदोबस्तासाठी मल्हाररावांना आग्रहाने पाठवले। त्या लढाईत मल्हाररावांच्या कानाला गोळी लागली होती। कान सतत ठणकत होता तरीही पाणीपतच्या युद्धानंतर जे मराठ्यांचे वर्चस्व कमी झाले ते परत नव्याने स्थापित करण्याचा मल्हारराव प्रयास करीत होते। त्यासाठी त्यांच्या अखंड मोहिमा लढाया सुरू होत्या। महादजी शिंदेंच्या बरोबर ते लढत होते। मल्हाररावांचे कानाचे दुखणे वाढत गेले, त्यामुळे त्यांना अलमपूरच्या छावणीत विश्रांतीसाठी यावे लागले। तेथेही ते काम करीतच होते, पण दुखणे बळावल्यामुळे मल्हाररावांचे अलमपूरच्या छावणीतच 20 मे 1766 रोजी निधन झाले। म्हणजे हा महान योद्धा मोहिमेवर असतानाच कामी आला। अहिल्याबाई आतापर्यंत ज्या आधारावर निशंक उभ्या होत्या तो वत्सल आधारच कोसळून पडला होता। अहिल्याबाई पुरत्या अनाथ झाल्या होत्या, पण दुःखात थिजून जाणे त्यांना आता शक्य नव्हते। पोरक्या झालेल्या रयतेला सांभाळण्याची अहिल्याबाईंवर मोठी जबाबदारी होती। मल्हाररावांनी त्यांच्यावर टाकलेला प्रजारक्षणाचा विश्वास अहिल्याबाईंना शेवटपर्यंत सांभाळायचा होता। डोळे कोरडे करीत त्या उघड्या। प्रथम त्यांनी मल्हाररावांसह सती जाण्याची तयारी करणाऱ्या द्वारकाबाई व बनाबाई या मल्हाररावांच्या दोन बायकांना त्यांनी सती जाऊ नये म्हणून अतिशय कळकळून समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या। त्या काळी समाज मनावर जबरदस्त पगडा असलेल्या या अतिशय अनिष्ट क्रूर अशा सतीच्या चालीच्या अहिल्याबाई विमोड करू शकल्या नाही, कारण त्यावेळी सती जाणाऱ्या बायकांच्याही मनावर पाप पुण्याचा भ्रामक विचारांचे गारूड होते। अहिल्याबाईंना उघड्या डोळ्यांनी आपल्या हृदयाला जाळणारी ही गोष्ट पाहावी लागली। अहिल्याबाईंनी आलमपूरला मल्हाररावांचे स्मारक बांधून त्याच्या कायमच्या देखरेखीसाठी दोन गावांचे उत्पन्न लावून दिले। मल्हारराव सततच्या मोहिमांमुळे व्यस्त असले तरी त्यांचा आणि अहिल्याबाईंचा पत्रव्यवहार सुरूच होता। या पत्रव्यवहारावरून अहिल्याबाई राज्य कारभारात केवढ्या मोठमोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत होत्या याची कल्पना येते। वानगी दाखल मल्हाररावांचे एक पत्र पाहूया। ग्वाल्हेरला असताना तोफखान्याची तेथे सोय होणे शक्य नव्हते, म्हणून अहिल्याबाईंनी स्वतःच्या अधिकारात तोफखाना सिरोंजेस हलविला। नंतर लगेचच मल्हाररावांना हा बदल कळविला। लगेच दिल्लीहून मल्हाररावांनी लिहिले, तुमचे पत्र पोहोचले। तोफखाना ग्वाल्हेरीस ठेवण्याची सोय नव्हती, तुम्ही सिरोंजेस नेण्याचे योजले हरकत नाही। तोफखाना सिरोंजेस ठेवून गोविंद मामलेदार यास सांगून तोफखान्यावरील डागडुजी करून तोफांची सर्व तयारी करून ठेवणे। मल्हारराव सतत स्वाऱ्यांमध्ये गुंतलेले असल्याने तसेच कायम वेगवेगळ्या दौऱ्यांवर असल्यामुळे अहिल्याबाईंना माळव्याचा कारभार पूर्ण दक्षतेने पाहावा लागत होता, आणि त्या आपली ही जबाबदारी व्यवस्थित पार पडतील याबद्दल मल्हारराव निश्चिंत होते।
0: नक्कीच, म्हणजे एक असं नाही की एक स्त्री ज्या वेळेला लग्न करून बाहेर राहून सासरी येते त्यावेळेला तिच्यासाठी सासरचे जे काही मंडळी आहेत म्हणजे सासू सासरे आहेत हे तिच्यासाठी सर्वस्व असतात, आणि अहिल्याबाईंच्या आयुष्यातही तसंच झालं। त्या आपलं माहेर सोडून फार लांब आल्या होत्या आणि इथे त्यांना सासू सासऱ्यांच्या रूपात त्यांना त्यांचे आई बाबा पुन्हा भेटले आणि त्यांनी त्यांनाही तशीच माया लावली, आणि शेवटी ज्या वेळेला त्या दोघांचीही छत्रछाया त्यांच्यावरून हरवली गेली त्यावेळेला अहिल्याबाईंना त्यावरून सावरणे फारसं कठीण होतं, आणि त्याचमुळे हे खंदे समर्थ खरपले म्हणून नावही कदाचित या लेखाचं असंच दिलेलं आहे की ज्यांच्या आधारावर अहिल्याबाई होळकर उभ्या होत्या, सगळ्या संकटांशी सामना करत होत्या किंवा मोठमोठ्या लढाया करत होत्या, सगळं जे काही कामं करत होत्या त्या सगळ्या कामांसाठी त्यांना मल्हारराव होळकर यांचा असू देत किंवा त्यांच्या सासूबाईंचा असू देत हा त्यांचा तितकंच मोठं आणि मुलाचं सहकार्य लाभत होतं. परंतु ह्या दोघांची ज्या वेळेला सावली होती ती त्यांच्यावरून ज्या वेळेला निघून गेली त्यावेळेला मात्र त्या थोड्या एकट्या पडल्या आणि त्यातून त्यांनी कसं स्वतःला सावरलं याही गोष्टी आपण पुढे अजून नक्कीच जाणून घेऊयात. पण अतिशय महत्वाचा हा जो विषय होता तो आज मॅम तुम्ही आपल्या सगळ्या श्रोत्यांपुढे इथे मांडलात त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या आशा 90FM वतीने तुमची खूप खूप आभारी आहे. आणि श्रोत्यांनाही विनंती करते की आम्ही जो हा काही उपक्रम राबवतोय तो तुम्हालाही तितकाच आवडत असेल तर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आम्हाला नक्की कळवायच्या आहेत. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167999399. त्याचबरोबर आचार्य 90FM सोशल मीडियावरती अर्थात युट्यूब आहे, आचार्य 90FM आपलं इंस्टाग्राम पेज आहे, या सगळ्यांना फेसबुकवरती ट्विटरवरती सगळीकडे फॉलो करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी स्टे ट्यून. मी आरजे कोमल डॉक्टर स्नेहा रायकर मॅमसोबत इथे तुमची रजा घेतेय. ऐकत रहा आचार्य 90FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपण आपल्या आचार्य 90 FM वरती नेहमीच विविध उपक्रम राबवत असतो. त्याचबरोबर आजचा जो उपक्रम आहे हा लोककल्याणकारी प्रजाहितदक्ष अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयीचा आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम आपण राबवतोय आणि या विशेष कार्यक्रमामध्ये आपण अहिल्याबाईंचा जो काही जीवन प्रवास आहे, जीवन चरित्राचे आहे ते अनुभवलं, त्याच्याविषयी माहिती घेतली. आपल्या सगळ्यांना कल्पना आलीच असेल की अहिल्याबाई होळकर होत्या, त्यांचं एकंदरीत जीवन कसं होतं, त्यांनी किती कठीण प्रसंगांना सामोरं गेल्या आणि या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन आपण त्यांच्याविषयी बरीच माहिती जी आहे ती मिळवण्याचा प्रयत्न केला. तर आपल्या या आजच्या उपक्रमांमधून आपण जे काही उपक्रम राबवतो त्या उपक्रमांमधूनच आपण अहिल्याबाई होळकर यांना मानवंदना वाहत आहोत आणि आपण विविध एपिसोड्समध्ये आपण वेगवेगळ्या वक्त्यांना भेटलो, त्यांना ऐकलं, अहिल्याबाईंविषयी ऐकलं. तर आजच्या आपल्या या अहिल्याबाई होळकर यांच्या अहिल्याबाई स्मरण अहिल्यादेवी या विशेष उपक्रमामध्ये वक्त्या म्हणून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत पुष्पा कोल्हे मॅडम. मॅडम विषयी सांगायचं झालं तर त्या चेंबूरवासी आहेत, त्यांना साहित्याची विशेष आवड आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील पालिकेच्या शाळेमधून त्यांनी सेवानिवृत्ती घेतलेली आहे. सेवानिवृत्त शिक्षिका आहेत त्या, त्याचबरोबर लेखिका आहेत, कवयित्री आहेत आणि या व्यतिरिक्त अनेक संस्थांसोबत जोडल्या गेलेल्या आहेत. तर पुष्पा मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. तर श्रोते हो,
1: नमस्कार.
0: तर श्रोते हो, अहिल्याबाई होळकर अर्थात पुण्यश्लोक रुद्रभक्त देवी अहिल्याबाईने केवळ महेश्वराचा म्हणजे आपल्या राज्याचा विकास केला नाही तर भारतातील मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला, त्यांनी नवीन रस्ते बांधले, त्यांनी समाजाच्या दृष्टीने काम केलं आणि समाजाच्या हिताचा, प्रजेच्या हिताचा विचार कायम केला. अशाच पुण्यश्लोक अहिल्याबाई विषयींचा हा पुढचा लेख जो आहे, हा लेख आहे प्रजाहितदक्ष अहिल्याबाई आणि हा लेख श्री सर्वोत्तम या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे, या अंकातून घेण्यात आलेला आहे, ज्याचे संपादक आहेत अश्विन खरे आणि हा लेख आता आपल्या समोर सादर करतात पुष्पा कोल्हे मॅडम. प्रजाहितदक्ष अहिल्याबाई.
1: नमस्कार. प्रजाहितदक्ष अहिल्याबाई

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची महती सांगणाऱ्या या काव्यपंक्ती हे वर्ष अहिल्यादेवींच्या जन्माचे त्रिशताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने दीर्घकाळ राजसत्ता एक हाती सांभाळणाऱ्या अहिल्यादेवींच्या गुण वैशिष्ट्यांचे केलेले हे स्मरण. अहिल्याबाईंमध्ये आपल्याला प्रशासक, राजकारणी आणि उच्च आध्यात्मिक उंची गाठलेली योगिनी असा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. अहिल्याबाईंच्या नावामध्ये लोकमाता हे विशेषण लागण्यास कारणीभूत ठरला तो त्यांचा लोकाभिमुख राज्यकारभार. लोक कल्याणकारी कामातून त्यांनी सतत लोकांच्या सोयी सुविधा आणि सुखाचा विचार केला. संवेदनशील अहिल्याबाईंना लोकांच्या सुखदुःखांची जाणीव असल्यामुळेच आपले नाव चांगल्या कामांसाठी नोंदवले जावे एवढ्याच अपेक्षेने त्यांनी आयुष्यभर कार्य केले. शिस्तबद्ध पण आपुलकीचा व्यवहार यामुळे त्यांची लोकमाता ही प्रतिमा लोकांच्या मनात खोलवर रुजली. पारदर्शी राज्यकारभार, मानवतावादी दृष्टिकोन, समान सामाजिक न्याय, अपराध्याला त्वरित शासन, सर्व धर्म समभावाचे धोरण आणि प्रजेच्या हिताची जपणूक या सगळ्यांचाच परिणाम म्हणजे अहिल्याबाईंचे उत्तम, शांतीपूर्ण आणि प्रगतीशील राज्य. मातोश्री या स्वलिखित नाटकाच्या प्रस्तावने श्रीमती सुमित्रा महाजन यांनी लिहिले आहे की अहिल्याबाईंच्या चरित्र आणि कार्याचा इतका खोलवर परिणाम माझ्यावर झाला की राजनीतीच्या कलंकित काळ्या वातावरणातही स्वच्छ बेदाग चारित्र्यासह काम करण्याची प्रेरणा टिकून राहिली. राजकारणातील स्वपक्षासह विरोधी पक्षातील सगळ्यांसाठी वंदनीय असणाऱ्या माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्राताईंना लोकमाता अहिल्याबाईंविषयी असणारे प्रेम हे अहिल्याबाईंमधील गुणवैशिष्ट्यांमुळेच आहे हे सर्वश्रेष्ठ आहे. एका दिवाळी अंकाच्या निमित्ताने ताईंशी जेव्हा अहिल्याबाईं संबंधी बोललो तेव्हा अहिल्याबाईंविषयी त्यांना वाटणारा आदर शब्दातून प्रकट होत होता. तपन 300 वर्षांपूर्वी पुरुष प्रधान संस्कृतीच्या काळात एका स्त्रीने राज्य करणे आणि तेही 26 वर्षे ही खूप मोठी गोष्ट आहे. तब्बल 300 वर्षांपूर्वी पुरुष प्रधान संस्कृतीच्या काळात एका स्त्रीने राज्य करणे आणि तेही 26 वर्षे ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत आणि अनेक दुःखांचा सामना करीत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. विपरीत परिस्थितीत त्यांनी दाखवलेला आत्मविश्वास समाजातील रूढ परंपरांच्या सीमा ओलांडणारा होता. अहिल्याबाईंचे कौतुक, त्यांच्या कार्याचा झालेला बोलबाला ही एका दिवसाची कमाई नव्हती तर अनेक वर्षांच्या तपश्चर्येचे ते फळ होते. त्यांच्या प्रत्येक कृतीच्या मागे, निर्णयाच्या मागे खूप अभ्यास असायचा. हा अभ्यास त्यांच्याकडून करवून घेतला त्यांच्या सासऱ्यांनी म्हणजेच मल्हाररावांनी. या संदर्भात अनेक पत्रे आजही उपलब्ध आहेत ज्यात त्यांनी कुठे कसे वागावे, कुठे लक्ष घालावे, कशाचा अभ्यास करावा याबद्दल मल्हाररावांनी खूप तपशीलवार मार्गदर्शन केले होते. त्यामुळे मुळातच बुद्धिमान असलेल्या अहिल्याबाईंच्या गुणांना पैलू काढण्याचे काम मल्हाररावांनी केले हे मान्यच करावं लागेल. अहिल्याबाईंच्या कार्याचे नेमके मूल्यमापन करताना तो काळ, त्यावेळची सामाजिक परिस्थिती
कौटुंबिक वातावरण या सगळ्यांचा विचार करणे आवश्यक असते. त्या काळात स्त्रीने आपल्या कर्तृत्वाची छाप उमटविणे हे खूप कठीण होते. अनेक अडथळे स्वतःच्या हिमतीवर पार करून ठामपणे पाय रोवून उभे राहणे यासाठी जे असामान्य कर्तृत्व असावे लागते ते अहिल्याबाईंमध्ये होते. म्हणूनच मला त्यांच्या कर्तृत्वाची कायम भरळ पडत आली आहे. अहिल्याबाईंचे उत्तम शांतीपूर्ण प्रगतीशील राज्य याविषयी सुमित्राताईंना अहिल्याबाईंच्या खऱ्या गुरुविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, अहिल्याबाईंचे पती खंडेराव यांचे निधन झाल्याने त्या काळाच्या रीतीभाती प्रमाणे अहिल्याबाईंनीही सती वस्त्रे घातली होती. हे तर सर्वांना

आपले संस्कारही त्यांच्या बरोबर आजन्म राहिले. सासू गौतमा मा साहेबही त्यांच्या गुरुच म्हणावे लागतील, कारण त्यांच्या बरोबर पुराण शास्त्र वाचताना किंवा ऐकताना फक्त कानाने ऐकले आणि विसरून गेले असे अहिल्याबाईंचे झाले नाही. जे ऐकले त्याचा आपल्या जीवनात कसा अवलंब करू शकू याचाही अभ्यास त्यांनी केला. मल्हाररावांनी त्यांना फक्त राज्य कारभारच नाही शिकवला, तर सैन्य व्यवस्थापनाचे प्रशिक्षणही दिले. सैन्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे गोळा बारूद, आयुधे यांचा कारखाना चालवण्याविषयी त्यांनी अहिल्याबाईंना शिकवण दिली. अहिल्याबाईंमध्ये आपल्याला प्रशासक, राजकारणी आणि उच्च आध्यात्मिक उंची असलेली अशी योगिनी असा त्रिवेणी संगम आपल्याला भावयास मिळतो. काही लोक त्यांना देवी तुल्य मानतात, तर काही लोक त्यांना मातोश्री म्हणूनही संबोधित करतात. याबाबत बोलताना सुमित्राताईंनी सांगितले की जिच्या हाती पाळण्याची दोरी असं ना म्हणता, जिच्या हाती शासनाची दोरी ती जगाला सांभाळी असे असते. अहिल्याबाईंनी जनकल्याणाचा अभ्यास सातत्याने केला. त्याचे अनेक उदाहरण आपल्याला सापडतात. पाण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था असो, म्हणजे तलाव, विहीर, नदी किनाऱ्याकडचे घाट असे निर्माण असो की संस्कृती जपण्यासाठी केलेले संस्कार असो. आपण ऐकतो कवी अनंत फंदी यांना अहिल्या देवींनी लोककल्याणाच्या मार्गावर आणला. लोक जागृती करण्याची त्यांच्याकडे असलेली कला अहिल्याबाईंनी हेरली. ब्राह्मणांना नुसती दान दक्षिणा नाही दिली, तर त्यांच्याकडून शिवलिंग निर्माण करून घेतले. जेव्हा आपण भिल्ल सरदाराला वळणावर कसे आणले हे वाचतो, तेव्हा कळते अहिल्याबाई यांनी भिल्ल हे लूटमार का करतात, त्यांना वटणीवर आणण्यासाठी काय करायला हवे याचा अभ्यास केला. हे सर्व काही त्यांनी भगवान शिवाला साक्षी ठेवून केले. अहिल्याबाईंकडे लोकांना ओळखण्याची कला होती. न्यायदानाच्या वेळी त्या कठोर शासक असायच्या. तुकोजीरावांना त्यांनी पहिल्यापासून मुलासारखं सांभाळलं होतं, पण वेळ आल्यावर त्यांनाही कडक शब्दात सुनावत असत. तुकोजीरावांचा अहिल्याबाईंवर पूर्ण विश्वास होता. म्हणूनच सुभेदारीची वस्त्रे त्यांच्या नावाने येऊनही त्यांनी राज्याचा सगळा कारभार अहिल्याबाईंवर सोपवला होता. त्यांनी राज्यकारभार सांभाळणे हे पेशव्यांनी देखील मान्य केले होते. चोख हिशेब तोही असा की माझ्या हिशोबात चूक निघाली तर एका कवडीच्या 10 कवड्या मी देईन असे त्या स्पष्टपणे सांगायच्या. असे अहिल्याबाईंच्या गुणांचे दाखले मिळतात. महेश्वरचा वस्त्रोद्योग असो की स्त्री सबलीकरण करणारे दत्तक विधान असो, पतीच्या संपत्तीत हिस्सा असो, ज्या काळी स्त्री ही उंबरठ्याच्या आत वावरणारी होती त्या काळी त्यांनी महिलांसाठी वेगळे कायदे सुरू केले. त्यांच्या चरित्रात स्त्री सेनेचा उल्लेख आहे. त्यांनी काही फार मोठी सेना उभी करून लढाया केल्या नाही, पण वेळ पडल्यास आपणही लढू शकतो हा आत्मविश्वास स्त्रियांना दिला. अहिल्याबाईंनी महिलांची गरज ओळखून विहिरी खोदल्या, घाट बांधले, लोकांच्या सुविधा लक्षात घेऊन कामे केली. मात्र हे सगळे करण्याआधी त्याची माहिती करून घेतली, त्यावर अभ्यास केला, चिंतन केले आणि मग ठिकाणे केली. ही सर्व उदाहरणे त्यांच्या प्रशासनाची आहेत. असा राज्यकारभार करणे म्हणजे
त्यांच्या

0: प्रशासनाची वैशिष्ट्य आहे असा राज्यकारभार करणे म्हणजे प्रजेचे मन जिंकण्याचाच राज्यमार्ग. असा राज्यकारभार करणे म्हणजे प्रजेचे मन जिंकण्याचा राजमार्गच. अहिल्याबाई या मार्गावरून कधी ढळल्या नाही. त्यांना व्यक्तिगत आयुष्यात त्यांनी अनेक दुःखे भोगली. आप्त स्वकीयातील कितीतरी जण एका मागून एक असे त्यांच्या डोळ्यास देखत निघून गेले, तरीही अहिल्याबाईंनी आपल्या लोककल्याणाच्या कामात जराही कुचराई केली नाही. सुमित्राताईंच्या ओघवत्या वाणीत सुरू असलेले अहिल्या देवींचे चरित्र नुसते ऐकत राहावे की एकीकडे शब्दबद्धही करावे या मनाच्या झालेल्या गोंधळात मी ताईंनी सांगितलेले प्रसंग संक्षिप्त करून वाचकांपर्यंत पोहोचवले आहे. हातात शिवपिंडी घेतलेली अहिल्या देवींची प्रतिमा प्रत्येकाच्या हृदयावर कोरली गेली आहे. मध्य प्रदेशचे सांस्कृतिक नगर म्हणून ओळखले जाणारे इंदूर शहर हे अहिल्याबाईंचे शहर म्हणून ओळखले जाते. इंदूरच्या मध्यभागी असलेल्या राजवाड्या समोरच्या उद्यानात हमखास सकाळी सकाळी पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी की जय म्हणून आदराने त्यांच्या नावाचा जय घोष होतो. इथे छत्र धारण केलेली माँ अहिल्याबाईंची प्रतिमा आहे. येणारे जाणारे सर्वच त्यांच्या पुढे नतमस्तक होतात. प्रजाहितदक्ष अहिल्याबाईंना प्रजाजनांनी पूजणे ही स्वाभाविक बाब आहे. पण जोना बेली आणि जॉन मालकम अशा परकीयांनीही देवी अहिल्या मातेचे गुणगान गाणे ही त्यांच्या निरपेक्ष प्रशासनाची निखळ पावती आहे.
1: पुष्पाबाई, तुम्ही आतापर्यंत ज्या काही गोष्टी सांगितल्या, ओव्हरऑल अहिल्याबाईंनी कशा पद्धतीने समाज कार्य केलं, कशा पद्धतीने त्या राजकारणी एक उत्तम राजकारणी होत्या, त्या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या लेखातून घेतला आणि अतिशय सुंदर असा लेख लिहिला गेलेला आहे. म्हणजे केवळ भारतीयांनी नाही तर भारताच्या बाहेरच्या लोकांनी सुद्धा त्यांच्या कामाची दखल घेणं आणि त्यांच्याविषयी लिहून ठेवणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठी बाब आहे. आणि तुम्ही हा लेख आपल्या सगळ्या श्रोत्यांसमोर इथे सादर केला, त्यामुळे आचार्य 94च्या वतीने मी तुमची पुन्हा पुन्हा खूप खूप आभारी आहे. तर श्रोते हो,
0: धन्यवाद तोमर. खर तर या लेखाचं श्रेय जात अश्विन खरेजी यांना, जे संपादक आहेत श्री सर्वोत्तम या मासिकाचे. इंदौर मध्य प्रदेश मधून हा अंक निघतो आणि सुमित्रा ताईंच या अहिल्या देवी विषयीच संशोधन कार्य आणि पुस्तक.
1: नक्कीच, खरंच ही सगळी सुंदर माहिती होती आणि ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली, आमचा हा विशेष उपक्रम तुम्हाला कसा वाटला याविषयी तुम्ही आम्हाला नक्की प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167999333 आणि या सेगमेंटमध्ये अर्थात अहिल्याबाईंना त्रिवार अभिवादन करून मी आरजे कोमल
2: आचार्य.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आषाढी 90 FM योन रेडिओ मध्ये मी तेजस्वी आपला मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, स्मरण अहिल्यादेवींची मालिका आम्ही तुमच्या समोर सादर करतो आणि त्यानिमित्त अहिल्यादेवी होळकर यांचं समग्र जीवन चरित्र आपल्या समोर सादर करतो. याच उपक्रमाअंतर्गत अहिल्यादेवी त्रिशताब्दी समिती सोबत ज्या जोडल्या गेलेल्या आहेत, ज्यांची ही संकल्पना आणि दिग्दर्शन या आपल्या अहिल्यादेवी स्मरण अहिल्यादेवी या कार्यक्रमाला लाभलेली आहे, अशा मुंबईच्या सदस्य मीरा कवाडकर मॅडम आज आपल्या सोबत जोडलेल्या आहेत. मीराताई, मनपूर्वक स्वागत. आणि खरंच खूप स्तुत्य उपक्रम आहे हा, आणि आम्हाला आमच्या आषाढी 90 FM यात सहभागी तुम्ही करून घेतलात. तसंच आमच्या कलारंगच्या सदस्य, आपल्या महाविद्यालयातील काही प्राध्यापक वर्ग या प्रकल्पाशी जोडले गेले, त्याबद्दलही तुम्ही आम्हाला जोडून घेतलं, त्याबद्दल तुमचे आभार. मीरा कवाडकर मॅडम ह्या बँकेतून सेवानिवृत्त झालेल्या आहेत आणि वाड्या वस्तीतून त्यांनी शैक्षणिक कार्य पसरवलेलं आहे, शैक्षणिक कार्याचा प्रसार केलेला आहे. अगदी गडचिरोली चंद्रपूर पासून त्या शैक्षणिक म्हणजे तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत, आदिवासी पाड्यातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचावं यासाठी त्या कार्यरत आहेत. आणि असेच अहिल्यादेवी होळकर असे यांच्यासारखे प्रोजेक्ट त्या करत असतात नेहमीच. आणि या प्रोजेक्टमध्ये देखील बऱ्याच मान्यवरांनी सहभाग घेतला आणि त्यांचे विषय सुद्धा वेगवेगळे होते. जसे अहिल्यादेवी होळकरांचं ऐतिहासिक महत्व, अहिल्याबाईंच्या राज्यातील आर्थिक धोरण, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे सामरिक पैलू, अहिल्यादेवी आणि पर्यावरण, आणि तसंच सामाजिक समरसतेच्या अग्रणी अहिल्यादेवी, लोककल्याणकारी अहिल्यादेवी, आणि बरेचसे विषय म्हणजे अहिल्यादेवींशी जे निगडित आहेत, त्यांचा आदर्श आपण कसा घेतला पाहिजे आणि केवळ प्रजेसाठी त्यांनी कसं कार्य केलं, हे सगळं या सगळ्या लेखांमधून, एकता मासिकातल्या लेखांमधून, सगळ्या मान्यवर लेखकांनी लिहिलेल्या लेखांमधून आपल्यासमोर आम्ही सादर केलं. आज मीराताई स्वतः स्वलिखित असं लेखन सादर करणार आहे. त्यांचा सुंदर लेख आहे आणि त्या लेखाचं नावही फार समर्पक आणि उत्कृष्ट असं आहे, आम्ही चालू हा पुढे वारसा. म्हणजे जो वसा त्यांनी घेतलेला आहे अहिल्यादेवी होळकरांचं कार्य पुढे चालू ठेवण्याचं, त्याचं समर्पण यात आहे या लेखामध्ये. तर तो आपण मीरा कवाडकर यांच्याकडून ऐकूया.
1: नमस्कार, धन्यवाद तेजस्वी, आणि धन्यवाद 90 FM की त्यांनी मला ही सगळी संकल्पना मांडल्यानंतर त्याला प्रोत्साहन देऊन, आणि सगळ्याच इथल्या प्रिन्सिपल मॅडम तेजस्विनी आहे, वाघमारे मॅडम, या सगळ्यांनी खूप छान प्रोत्साहन दिलं आणि पटापट आपण करूया म्हणून आमच्या सोबत ते जॉईन होऊन गेले. आणि ती सहज स्फुरलेली कल्पना मला आणि शुभांगीताईंना, आणि त्या याच्यातून आपलं हे प्रोजेक्ट खरं सुरू झालं आहे, आकारास आलेलं आहे. तर धन्यवाद खरं तर 90 FM आचार्य. आणि आजचा माझा विषय जसं तेजस्विनी सांगितलं की अभि चालवू हा पुढे माझा, अहिल्याबाईंचं चरित्रच खूप थोर आहे, पण ते थोर चरित्र फक्त आपण ऐकून पुढे जायचं नसतं, तर ते आपण कसं अंगीकारायचं असतं, तर तो वारसा आपल्याला पुढच्या पिढीला कसा देता येईल किंवा पुढच्या पिढीने काय घेतलं पाहिजे याचा मी थोडासा आढावा घेतलाय. त्याचबरोबर काय त्यांनी केलं ह्याचा पण मी थोडक्यात एक आढावा घेतलेला आहे, किंवा त्यांचं जीवन चरित्र अगदी थोड्या सोप्या भाषेत असं हे केलेलं आहे. लवण मेळविता जय काय उरले निराळे, तैसा समरस झालो तुझं माझी हरपलो. या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसार प्रजेच्या सुखदुःखाशी समरस झालेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर म्हणजे भारत वर्षातील ललामभूत विभूती. मराठवाड्यातील चौंडीगावची ही सुकन्या मल्हारराव होळकर या मातब्बर मराठा सेनापतीची सून आपल्या कर्तृत्वामुळे जात धर्म प्रदेशांची सीमा न मानता आजन्म लोककल्याणकारी दानधर्म करण्याच्या वृत्तीमुळे विशिष्ट जातीशी निगडीत न राहिलेली, प्रतिकूल नशिबाचे सारे चटके सोसून देखील अफाट धनसंपत्ती असलेल्या ह्या सुकन्या आपल्या लखलखित चारित्र्यामुळे, अंगभूत कर्तृत्वामुळे आणि सर्वांवर माया करण्याच्या वृत्तीमुळे काळावर आपली सुवर्ण मुद्रा कशी उमटवू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अहिल्याबाई होळकर. डोक्यावरून घेतलेला पदर, सरळ भांगाखाली कपाळावर कुंकवाची चिरी, हातामध्ये घेतलेलं पार्थिव शिवलिंग, त्यावर हातानेच धरलेली बेलफुले, हे अहिल्याबाईंचे चिरपरिचित दर्शन आपल्या सगळ्यांच्या मनावर कोरलेलं आहे. अडीचशे दशकांपूर्वी आदर्श राज्य कसे असावे ह्याचा वस्तुपाठ अहिल्याबाईंनी आपल्याला दिलेला आहे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या परंतु संधी मिळताच आपली कुशाग्र बुद्धिमत्ता प्रकट करणाऱ्या ऐन तारुण्यात वैधव्य प्राप्त झाल्यानंतर 15 कोटी रुपयांची मालकीण असून सुद्धा आपले उर्वरित आयुष्य लोककल्याणासाठी वेचणाऱ्या आपल्या विशुद्ध चारित्र्याने रणधुरंधर नीतीने प्रतिस्पर्ध्यावर आणि दानधर्मामुळे लोकमाता बनलेल्या अहिल्याबाई या तमोयुगातील शलाकाच ठरतात. स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर पेशवेंनी केले तर ते टिकविण्याचे आणि त्याची सुव्यवस्था लावण्याचे काम अहिल्याबाईंनी केले. ज्या काळात स्त्रिया कर्तबगार असल्या तरी त्यांना गादीवर बसता येत नसे त्याला तशी धार्मिक बंधनं होती. तशीच परिस्थिती अहिल्याबाईंची होती. कोणत्याही कर्तबगार सरदारांपेक्षा किंवा राजांपेक्षा त्या कर्तबगार असल्या तरी त्यांना सुभेदार होता आलं नाही. माळव्याचा कारभार जरी त्यांनी केला तरी देखील त्या सुभेदार नव्हत्या. त्यांना धनाचा ध्यास कधी नव्हताच. त्यांचा कारभार अतिशय स्वच्छ पारदर्शक होता. प्रजेवर त्यांचे निरतिशय प्रेम होते. त्यांचं नैतिक वजन मोठं असल्याने लबाड आणि खोटी माणसं त्यांच्या आसपासही फिरकत नसत. त्या समोरच्या माणसाला पुस्तकासारखं वाचू शकत होत्या. अहिल्याबाईंच्या भोवताली सुरक्षा रक्षक नसत कारण प्रजा त्यांच्यावर प्रेम करणारी होती. त्यांना सुरक्षा रक्षकांची गरजच पडत नव्हती. त्यांचं स्वतःचं असं थोडंसं सैन्य होतं. प्रजेमध्येही मातोश्रींचा शब्द हा शेवटचा शब्द राहत असे. अहिल्याबाई प्रजेचा पैसा कधीच वैयक्तिक कारणासाठी खर्च करत नसत. खाजगीकडचाच पैसा वापरत असत. अनेक लहान संस्थानिक त्यांच्याकडे सल्ल्यासाठी येत तेव्हा अहिल्याबाई त्यांच्याशी अतिशय ममत्वाने वागत. त्यांना योग्य सल्ला देऊन अडचणीतून सोडवत. गंगाजल निर्मळ मातोश्री असं श्रीमंत माधवराव पेशवे त्यांचं संबोधन करीत असत. अहिल्याबाईंची अर्थकारणावर अतिशय मजबूत पकड होती. अतिशय हुशारीने संपूर्ण आर्थिक व्यवहार त्या सांभाळत असत. अहिल्याबाईंच्या काळात सतत युद्ध होत असत. त्यामुळे देशभर अस्थिरता पसरी. कोणती टोळधाड कधी येईल ह्याची शाश्वती नव्हती आणि सर्वस्व लुटून नेईल ह्याचा तर काही अंदाजच नव्हता. फक्त होळकरांच्या राज्यात शांतता होती आणि सुबत्ताही कारण तिथे फारशा लढाया होत नसत. अहिल्याबाई न्यायी होत्या. त्यांनी आपला स्वच्छ कारभार ठेवून प्रजेची मने जिंकली होती. त्यांची शासन व्यवस्था ही आदर्श ह्या सत्रात मोडणारी होती. शेतकऱ्यांना 1 बिघा जमिनीवर फक्त 1 रुपया कर भरावा लागत असे. कमावीसदार हा कर गोळा करून सरकारी खजिन्यात भरत असत. अहिल्याबाईंच्या काळात शेतकरी कष्ट करून खूप पीक पिकवत धान्य भाजीपाला राज्यात विकून इतर उद्योग इतर राज्यात पाठवित. अहिल्याबाईंनी शेतीबरोबर इतर उद्योगधंद्यांना सुद्धा चालना दिली होती. राज्यात कोणीही बेकार राहणार नाही अशी काळजी त्या घेत शेतीबरोबर शेतीला पूरक असे उद्योग त्यांनी सुरू केले. महेशगर ही कापडाची मोठी बाजारपेठ होती. तिथून देशात व परदेशात कापड चोपड पाठविले जाई. आजही जगभरात महेश्वरी साड्या प्रसिद्ध आहेत. इतर राज्यातून त्या नारळ सुपाऱ्या अशा वस्तू विक्रीसाठी मागवत. बहुतेक मालवाहतूक ही बैलगाड्यातून होईल. अहिल्याबाईंनी चोर दरोडखोरांचा बंदोबस्त केल्याने लुटमार होत नसे. व्यापारी बिनधास्त आपल्या मालाची वाहतूक करत. त्या काळीही वजन माप होती. धान्य अगरवस्तू पावशेर अर्धाशेर मण अशा मापात मोजले जाईल. अहिल्याबाईंनी आपल्या महेश्वरात टांगसाळी सुरू केल्या होत्या. अल्प प्रमाणात सोन्या चांदीची देखील नाणी पाडली जात. अतिशय कल्याणकारी राज्य संकल्पना त्यांनी त्या काळी राबवली. सैनिकांचा पगार वेळच्या वेळी घरपोच पाठविला जाई. सेवक अधिकाऱ्यांना दर प्रतिपदेला पगार दिला जाई. युद्धात कुणी शौर्य गाजविले तर त्याचा दरबारी सत्कार केला जाई. राज्यात जागोजागी औषध पाण्याची व्यवस्था केली होती. अहिल्याबाईंकडे फारसे सैन्य नव्हतं. होतं तेवढं तुकोजींच्याकडे पाठविलं जाईल. सर्व सैन्य त्यांच्याशी एकनिष्ठ होतं. दौलतीच्या सैन्याचा पगार अहिल्याबाई सरकारी तिजोरीतून करत. खर तर मल्हाररावांच्या मृत्यूनंतर होळकर राज्याच्या कारभाराची सूत्रे अहिल्याबाईंकडे आली. एका विशाल आणि वैभवशाली अशा होळकर राज्याच्या त्या सर्वाधिकारी बनल्या. राज्याचा संपूर्ण खजिना त्यांच्या अधीन होता. त्यांचा हवा तसा त्या उपभोग घेऊ शकत होत्या. परंतु त्यांनी तसे काहीही केले नाही कारण त्या प्रजाहित दक्ष धार्मिक वृत्तीच्या महान तपस्वी होत्या. त्या स्वतः थोर शिवभक्त होत्या. त्यांनी राज्य कारभाराची सूत्रे हाती घेताच राज्याचे कोश भांडार शिवार्पण केले. अहिल्याबाई या निस्वार्थ शुद्ध अंतकरणाच्या होत्या. त्यांचे राहणीमान देखील सर्वसाधारणच होते. त्यांच्या खाजगी खजिन्यातून त्यांनी अनेक मंदिरे बांधली, तीर्थस्थानांच्या पवित्र भूमीत मोठमोठ्या देवालयांची उभारणी केली, जुन्या मोडकळीस आलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला, अनेक घाट बांधले, पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था केली, पूर्ण देशभरात अनेक धर्मशाळा बांधल्या आणि खाजगी कोश भंडारातून लोक कल्याणकारी कामे करून त्याचा सर्वार्थाने सदुपयोग केला. ज्याप्रमाणे त्यांचे खाजगी कोश भंडार होते तसेच त्यांचे सरकारी कोश भंडार देखील होते. त्याचा संबंध सुभेदारीमुळे येणाऱ्या विविध करांशी होता, त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाशी होता. अशा या सरकारी खजिन्याचा संबंध प्रत्यक्ष जनतेशी येत असल्यामुळे तो पैसा त्या प्रजेच्या लोक कल्याणकारी कार्यातच खर्च केला जात असे. अहिल्याबाईंची कारकीर्द म्हणजे सुख शांतीने भरभराटीला आलेला काळ होता. संपूर्ण प्रजा सुखी समाधानी होती. आपापसात संघर्ष अथवा कलह नव्हता. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये शांती आणि सुरक्षितता होती. त्यांच्या कालखंडामध्ये निसर्ग देखील त्यांच्या कार्यावर खुश होता. कसल्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती त्यांच्या राज्यावर कोसळली नाही. प्रजा सरकारी कर वेळच्या वेळी सरकारी खजिन्यात जमा करत असे. वास्तविक पाहता मुक्ताबाई ही त्यांच्या वैभवशाली साम्राज्याची होळकर साम्राज्याची ही कन्या होती. अहिल्याबाईंची कन्या राजकन्या. तिचा विवाह एखाद्या राजपुरुषाबरोबर व्हावा पण प्रजेचे रक्षण करणाऱ्या प्रजाहितदक्ष अहिल्याबाईंनी प्रजेच्या हितासाठी आपली एकुलती एक

0: करण्या देखील पणास लावली आणि ही त्यांच्या थोरपणाची केवढी मोठी साक्ष आहे. तत्कालीन महेश्वराचे वर्णन करताना त्या काळचे प्रसिद्ध कवी अनंत फंदी लिहितात, नर्मदा तट निकट घाट बहुत अफाट, पायऱ्या दाट चिरे बंदी वाट, मुक्तीची शिवालये कल्या कैलास साम्यता, नाना परीची रचना रचिली रामकृष्ण मंदिरे, बहुत सुंदर बांधली घरे, रम्य रमकुल हवेल्या नयनी पाहिल्या, नूतन घाट प्रताप अहिल्या किल्ल्यावर तळवटी, शहर गुलजार बहुत बाजार हजारो दुकाने, गरीब गुरीब कंगाल गांजले अडले निडले त्या देखोनिया अन्न छत्र सर्वत्र, सारखे नाही पाहिले पारखे नयनी, महेश्वर क्षेत्रपुर महेश्वर क्षेत्रपुर, दानधर्म करी नित्य शिवार्चन सत्वशील ऐकोनी धावती देशोदेशीचे, कर्नाटक तैलंग द्रविड कराड वराड कोल्हापूर, कृष्णातीर गंगातीर कोकण काशीकर, गयावळ माळवे बिरांगडे ज्योती कानडे वेडे, बागडे गुजराती मैथिली पुरी भारती, दिगंबर जटाधरी बैरागी योगी कानफाडे दर्शना येती, हरिदासाचे प्रेमळ भक्त संप्रदाय पुष्कळ पाहिले नयनी सर्व, महेश्वर क्षेत्रपुर महेश्वर क्षेत्रपुर. ह्या अनंत फंदींच्या काव्यामधून आपल्याला अहिल्याबाईंनी महेश्वरला किती समृद्ध आणि संपन्न बनवलं होतं याची कल्पना येते. अहिल्याबाई अतिशय राजकारण धुरंदर व्यवहार निपुण बुद्धिमान होत्या. त्यांनी अनेक लढाया या काहीही हिंसा न करता केवळ अहिंसेने परंतु स्वतःला हव्या त्या पद्धतीने शत्रूला शरण न जाता जिंकल्या. यातच त्यांचं राजकारण कौशल्य आपल्याला लक्षात येतं. अहिल्याबाईंना युद्धाचा तिटकारा होता कारण त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी होते. परंतु युद्ध करणे अपरिहार्य असेल तर त्या रणांगणावर रणचंडी बनून धुमश्चक्री करून विजयश्री खिचून घेत. यथा राजा तथा प्रजा या न्यायाप्रमाणे अहिल्याबाईंची प्रजा देखील सद्गुणी धार्मिक वृत्तीची होती. अहिल्याबाईंचा धार्मिक व परमार्थिक जीवनाचा तळागाळातील संपूर्ण समाजावर फार मोठा इष्ट परिणाम झाला होता. राजे महाराजे धनिक गोर गरीब आपल्या जीवनाचे सार्थक करण्यासाठी अनेक लोकोपयोगी कार्य त्यांच्या प्रेरणेने सुरू करत होते. एक राज्य शासक या न्यायाने अहिल्याबाईंना असामान्य महत्व आहे. त्यांनी राजकीय जीवनाला पावित्र्य प्राप्त करून दिले. धर्माचरण राजकारण यांची सुयोग्य सांगड घालून इहलोक परलोक चांगल्या प्रकारे साध्य करता येईल ते त्यांनी उत्तम प्रकारे जगाला दाखवून दिले. यासाठी आवश्यक असणारे सर्व सद्गुण अहिल्याबाईंमध्ये वास करत होते. म्हणूनच त्या कर्मयोगिनी होत्या. अहिल्याबाईंचे जीवन हिंदू संस्कृतीतील आदर्श नारीत्वाचे ज्वलंत उदाहरण आहे. म्हणूनच त्यांचे कार्य भारताच्या गौरवशाली इतिहासातील एक सोनेरी पान आहे. मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. त्यांना आपण जसा आकार देऊ तशी ती घडत असतात. मुलांच्या जीवनाला आकार देण्याचे त्यांना घडविण्याची मोठी जबाबदारी ही आपल्यासारख्या पालकांवर असते. मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे. उद्या राष्ट्र सांभाळायची जबाबदारी पण त्यांच्यावर येणार आहे. भावी पिढीचा आधारस्तंभ तेच आहेत. त्यांच्यावर संपूर्ण राष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे. त्यांना परमेश्वराने आपल्याला दान स्वरूपात दिलेले आहे. म्हणून त्यांचा उपयोग सत्कार्यासाठीच कसा होईल असा आपला मानस असला पाहिजे. यातच संपूर्ण समाजाचं हित आहे. परंतु मुलांकडे पाहण्याचा आपला आजकालचा दृष्टिकोन फार वेगळा दिसून येतो. आपण त्यांना आपल्या सुखाचं भांडार म्हातारपणची काठी आधार म्हणून बघतो. आपण त्यांच्यातील सुप्त गुणांना जागृत करून वाव देण्याचा प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. कारण तसं न केल्यास त्यांचा विकास खुंटेल व त्याचबरोबर राष्ट्राची व मानव जातीची सुद्धा अपरिमित हानी होईल. मिस जॉन्ना बेली या एक इंग्रज महिला होत्या. त्यांनी अहिल्याबाईंविषयी लिहिलंय, फॉर 30 इयर्स ऑफ अ रिजन ऑफ पीस द लँड इन ब्लेसिंग इट इन्क्रीज अँड शी वॉज ब्लेस्ड बाय एव्हरी टंग बेस्टर्न बाय जेनल ओल्ड अँड यंग. अर्थात त्यांनी 30 वर्ष राज्य केलं. त्यांच्या काळात राज्याचे वैभव उत्तरोत्तर वाढत गेले. सभ्य असभ्य म्हातारे तरुण सर्वच त्यांची मुक्त कंठाने प्रशंसा करतात ना आपल्याला आढळून येते. कवी प्रभाकर त्यांच्याबद्दल लिहितात, सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई, सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई गेली कीर्ती करून या भूमंडलाचे ठाई. महाराज अहिल्याबाई पूज्य प्राणी, संपूर्ण स्त्रियांमध्ये श्रेष्ठ रत्नखाणी. म्हणूनच अहिल्याबाईंचा वारसा घेऊन आपल्याला पुढे जात जात आपल्या नंतरच्या पिढीत याचं बीजारोपण करायचं आहे. त्यासाठी आपल्याजवळ असलेली आपली शक्ती बुद्धी वापरून आपल्याला हा वारसा पुढे चालवायचा आहे. आणि हा वारसा पुढे चालवताना आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे
1: वारसा. वा खूप सुंदर, म्हणजे तुमचं अक्षर तर मी पाहते खूप सुंदर आहे, लेखही फार छान झालेला आहे आणि खरंच म्हणजे सगळेच मुद्दे या लेखात आलेले आहेत. आणि आम्ही चालवू हा पुढे वारसा अर्थात तुम्ही चालवताच आहात, म्हणजे जाजवलेला आदर्श तुम्ही देवी अहिल्याबाई होळकर यांना ठेवलेला आहे आणि अहिल्याबाई त्रिशताब्दी समिती सोबत तुम्ही जोडलेले आहेत. आणि त्यानिमित्तानं स्मरण अहिल्या देवी हा उपक्रम देखील आपण आचार्य 90 FM तर्फे राबवला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. आणि अर्थातच अहिल्याबाई त्रिशताब्दी समितीशी आम्ही सदैव जोडलेले राहू, तुमच्याशी जोडलेले राहू आणि तुमच्या सगळ्याच उपक्रमांना आमच्या खूप खूप शुभेच्छा,
0: धन्यवाद.
1: तर प्रेक्षक, आज आपण स्मरण अहिल्या देवी यांची संकल्पना ज्यांनी आपल्यासमोर मांडली त्या साक्षात मीरा कावडकर मॅडम आज आपल्यासमोर उपस्थित होत्या आणि त्यांनी आपल्या लेखाचं खूप सुंदररित्या वाचन केलेलं आहे. त्यांचा हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी खात्री बाळगते आणि आम्हाला आमच्या चॅनलला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा तुमचे अभिप्राय प्रतिक्रिया, आम्ही नेहमीच प्रतीक्षित असू आणि असेच उपक्रम करायला आम्हाला देखील प्रोत्साहन त्यामुळे मिळेल. आणि स्मरण अहिल्या देवी या कार्यक्रमात मी मीराताईंसह आपला निरोप घेते, धन्यवाद.

0: प्रेक्षक हो, स्मरण अहिल्या देवी या कार्यक्रमात मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, स्मरण अहिल्या देवी या मालिकेमध्ये आज आपण ऐकणार आहोत स्वाती वैद्य यांना. स्वाती वैद्य ह्या विज्ञान शिक्षिका होत्या, ज्या नारायणराव आचार्य विद्यानिकेतन इथे शिक्षिका म्हणून रुजू होत्या. आणि त्यांचं एक नवीन पुस्तक म्हणजे त्याला खरं बरीच वर्ष झाली, जिथे एका सैनिकाची आपल्या स्वतः त्यांनी स्वलिखित हे पुस्तक आहे आणि मार्केटमध्ये ते तुम्हाला अवेलेबल देखील आहे. आणि खूप सुंदर पुस्तक आहे, म्हणजे त्यांचे मिस्टर कसे त्यांनी सेवा केलेली आहे आणि त्यांच्या किती भीषण प्रसंग आले आणि त्यातून ताऊन सुखून ते निघालेले आहेत. आणि याविषयी हे सैनिकाचं आयुष्य त्यांनी त्याच्यामध्ये लिखित केलेलं आहे. आज स्वातीताई लेख वाचणार आहे तो अहिल्यादेवी होळकरांचं ऐतिहासिक महत्व याच्यावर आहे. आणि मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपला लेख सादर करावा. तत्पूर्वी इंदोरच्या होळकरांचं राज्य म्हणजे मराठी राज्यसत्तेमधील एक महत्वाचं संस्थान होतं. इंदोर राज्याच्या होळकरशाहीमध्ये अनेक राजे होऊन गेले, त्यामध्ये आदर्श महिला राज्यकर्त्या म्हणून अहिल्याबाई होळकरांचा सिंहाचा वाटा होता. इंदोर राज्याची जवळजवळ 29 वर्ष सत्ता ही अहिल्याबाईंच्या हाती होती. त्यांनी अत्यंत पारदर्शकपणे राज्यकारभार केला. जनतेप्रती फार मोठी उत्तरदायित्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांनी अनेक प्रकारे लोककल्याणाची कामं केलेली आहेत जी आपण आपल्या या मालिकेमध्ये तुमच्या लेखरूपात तुमच्या समोर सादर केलेली आहे. तर मी स्वातीताईला विनंती करते. स्वातीताई, सर्वप्रथम स्वागत तुमचं आमच्या आचार्य 90 FM मध्ये. आणि स्मरण अहिल्यादेवी या मालिकेमध्ये तुम्ही अहिल्यादेवी होळकरांचं ऐतिहासिक महत्व आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा.
1: धन्यवाद तेजस्विनी. नमस्कार, मी स्वाती वैद्य. आज आपण माळव्याच्या तत्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय राजकारणातील प्रसिद्ध महिला राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 जयंतीनिमित्त त्यांचे भारतीय इतिहासातील अनन्य साधारण महत्व व त्याचे दूरगामी परिणाम यावर प्रकाश टाकणार आहोत. यासाठी संदर्भ म्हणून श्री सुधीर थोरात यांच्या एकता मधील लेखाचा आधार घेतला आहे. सतत 800 वर्ष इस्लामिक आक्रमकांनी हिंदुस्थानवर राज्य केल्यामुळे मानसिक दृष्ट्या खच्चीकरण झालेल्या व गुलामगिरीने पिचलेल्या समाजासाठी हिंदू धर्म रक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने अहिल्याबाई होळकरांचे मोठे योगदान आहे. म्हणूनच त्यांच्या कार्याचे ऐतिहासिक मोलही फार मोठे आहे. त्या काळात सार्वजनिक रित्या सण समारंभ करण्यास प्रतिबंध होता. अशा वेळी हिंदू समाजात सर्वप्रथम शिवरायांनी धार्मिक व सामाजिक दृष्ट्या नवचैतन्य निर्माण करण्याचे काम केले. तसेच संस्कृतीच्या रक्षणासाठीही खूप कार्य केले. शिवरायांचे हिंदवी स्वराज्य ही केवळ प्रादेशिक संकल्पना नव्हती, तर ती एक राष्ट्रीय संकल्पना होती. कारण त्यांना दिल्ली सुद्धा जिंकून काबीज करायची होती. प्रजेचा संतोष हाच राज्याचा खरा पाया असतो ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून व हिंदू संस्कृतीतून आपल्याला मिळते. शिवरायानंतर संभाजी महाराज, राजाराम महाराज, तारा राणी, थोरले शाहू महाराज यांच्या काळात स्वराज्य रक्षण व संवर्धनाचे मोठे काम झाले. थोरल्या बाजीरावांनी स्वराज्याचा विस्तार करीत असताना शिंदे, गायकवाड, होळकर, पवार यांच्या रूपाने नवे नेतृत्व विकसित केले. त्यातील होळकर घराण्याची सून असलेल्या अहिल्यादेवींचे आपल्या राष्ट्राच्या इतिहासात आणि सांस्कृतिक पुनरुत्थानात मोठे योगदान आहे. अनेक उपाध्या देखील कमी पडतील असे त्यांचे व्यक्तिमत्व व कर्तृत्व आहे. मध्ययुगीन काळात इस्लामिक आणि ख्रिश्चन राजसत्तांमुळे जगातील अनेक संस्कृतीचा ऱ्हास झाला, परंतु असंख्य अत्याचार सहन करूनही हिंदू संस्कृती टिकून राहिली. यामध्ये अहिल्यादेवींचे मोठे योगदान आहे. हिंदू समाजात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांनी जे कार्य केले ते नवीन पिढी पुढे येणे अत्यंत गरजेचे आहे. अहिल्यादेवींनी विनाश आणि आक्रमण यांची प्रक्रिया थांबवून पुनर्निर्माणाची प्रक्रिया सुरू केली. पूर्वीच्या अहमदनगर म्हणजेच आताच्या अहिल्यादेवी नगर जिल्ह्यात चौंडी या गावी वद्य सप्तमी शके 1674 अर्थात इसवी सन 31 मे 1725 रोजी अहिल्यादेवींचा जन्म झाला. माहेरचे शिंदे घराणे। बालपणीच त्यांची अक्षर ओळख झाली होती। वयाच्या 8व्या वर्षीच लग्न झाले। त्यांच्या लग्नानंतर पहिल्या 15 ते 20 वर्षातच घरातील सुमारे 23 जणांचे निधन झाले आणि वयाच्या 28व्या वर्षी अहिल्यादेवींना वैधव्याला सामोरे जावे लागले। तरीही न डगमगता त्यांनी सक्षमपणे राज्य कारभार केला। कौटिल्य अर्थशास्त्रात राजाच्या कर्तव्यगारीविषयी वर्णन केले आहे, प्रजा सुखे सुखम राज्ञ प्रजानातु हिते हितम। याचा अर्थ प्रजेच्या सुखातच राजाचे सुख आहे व प्रजेच्या हितातच त्याला स्वहित दिसले पाहिजे। अहिल्यादेवी म्हणजे आपल्या राष्ट्राच्या इतिहासातील एक तेजस्वी पर्व होय। शुद्ध आचरण, पवित्रता, उच्चार, उच्च विचारसरणी यामुळे त्यांनी केलेला राज्य व्यवहार आदर्शवतच आहे। त्या आयुष्यभर वैयक्तिक जीवन अत्यंत साधेपणाने जगल्या। अहिल्यादेवी शिवभक्त होत्या। त्यांच्या पत्रव्यवहारात श्री शंकर आज्ञेवरून असा विशेष उल्लेख आढळतो। होळकरांच्या नाण्यावर सुद्धा बिल्वपत्र आणि शिवलिंग छापलेले असे। स्त्रियांना आत्मसन्मानाची वागणूक देण्यावर त्यांचा विशेष भर असे। धर्मकारण, राजकारण, जनकल्याण, पायाभूत सुविधा आणि विकास कामे या संबंधींच्या धोरणातून त्यांच्या आदर्श राज्यकारभाराचे प्रतिबिंब दिसते। वृक्ष लागवड, रस्ते बांधणे, जलसंवर्धन, जलवितरण, अन्नछत्र, मुलींची पाठशाळा, हुंडाबंदी, दारूबंदी, जंगलतोड रोखणे, गतिमान दळणवळण साधनांची निर्मिती व वेदांच्या अध्ययनासाठी काशीजवळ ब्रह्मपुरीची स्थापना अशा अनेक गोष्टी त्यांनी यशस्वी रीतीने केल्या आहेत। शिवरायांनी 18 पगड जातींना एकत्र करून हिंदू समाजाला स्वातंत्र्य मिळविण्याच्या ध्येयाशी जोडले। त्याचा परिणाम 18व्या शतकात दिसून आला। त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वात बाळाजी विश्वनाथ, थोरले बाजीराव आणि नानासाहेब यांच्या कर्तृत्व आणि पराक्रमाने स्वराज्याचे अटक ते कटक अशा विशाल साम्राज्यात रूपांतर झाले। त्यांना शिंदे, होळकर, गायकवाड, पवार, नागपूरकर, भोसले आणि इतर अनेक सरदार घराण्यातील कर्तृत्ववान मंडळींची साथ मिळाली। पराधीनतेच्या काळात आपण कधी एक राष्ट्र नव्हतो अशी मांडणी केली जाते, परंतु संस्कृतीच्या आधारावर एक समृद्ध राष्ट्र जीवन इथे विकसित होत होते। त्याची अनुभूती अहिल्यादेवींच्या कार्यातून येते। विविधता असलेल्या आपल्या देशात एकात्मता रुजविण्याचे काम अहिल्यादेवींनी केले। त्यांच्या धार्मिक कार्यामागे एक व्यापक दृष्टी होती। ती म्हणजे या देशातील विविध भागात राहणाऱ्या लोकांना एका सांस्कृतिक साखळीने जोडून त्यांच्या मनात देशाबद्दल आपलेपणा व प्रेम निर्माण करणे हे होय। अहिल्यादेवींच्या या कार्यामुळेच उत्तर प्रदेशातील काशी विश्वेश्वरापासून दक्षिणेतील रामेश्वरापर्यंत व पश्चिमेकडील द्वारकेपासून पूर्वेकडील जगन्नाथपुरीपर्यंतच्या प्रदेशातील विविध जाती धर्माचा समाज एका सांस्कृतिक बंधनाने एकत्र येण्यास कळत नकळत मदतच झाली। त्यांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांचे सामाजिक, राजकीय आणि राष्ट्रीय परिणाम यांचा विचार करणे निश्चितच आवश्यक ठरते। भिल्ल समाज त्यांच्या परिसरात नेहमी उपद्रव देत असे, म्हणून अहिल्यादेवींनी भिलकवडीकर सुरू करून त्यांना भांडवल उपलब्ध करून दिले। जंगलातील पडीक जमीन त्यांना कसण्यासाठी वाटप करून दिली। आपण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे जंगलातील वाटसरूंच्या संरक्षणाची जबाबदारीच भिल्ल समाजावर सोपवली गेली। अशा रीतीने बाजूला पडलेल्या भिल्ल समाजाला मुख्य राष्ट्रीय प्रवाहात त्यांनी आणले। सैन्याच्या हालचालीच्या वेळी शेत जमिनीचे नुकसान होऊ नये म्हणून काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी सैनिकांना दिल्या होत्या। होळकरांच्या राज्यात नियमबद्ध न्यायालयांची मुहूर्तमेढच रोवली गेली। प्रजेला न्याय मिळावा म्हणून त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी न्यायालये उभारली व योग्य न्यायमूर्तींच्या नेमणुका केल्या. न्यायालयामध्ये ज्यांचे समाधान होत नसे ते लोक अहिल्याबाईंकडे येत. त्यांच्या दरबारात समाजातील सर्व वर्गांना येण्याची परवानगी होती. अर्थकारणाच्या दृष्टीने इंदोर व महेश्वर या दोन बाजारपेठा उभा करून विविध प्रकारची विकास कामे करून अहिल्यादेवींनी समाजाला रोजगार उपलब्ध करून दिला. हुंडा विषयक त्यांचे वाक्य प्रसिद्ध आहे, अहो

0: वधूला देवी म्हणावे, लक्ष्मी म्हणावे आणि तिच्या प्रवेशाचे या आदिमायेच्या स्वागताचे पैसे घ्यावे, हे कसले वर्तन? स्त्रीच्या कौतुकाची नुसती सोंगे व नुसता खोटा देखावा, हेच ते वाक्य. नवीन पिढी समोर आदर्श ठेवता येईल असे अहिल्या देवींचे आदर्श जीवन चरित्र आहे. स्त्रियांवरील अन्याय व बहुजनांवरील अन्याय या दोन्हींचे चित्र बदलायचे असेल तर अहिल्या देवींच्या चरित्राचा अभ्यास निश्चितच उपयोगी पडतो. अहिल्या देवींनी समाजाच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याला समरसता व राष्ट्रीय पुनर्निर्माण असे दोन पैलू आहेत. आज अहिल्या देवींची अगदी प्राथमिक माहिती समाजाला आहे, ती विस्तृत स्वरूपात करून देण्यासाठी या त्रिशताब्दी वर्षाचा आपल्याला उपयोग होईल. मागास वर्गातून आलेली एक महिला देशाच्या संस्कृती रक्षणात मोलाची भूमिका बजावते हे सत्य असताना अहिल्या देवींच्या चरित्रातून धर्म बाजूला काढून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न डाव्यांनी चालविला आहे. परंतु ज्यामधून धर्म बाजूला काढता येत नाही असे चरित्र व कर्तृत्व अहिल्या देवींचे आहे. अहिल्या देवींनी ज्या क्षणी कारभार हाती घेतला तेव्हा ब्राह्मणा समक्ष संपत्तीवर तुळशी पत्र ठेवले आणि प्रतिज्ञा केली, ती आज महेश्वराच्या वाड्यावर लिहिलेली आहे. माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे, माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वतः जबाबदार आहे. सत्तेच्या अधिकारामुळे मी येथे जे काही काम करीत आहे त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वराकडे द्यायचा आहे. परमेश्वराने ज्या ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपविल्या आहेत त्या मला पार पाडायच्या आहेत. या प्रतिज्ञेप्रमाणे अहिल्या देवींनी खरोखरच जनकल्याणाची अनेक कार्य केली. मंदिर निर्माण, मंदिराचा जीर्णोद्धार, मंदिरामध्ये पूजेची आणि तेलवातीची व्यवस्था, धर्मशाळांची निर्मिती, सदावर्ते चालू करणे, बागा आणि छत्री बांधणे, नद्यांवर घाटांची निर्मिती, पाण्यासाठी कुंडे, नर्मदेच्या परिक्रमा करणाऱ्यांची भोजनाची व्यवस्था म्हणून अन्न छत्र, पुजाऱ्यांना उपजीविकेसाठी गावे धर्मादाय देणे, तलावांची निर्मिती, बारवांची निर्मिती यांची भली मोठी यादी पाहिली तर थक्क व्हायला होते. अहिल्या देवींनी केलेल्या विकास कामांची बेरीज आजच्या काळात काही हजार कोटी रुपयांची होईल. अशा पद्धतीने अत्यंत सफल कारकीर्द करून अहिल्या देवी 13 ऑगस्ट 1795 रोजी निजधामाला गेल्या. अहिल्या देवींच्या निधनाच्या सुमारासच म्हणजे इसवी सन 1793 ते 1800 या काळात दुर्दैवाने मराठा साम्राज्यातील अनेक महत्वाच्या व्यक्तींचे निधन झाले. त्यामध्ये रघुजी आंग्रे, महाजी शिंदे, हरिपंत फडके, सवाई माधवराव पेशवे, तुकोजी होळकर, नाना फडणीस अशा अनेक दिग्गजांचे अल्पावधीतच निधन झाले. त्यानंतर बहुतांश घराण्यामध्ये वारसा हक्काचे वाद सुरू झाले. एकीकडे राज्य काबीज करण्यासाठी इंग्रज टपून बसलेच होते. राज्यात चालू झालेल्या अंतर्गत संघर्षामुळे अस्थिरता आली आणि सर्व मंडळींना समजावून सांगून एकोप्याने राज्य कारभार करणारा कोणी एक व्यक्तीच शिल्लक राहिली नाही. इंग्रजांनी सर्व राज्यकर्त्यांशी स्वतंत्र तह करून त्यांना एकमेकांपासून कायमचे दूर केले. यामुळे पुढील काळात मराठा समाजाचा फार मोठा वेगाने पाडाव झाला. 18व्या शतकात मराठ्यांच्या राजकीय विजयानंतर अहिल्या देवींनी अनेक सांस्कृतिक कामे केली, परंतु आपण या विजयाचे सांस्कृतिक विजयात रूपांतर करू शकलो नाही. तसेच स्वतःमध्ये अडकून घडवून आणायचे बदल करण्यास हिंदू समाजाला अपयश आले. मात्र भारताला संपूर्णपणे इस्लामिक करण्याचे इतिहासाचे कालचक्र परतवून लावण्यात शिवशाहीला मोठे यश आले आणि हिंदू संस्कृतीची ओळख टिकवून ठेवण्यातही ते यशस्वी झाले. हे मराठ्यांच्या इतिहासाचे दोन महत्वाचे पैलू आहेत. या सर्व गोष्टींचा अभ्यास नवीन पिढीने करणे आवश्यक आहे. इंग्रजांच्या धोरणामुळे मराठा साम्राज्याच्या इतिहासाची नोंदच फारशी घेतली गेली नाही, परंतु महाराष्ट्रातील इतिहासकारांच्या मोठ्या योगदानामुळे इतिहासाची खरी माहिती आपल्याला मिळू शकली. पुढील काळात इतिहासातील चुकांपासून बोध घेऊन आपण हिंदू समाजातील आंतरिक एकत्व प्रबल करणे आवश्यक आहे. आचार, पंथ, भाषा यांच्या बाबतीत वेगवेगळे विचार असणारे आपण सर्वजण हिंदू समाजाचेच घटक आहोत हे लक्षात आणून देऊन त्यांच्यात एकत्वाची भावना निर्माण करण्याचे आव्हानात्मक काम आपल्याला करावे लागणार आहे. या कामाची प्रेरणा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्यापासून अहिल्यादेवी पर्यंतच्या अशा अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्वातून मिळते. शिवाजी महाराजांच्या काळात असे वाटत होते की जुलमी इस्लामिक सत्ता नष्ट केली की सर्व समस्या संपतील. मराठेशाहीच्या काळात या इस्लामिक काळात इंग्रजांनी विभाजनवादी शक्तींना प्रोत्साहन देऊन त्यांना प्रबळ होण्यास खूप सहकार्य केले. त्याचा परिणाम म्हणून आपल्या देशाचे विभाजन झाले. त्यामुळे आजच्या समस्यांवर मात करण्याची असेल तर हिंदू समाज अंतर्गत संघर्षापासून कसा मुक्त राहील या दृष्टिकोनातून आपली पुढची धोरणे ठरविणे आवश्यक आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे त्रिशताब्दी वर्ष साजरे करताना आपण या दृष्टीने निश्चितच विचार करूया आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तसा प्रयत्नही करूया. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती. धन्यवाद.
1: किती सुंदर, म्हणजे कुठलाही मुद्दा चरित्रातला सोडला नाहीये आणि खूप सुंदर लेख लिहिलाय सुधीर थोरात सरेने, आणि खरंच त्यांचे आभार मानूया. आणि स्वातीताई, तुम्ही खूप उत्तम रित्या त्याचं वाचन केलं, त्याचं सादरीकरण केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. प्रेक्षको स्मरण अहिल्यादेवी या कार्यक्रमात आज आपण स्वाती वैद्य यांच्याकडून लेख जाणून घेतला, तो म्हणजे सुधीर थोरात यांचा अहिल्यादेवी होळकरांचं ऐतिहासिक महत्व काय होतं याविषयी आपण जाणून घेतलं. पुन्हा एका नवीन व्यक्तींसह भेटूया पुढील स्मरण अहिल्यादेवी या कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM या ओन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, स्मरण अहिल्यादेवी या मालिकेमध्ये आज आपण नयना सहस्रबुद्धे यांचा लेख सगळ्यांच्या भेटीला येणार आहे आणि अर्थातच तो वास्तव्यात आपल्या डॉक्टर विद्या गोरी लेले मॅडम. लेले मॅडम, मनपूर्वक स्वागत तुमचं आचार्य 90 FM मध्ये. आणि अहिल्याबाईंविषयी थोडस, अहिल्याबाईंची धर्मपरायणता, त्यांनी केलेल्या देवळांचे जीर्णोद्धार, बांधलेले घाट याची थोडीतरी दखल इतिहासाने घेतली, पण त्यांचे प्रशासकीय कौशल्य, न्यायप्रियता, सक्षम राजकीय नेतृत्व, आर्थिक विचार आणि आजच्या भारतीय तरुणींसाठी रोल मॉडेल ठरावे असे तडफदार व्यक्तिमत्व, सजग आणि लढाऊ स्त्री नेतृत्व असे पैलू अभ्यासण्याजोगे आहेत. अहिल्याबाई होळकरांच्या जन्माचं 30 शताब्दी वर्ष साजरं होताना त्यांचा दुर्लक्षित राहिलेला अर्थविचार हा हेतू आपण जाणून घेणार आहोत. नयना सहस्रबुद्धे यांनी लिहिलेला हा लेख डॉक्टर विद्या गोरी यांच्याकडून आपण आता ऐकूया.
1: धन्यवाद तेजस्विनी. अहिल्याबाईंच्या विषयी वाचताना मला फारच अभिमान जो आहे वाटत आहे, तर मी सुरुवात करते. आधुनिक भारताच्या इतिहासातले एक सोनेरी पान असलेल्या, स्वतःच्या आयुष्यातच आख्यायिका बनून राहिलेल्या अहिल्याबाई होळकरांच्या जन्माचे 30 शताब्दी वर्ष आपण साजरे करत आहोत. त्यानिमित्ताने अहिल्याबाईंच्या जीवनाचा, कारकिर्दीचा अभ्यास करताना त्यांनी दाखवलेले विविधांगी कर्तृत्व स्थिमित करणारे आहे. तेज, तप आणि त्याग या गुणत्रयाने परिपूर्ण असे त्यांचे व्यक्तिमत्व

मुलखाचा नेकीचा वारसा त्यांच्या पूर्वसुरी माता जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांचा प्रभाव समकालीन पेशवेशाहीचे शासन व्यवस्थेचे मापदंड यांना द्यावे लागेल. पेशवे ज्या मराठीशाहीचे वारसदार त्याच्या अर्धवयू राजांच्या शिवाजी महाराजांच्या प्रशासनाचे प्रतिबिंब अहिल्याबाईंच्या प्रशासन पद्धतीत पाहायला मिळते. महाराज श्रीमंत योगी होते तर अहिल्याबाई या योगिनी होत्या. उपभोग शून्य राजनी असे त्यांचे वर्णन करावे असे त्यांचे वर्तन होते. मौखिक शिक्षणाची परंपराच जेव्हा लौकिक शिक्षणाची होती त्या काळात अहिल्याबाई जन्मल्या. त्या परंपरेत त्यांनी जिजाऊ शिवाजीच्या गोष्टी रामदास व तुकारामांचा तत्वबोध रामायण महाभारताच्या युद्धकथा राम व कृष्णाची चरित्रे सीता द्रौपदीचा कणखर बाणेदारपणा वेदकाळातल्या गार्गी मैत्रेयीने केलेले दैदिप्यमान वादसंवाद मुक्ताबाई जनाबाईने परमेश्वराला केलेले रोकडे सवाल नागनिकेपासून राणी दुर्गावती पर्यंतच्या राण्यांनी केलेल्या राज्यकारभाराच्या रम्य कथा ऐकल्याच असणार. त्या केवळ ऐकल्या नाहीत तर त्यांचा जिवंत मूल्य वारसा धार्मिकता सात्विकता आध्यात्मिकता समर्पण सेवा व वैराग्य भाव हा आपल्यात मुरवला होता असे म्हणावे लागते. संस्कृत मध्ये अहल्या म्हणजे न नांगरलेली जमीन. या अहिल्येची व्यक्तिमत्वाची अनाग्रात सुपीक जमीन कसदार होती. तिच्या व्यक्तिमत्वात किती किती सनातनी गोष्टींचे बीज पडले फळले फुलले याला तोड नाही. पण ही विश्वनायिका तिच्या कर्तृत्वाच्या मानाने आजपर्यंत अप्रकाशित राहिली दुर्लक्षित राहिली असे खेदाने म्हणावे लागते. त्यांच्या जन्मजयंतीच्या 300व्या वर्षात हा कलंक पुसून टाकलाच पाहिजे. अहिल्याबाईंची धर्मपरायणता त्यांनी केलेले देवळांचे जीर्णोद्धार बांधलेले घाट याची थोडी तरी दखल इतिहासाने घेतली. पण त्यांचे प्रशासनिक कौशल्य न्यायप्रियता सक्षम राजकीय नेतृत्व आर्थिक विचार आणि आजच्या भारतीय तरुणांसाठी रोल मॉडेल ठरावे असे तडफदार व्यक्तिमत्व सजग व लढाऊ स्त्री नेतृत्व असे पैलू दुर्लक्षित राहिले. वित्ताची अर्थसत्ता आणि त्यांचा अर्थविचार. कोणत्याही शासन व्यवस्थेत दोन महत्वपूर्ण घटक असतात ते म्हणजे अर्थ किंवा वित्त आणि लोक म्हणजे जनता. जनतेच्या ज्या मूळ प्राथमिक गरजा अन्न वस्त्र निवारा त्या पूर्ण करण्याचे माध्यम म्हणजे पैसा वित्त किंवा अर्थ. अर्थशास्त्राच्या भारतीय अवधारणेत अर्थ म्हणजे केवळ संपत्ती नव्हे वस्तूंचे उत्पादन आणि उपभोग नव्हे तर व्यापाराच्या सुबत्तेच्या नैतिक मापदंड व जीवन मूल्यांच्या आधाराने व्यक्ती व समाजाचे निर्माण. आदर्श राजाच्या परिकल्पनेत जनतेच्या सुख शांती व सदाचाराचे समीकरण म्हणजे समृद्धी म्हणजेच अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांची पूर्ती. या दोन्ही महत्वाच्या घटकांना सकारात्मक दिशा देण्याचे काम सक्षम नेतृत्व करते. असे नेतृत्व हे उत्तरदायित्व निभावणारे असेल तर त्या नेतृत्वाचाच आधारावर शासन व्यवस्था न्यायव्यवस्था आणि समाजरचना तयार होते. या कसोटीवर अहिल्याबाईंचा कार्यकाळ हे इतिहासातले सोनेरी पान आहे. मध्य भारतातल्या संपन्न अशा माळवा प्रांतांचे नेतृत्व कसे होते. त्या काळात बहुतेक संस्थानिक व सरदार धन कमावण्यासाठी युद्ध करत होते व कमावलेले धन पुढच्या मोहिमांसाठी खर्च करत होते. ते कधी युद्ध जिंकायचे तर कधी हरतही होते. लुटून आणलेल्या धनातून अय्याशी करत होते. इतिहास व मध्ययुगीन काळात जनतेवर मनमानी कर लावत होते आणि जबरदस्तीने करांची वसुली करत होते. याचे उदाहरण म्हणजे जिझिया कर. मुघल बादशहा व सरदारांचा इतिहास म्हणजे बळजबरी विलासी जीवनशैली चैन व उपभोग याचे उदाहरण होते. या पार्श्वभूमीवर अहिल्याबाईंचा दृष्टिकोन वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैली आदर्श आणि व्यवहार धर्माधिष्ठित होता. त्यांचे चरित्र म्हणजे भारतीय जीवनमूल्यांचे एकमवाद्वितीय उदाहरण म्हटले पाहिजे. अहिल्याबाईंच्या ठाई शुचिता आणि पावित्र्य पुरेपूर भरलेले होते. तत्कालीन प्रथेनुसार पती निधनानंतर सती न जाता चितागमन न करताही सतीत्वाचे व्रत त्यांनी उर्वरित जीवनभर पाळले. त्यांचे व्यक्तिमत्व कर्मठ व जीवन धार्मिक होते. लोकप्रशासन निर्माण कार्य कूटनीती अन्य राज्यांशी संबंध वैचारिक स्पष्टता दूरदर्शिता आत्मविश्वास रणनीती तार्किक विचार आणि या सर्वांना असलेले धर्माचे सुवर्ण अधिष्ठान हा एक दुर्मिळ असा अलौकिक योग होता.
या

0: दुर्लभ गुण समुच्चयाच्या आधारावर त्यांनी 30 वर्षे आदर्श राज्य प्रशासन चालवले. प्रजाहिताला अत्युच्च प्राधान्य देऊन रयतेला सदैव सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणून जनतेच्या मनात त्यांची प्रतिमा केवळ महाराणी व चांगली शासक अशी नव्हती, तर लोकमाता अशी होती. 18व्या शतकात माळवा प्रांतातले होळकर सरकार हे एक वैशिष्ट्यपूर्ण शासन होते, ज्याचे संस्थापक होते मल्हारराव होळकर आणि त्यांची सून अहिल्यादेवी होळकर. अहिल्याबाई प्रशासनिक कौशल्य व कारभाराची पद्धत जरूर त्यांचे गुरु आणि सासरे मल्हारराव होळकर यांच्याकडून शिकल्या, परंतु स्वतःचा आंतरिक विवेक, सूझबूझ, कर्तव्याप्रती कठोरता, न्यायप्रियता, अनुशासनप्रियता, प्रतिभा आणि तेज यामुळे त्यांनी होळकर राज्याला एका उंचीवर नेऊन ठेवले. त्या आणि त्यांचे प्रशासन केवळ भारतासाठी नाही तर जगासाठी आदर्श प्रशासनाचा एक उत्तुंग मापदंड ठरला. त्यांचे समकालीन नाना फडणवीस आणि नबाबानेही त्यांची स्तुती केली होती. त्यांच्या 30 वर्षांच्या शासनकाळात अहिल्याबाईंनी सतत आर्थिक कार्य व राज्याच्या जनतेच्या आर्थिक उन्नतीचे सतत प्रयास केले. त्यात सातत्य राहील याचा व वहनीयतेचा म्हणजे सस्टेनेबिलिटी चा विचारही त्यांनी केला. हे प्रयत्न सर्वांना बरोबर घेऊन जाणारे, सर्वसमावेशी म्हणजे इन्क्लुझिव्ह आणि सर्व धर्म समभावाचा विचार करणारे होते हे अजून एक वैशिष्ट्य. त्यांनी अंमलात आणलेला अर्थविचार त्यांच्या आदर्श व प्रजाहितेशी दृष्टिकोनाचा द्योतक आहे, म्हणून महत्वपूर्ण आहे व वैशिष्ट्यपूर्णही आहे. या अर्थविचाराचे 3 पैलू आपण बघूया. 1 अर्थाचे निर्माण, 2 अर्थाचे व्यवस्थापन व 3 अर्थाचा विनियोग. अर्थनिर्माण. राज्याची अर्थस्थिती चांगली नसेल तर ते राज्य नेहमी दुर्बळ, परजीवी, दुसऱ्यांच्या सहाय्यावर अवलंबून राहणारे राज्य राहते. आर्थिक स्वयंपूर्णता हा राज्य, समाज व व्यक्तिजीवनाचा महत्वपूर्ण निकष आहे. त्या काळात उद्योग, शेती, व्यापार व उत्पादन हे धन कमावण्याचे मार्ग होते, पण अहिल्याबाईंनी धन कमावण्याचे, धन मिळवण्याचे नवे मार्गही शोधले होते आणि त्यांचा उपयोग केला होता. उद्योग. त्याच्यातला एक उद्योग महेश्वर आज सुद्धा हातमाग व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे, ज्याची सुरुवात अहिल्याबाईंनी 300 वर्षांपूर्वी केली होती. तेव्हा इंदौर हे एक छोटेसे गाव होते जे होळकरांनी विकसित केले होते आणि अहिल्याबाईंनी आपली राजधानी 1767 मध्ये महेश्वरला आणली आणि तीही अल्पावधीतच विकसित केली. तिथे त्यांनी विणकर म्हणजे मारू समाजाला आणून महेश्वर मध्ये वसवले. अहिल्याबाईंनी युद्ध किंवा लढाईचे समर्थन केले नाही, परंतु युद्ध मोहिमा होतातच युद्धात कामी आलेल्या सैनिकांच्या पत्नी व परिवाराच्या चरितार्थासाठी त्यांना विणकरीचे प्रशिक्षण दिले. त्यासाठी बनारसी विणकरांना बोलवले आणि महेश्वरला वस्त्र उत्पादन सुरू केले. त्यातून माहेश्वरी हा ब्रँड बनला. आज स्वसहायता समूह, विणकरांच्या, कारागिरांच्या किंवा महिलांच्या सहकारी संस्था केल्या जातात. ही प्रागतिक कल्पना अहिल्याबाईंनी माहेश्वर मध्ये 18व्या शतकात यशस्वीपणे अंमलात आणली होती. आज अंमलात असलेल्या अनेक अभिनव कल्पनांच्या जनक अहिल्याबाई होत्या. दुसरा मापदंड म्हणजे व्यवसायाचे आधारस्तंभ. कोणत्याही व्यवसायाचे 4 आधारस्तंभ असतात. कौशल्य म्हणजे स्किल की आणि लेबर. 2 नंबर भांडवल म्हणजे कॅपिटल. 3 जमीन म्हणजे लँड आणि 4 कच्चा माल म्हणजे रॉ मटेरियल. महेश्वरला राजधानी वसवताना त्यांनी याचा विचार केला होता असे जाणवते. राज्याकडची अतिरिक्त जमीन व्यापाऱ्यांना उपलब्ध करून दिली. नव्या वस्त्या वसवल्या गेल्या. त्यांना कौशल्य शिकवली गेली. कच्चा माल उपलब्ध करून दिला गेला. व्यापारी आणि व्यावसायिक लोकांना स्वतःच्या खासगी कोशातून अल्प व्याज दर आकारून कर्जे दिली गेली. त्याचा परिणाम असा झाला की त्यांचा निजी कोश वाढला, त्याबरोबरच व्यापार वृद्धीही झाली. अशा पद्धतीने राज्यात त्यांनी व्यापार व उत्पादन वाढवले. तिसरी शेती. भारतात आर्थिक व्यवस्था नेहमी शेतीप्रधान राहिलेली आहे. शेती हाच समाजाच्या चरितार्थाचे साधन व संस्कृतीचा आधारस्तंभ सुद्धा आहे. आजच्या काळात आधुनिक कृषी कायद्याच्या अंतर्गत शेतमाल कुठेही विकायला परवानगी मिळावी अशी मागणी केली जाते. ती सुविधा अहिल्याबाईंनी 18व्या शतकात लोकांना दिली होती. त्यांच्या काळात शेती लाभदायक होण्याचे एक महत्वाचे कारण होते त्यांचे पाणी व्यवस्थापन. खासगी उपयोगासाठी प्रदूषण मुक्त पाण्याचे स्रोत, वेगळे प्रवाह आणि शेतीच्या उपयोगासाठी वेगळे स्त्रोत हे नियोजन लाभदायक ठरले. त्यांनी पशुपक्ष्यांसाठी राखीव शेत ठेवण्याची अभिनव कल्पना राबवली. त्यामुळे उभ्या शेतात पाखरांनी धाड घालून शेत फस्त करण्याच्या घटना टळल्या. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. शेतीची लाभप्रदता वाढली. सार्वजनिक वनीकरण, वृक्षारोपण आणि संरक्षित वनांची त्यांनी परिकल्पना लढवली. त्याचा परिणाम व्यामिश्र म्हणजे एकाच वेळी पर्यावरणावर आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक असा झाला. भूमिहीन शेतकऱ्यांना त्यांनी कसाला जमीन दिली. त्यांना वड, पिंपळ, आंबा, औदुंबर, कवट अशा भूमिगत जलाचा स्तर वाढवणाऱ्या झाडांची लागवड करायला सांगितली आणि 9-11 कानून लावला. लावलेल्या 20 झाडांपैकी 9 झाडांचे उत्पन्न शेतकऱ्याने स्वतःकडे ठेवायचे व 11 झाडांचे उत्पन्न सरकारकडे जमा करायचे. यातून सरकारचे उत्पन्न वाढत होते, जनतेचे हितही साधले जात होते. आज ज्याला पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन म्हणजेच PPP म्हटले जाते, त्या प्रशासन व व्यक्ती सहकार्य कल्पनेचा पाया अहिल्याबाईंनी रचला होता हे आपण सार्थ अभिमानाने म्हणू शकतो. व्यापार, सुराज्य आणि व्यापार यांचा घनिष्ठ संबंध आहे. माळवा प्रांत भारताचे मध्यवर्ती स्थान आहे. त्या भौगोलिक स्थानाचा फायदा त्यांना मिळाला आणि त्यांनी तो करूनही घेतला. त्या काळात होळकर राज्याला जकात किंवा रोड टॅक्स मधून चांगले उत्पन्न येत होते. अहिल्याबाईंच्या दूरदर्शीपणाला व न्याय प्रवणतेला त्याचे मोठे श्रेय जाते. त्यांच्या एकीकृत प्रयत्नांमुळे त्या काळात होळकर राज्याचे उत्पन्न 75 लाखांवरून वाढून 1.5 कोटी झाल्याची नोंद कागदपत्रात सापडते. नवाचार, जनतेच्या आर्थिक संपन्नतेसाठी अनेक नवे प्रयोग, नव्या कल्पना अहिल्याबाईंनी अंमलात आणल्या. आज ज्यांना नवाचार म्हणजेच इनोव्हेशन म्हटले जाते त्यांचे श्रेयही त्यांच्याकडे जाते. त्यापैकी एक सामूहिक व्यवसाय करण्याची कल्पना आणि त्यांची सहकारी संस्था उभी करण्याची कल्पना ही त्यांचीच. अन्य देशीय किंवा विदेशी गुंतवणूक म्हणजे आजकाल आपण FDI म्हणतो, आजच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या समीकरणात विदेशी गुंतवणुकीला महत्वपूर्ण स्थान आहे. विदेशी गुंतवणूकदाराला आकर्षित करायचे तर शांतता, सामाजिक सलोखा, व्यापार स्नेही वातावरण, पोषक कर धोरण आणि योग्य वायुमंडळ असे अनेक घटक महत्वाचे ठरतात. अहिल्याबाईंनी त्यांच्या राज्यकाळात या मुद्द्यांकडे लक्ष दिले. सावकार या रचनेचा उपयोग त्यासाठी करून घेतला होता. व्यापार स्नेही वातावरण असल्यामुळे माळवा प्रांत व्यापाऱ्यांना प्रिय होता. रस्ते, विहिरी, धर्मशाळा अशा सोयी सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस त्यांनी निर्माण केल्या. या कामांना केवळ धार्मिक कामे या गटात आपल्याला टाकता येणार नाही. तसे करणे हे त्यांच्या दूरदर्शितेचा संकोच केल्यासारखे होईल. केवळ माळवा प्रांतात नव्हे तर उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम दिशांना त्यांनी या सुविधा निर्माण केल्या. त्यातून भारत धार्मिक दृष्ट्या जोडला गेलाच, पण महत्वाचे म्हणजे आर्थिक दृष्ट्या, पर्यटन दृष्ट्या आणि भावनिक दृष्ट्याही जोडला गेला. दळणवळण सुलभ नसलेल्या त्या काळात त्यांनी काशी ते कलकत्ता हा सुमारे 700 किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्याचे कार्य केले. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा विचार, आज सुद्धा महिलांना त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्य, कुटुंबाच्या उत्पन्नावर अधिकार, वाटा यासाठी झगडावे लागते. त्यांच्या आर्थिक निर्णयातला सहभाग, पैसे खर्च कुठे करायचे, कुठे गुंतवायचे या निर्णयाच्या अधिकारांबद्दल आपण बोलतो. विधवा महिलांची स्थिती अजूनच गंभीर. तत्कालीन सामाजिक प्रथेनुसार अपत्यहीन विधवेची संपत्ती सरकार जमा होत असे. त्यांनी विधवा स्त्रियांना मूल दत्तक घेण्याचा अधिकार व पारिवारिक संपत्तीचा आपल्या इच्छेनुसार उपयोग करण्याचा अधिकार दिला. न्यायोचित बुद्धी, आत्मविश्वास, योग्य अयोग्याचा 5 पोच आणि धाडस या गुणांच्या संयोगातूनच हे घडू शकले. म्हणून अहिल्याबाई म्हणजे आजच्या काळातल्या मुली स्त्रियांसाठी एक अनुकरणीय रोल मॉडेल ठरतात. स्त्रीची आर्थिक स्वयंपूर्णता हे मूलगामी तत्व त्यांनी सहज स्वीकारलेले होते. त्याची कसून अंमलबजावणी करण्याचे असामान्य धैर्यही त्यांनी दाखवले होते. अर्थव्यवस्थापन, अहिल्याबाई होळकरांच्या कार्यकाळात त्यांनी न्याय्य व उचित कर लावले होते. वसुलीची व्यवस्था चोख होती, पण देश, काल, परिस्थितीनुसार त्यात सवलत देणे हा त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा दाखलाच होता. इतिहास व मध्ययुगीन काळ पाहिला तर मनमानी कर लावले जात होते व वसुली व्यवस्था ही दमनकारी होती. अहिल्याबाई होळकरांनी अनावश्यक कर रद्द ठरवले. पीक किती आले त्या आधारावर कर लावत असे. दुष्काळ पडला तर कर्माफी दिली जात असे. आजारपण, लग्न कार्य, युद्ध अशा अन्य अडचणींच्या काळात सुलभ हप्त्यांमध्ये कर भरण्याची सवलतही दिली जात असे. अहिल्यादेवींनी आर्थिक शिस्तीचा वस्तुपाठ घालून दिला. त्याचवेळी समाजहित व व्यक्तीची प्रापंचिक व प्रासंगिक स्थिती पाहून निर्णय करण्याची लवचिकता त्यांच्याकडे होती. भिल्ल समाज वाटमारीसाठी प्रसिद्ध होता. त्यांचे प्रबोधन करून, लूटमारीपासून समाजाचे रक्षण करून त्यांनाच कर वसुलीचे काम दिले. भिल्लांना आत्मसन्मान मिळवून दिला. त्यांच्या क्षमता उपयोगात आणल्या. त्यांचे शासन, न्यायप्रवणता, प्रशासनिक कंट्रोल व कर कायद्यांचे प्रभावी कार्यान्वयन म्हणजेच गुड गव्हर्नन्सचे अद्वितीय उदाहरण आहे. BW अहिल्याबाई आर्थिक नियोजन व हिशोब यात पक्क्या होत्या. रागाच्या भरात दरबारात हिशोबाच्या वया फेकून दौलतीचा अपमान करणाऱ्या पतीकडून दंड वसूल करणारी ती एक आदर्श प्रशासिका होती. त्यांचे अनुशासन, निष्पक्ष भूमिका व नियमांची कठोर अंमलबजावणी प्रशंसनीय होती. त्यांचे स्वतःचे खर्च, अगदी खाण्यापिण्याचा खर्चही व दानधर्मही वैयक्तिक कोशातून होत असे. सरकारी कोशातून नव्हे. वैयक्तिक व शासकीय आय व्ययाची वेगळी रचना होती. बाजीराव पेशवे यांच्या निधनानंतर त्यांचे गुरु सासरे मल्हारराव यांनी खूप दानधर्म केला होता व तो खर्च सरकारी खर्चात लावला होता. पेशव्यांच्या निधनानंतर केलेला तो दानधर्म कोणत्याही दडपणाशिवाय सासऱ्यांच्या वैयक्तिक उत्पन्नातून खर्चित टाकण्याचे धैर्य व निर्भीडता त्यांच्याकडे होती. माळवा हे मध्य भारतातले महत्वाचे केंद्र होते. माळवा मार्गे भारतातल्या अन्यान्य प्रदेशात जाणाऱ्या वस्तूंवर रोड टॅक्स म्हणजे जकात कर लावला जात असे. जाणारे व्यापारी व यात्रेकरू यांच्या प्रवासाची सोय सुविधा व सुरक्षा यांची काळजी घेतली जात असे. रस्त्यात लूटमार करणाऱ्या भिल्लांचा केवळ बंदोबस्त नव्हे तर त्यांना विधायक वळण लावण्यात त्यांना यश आले होते. ससन्मान भिलकवडी टॅक्स वसूल करण्याचा अधिकार त्यांना दिला होता. सुरक्षा, शांतता व लोकहित यांचा योग्य मेळ घातल्याने रयत व्यापारी केवळ खुश होते असे नाही तर या त्यांच्या प्रशासनिक विशेषतेमुळे योग्य प्रमाणात कर जमा होत होता. होळकर शासनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुभेदारांच्या बायकांच्या नावे त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी निजी कोष असे. काही गावे त्यांना इनाम दिलेली असत. त्या गावातून वसूल होणारा सारा किंवा कर त्यांच्या कोशात जमा होत असे. त्याला स्त्री धन मानले जात असे. या कोशाचे व्यवस्थापन व उत्पन्नाचा विनियोग यांचा निर्णय त्या महिला स्वतः घेत असत. अहिल्याबाई कर वसुलीमध्ये तत्पर होत्या तर कोणतीही अफरातफर त्या सहन करत नसत. नियम कडक होते, सर्वांसाठी समान होते व अनुशासन जबरदस्त होते. म्हणून आक्रमण, युद्ध, लढाई शिवाय होळकर साम्राज्य सधन होते. याचे महत्व खूप पूर्ण कारण होते व्यवस्थापन, ज्याचे संपूर्ण श्रेय अहिल्याबाईंच्या 30 वर्षाच्या काळाला दिले पाहिजे. अर्थविनियोग. अहिल्याबाईंनी केलेली धार्मिक कार्य केवळ धार्मिक नव्हती, ती आर्थिक कार्यही होती, सामाजिक कार्य सुद्धा होती. अहिल्यादेवी कुशल प्रशासकीय राजनेत्या होत्या. त्यांच्या प्रत्येक कामात काही ना काही राजनैतिक विचार असे. धोरणीपणा व मुत्सद्देगिरीही असे. त्यांचा विचार पुरोगामी व प्रबोधनात्मक असे. त्यांनी माळवा राज्याशिवाय अन्य प्रदेशात व राज्यांमध्ये मंदिरे, घाट, रस्ते, बारव, विहिरी निर्माण करण्याचे अद्वितीय कार्य केले हे आपण जाणतो. त्यांचा खर्च स्वतःच्या निजी कोशातून करणे हा तर नैतिकतेचा उत्तुंग मापदंडच होता. भारताची गाव संस्कृती ही मंदिरांच्या आधाराने विकसित झालेली आहे. मंदिर हे गावाच्या अर्थव्यवस्थेचे, शिक्षणाचे, कला उपासनेचे, सामाजिक अभिसरणाचे, शास्त्रार्थाचे, न्यायनिवाड्याचे केंद्र असे. भारतातील काशी, उज्जैन, मदुराई, रामेश्वर अशी प्राचीन शहरे मंदिराच्या आधाराने विकसित झाली व टिकून राहिली. मंदिर निर्माण, जीर्णोद्धार, रस्ते, विहिरी अशा सोयीसुविधा निर्माण करण्यामागे केवळ धार्मिक विचार नव्हता. यामागे कुशल कारागिरांना काम देणे, अर्थार्जनाचे अवसर देणे, लोकांना विकासाची संधी देणे असे विविध उद्देश होते, ज्याची तुलना आज राबविल्या जाणाऱ्या मनरेगा योजना या रोजगार हमी योजनेशी केली जाऊ शकते. घाट, रस्ते, विहिरी, धर्मशाळा या सोयी सुविधा धार्मिक पर्यटन व व्यापारी, हिंदू पर्यटक, प्रवासी यांना सुकरता, विश्रामस्थळ व सुरक्षित निवासाची सोय देणाऱ्या होत्या. त्यातून अर्थव्यवस्थेला चालना व सामाजिक अभिसरणाला गती मिळाली होती याकडे दुर्लक्ष करता कामा नये. 250 वर्षापूर्वी काशी ते कलकत्ता हा 700 किलोमीटरचा रस्ता बांधणे, विशालतम भारत देशाच्या 4 कोपऱ्यात स्थापित असलेल्या केदारनाथ, सोमनाथ, पुरी व रामेश्वर या 4 व अन्य मंदिरांचा जीर्णोद्धार करून एक प्रकारे मंदिर डिप्लोमसीची पायाभरणी त्यांनी केली होती असे म्हणता येईल. त्यांच्या धार्मिकतेमध्ये समाज प्रबोधन, समाज सुधारणा आणि लोकहित हे आयाम जोडलेले होतेच. अर्थचक्राला गती देण्याचा धोरणीपणाही होता. त्यांच्या धार्मिकतेत सर्व धर्मांप्रती आस्था होती, सात्विकता होती, मानवता होती, परंतु अंधश्रद्धा व कर्मकांड यांना स्थान नव्हते. देवसेवा हीच लोकसेवा व देशसेवा हे त्यांचे ध्येयवाक्य होते. आर्थिक संरचना केवळ आर्थिक नसते, त्याला प्रशासन व सामाजिकतेची जोड असावी लागते. अहिल्याबाई होळकरांचे प्रशासन धर्माच्या आधारे चालणारे, कल्याणकारी राज्याची परिकल्पना करणारे, कर्तव्यबोधाच्या आधारे चालणारे व प्रशासनिक योग्यता असलेले होते. म्हणून अहिल्या ही केवळ शासक नव्हती, ती लोकमाता ठरली. गरिबांना मदत, माफक कर रचना, व्यापार व उद्योगांना मदत व प्रोत्साहन, उपेक्षित व वंचित म्हणजेच गरीब, भूमिहीन, विधवा अशांचा विचार त्यांनी केला. त्यांच्या हिताचे निर्णय नेहमीच त्यांनी घेतले. लोकांचे हित ही त्यांची प्राथमिकता होती. महिला अधिकारांच्या प्रति सजगता होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण होती. अभयारण्य, पशुपक्ष्यांसाठी राखीव शेत, पाणी व्यवस्थापन असे प्रयोग त्यांनी केले. त्यांच्या कार्यकाळात राज्यभर शांतता, समृद्धी आणि समन्वय होता. त्या राज्ञी होत्या, परंतु श्री शंकर आज्ञेवरून कारभार करीत उपभोग शून्य स्वामी या उपाधीच्या आदर्श होत्या. शासनकर्त्यांची भूमिका, त्यांच्याशी जोडलेली मूल्ये, दृष्टिकोन व व्यवहार यांचे अतुलनीय व दुर्मिळ उदाहरण त्या होत्या. म्हणून आजही त्या नेतृत्वाचे, प्रशासनिक कौशल्याचे रोल मॉडेल म्हणजेच आदर्श मानल्या जातात. स्वतंत्र व्यक्तिमत्व, सशक्त स्त्रीत्व, आपल्या अधिकारांबद्दल सजग व कर्तव्याप्रती कर्मठ अशा भारतीय स्त्रीचा आदर्श त्या होत्या. प्रजेचे पालकत्व त्यांनी नेहमी निभावले, प्रजाहित जपले. त्याचा आदर्श पाया हा राज्याचा आर्थिक विकास, नागरिकांची सुबत्ता हा होता. म्हणूनच अहिल्याबाईंचा अर्थविचार हा एका नवा अभ्यासाचा विषय ठरतो. धन्यवाद.
1: खूप सुंदर, म्हणजे फार मोठा लेख आहे, पण तरी सुद्धा तुम्ही फार उत्तमरित्या हा सादर केला. प्रेक्षक हो, डॉक्टर विद्यागौरी लेले ह्या स्वतः एक आदर्श मानतात आणि स्वतः आदर्श आहेत, आणि त्या स्वतः आपल्या अहिल्याबाई होळकरांच्या 300 वर्षाची जी समिती आहे त्या समितीवर देखील आहे. आणि त्यांचं जसं राणी अहिल्याबाई होळकर यांचं जसं आदर्श त्या मानतात, आणि त्या उत्तम प्रशासक होत्या, आणि उत्तम रीतीने आपण सर्वच जाणतो की त्यांनी आपल्या नारायण गजानन आचार्य आणि दामोदर कृष्णाजी मराठे या महाविद्यालया एका उच्च स्तरावर नेऊन ठेवलं आपल्या कार्याने, आणि जवळजवळ 40 ते 50 वर्ष तुमची शैक्षणिक वाटचाल आहे, आणि एक दिशा दिली, आणि एक उत्तम म्हणजे तळागाळातल्या मुलांना एक उत्तम शैक्षणिक दिशा देण्याचं काम आजवर त्या करत आलेल्या आहेत. आणि असेच तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहावेत अशीच विनंती करते. आणि तुम्ही आज आमच्या आचार्य 90 FM मध्ये सहभागी झालात, स्मरण अहिल्या देवी या मालिकेमध्ये थोडस तुमचं योगदान दिलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार.
0: मला पण आनंद होत आहे की ह्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या पुढे मी या तऱ्हेने नमन करू शकते. धन्यवाद.
1: तर प्रेक्षक हो, स्मरण अहिल्या देवी या कार्यक्रमात आज आपण नयना सहस्त्रबुद्धे यांनी लिहिलेला लेख वाचला, आणि तो अर्थातच अभिवाचन केलं होतं त्याचं डॉक्टर विद्यागौरी लेले मॅडम यांनी. पुन्हा एका नवीन व्यक्तींसह भेटूया पुढील स्मरण अहिल्या देवी या कार्यक्रमात. तोवर मी तेजस्वी आपला निरोप घेते, तुम्ही मात्र अवश्य ऐकत रहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद.

0: मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपण आपल्या आचार्य 90 FM वरती नेहमीच वेगवेगळ्या उपक्रम राबवत असतो. खूप छान विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो. आणि आजचा जो आपला कार्यक्रम आहे, आपण एक सध्या अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दी वर्षानिमित्त एक कार्यक्रम राबवत आहोत, स्मरण अहिल्या देवी. या कार्यक्रमामध्ये आपण विविध वक्त्यांसोबत संवाद साधला. आणि आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की अहिल्याबाईंचं जे काही जीवन होतं किंवा त्यांनी आयुष्यामध्ये जी काही संकटं आली त्या संकटांना अहिल्या देवी स्वतः कशा सामोरं गेल्या, त्यांसारख्या अनेक गोष्टी किंवा अनेक गोष्टींचा उलगडा, त्यांचा इतिहास, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आपल्या या कार्यक्रमामध्ये करत आहोत. अहिल्याबाईंनी केलेलं समाजकार्य पाहून मन नेहमी आदराने भरून जातं. त्यांनी व्यापाऱ्यांना सुविधा दिल्या, कामगारांना उद्योग दिले, कलाकारांना राजाश्रय दिला, स्त्रियांना शिक्षण दिले, शस्त्रास्त्र चालवण्यासाठीही शिकवले, सर्वांसाठी ग्रंथालयाची व्यवस्था केली, विद्वानांना दत्तक घेण्याचा अधिकार दिला. अहिल्याबाईंनी जात धर्म असा कधीच भेद केला नाही. आपल्या मुलीचा आंतरजातीय विवाह केला, हुंडा पद्धतीचं उच्चाटन केलं, अनाथ आणि अपंगांचं पुनर्वसन केलं. अशा या लोकमातेला आपण इथे लाख लाख प्रणाम करणार आहोत. आणि त्याचबरोबर आजच्या वक्त्या आहेत त्या आपल्यासोबत आज जोडल्या गेलेल्या आहेत, रेणुका आचार्य मॅडम. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अहिल्या देवीचं जे काही काम होतं ते केवळ प्रजेसाठीच होतं, प्रजेतल्या त्यांच्या जनतेसाठी, त्यांच्या प्रजेसाठी सतत त्या कार्यरत आल्या. आणि हाच एक लेख आज रेणुका मॅडम आपल्या समोर इथे सादर करणार आहेत. रेणुका मॅम, तुमचं आपल्याच हक्काच्या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती.
1: नमस्कार.
0: आणि तुमचा जो लेख आहे केवळ प्रजेसाठी, हा तुम्ही आपल्या श्रोत्यांना ऐकवावा अशी मी तुम्हाला विनंती करते.
1: पौर्णिमेच्या चांदणे होळकरांचा भव्य वाडा नाहून निघाला होता. अहिल्याबाईंच्या महालाच्या गवांक्षातूनही शुभ्र शीतल चंद्रकिरण झिरपत होते. आपले पती खंडेराम यांच्या पायाशी बसलेल्या अहिल्याबाई त्यांना म्हणत होत्या, एक सांगू स्वामी. अहो एक काय, हजार गोष्टी सांगा. या वाड्यात तुमचं कोणी ऐकलं नाही असं कधी झालंय का? खंडेराव उत्तरले. त्यावर अहिल्यादेवी तत्परतेने म्हणाल्या, पुण्याहून रघुनाथरावांचा खलिता आलाय, आपल्याला भीतीत आहेच. त्यांना राजस्थानाच्या मोहिमेवर आपल्या मदतीची अपेक्षा आहे. मामनजी कुंभेरीला जाटांच्या किल्ल्याला घातलेल्या वेड्यात आहेत. स्वामी, आपल्या शौर्याची वार्ता मला कुठल्याही दौलतीपेक्षा प्रिय आहे. मला समजलं तुम्हाला काय म्हणायचंय ते. हा, लगेच मोहिमेवर निघतो बघ. तुला कुठल्याही दौलतीपेक्षा प्रिय असलेली वार्ता तुझ्या कानी लवकरच येईल. खंडेरावांच्या या प्रतिसादाने अहिल्याबाईंचा जीव सुपा एवढा झाला. पेशव्यांना उत्तरेच्या रजपूत जाट यांच्याकडून चौथई येणे थांबले होते. त्यासाठी अनेक कडक खरीदे त्यांना पाठवून झाले होते, पण त्याचा उपयोग होत नव्हता. म्हणूनच त्यावर आता लढाईशिवाय पर्याय नव्हता. अहिल्याबाईंना शब्द दिल्याप्रमाणे खंडेराव रघुनाथरावांच्या मदतीला लगेच गेले. अहिल्याबाईंना सर्वात प्रिय असलेली वार्ता त्यांच्या कानी आली. राजपुतळण्याची मोहीम फत्ते करून आता कुंभेरीला खंडेरावांची स्वारी आली होती. कुंभेरीला खंडेरावांना लढाईचा अधिकच आवेश आला होता. 17 मार्च 1754 या दिवशी आपल्या घोड्यावर बसून सर्व छावणीभर फिरत खंडेराव शिपाई गड्यांचा उत्साह वाढवित होते. पण त्याचवेळी त्यांनी नशाही केली होती, किंवा कोणी दगाबाजपणा करून त्यांना नशा करविली होती. नशेच्या अंमलात त्यांना समोरचं नीट दिसेनासं झालं. तशाच अवस्थेत ते रणांगणावर गेले. न गेले तोच जाटांच्या कुंभेरी गडावरून आलेला तोफेचा गोळा त्यांच्या अंगावर पडला आणि घात झाला. धाकले सुभेदार रणांगणावर कामी आले. साऱ्या छावणीत नुसता आकांत झाला. अहिल्याबाईंच्या कानीही वार्ता येताच त्या भोवळ येऊन खाली पडल्या. मल्हारराव गौतमाबाईंच्या दुःखाला पारावर नव्हता. शोकसंतप्त होऊन मल्हाररावांनी जाटांच्या नाशाची शपथ घेतली. खंडेरावांच्या 7 स्त्रिया आणि 2 कंचनी त्यांच्याबरोबर सती जाण्यासाठी तयार झाल्या. अहिल्याबाईंनीही सती जाण्याची तयारी केली. हे कळताच मल्हारराव आणि गौतमाबाई दुःखात चूर होत अहिल्याबाईंपाशी आले. अहिल्ये बाळे, तूच आमचा खंडेराव आहेस, तू जर गेलीस तर आम्ही कोणाकडे पाहू, असा आक्रोश करीत त्यांनी अहिल्येला थांबवले. पती बरोबर सती जाणं माझा धर्म आहे, माझा धर्म तुम्ही मला पाळू देणार नाही का? या अहिल्येच्या प्रश्नावर मल्हारराव आणि गौतमाबाई यांनी खऱ्या धर्माचा अर्थ सांगितला. स्वतःसाठी जगण्यापेक्षा सर्वांसाठी जगणे हा खरा धर्म. त्याचप्रमाणे स्वतःच्या पुण्य प्राप्ती करता मरण्यापेक्षा लोकसेवा करीत मरणे हाच खरा धर्म हे त्यांनी समजाविले. त्यामुळे अहिल्याबाईंच्या अवघ्या आयुष्याची दिशाच पक्की झाली. होळकरांची गादी सांभाळणे, रयतेची सेवा करणे, निरपेक्षपणे कर्तव्य पालन करणे हाच अहिल्येचा धर्म असल्याचे त्यांनी तिला सांगितले. तिच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवूनच तर मल्हाररावांनी तिच्या हाती राज्य सोपवलं होतं. सासू श्वशुरांचे म्हणणे ऐकून अहिल्याबाईंच्या डोळ्यासमोर आपला कर्तव्य मार्ग दिसू लागला. स्वतःवर येणाऱ्या निंदा नालस्तीची पर्वा न करता त्या खऱ्या धर्माचरणासाठी सिद्ध झाल्या. आता त्या पूर्णतः निरासक्त झाल्या होत्या. त्यांनी सर्व उंची वस्त्र प्रवर्ण अलंकार दूर करून साधे शुभ्र वसन अंगीकारले. मंचकावर न बसता खाली पांढरी घोंगडी अंतरून त्या दरबारी कामकाजासाठी बसू लागल्या. आता त्या अधिकच कर्तव्य कठोर झाल्या होत्या. जनसेवेसाठी अवघे जीवन वाहून देण्याचा त्यांनी दृढ निश्चय केला. मल्हाररावांनी जाटांच्या नाशाची शपथ घेतली होती. त्यामुळे घाबरून जाटांनी अहिल्याबाईला काही गावे दिली. अहिल्याबाईंनी खंडेरावांच्या स्मृती प्रित्यर्थ कुंभेरी जवळ त्यांची छत्री म्हणजे स्मारक बांधली आणि त्या स्मारकाच्या देखभालीसाठी जाटांनी दिलेल्या गावाचे उत्पन्न लावून दिले. मल्हारराव आता पुत्रशोकाने खचले आहेत या कल्पनेने राज्यात भिल्ल पेंडारी यांचा उपद्रव सुरू झाला. ते जनतेला लुटू लागले. पैशाच्या लालचीने राज्यातले काही सरदारही त्यांना सामील झाले होते. आतापर्यंत मल्हाररावांच्या कडक धाकाने संपूर्ण राज्यात कुठेही अराजक नव्हते. सर्व गावकरी सुरक्षित होते. पण या लुटमार करणाऱ्यांना हे ठाऊक नव्हते की जर मल्हारराव थकले त्यांचा एकुलता एक पुत्र धारा तीर्थी पडला तरी त्यांच्या सुनेच्या रूपाने एक समर्थ शासनकर्ता होळकरांच्या राज्यात आहे. प्रजेची लूट होत असताना नुसते पाहणे अहिल्याबाईंना शक्यच नव्हते. त्यांनी दुर्गा मातेचे रूप धारण करून ही लूट थांबवली. त्यासाठी जो भिल्लांचा पूर्ण बंदोबस्त करे त्याचा विवाह आपली कन्या मुक्ता हिच्याशी करून देण्यात येईल असा फतवा काढून लोकरक्षणासाठी स्वतःच्या मुलीचेही स्वयंवर मांडले. सुदैवाने त्यांना ही कामगिरी करणारा यशवंतराव फणसे हा शूरवीर उमदा जावई मिळाला. त्याने भिल्लाच्या नायकालाच पकडून अहिल्याबाईंसमोर उभे केले. यावेळीही अहिल्याबाईंनी दूरदृष्टी ठेवून त्या भिल्लाच्या नायकाला आपल्या चाकरीत घेऊन त्याच्यावरच यात्रेकरूंच्या सुरक्षेची जबाबदारी टाकली. या प्रसंगात अहिल्याबाईंच्या कार्याचे आगळे वेगळे पण उठून दिसते. प्रजाहित हीच त्यांची एकमेव तळमळ होती. तसेच लूटमारीला समूळ नष्ट करण्यासाठी केवळ कठोर शिक्षा हाच उपाय नसून त्या लूटमाऱ्यांच्या मोरक्याकडूनच ही लूट थांबविणे हा अनोखा प्रयोग त्यांनी केला. असा निर्णय घेण्यासाठी जो जबरदस्त आत्मविश्वास लागतो तो अहिल्याबाईंजवळ मोठ्या प्रमाणात होता.
0: म्हणजे खऱ्या अर्थाने स्वतःच्या आयुष्यामध्ये वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा इतकी संकट आल्यानंतर ज्या ठामपणे उभ्या राहिल्या ज्यांनी आलेल्या संकटांचा सामना कशा पद्धतीने केला या सगळ्याचं एक वर्णन या लेखामध्ये केलेलं आहे. आणि वैयक्तिक आयुष्यात कितीही दुःख कोसळली तरीही त्यांना खंबीरपणे सामोरं जात कुशल नेतृत्व करणारी ही व्रतस्थ राणी अर्थात अहिल्या राणी. कुटुंबातील सुमारे 23 जणांचे मृत्यूदांडी अगदी जवळून पाहिले. स्वतः कर्तव्य दक्ष असणाऱ्या अहिल्याबाईंनी मुलाचा बेजबाबदारपणा सुद्धा पाहिला होता आणि स्वतः सती जाण्यापासून त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना रोखलं पण त्या स्वतःच्या मुलीला मात्र या सती जाण्यापासून वाचवू शकल्या नाहीत. वैयक्तिक पातळीवर सगळ्या भावनेतून जणू अहिल्यादेवी विरक्त झाल्या होत्या परंतु शिवभक्ती रोजच्या जीवनाची त्या प्रेरणा घेत होत्या. आणि अशा पद्धतीने स्वतःला म्हणजे आज आपण स्वतःला मोटिवेट करण्यासाठी ज्या काही गोष्टी करतो तसं अहिल्यादेवी ह्या अगदी पूर्वीपासून म्हणजे जेव्हापासून त्यांनी या सगळ्या गोष्टींचा सामना केला तेव्हापासून त्या स्वतःला खंबीर ठेवत आल्या आणि केवळ प्रजेसाठी त्या जगत आल्या. म्हणूनच कदाचित या लेखाचं नावच असं की केवळ प्रजेसाठी. आणि तुम्ही खूप छान शब्दांमध्ये आणि आमच्या श्रोत्यांना ही सगळी माहिती दिली आणि तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्यामुळे मी आचार्य 90 FM च्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानते. तर श्रोते हो, आपल्या आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण रेणुकाचार्य मॅडम यांना ऐकलं आणि त्यांचा जो लेख होता केवळ प्रजेसाठी हा लेख सुद्धा तुम्ही ऐकलात. तर आम्ही जो उपक्रम राबवत आहोत तो तुम्हाला कसा वाटतोय त्या तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. तर आत्ताच्या या सेगमेंटमध्ये मी आरजे कोमल रेणुका मॅडम सोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

Yummy. Helicóptero.

0: व्हिडिओ सुरू केलाय. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपण आपल्या आचार्य 90 FM माध्यमातून विविध कार्यक्रम हे आपल्या सगळ्या श्रोत्यांसाठी घेऊन येत असतो आणि आत्ताचा जो कार्यक्रम आहे तो खरे तर अहिल्याबाई होळकर यांच्या विषयी आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दी वर्षानिमित्त आपण एक विशेष उपक्रम राबवत आहोत आणि यामध्ये अहिल्याबाईंचं जीवन कसं होतं, अहिल्याबाईंचा जीवन प्रवास कसा झालेला आहे किंवा त्यांच्याबद्दलच्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत किंवा त्यांचं जीवनचरित्र आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की अहिल्याबाई एक अतिशय जाज्वल्याचा आदर्श होत्या सगळ्यांसाठी. आणि आज आपल्या आजच्या या सत्रांमध्ये विनीता गर्गे मॅडम आज आपल्याला वक्त्या म्हणून लाभलेल्या आहेत. गेली 32 वर्ष त्या शाळांमध्ये हेड क्लार्क म्हणून काम करत होत्या. 2018 साली त्या सेवानिवृत्त झाल्या. BMC एडेड स्कूलमध्ये त्यांनी हेड क्लार्क म्हणून काम केलेलं आहे. आता सध्या म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर आणि त्या अगोदरपासूनच समाजकार्य किंवा एकंदरीत कलात्मक गोष्टींची त्यांना आवड होती आणि त्यामुळे त्यांनी बाल विकास भगिनी मंडळ, चेंबूर महिला समाज, टिळकनगर सिनियर सिटीजन आणि कलारंग अशा संस्थांचीच त्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि अशा संस्थांमध्ये अशा कार्यरत आहेत. आणि एकंदरीतच आता अहिल्याबाईंविषयीच्या ज्या काही गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत म्हणजे अनेक बारीक सारीक असे त्यांचे पैलू आहेत, त्या गोष्टी आपण जाणून घेत आहोत. आणि व्रतस्थ विरागी राणी अहिल्याबाई होळकर त्या कशा होत्या किंवा हा जो लेख आहे तो आता आपण जाणून घेणार आहोत. अहिल्याबाई यांचे योगदान भारताच्या इतिहासात इतके महत्वपूर्ण आहे की आजही त्यांच्या या योगदानाचे आपण कृतज्ञतेने स्मरण केले पाहिजे. वैयक्तिक आयुष्यात कोसळणारी संकटे कितीही कठीण असली तरी अहिल्याबाई समाजासाठीच खंबीरपणे वाटचाल करत राहिल्या. तर अशा ह्या व्रतस्थ विरागी राणी अहिल्याबाई होळकर नेमक्या होत्या तरी कशा हे आपण जाणून घेणार आहोत विनीता गर्गे मॅडमकडून. मॅडम, तुमचं आचार्य 90 FM वरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आता विनीता मॅडम जो आपल्या समोर लेख सादर करणार आहे तो आहे एकता मासिकातील शेफाली वैद्य यांचा हा लेख आहे आणि तो आता आपल्या सगळ्या श्रोतांसमोर त्या सादर करत आहे.
1: मला एका जाहीर कार्यक्रमात एकदा कुणीतरी प्रश्न विचारला होता, तुम्हाला भारतीय इतिहासातली कुठली स्त्री आदर्श वाटते? मार्मिक प्रश्न होता. अगदी ब्रह्मवादिनी गार्गी आणि मैत्रेयी पासून झाशीच्या राणी पर्यंत भारतीय इतिहासात आदर्शवत वाटू शकणाऱ्या खूप स्त्रिया आहेत, पण त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून माझ्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा आली ती एक शुभ्र वस्त्रामृता विलक्षण बोलक्या डोळ्यांची एक कृश स्त्री जी आयुष्यभर केवळ इतरांसाठी जगली. नगर जिल्ह्यातल्या जामखेडच्या चौंडी गावच्या एका साध्या धनगर कुटुंबातली ही चुणचुणीत मुलगी. थोरले बाजीराव आणि त्यांचे विश्वासू सेनापती मल्हारराव होळकर यांच्या दृष्टीला काय पडले, तिची कुवर त्यांच्या पारखी नजरेला काय समजते आणि त्यांच्या एकुलत्या एक मुलाची पत्नी म्हणून ती इंदोर संस्थानात काय येते आणि पूर्ण देशाच्या इतिहासात स्वतःचे नाव काय कोरते, सारच अद्भुत. 1754 मध्ये अहिल्याबाईंचे पती खंडेराव कुंभेरीच्या लढाईत मृत्युमुखी पडले. त्यानंतर 12 वर्षांनी मल्हारराव होळकर यांचा मृत्यू झाला. 1766 पासून 1795 पर्यंत म्हणजे स्वतःच्या मृत्यूपर्यंत अहिल्याबाई होळकरांनी माळव्याचे शासन केले. त्यासाठी आवश्यक असलेले प्रशासकीय आणि लष्करी शिक्षण मल्हारराव होळकरांनी त्यांना दिले होते. आपल्या या कर्तबगार सुनेच्या कर्तृत्वावरती मल्हाररावांचा दृढ विश्वास होता, जो वेळोवेळी मल्हाररावांनी अहिल्या देवींना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट दिसून येतो. अहिल्याबाईंना त्यांच्या खासगी आयुष्यात सुखाचे फार कमी दिवस लाभले. त्यांचे पती फार लवकर गेले. इंदोर माळवा संस्थांची राजधानी मल्हारराव होळकरांनी आपल्या कर्तबगारीने उभारलेलं तत्कालीन मध्य भारतातलं एक इवलस संस्थान होते. मल्हाररावांचा एकच मुलगा अहिल्याबाईंचा नवरा खंडेराव होळकर कुंभेरीच्या लढाईत खंडेराव तोफेचा गोळा वर्मी लागून मृत्यू पावले. तत्कालीन प्रचलित चालीरीतीप्रमाणे अहिल्याबाई त्यांच्या मागे सती जायला निघाल्या तेव्हा मल्हाररावांच्या डोळ्यात पाणी आणून मल्हाररावांनी त्यांना मागे खेचले. अहिल्याबाईंचा वकू त्यांना माहिती होता. पुढे पूर्ण राज्यकारभार मल्हाररावांनी आपल्या या कर्तबगार सुनेच्या हाती दिले. अहिल्याबाईंनी सासऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आपलं इंदूर संस्थान तर उत्तम प्रकारे सांभाळलंच, पण त्यांच्या पदराची सावली फार मोठी होती. देशभरातल्या हिंदू जनतेसाठी

कारस्थाने बघितली, ब्रिटिशांची भारत देवा देशावरची हळूहळू घट्ट होणारी पकड बघितली, भारतातील भविष्यातली गुलामी त्यांना दिसत होती, ब्रिटिशांची कुनीती त्यांना समजत होती, पण त्या हतबल होत्या. त्यांचे चिमुकले राज्य ब्रिटिशांच्या वाढत्या सत्तेशी टक्कर घेऊ शकत नव्हते. अहिल्याबाईंचे मोठेपण हे होते की त्यांच्या डोळ्यासमोर इतके राजकीय स्थित्यंतरे घडत असताना त्यांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावले. इंदूर संस्थानाची राणी म्हणून होळकरांच्या त्या चिमुकल्या संस्थानात त्यांनी न्याय आणि सुबत्ता तर राखलीच, पण देशभर धर्माचे काम म्हणून मुसलमानांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरे परत बांधली, गोर गरिबांसाठी जागोजाग धर्मशाळा बांधल्या, नद्यांना घाट बांधले, आणि हे सर्व केले ते स्वतःच्या खासगी मिळकतीतून. त्यांचे दुर्दैव असे होते की ज्या ज्या व्यक्तींना त्यांनी जीव लावला होता त्या त्या व्यक्तींच्या कडून त्यांच्या पदरी निराशाच आली. मुलगा व्यस्ती बदफेली निघाला. त्यांच्या डोळ्यासमोर मुलाचा करुण मृत्यू अहिल्याबाईंना बघावा लागला. अत्यंत लाडकी अशी त्यांची मुलगी मुक्ता नवऱ्याच्या मागे सती गेली. स्वतः सती जाण्यापासून मागे हटलेल्या अहिल्याबाई तिला थांबवू शकल्या नाही. तिचा मुलगा त्यांचा नातू तोही त्यांच्या डोळ्यासमोर मृत्यू पावला. हे सर्व आघात त्यांनी झेलले आणि जगल्या त्या केवळ रयतेसाठी. निष्कलंक चारित्र्याच्या व्रतस्थ प्रशासक असलेल्या या कणखर स्त्रीचे चारित्र्य खरोखरच प्रेरक आहे. धर्मांध मुसलमानी आक्रमकांनी हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली होती. त्यांनी घातलेला घाव केवळ दगडांच्या भिंतीवर पडले नव्हते, तर त्या घावांनी हिंदूंची मनेही छिन्न विछिन्न करून टाकली होती. जेव्हा अहिल्या देवींनी सोमनाथ आणि काशीला नवीन शिवालय बांधण्याचा घाट घातला, तेव्हा त्या नुसत्या दगड मातीच्या इमारती उभारल्या नव्हत्या, तर त्या उभारल्या होत्या सर्वसामान्य हिंदूंची हिंमत. सततच्या पराभवांनी गांडुळासारख्या लिबलिबीत झालेल्या सामान्य हिंदू समाज मनाला अहिल्याबाई फिरून एक वार सामर्थ्याचा फणा काढायला ड्युचत होत्या, शिकवत होत्या. अगदी आजही भारताचा नकाशा बघितला तर अहिल्याबाईंच्या पाऊलखुणा तुम्हाला जागोजागी दिसतील. त्यांनी बांधलेल्या नदीच्या घाटांवर अजूनही भारतातले लोक तीर्थस्थानाला जातात. काशी सोमनाथ पासून ते गयेमध्ये त्यांनी घडलेल्या जीर्णोद्धार केलेल्या मंदिरांमध्ये आजही हिंदू दर्शनासाठी रांगा लागतात. त्यांनी बांधलेल्या धर्मशाळा आपल्याला हिमालयामध्ये बद्री केदार ते दक्षिण रामेश्वर पर्यंत सापडतात. त्या धर्मशाळा थकलेल्या गांजलेल्या हिंदू यात्रेकरूंना अजूनही आश्रय देतात. हे सगळं प्रचंड काम अहिल्याबाईंनी केलं ते आपल्या अवघ्या 28 वर्षाच्या कारकिर्दीत, स्वतः व्रतस्थ राहून आपल्या वैयक्तिक गरजा अत्यंत कमी करून आपल्या खासगी मिळकतीमधील पैसा पैसा वापरून अहिल्याबाईंनी धर्मासाठी हे डोंगराएवढं काम केलं. औरंगजेबाने त्याच्या अखेरच्या दिवसात स्वतः टोप्या विकून आणि कुराणाच्या प्रति हाताने लिहून स्वतःच्या कफनापुरते पैसे जमवले होते, याचे गोडवे आपण खूप वेळा ऐकलेत. पण अहिल्याबाई कित्येक वर्ष एकभुक्त राहिल्या. राणी असूनही काठपदर नसलेल्या साड्या पांढऱ्या महेश्वरी सुती साडी खेरीस त्यांनी अंगाला दुसरं वस्त्र कधीही लागलं नाही. राजमातेसाठी तयार केलेल्या महागड्या रेशमी भरजरी वस्त्रांऐवजी त्या नेहमी श्वेत रंगाचे साधे सुती लुगडे नेसत असे, जे महेश्वरच्या विणकरांनी खास त्यांच्यासाठी हाताने विणलेले असे. त्यांच्या सेवकांनीही त्यांच्यासाठी साधी राहणी अंगीकारावी यासाठी अहिल्याबाईंचा आग्रह असे. रुद्राक्षांच्या एका माळेखेरीस त्यांनी कधी दुसरा दागिना अंगावर लिहायला नाही. त्यांचा महेश्वर मधला वाडा राजवाडा म्हणून वाटण्यासारखा कधी भव्य दिव्य आणि दिमागदार दिसला नाही. हे सगळं करून अहिल्याबाईंनी जो पैसा वाचवला तो सगळ्याच्या सगळा देवळाची बांधकामं, नदीवरचे घाट, धर्मशाळा इत्यादीसाठी त्यांनी खर्च केला. हा इतिहास किती जणांना माहिती आहे? अहिल्याबाई होळकरांच्या जीवनाचा अभ्यास करताना त्यांचे साधेपण आणि विरागी जीवन उठून दिसते. त्यांचा सही शिक्का देखील याची साक्ष पटवतो.
राजवाड्यातील कोणत्याही

0: समारंभासाठी अवाजवी खर्च आणि सरंजामी बडे जाव ते टाळत असत. त्यांच्या वैयक्तिक गरजा अगदी कमी होत्या. आपल्या खाजगी खर्चातून वाचलेल्या प्रत्येक पैसा पैसा अहिल्याबाईंनी धर्म कार्यासाठी आणि लोक कल्याणासाठी वापरला. त्यांची काटकसर केवळ वैयक्तिक नव्हती तर संस्थानाच्या आर्थिक सुव्यवस्थेसाठीही ती प्रतिबिंबित होत असे. अहिल्याबाईंच्या कारभाराची अजून एक महत्वाची बाजू म्हणजे त्यांनी त्यांच्या संस्थानात न्यायाचा आणि समतेचा आदर्श प्रस्थापित केला. गरीब शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही याची त्यांनी नेहमीच काळजी घेतली. त्या काळी कोणालाही न्याय हवा असेल तर त्या व्यक्तीला अहिल्याबाईंच्या दरबारात थेट येण्याची मुभा होती. त्या स्वतः सामान्य लोकांसाठी दररोज वेळ देत असत. त्यांची न्यायाची पद्धत केवळ कायद्यावरती आधारित नव्हती तर त्यात नीतिमत्तेचा आणि लोककल्याणाचा अस्सल भारतीय धर्मविचारही समाविष्ट होता. त्यांनी विधवा महिलांचा त्यांच्या पतीच्या संपत्तीवरील अधिकार मान्य केला. निपुत्रिक विधवा स्त्रियांना आपल्या मनाप्रमाणे दत्त विधान करायचा अधिकार दिला आणि त्यांच्या सन्मानासाठी कायदे केले जे त्या काळामध्ये अत्यंत प्रगत विचारांचे द्योतक होते. अहिल्याबाईंनी माळवा संस्थानात प्रशासकीय व्यवस्था उत्तम राखण्यासाठी अनेक सुधारणा केल्या. त्या आपल्या अधिकार वर्गावरती सतत लक्ष ठेवीत आणि भ्रष्टाचाराला कधीही थारा देत नसत. महसूल व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी नवी धोरणे आखली. शेतकऱ्यांना करांमध्ये सवलती दिल्या आणि दुष्काळाच्या वेळी शेतकऱ्यांना मोफत धान्य सुद्धा पुरवले. तसेच त्यांनी गडकोट तलाव कालवे आणि रस्त्यांच्या बांधकामालाही प्रोत्साहन दिले. त्यांचा उद्देश होता त्यांच्या राज्यातील प्रत्येक नागरिकाला किमान सुविधा देऊन सुस्थिती ठेवणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे. महेश्वर मधील विणकरांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी गुजरातच्या विणकरांना बोलावून महेश्वर मध्ये पेठा उघडून दिल्या. महेश्वरी साड्यांची निर्मिती आजही माळव्याच्या स्थानिक अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे. अहिल्याबाईंनी विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना आर्थिक मदत केली आणि त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या. स्थानिक उद्योगांना पाठबळ देणे हे त्यांच्या धोरणाचे वैशिष्ट्य होते. अहिल्याबाईंनी हिंदू धर्मासाठी केलेले कार्य केवळ मंदिराच्या जीर्णोद्धारापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी सोमनाथ काशी अयोध्या आणि अन्य पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये मुसलमानांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरे परत उभारण्याचे काम तर केलेच, पण त्याचबरोबर सामान्य हिंदू यात्रेकरूंच्या सोयीसाठी धर्मशाळा बांधल्या, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उभारल्या, अनेक नद्यांवर घाट बांधले, भारताच्या पवित्र तीर्थस्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांची देखभाल करण्यासाठीच त्यांनी विशेष निधी उपलब्ध करून दिला होता. हिंदू समाजाने परत एकत्र येऊन स्वतःच्या सांस्कृतिक मुळांकडे पाहावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. म्हणूनच अहिल्याबाईंचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहिले नाही तर ते भावी पिढ्यांसाठीही प्रेरणादायी ठरले. अहिल्याबाईंच्या कारकिर्दीत स्त्री शक्तीसाठी त्यांनी अनेक पायंडे पाडले. अहिल्याबाईंनी त्यांच्या माळवा संस्थानात स्त्री योद्ध्यांची एक स्वतंत्र तुकडी उभी केली. त्यांनी या महिलांना शस्त्र प्रशिक्षण दिले, स्वसंरक्षणाचे धडे दिले. त्यांच्या या नवकल्पनेमुळे त्यांच्या राज्याच्या केवळ सुरक्षिततेत भर पडली असं नाही तर महिलांना सशक्त आणि आत्मनिर्भर होण्याचा मार्गही खुला झाला. त्यांच्या नेतृत्वाखाली या स्त्री सैनिकांवर कौतुकाचा वर्षाव करताना एका ब्रिटिश अधिकाऱ्याने लिहिले होते, क्वीन अहिल्याबाईज आर्मी ऑफ वुमन इज शाइनिंग टेस्टमेंट ऑफ हर प्रोग्रेसिव्ह विजन. शी स्टँड्स अनपॅरेलल्ड इन हर एबिलिटी टू कंबाइन गव्हर्नन्स, फेअरनेस अँड एम्पॉवरमेंट. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर माळवा संस्थानावरती राघोबादाला पेशव्यांचा डोळा होता. माळवा संस्थानावर कब्जा करण्यासाठी राघोबांनी प्रयत्न सुरू केले, पण अहिल्याबाईंनी आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर राघोबादादांचे डाव उधळून लावले आणि एकीकडे राघोबा दादांच्या सैन्याला झुलवत ठेवत दुसरीकडे थोरल्या माधवराव पेशव्यांकडून स्वतःचा हक्क कायम करून घेतला, संस्थान टिकवून ठेवले. होळकर सैन्याने ह्या काळात त्यांच्या नेतृत्वावरती संपूर्ण विश्वास दाखवला. माधवराव पेशव्यांनी राज्यकारभार चालवायचा अहिल्याबाईंचा हक्क मान्य केला. तुकोजी होळकर यांना लष्कर प्रमुख म्हणून नेमून अहिल्याबाईंनी त्यांच्या उर्वरित हयातीत अत्यंत न्याय आणि प्रगल्भ पद्धतीने माळव्याचे राज्य चालवले. अहिल्याबाईंच्या जमीन सुधारणा कायद्यांनी माळवा संस्थानात सुबत्ता आली. त्यांनी जमीनदार आणि शेतकरी यांचा समन्वय साधण्यासाठी नवीन नियम तयार केले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांनी महसूल व्यवस्था सुधारली आणि दुष्काळाच्या काळात कर कमी करण्यासाठी निर्णय घेतला. महेश्वर ही अहिल्या देवींची राजधानी त्या काळी साहित्य, संगीत, कला आणि औद्योगिक उपक्रमांचा केंद्रबिंदू होती. त्यांनी मराठी कवी मोरोपंत, महाराष्ट्राचे शाहीर अनंत फंदी आणि संस्कृत विद्वान खुशाली राम यांना आपल्या दरबारी बोलवून त्यांचा यथोचित सन्मान केला. कारागीर, कवी, पंडित, शिल्पकार आणि कलाकार यांना महेश्वर येथे नेहमी सन्मान मिळत असे. 19व्या आणि 20व्या शतकातील इतिहासकार भारतीय, इंग्रज आणि अमेरिकन असे एकमताने सांगतात की अहिल्या देवी होळकर या एक महान राज्यकर्त्या आणि कुशल प्रशासक होत्या. अहिल्याबाईंच्या कारकिर्दीचा प्रभाव इतका दूरगामी होता की एका ब्रिटिश इतिहासकार जॉन म्हणतो की अहिल्याबाई रीजन स्टँड्स एज अ गोल्डन एज ऑफ बेनिव्हॉलन्स अँड विजडम. शी वॉज अ रेअर कॉम्बिनेशन ऑफ स्ट्रेंथ अँड ह्युमिलिटी अँड हर रिजन्सी हॅज शेप्ड इंडियन गव्हर्नन्स फॉर सेंचुरीज टू कम. अहिल्याबाईंची न्यायप्रियता, प्रगतीशील दृष्टिकोन आणि निस्वार्थ सेवेमुळे त्या केवळ माळव्याच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासात अजरामर ठरल्या. अगदी आजही त्यांच्या न्याय कारभाराच्या खुणा आपल्याला माळव्यातच नाही तर देशभर दिसून येतात. धन्यवाद.
1: वा, म्हणजे अतिशय इतकी सुंदर माहिती की अहिल्याबाईंच्या आयुष्यामध्ये इतकी संकट आल्यानंतर सुद्धा त्यांनी कशा पद्धतीने स्वतःला उभं केलं, कशा पद्धतीने आलेल्या संकटांचा सामना केला आणि कशा पद्धतीने राज्य त्यांनी चालवलं याचं अतिशय उत्तम असं उदाहरण म्हणजेच अहिल्याबाई होळकर आहेत.
0: म्हणजे पारदर्शी
1: आणि त्यांच्या राज्यात, म्हणजे मी असं सांगेन की कलाकार असू देत, स्त्रिया असू देत किंवा इतर कोणतेही कारागीर असू देत, त्यांना प्रत्येकांना एक व्यासपीठ देण्याचं काम किंवा प्रत्येकांना
0: न्याय देण्याचं
1: काम हे अतिशय उत्तम पद्धतीने अहिल्याबाईंनी केलेलं आहे. आणि म्हणूनच जाता जाता इतकं म्हणेन, पुण्यश्लोक रुद्रभक्त, देवी अहिल्याबाईंनी केवळ महेश्वराचाच म्हणजे आपल्या राज्याचाच विकास न करता संपूर्ण भारतातील मंदिरांचा सुद्धा त्यांनी जीर्णोद्धार केला. त्या काळात त्यांनी नवीन रस्ते निर्माण केले, मंदिरासमोर नवीन घंटांची निर्मिती केली, अन्नछत्र चालवले, बेरोजगार स्त्री पुरुषांच्या हाताला कामं दिली आणि हे सर्व त्यांनी राज्याच्या तिजोरीतून नव्हे तर मघाशी आपल्याला विनीता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या स्त्रीरणातून केले. आपले राज्य हे सुराज्य कसे होईल, सर्व व्यवस्था व्यवस्थित कशा राहतील, त्यासाठी प्रामाणिक नागरिक कसे निर्माण होतील असा विचार करून त्यांनी तशी सुद्धा व्यवस्था आपल्या राज्यामध्ये केली. तर अशा या थोर विचारांच्या एक आदर्श जाज्वल्या अशा व्यक्तिमत्वाला अर्थात अहिल्याबाई होळकरांना त्रिवार मानवंदना. आणि मॅम, तुम्ही आज वेळात वेळ काढून पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या ठिकाणी अर्थात आमच्या आचार्य मेंटी फेम सोबत जोडले गेलात आणि आपण जो उपक्रम राबवतोय अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दी निमित्त स्मरण अहिल्या देवी याचाही तुम्ही भाग झालात, त्यामुळे आचार्य 90 FM च्या वतीने मी तुमची खूप खूप आभारी आहे.
0: धन्यवाद कोमल, मला आज इथे संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभारी.
1: आणि मला असं वाटतंय आपल्या श्रोत्यांना सुद्धा हा कार्यक्रम जो आपण राबवतोय तो तितकाच आवडत असेल. तर श्रोते हो, तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटतोय, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आचार्य 90 FM ला सोशल मीडियावरती सुद्धा फॉलो करा, आपला युट्यूब चॅनल सुद्धा आहे, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर सगळीकडे फॉलो करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी स्टे ट्यून ऐकत रहा आचार्य 90 FM. मी आरजे कोमल विनीता मॅडम सोबत इथे तुमची रजा घेते. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आस्वाद घेत राहा, ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आर जे ज्योती आचार्य 90 FM ओन रेडिओवरून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण यापूर्वी महाराजांचे ऐतिहासिक किल्ले याविषयी माहिती घेतली. आता आपण जवळणार आहोत आपले ऐतिहासिक देवस्थान. पहिल्या प्रथम मी घेते आपले ज्योतिबा देवाचं कोल्हापूरमध्ये वास्तव्य असलेलं मंदिर. ज्योतिबाच्या नावाने चांग बलं. ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील आपले हे मंदिर आहे. ज्योतिबा या देवतेला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखले जाते. ज्योतिबा हे ब्रह्मा, विष्णू, महेश, जमदग्नी ऋषी आणि 12 सूर्य यांचा तेजपुंज अवतार आहे. कोल्हापूरच्या वायव्येस 14.48 किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर, केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात 1000 फूट उंचीवर शंकाकृती हत्तीच्या सोंडेसारखा पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी असे म्हणतात. हा डोंगर पन्हाळ्यापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या फाट्याचाच एक भाग आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा हे मंदिर व गाव आहे. ज्योतिबा किंवा केदार या दैवतेचा उल्लेख यादव पूर्व काळातही आढळतो. महानुभावाच्या पोथ्यांमध्ये पैठण व जळगाव येथील केदारेश्वर मंदिराचा उल्लेख आहे. खोलेश्वराच्या शिलालेखातही केदारेश्वराचा उल्लेख आहे. अग्नि, तेज व ज्ञानाचे प्रतीक असलेल्या ज्योतिबा भक्तांना आपलाच वाटतो. ग्रामीण भागातील लोकगीतांमधून व ओव्यांमधून ज्योतिबाला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. देवांमधील देव ज्योतिबा लय मोठा, चैत्याच्या महिन्यात त्याच्या फुल्या चारी वाटा. ज्योतिबा डोंगरावर 3 प्रमुख देवळे आहेत. हे ज्योतिबाचा अवतार असलेले केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत. श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर ही बद्री केदारचे रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वांचा मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजे ज्योतिबा किंवा केदारनाथ. ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली. ज्योत म्हणजे तेज, प्रकाश, वायू, तेज, आप, आप म्हणजे पाणी, आकाश व पृथ्वी या पंच महाभूतांपैकी तेजाची

हे शक्ती दैवत म्हणजेच वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा. पौगड ऋषी वंशाला दिवा नव्हता. त्यांनी तपश्चर्या करून बद्रीनाथाला संतुष्ट केले. बद्रीनाथांनी ऋषी व त्यांची पत्नी विमला बुंजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले. त्याप्रमाणे चैत्र शुद्ध षष्टीच्या मुहूर्तावर स्वतः 8 वर्षाची बालमूर्ती घेऊन बद्रीनाथ हे ऋषी दापंत्यासमोर अवतरले. ही बालमूर्ती जी होती ती बद्रीनाथांची प्राणज्योती, म्हणूनच त्याचे नाव ज्योतिबा असे ठेवले. आपला पुत्र हा जगाचा तारण करता व गरिबांचा कैवारी असावा अशी विमला भुजांची तीव्र इच्छा होती. त्याप्रमाणे तिच्या ओंजळीत केदारनाथांची प्राणज्योत प्रकट झाली. ते ज्योतिबाचे रूप होय. श्री ज्योतिबाला गुलाल, दवणा, खोबरी व खारका अत्यंत प्रिय आहेत. त्याच्या दवण्याला गंध हा सत्व, रज, तम गुणयुक्त आहे. आजच्या ज्योतिबा मोठ्या मंदिराची जागी एक लहान मंदिर होतं. ज्योतिबा मंदिर समुद्र सपाटीपासून 3124 फूट उंचीवर आहे आणि ते ज्योतिबाला समर्पित आहे. हे मंदिर कोल्हापुराच्या वायव्येस 18 किलोमीटर अंतरावर आहे. परंपरेनुसार मूळ केदारेश्वर मंदिर कराडजवळील किवल गावातील नवजी सयाजी, ज्यांना केदार बाबा म्हणूनही ओळखले जाते, यांनी बांधले होते. 1730 मध्ये राणूजी शिंदे यांनी त्या जागी सध्याचे ज्योतिबा मंदिर बांधले. हे मंदिर केदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारागिरांनी बांधले होते, जे त्यांच्या शिल्पासाठी प्रसिद्ध होते. शास्त्रानुसार बारीक काळ्या बेसाळ दगडाचा वापर करण्यात आला होता. केदार कारागीर हे आचार्यांचे वंशज असल्याचे मानले जात होते. त्यांनी 8व्या शतकात आदि शंकराचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली केदारनाथ मंदिराची पुनर्बांधणी केली. नंतर त्यांनी केदारांचे म्हणून ओळखले जाऊ लागलेले केदार कारागिरांनी मार्तंड भैर, जेजुरी खंडोबा मंदिर, तुळजापुराचे तुळजाभवानी मंदिर आणि हरिश्चंद्रगडाचे केदारेश्वर मंदिर देखील बांधले. ज्योतिबा येथील मंदिर 57 फूट

संदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या करवीर निवासनी महालक्ष्मी अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसाच्या

आता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे. देवळाकडे जाताना प्रथम मराठा शैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायऱ्या उतरताच तीन देवळांचा समूह दृष्टीस पडतो. या तीन देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे. या मूळ देवालयाचे बांधकाम ज्योतिबा भक्त किवळगावच्या नावजी साळुंखे पाटलांनी म्हणजे संत नावजीनाथ यांनी केलेले आहे असे म्हणतात. 1730 मध्ये राणोजीराव शिंदे यांनी या जागी हल्लीचे देवालय बांधले. हे देऊळ 57 फूट लांब 37 फूट रुंद असून त्याच्या शिखराची उंची 77 फूट आहे. या देवळा शेजारी केदारेश्वराचे देवालय आहे. या देवालयाचे बांधकाम 1808 मध्ये दौलतराव शिंदे यांनी केलेले आहे. या देवळाची लांबी 48 फूट असून रुंदी 22 फूट आहे. शिखर 89 फूट उंच आहे. केदारेश्वर देवळासमोर 2 पाषाणांचे नंदी आहेत. येथे असलेल्या रामलिंग मंदिराचे बांधकाम 1780 मध्ये मालजी निकम पणाळकर यांनी केलेले आहे. या मंदिराची लांबी 13 फूट रुंदी 13 फूट असून शिखर 40 फूट आहे. या देवळाजवळ चोपडाई देवीचे मंदिर देखील आहे. या मंदिराचे बांधकाम 1750 मध्ये प्रीतिराव चव्हाण हिम्मत बहादूर यांनी केले. या देवळापासून थोड्या अंतरावर यमाई देवीचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम 1750 मध्ये राणोजीराव शिंदे यांनी केले. या मंदिरासमोर पाण्याची 2 तीर्थे असून जवळजवळ 6 कुंड व 2 विहिरी देखील आहेत. कोल्हापूर परिसरातील मंदिराच्या शिखराप्रमाणेच येथील मंदिराची शिखराची रचना आहे. यादवकालीन वास्तुशैलीत थोडा फरक करून मराठी कारागिरांनी या शिखराचे बांधकाम केले. या शिखरांना तळापासून वरपर्यंत रथपट्ट पद्धतीची साधी अशी नक्षी आहे. येथील मंदिर हेमाडपंथी पद्धतीचे असून तत्कालीन मराठा वास्तुशैलीचा प्रभाव येथे आढळतो. या मंदिराच्या बांधकामाकरिता याच डोंगरात सापडणारा काळा बेसॉल दगडाचा वापर करण्यात आला. या देवालयाच्या प्रांगणात पारंपरिक दगडी दीपमाळ देखील आहे. आपण आता आपल्या ज्योतिबा देवाच्या देवस्थानाची अजून माहिती घेऊया. त्यापूर्वी घेऊया एक छोटासा

का देवा कीर्ति तुझे भारी, डंक तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी, अरे कृपा करी माझ्यावरी, हा केला तू धावरी।

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरती. ज्योतिबाची मूर्ती ही काळ्या खोटीव पाषाणात घडवलेली चतुर्भुज मूर्तीच्या हातात खडक, पाणपात्र, डमरू व त्रिशूळ असे आहे. शेजारी ज्योतिबाची उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा शरीर रक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत आहे. ज्योतिबाचे दर्शन घेण्या अगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. चंपकवनातील यमाई देवी हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो. येथील वाडील रत्नागिरी या गावात पुजारी व दुकानदारांची घरे देखील आहेत. मूळ माया यमाई देवीच्या पदस्पर्शाने ज्योतिबा परिसर पावन झाला. पूर्वी दक्षिण दिशेला मोहिमेत केदारनाथ व औदासुर राक्षसांची समोरासमोर भेट झाली. तब्बल 7 दिवस 7 रात्री त्यांचे निकराचे युद्ध झाले. परंतु पूर्ण शक्तीपणास लावून सुद्धा औदासुर तसुवर देखील मागे हटत नव्हता. दिव्य स्मरण करताच औदासुराचा वध यमाई देवीच्या हस्ते असल्याचे नाथास उमगल्यावर त्यांनी तिला ये माई अशी आर्त साध घातली. तेव्हापासून तिचे नाव यमाई असे रूढ झाले. ज्योतिबांनी घातलेली साथ ऐकताच शिवशक्ती स्वरूपिणी पार्वती अर्थातच आदिमाया आदिशक्ता आदिशक्ती रेणुका मातेने यमाई देवीचा अवतार धारण केला. श्री यमाई देवीने औदासुराचा वध करून केदारनाथांच्या दक्षिणेकडील मार्ग निष्कलंक केला. हे सर्व सातारा जिल्ह्यातील औंध या गावी घडले. औंधच्या कंठगिरी या डोंगरावर मूळ माया यमाई देवी औदासुराचा निपात करण्यासाठी या ठिकाणी प्रगट झाली. म्हणूनच या कंठगिरीचे नाव मूळगिरी झाले. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीने महाभयंकर दानवाचा वध केला. या विजयाचे आनंदित होऊन सर्व देवगण आणि भक्तगणांनी देवीचा विजयोत्सव साजरा केला. आजही औंधगावी यमाई देवीचे विजयाप्रत्यर्थ पौष पौर्णिमेला भव्य यात्रेचे आयोजन केले जाते. देवीच्या या अलौकिक पराक्रमावर प्रसन्न होऊन केदारनाथांनी औंध श्रेमी यमाई देवीचा पट्टाभिषेक करून देवींना औंधच्या गादीवर बसवले. केदारनाथांची दक्षिण मोहीम पार पडल्यानंतर ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले. त्यावेळी अंबाबाई महालक्ष्मीने विनवणी करून वाडी रत्नागिरी डोंगरावर गादी स्थापन करून त्यांचा राज्याभिषेक केला. परंतु या भव्य दिव्य सोहळ्याच्या गडबडीत महालक्ष्मी अंबाबाई यमाई देवींना राज्याभिषेक आमंत्रणास देण्यास विसरल्या याची जाणीव चोपडाई देवींनी केदारनाथांना करून दिली. त्वरित केदारनाथांनी औंध गावी प्रस्थान करून यमाई देवीचा रुसवा काढला. देवीच्या भेटीसाठी केदारनाथ दरवर्षी वाडी रत्नागिरी ते औंध असा भक्तगणांसोबत पायी प्रवास करायचे. काही वर्ष उलटल्यानंतर यमाई देवीस वाईट वाटले. त्या केदारनाथांना म्हणाला, तुम्ही आता औंधकडे येऊ नका, मीच वाडी रत्नागिरी येथे चाफेवनात प्रगट होईल. त्याप्रमाणे यमाई देवीचे चैत्र महिन्यात वसंत ऋतूत या डोंगरावरील उत्तरेकडील चंपकवनात प्रकट झाल्या. यमाई चाफेवनात प्रकट झाल्याची वार्ता ऐकताच आनंदित झालेल्या केदारनाथांनी देवीच्या आगमनाप्रत्यर्थ गुरुमाता रेणुका अर्थात आई यमाई आणि ऋषी जमदग्नी यांचा भव्य असा विवाह सोहळा आयोजित केला, जो आज चैत्र यात्रेचा सोहळा म्हणून जगभरात सुप्रसिद्ध आहे. पुढे केदारनाथ चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या यात्रेत नित्याप्रमाणे लवाजमासह यमाई देवीस भेटण्यात गेले. कृतयुगात जमदग्नीच्या हातून रेणुका देवीचा वाढ झाला. त्यावेळी जमदग्नीने पूर्ण ब्रह्म सनातन ज्योती स्वरूपाकडे रेणुका व आपले मिलन घडवण्याची इच्छा मागून घेतली. ते नाथांना आठवून आपल्या स्वरूपातील जमदग्नीस वेगळा करून त्या जमदग्नीचा व पूर्वजन्मीची रेणुका म्हणजे श्री यमाई देवी या दोघांचा विवाह नाथांनी लावला. त्याप्रमाणे जमदग्नी व यमाईचे पुनर्मिलन घडून आले. आजही चैत्र यात्रेच्या दिवशी सासनकाठी व पालखी सोहळा मिरवणूक सर्व लवाजमासह यमाई देवीच्या भेटीस जाते. विवाहाचा मानाचा आहे यमाईस अर्पण करून केदारनाथ सदरेवर बसतात आणि यमाई देवी अर्थात माता रेणुका आणि देवांच्या शिक्के कट्यारीत वास असलेल्या क्रुधांश रूपी ऋषी जमदग्नीचा विवाह सोहळा दरवर्षी थाटात पार पडतो. यमाई देवीचे मूळ स्थान सातारा जिल्ह्यातील औंध येथे आहे. ज्योतिबाच्या आग्रहाखातर चैत्र महिन्यात देवीचे वास्तव्य ज्योतिबाच्या डोंगरावर होते.
चैत्र यात्रेच्या मुख्य दिवशी यमाई ज्योतिबा भेट दरवर्षी थाटात पार पाडला जातो. चैत्र यात्रेच्या दिवशी सासनकाठी व पालखी सोहळा सर्व लवाजमा यमाई देवीच्या भेटीस जातो. देवीस मीठ पीठ वाहण्याची पूर्वापार परंपरा आहे. नवीन लग्न झालेले दापंत्य मंदिरासमोर दगडाच्या व खापराच्या उतरंडी लावतात. ही उतरंड म्हणजे 14 चौक कड्या व 7 समुद्र रूपी विश्वाची प्रतीक आहे. आम्ही नवजीवनाची सुरुवात करतो, तुझ्या दारातूनच होऊ दे, तेव्हा आमचा संसार सुखी कर असे साकडे घालून भाविक देवीस मीठ आणि पीठ अर्पण करतात. यमाई देवीच्या मंदिरावरील मूळ भिंतीवर काही आकर्षक शिल्पे आहेत. ही शिल्पे माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हे शिकवण देतात. बहीण भावाचे अर्ध पशुचे कृष्ण व दुधाची मान घेऊन जाणाऱ्या गवळणी रामायणातील वनवासाचा एक प्रसंग अशी ही शिल्पे आहेत. श्री ज्योतिबाचे दर्शन घेतल्यानंतर चाफे वनातील यमाई देवीचे दर्शन करण्याचा दंडकच येथे आहे. यमाईच्या दर्शनाविना ज्योतिबाची वारी पूर्ण होत नाही अशी मान्यता भाविकांमध्ये प्रामुख्याने दिसून येते. आता घेऊया एक छोटासा ब्रेक, त्याच्यानंतर आपण आपल्या ज्योतिबा देवस्थानाची पूर्ण माहिती घेऊया.

तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपण ज्योतिबा देवस्थानाची माहिती घेत आहोत आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवर. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर प्रमुख 4 यात्रा पार पडतात. त्यातील मुख्य आणि सर्वाधिक लोकप्रिय असलेली म्हणजे चैत्र यात्रा. ही श्री रमाई देवी समर्पित केलेली आहे. ही यात्रा यमाई म्हणजेच रेणुका आणि कट्या स्वरूपी ऋषी जमदग्नी यांच्या विवाह प्रत्यर्थ भरवली जाते. चैत्र पौर्णिमेस दरवर्षी एप्रिलमध्ये ज्योतिबा डोंगरावर विराट जत्रा भरते. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून व परप्रांतातून सुमारे 6-7 लाख भाविक या यात्रेसाठी येतात. यावेळी भक्तांचा विराट जनसागर आपले संपूर्ण देहवाण हरपून चांग बलच्या एक जयघोषात ज्योतिबाच्या नावाचा गजर करतात आणि अवघा डोंगर या एका जयघोषाने दुमदुमून जातो. गुलालाची उधळण, खोबऱ्याची पाखरण, पालखीवर फेकली जाणारी बंदी नाणी हे सारे उत्सव दृश्य अगदीच अनोखे असते. या दिवशी श्रीचा शासकीय महाभिषेक पहाटे 5 ते 6 या वेळेत होतो व महावस्त्रासह महापूजा 7 ते 8 या वेळेत होते. तसेच सकाळी 10 ते 12 या वेळेत धूपारतीसह पंचारती होते. दुपारी 1 च्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते सासनकाठी मिरवणुकीस प्रारंभ होतो. यावेळी सासनकाठ्या हलगी पिपाणी सनईच्या सुरावर नाचवली जाते. सासनकाठी म्हणजे शेंड्याला तुरा व ध्वजपताका असलेली सुमारे 30 ते 50 फूट उंचीचा वजनदार वेळू. त्यावर तळामध्ये ज्योतिबाचे वाहन घोडा बसवलेला असतो. ज्योतिबाच्या मनाच्या 96 सासनकाठ्या असून त्या यात्रेच्या आदल्या दिवशी डोंगरावर येतात. सासनकाठ्यांशिवाय हत्ती उंट तोफा गाडी व भालदार चोपदारांचा लवाजमा हे या यात्रेच्या वैभवात मोलाची भर घालतात. त्यानंतर पाठोपाठ सायंकाळी 5 च्या सुमारास विधीपूर्वक पूजाविधी झाल्यावर श्री ज्योतिबांची उत्सवमूर्ती पालखीत बसून यमाई मंदिराकडे मार्गस्थ होते. यमाई देवी ही ज्योतिबाची गुरुमाता अर्थात आई. याच वर्षी सूर्यास्तानंतर यमाई ही देवी शिक्के कट्यारशी म्हणजे जमदग्नीशी विवाहबद्ध होते. हा विवाह समारंभ यमाई मंदिरातच पार पडतो. यानिमित्त श्री ज्योतिबा पालखीतून यमाईसाठी आहेर घेऊन जातात व विवाहानंतर माघारी परत येतात. यावेळी विविध धार्मिक विधी होतात व नयनरम्य असे आतिषबाजी सुद्धा करण्यात येते. चैत्र पौर्णिमेची यात्रा ही सुमारे महिनाभर म्हणजे पाखाणीपर्यंत चालते. चैत्र यात्रेनंतर 5 रविवार ही यात्रा भरते. या यात्रेस पाखाणी असे म्हणतात. ज्यांना चैत्र यात्रेस येण्यास मिळत नाही ते पाखाणीस येऊन पालखी व शिखरावर गुलाल खोबरे टाकून दर्शन घेतात. दुसरी आहे श्रावण षष्ठी यात्रा. श्रावण षष्ठी यात्रा ही श्री चोपडाई देवी समर्पित असून श्रावण शुद्ध षष्ठीला चरपट अंबाने रत्नासुर राक्षसाचा वध केला. असुराच्या रक्तातील तामसिक गुणांमुळे देवीच्या अंगाचा दाह झाला होता. त्यामुळे केदारनाथासह सर्व देवांनी लिंबू दुर्वा बेल आणि वल यांनी देवीची पूजा केली. तेव्हापासून श्रावण शुद्ध षष्ठीला रात्री लिंबू बेल आणि फुलांची विशेष पूजा केली जाते. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या उत्सवात फक्त धूपारती होते आणि रात्रीचा उत्सव असतो. संपूर्ण रात्र देवीचा जागर असतो. दुसऱ्या दिवशी पहाटे धूपारतीने उत्सव संपतो. खेटे यात्रा. माघ महिन्यात 5 रविवारी जी यात्रा भरते त्या यात्रेत ज्योतिबाची खेटे असे म्हणतात. ही यात्रा करवीर निवासनी श्री महालक्ष्मी समर्पित आहे. देवीनी यात्रेला प्रघात पाडला. या खेट्याचे वैशिष्ट्य असे आहे की फक्त कोल्हापूरचे भाविक हे खेटे घालतात. या बाबतीत आख्यायिका अशी आहे की पूर्वी केदारनाथ आपले दक्षिणेकडील मोहिम संपवून हिमालयाकडे परत चालले होते. हे करवीर निवासनी श्री महालक्ष्मीला कळताच ती कोल्हापूरहून अनवाणी पायाने पळत आली व केदारनाथाला न जाण्याविषयी विनवणी केली. तेव्हा केदारनाथाने ज्योतिबावर आणायचे मान्य केले. तेव्हापासून कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा आजपर्यंत सुरू आहे. ज्योतिबाच्या जन्मदिवशी रविवारी म्हणजे श्रावण शुद्ध षष्ठीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. रत्नासुरावर मिळवलेला विजयाप्रत्यर्थ चैत्री पौर्णिमेस असलेली भव्य जत्रा भरते. कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र व देशाच्या इतर भागातून लाखो भाविक इथे गोळा होतात. ज्योतिबाच्या डोंगर माणसांनी अक्षरशः फुलून जातं.
येथील धान्य, कापड, तांब्या पितळेची भांडी, पूजा साहित्य, मेवा मिठाई इत्यादी साहित्याची दुकाने थाटली जातात. चैत्री पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देवळाभोवती घातली जाते. नंतर ज्योतिबाच्या चांदीची मूर्तीची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत यमाई देवीच्या मंदिराकडे निघते. या मिरवणुकीत अनेक सासनकाट्या नाचवल्या जातात. ज्योतिबाच्या यात्रेस 50 हून अधिक छोट्या मोठ्या अशा सासनकाट्या असतात. पहिल्या सासनकाठीचा मान सातारा तालुक्यातील तीर्थक्षेत्र पाडळे गावचा आहे. छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांनी 1896 साली हा मान पाडळी या गावाला दिला. गडद उलक गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे उच्च रेशमी वस्त्र, धवळ रंगाचे गंगवान, सुती तोरण्या आणि बसण्यावर सुवर्ण पादुका असा हा साज असतो. या सासनकाठीला 18 सेवक आहेत. तीर्थक्षेत्र पाडळी गावच्या गावाचे भक्त 120 किलोमीटरहून जास्त अंतर म्हणजे वाडी रत्नागिरी येथे 4 दिवसांमध्ये सासनकाठी पायी उचलून नेतात. परतीचा प्रवास मिळून हा प्रवास एकूण 8 दिवसांचा असतो. सासनकाठीचा प्रवास सुरू असताना सासनकाठीचे वजन 300 किलोहून जास्त असते. सासनकाठी आणि श्रीफळाची तोरणे, धन, हारतुरे इत्यादी. सासनकाठी म्हणजे 45 ते 50 फूट उंचीच्या वेळीला पांढरी व तांबडी पागोटी एका आड एक तिरपी गुंडाळलेली असते. काठीच्या टोकाला गंगावणाचे काळी आणि पांढरे झुपके बांधतात. त्या बांबूच्या तळापासून 4 ते 5 फूट उंचीवर आडवी फळी घट्ट बांधलेली असते. ही फळी खांद्यावर घेऊन भक्तगण काठी नाचवतात. या काठीचा तोल जाऊ नये म्हणून काठीला बांधलेले दोर ताणून लोक उभे असतात. या फळीवर घोड्याची व देवाची प्रतिमा ठेवलेली असते. यातील काही काट्या पूर्वापार मानाच्या असतात. ढोलताशाच्या तालावर भक्तगण देहभान विसरून काठ्या नाचवत असतात. निळसर आणि गुलाबी गुलालाच्या धुराळ्यात या रंगीबेरंगी काठ्यांची शोभा अगदी अवर्णनीय असते. यावेळी भाविक चांगभलेचा गजर करत इतर काही महत्वाच्या मानाच्या शासन काठ्यामध्ये मौजे, विही, नवाजी बाप किवळ, हिम्मत बहादूर चव्हाण, वाळवा तालुक्यातील करंजवडे गावातून येणारी ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांची सासनकाठी, कोल्हापूरच्या छत्रपती या काठ्यांचा समावेश असतो. मानाच्या 18 व एकूण 96 शासनकाठ्या उत्सवात सहभागी होतात. पूर्वी ज्योतिबा देवस्थानास शिंदे सरकारांकडनं अनुदान मिळत असे. सध्या इनामी गावांच्या उत्पन्नातून देवस्थानाचा खर्च भागवला जातो. श्री ज्योतिबा मंदिर बिरजवडे तालुका शिराळा जिल्हा सांगली येथे ज्योतिबाचे प्रसिद्ध ठिकाण असून याला थोरला ज्योतिबा असे म्हणतात. प्रतिवर्षी चैत्र पौर्णिमेला इथे सुद्धा मोठी यात्रा भरते. तीर्थक्षेत्र पाडळी तालुका जिल्हा सातारा, विहे तालुका पाटण, किवळ तालुका कराड, श्री ज्योतिबा मंदिर कासेगाव तालुका वाळवा, श्री क्षेत्र निनाम तालुका जिल्हा सातारा, श्री क्षेत्र कुसवडे ज्योतिबा मंदिर तालुका जिल्हा इथेही सातारा, रेटरे बुद्रुक तालुका कराड, कुंठे कोरेगाव, मूळगाव तालुका पाटण, येथे यमाई आणि ज्योतिबा दोन्हीही मंदिरे आहेत. तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर गावोगावी श्री ज्योतिबांची अनेक मंदिरे आहेत. असे आपले ज्योतिबाचे मंदिर, ऐतिहासिक देवस्थान. बोला ज्योतिबाच्या नावाने चांगभल. जय महाराष्ट्र.

मंडळी आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविध या कार्यक्रमामध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतो आणि अर्थातच म्हणूनच कार्यक्रमाचं नाव आहे विविधा. तर आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी काही महत्वाच्या टिप्स तुम्हाला देणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा तुटवडा मुंबईत आणि बऱ्याच ठिकाणी जाणवतोय आणि वेळोवेळी आपल्याला सगळ्यांकडूनच अशी सूचना दिली जाते की पाण्याचा वापर अगदी गरजेपुरता करा, जास्त पाणी वाया घालवू नका. त्या अनुषंगाने काही महत्वाच्या टिप्स याच्या कार्यक्रमातून देण्याचा हा प्रयत्न. तर सुरू करूया आजच्या कार्यक्रमाला. मी म्हटलं तसं की आजच्या कार्यक्रमामध्ये आपण पाणी बचती संबंधीचे काही उपक्रम तसंच दैनंदिन जीवनात करता येण्यासारखे काही उपाय याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, सध्या सगळीकडेच प्रचंड उकाडा जाणवतोय. अशा कडक उन्हात फिरल्यावर सगळ्यात आधी जी गोष्ट प्रत्येकाला हवी असते ती म्हणजे पाणी. पाणी म्हणजे अमृत, पाणी म्हणजेच जीवन, याची जाणीव आपल्याला उन्हाळ्यात खऱ्या अर्थानं होते असं म्हणता येईल. सध्या बऱ्याच ठिकाणी कोरडा दुष्काळ पडल्यामुळे लोकांना गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतंय. पाण्याची टंचाई भासते त्याच्याबद्दल आपण काहीतरी ठोस उपाय करायला हवेत हे मात्र नक्की. यातला एक प्रमुख उपाय म्हणजे छतजल योजना. पावसाळ्यात पाण्याचं प्रमाण तसं योग्य प्रमाणात असतं. घराच्या छतावरून पाणी वाहत जाऊन अखेरीस ते गटारांमध्ये जातं. जर हेच पाणी आपण व्यवस्थित प्रकारे साठवून ठेवलं तर नक्कीच हा साठा काही दिवस तरी पुरू शकतो. काही राज्यांमध्ये आवर्जून ही योजना राबवली जाते. तुम्ही म्हणाल पाऊस तर पडू दे, नक्कीच, पण पुढच्या वर्षीसाठी उपाय म्हणून पावसाळा सुरू झाल्यावर ही योजना आपण नक्कीच राबवू शकतो, नाही का? तर यंदाच्या पावसाळ्यात शक्य असेल तर नक्की या छतजल योजनेसारखा उपक्रम आपण राबवायला हवा. याच्यानंतर आपण आपल्या दैनंदिन जीवनात थोडेफार फरक करून बदल करून जर पाण्याची बचत करू शकलो तर भाजी चिरण्यापूर्वी ती धुण्यासाठी पाण्याचा अगदी सढळ हस्ताने वापर केला जातो. जवळपास लिटरभर पाणी वाया जातं. हेच पाणी कुंडीतल्या झाडांसाठी वापरलं तर त्यांना पाणी मिळेल आणि पोषण मूल्य सुद्धा मिळतील. याशिवाय कपडे धुताना सुद्धा नळ सुटा ठेवल्यामुळे आपण कितीतरी पाणी वाया घालवत असतो आणि त्याचा अंदाज सुद्धा आपल्याला येत नाही. हेच पाणी साठवून गॅलरी स्वच्छ करताना आपण उपयोगात आणू शकतो. दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा की ज्यांच्याकडे पाण्याच्या टाक्या बसवलेल्या असतात त्यांना त्या काही दिवसांनी स्वच्छ कराव्या लागतात, पण इथे सुद्धा पाण्याचा वापर होतो. त्याऐवजी हवेच्या प्रेशरवर टाकी चांगल्या पद्धतीने स्वच्छ करता येऊ शकते. याच्यामध्ये हवा जास्त असून पाण्याचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे पाण्याच्या तुषारांवर ही स्वच्छता होऊ शकते. फक्त इतकंच आहे की त्यासाठी उपयुक्त असं मशीन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे किंवा हे मशीन आपण भाड्याने सुद्धा घेऊ शकतो. जर तुलना केली तर गावांपेक्षा खेड्यांपेक्षा शहरी भागांमध्ये पाण्याचा तुटवडा तसा कमी असल्याने पाण्याची तितकी आपल्याला किंमत नाहीये आणि त्याच्यामुळेच पाण्याचा जास्तीत जास्त गैरवापर हा शहरी भागातच होताना दिसतोय. नळ पूर्ण सोडल्यामुळे पाणी जास्त दाबाखाली येतं आणि त्याच्यामुळे आपल्या नकळत पाण्याचा अपव्यय होतो. याला उपाय म्हणजे कमी दाबाच्या पाण्यामध्ये काम करण्याची सवय लावून घेणं. तसंच एखाद्या बिल्डिंगमध्ये किंवा घरासाठी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी असते तिचा कॉक पूर्ण न ठेवता अर्धाच ठेवायचा आणि वरती असणाऱ्या पाण्याच्या टाकीचा वॉल सुद्धा अर्धा ठेवायचा, म्हणजे पाणी आपोआप कमी दाबानंच येईल आणि अशा उपायाने आपोआप पाण्याचा वापर किंवा पाण्याचा गैरवापर सुद्धा कमी होईल. मंडळी, अजूनही काही उपाय आहेत ज्याचा अवलंब केल्याने पाण्याचा गैरवापर काही प्रमाणात तरी टाळता येण्यासारखा आहे, त्याविषयी बोलूया. आता अजून एक गंमत म्हणजे बागेत आपण जे पाणी वापरतो झाडांना, तिथे सुद्धा आपण पाईपलाईन जी यूज करतो, पाईप यूज करतो आणि बऱ्याच वेळ ते पाणी आपण सोडून देतो. तर तसं न करता जर आपण बादली आणि मग्गा घेऊन आवश्यक तितकंच पाणी आपण बागेतल्या झाडांना घातलं तर तिथे सुद्धा पाण्याचा अपव्यय आपण कमीत कमी करू शकतो. झारीचा वापर आपण करू शकतो आणि बादलीचा वापर तर करूच शकतो. शहरी भागातल्या लोकांना आवर्जून सांगावं असं वाटतंय की शॉवरचा वापर टाळा आणि पारंपरिक पद्धतीने आंघोळ करा. शॉवर खाली उभं राहताना आपल्याला कळू शकेल की पाण्याचा दाब हा कितीतरी पटीने जास्त असतो. साहजिकच पाण्याची नासाडी सुद्धा जास्त होते, त्यामुळे सगळ्यात पहिले शॉवर खाली आंघोळ करण्याची सवय आपल्याला मोडायला हवी आहे.
हा शहरी भागातल्या लोकांसाठी पाणी बचतीसाठीचा एक मुख्य उपाय. याशिवाय दाढी करताना, दात घासताना किंवा इतर क्रिया करताना सुद्धा पाण्याचा नळ सुरू ठेवण्याची वाईट सवय आपल्याला आहे, तर ती सुद्धा आता आपल्याला हळूहळू बंद करण्याची गरज आहे. याचबरोबर बहुतांश गृहिणींची जशी सवय असते की कालच पाणी भरलंय पण ते काल भरलंय, मग ते शिळ झालंय असं करून ते ओतून द्यायचं, पुन्हा आज ताजं पाणी भरायचं, आणि हेच रोज सुरू असतं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की पाणी हे कधी शिळ होत नसतं, आणि त्यातूनही जर आपल्याला असं वाटत असेल तर आपण गरजेपुरता जेवढं पाणी आवश्यक आहे तितकंच आपण भरून ठेवायला हवं. मंडळी, जेव्हा अचानक पाण्याचा तुटवडा भासतो आणि जेव्हा आपल्याला पाणी विकत घ्यावं लागतं, तेव्हा त्या प्रत्येक पाण्याच्या थेंबासाठी आपण खर्चलेला रुपया आपल्या लक्षात राहतो आणि तेव्हा त्याची किंमत आपल्याला खऱ्या अर्थानं लक्षात येते. म्हणूनच जेव्हा आपल्याला पाणी मुबलक प्रमाणात मिळत असतं तेव्हा त्याचा वापर योग्य पद्धतीने करणं हे खूप महत्वाचं आहे. कार्यक्रमाची सुरुवात आपण एका वेगळ्या अशा विषयाने केली असली तरी सुद्धा आता आपण कार्यक्रमात वळणार आहोत आपल्या मुख्य विषयाकडे. पण त्याआधी आता ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा नक्की विचार करायचा आहे आणि त्या गोष्टी आपण अंमलात आणायच्या आहेत. आणि एक छानसं गाणं ऐकूया याच नोटवर आणि त्याच्यानंतर आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

गाण्यानंतर पुन्हा एकदा मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं विविध या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. आणि आता आपण वळणार आहोत आपल्या मुख्य विषयाकडे. श्रोते हो, आजचा विषय हा खूप जिव्हाळ्याचा आहे. विषय असा आहे, बदलता काळ, काल आणि आज. बालपणापासूनच सुरुवात करायला हवी, हो की नाही? पूर्वी खेळण्यासाठी साधनांची फारशी गरज नसायची. घरात आजी आजोबा छान गोष्ट सांगायचे. घरात गोतावळ असल्यामुळे मोठ्यांची कामं पाहणं, त्यांना मदत करणं, गप्पा ऐकणं, यातच बहुतेक वेळ निघून जायचा. पण आज या उलट चित्र दिसतं. मोठमोठाली घरं असतात, पण घरात फक्त आई वडीलच असतात, आणि ते सुद्धा कामात व्यस्त असतात. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी माणूसही नसतो. मग लागते साधनांची गरज. मग हे खेळणं आणून द्या, ते खेळणं आणून द्या, हे सुरू होतं. आणि खेळण्यासाठी कुणीच नसल्यामुळे त्यांना तरी सुद्धा ती उणीव भासत राहते. हल्ली विभक्त कुटुंबातील मुलांना लहानपणापासूनच एकटेपणा अनुभवायला मिळतो. आई बाबा दोघंही नोकरी करणारे असल्यामुळे मुलाला पाळणाघरात ठेवलं जातं आणि त्यामुळे संस्कारांचा अभाव आपल्याला दिसून येतो. बदलत्या काळाचा हा एक पैलू आपण जाणून घेतला पाहिजे. अजून जाणून घेऊयाच मंडळी. पूर्वीच्या काळी शाळा सुटली रे सुटली की थोडंसं खाल्ल्यावर मुलं मैदानाकडे वळायची. मग तिथे पकडापकडी, खो खो, कबड्डी, लंगडी, लगोरी, लपंडाव, आंधळी कोशिंबीर असे स्वस्त आणि मस्त खेळ सुरू व्हायचे. खेळामुळे साहजिकच मित्रमैत्रिणी व्हायच्या, जमायच्या, एकत्रितपणे खेळायच्या आणि एकजूट निर्माण व्हायची. या खेळांमध्ये वस्तू म्हणजेच खेळण्यांचा शिरकाव फारसा नसल्यामुळे हे माझं, हे माझं खेळणं अशी वृत्ती कोणाचीच नसायची. बैठी खेळ म्हणजे सापशिडी, व्यापार, कवड्या, पत्ते. तर या खेळांमध्ये खेळ आणि खेळणारे या दोघांचंही व्यस्त प्रमाण असल्यामुळे आज कितीही वेळ उपलब्ध असला तरी खेळणाऱ्यांची उपलब्धता नसल्यामुळे खेळ रंगतच नाही. आई वडील कामामुळे थकलेले असतात आणि बहुतेक जण शाळेतून आल्यावर ट्युशन किंवा इतर ऍक्टिव्हिटीजसाठी क्लासेस लावल्यामुळे तिथेच असतात. आणि या सगळ्यातून वेगळा वेळ काढणं केवळ अशक्य होऊन बसतं. मग नकळतपणे ही मुलं टीव्ही आणि कॉम्प्युटरकडे आकर्षिली जातात. ही आजची वस्तुस्थिती आहे. प्रत्येकाला या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. श्रोते हो, आपला असा विषय आहे बदलता काळ. या बदलत्या काळानुसार स्त्री या समाज घटकाविषयी बोलायलाच हवं. पूर्वीच्या काळी चूल आणि मूल हेच स्त्रियांचं विश्व होतं. स्त्रियांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. कदाचित अंगी विविध गुण असायचे देखील, पण समाजापुढे ते प्रदर्शित करता येत नव्हते. मात्र काळानुसार हे चित्र आता बदललंय. स्त्री आपल्या आवडीच्या क्षेत्रात कार्यरत होऊ शकते. आपल्या आवडीचं क्षेत्र निवडण्याची तिला मुभा आहे. एक स्त्री म्हणून समाजात आदराचं स्थान तिला आहे. घरातल्या सगळ्या गोष्टी सांभाळून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत देश घडवण्यासाठी अनेक स्त्रिया पावलं उचलताना दिसतायत. काळातली ही प्रचंड तफावत पाहिल्यावर स्त्रियांसाठी लढणारे थोर लोक आपल्याला नक्कीच आठवतात. काही अनिष्ट चालीरीती रूढी यांना विरोध करणारे, स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारे अनेक महान लोक आणि त्यांचे विचार प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवायला हवेत. आज स्त्रिया इतक्या मोकळेपणाने समाजात वावरत आहेत हे त्यांच्याच कष्टाचं फळ आहे. तेव्हा स्त्रियांनी सुद्धा हा विचार करणं खूप गरजेचं आहे. हा मुद्दा सांगण्याचं एकच कारण आहे, कारण आपण काळाविषयी बोलतोय, काल आणि आज. त्यामुळे स्त्रियांचं भावविश्व सुद्धा प्रचंड प्रमाणात बदललेलं आहे. हा विषय घेण्याचा उद्देश इतकाच की बऱ्याच गोष्टी आपण विसरत चाललोय किंवा नकळतपणे त्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होत आहे. तर या गोष्टी पुन्हा एकदा आपल्या स्मरणात आणून देण्यासाठीचा हा प्रयत्न. तर पुन्हा एकदा एक छानसं गाणं ऐकूया आणि नंतर वळूया पुढच्या चर्चेकडे. आपलाचा विषय आहे बदलता काळ, काल आणि आज. आपण ऐकत आहात कार्यक्रम विविधा, माझ्यासोबत आरजे सुवर्णासोबत.

मंडळी, कार्यक्रम सुरू आहे विविध आणि विविध कार्यक्रमामध्ये आज आपण बोलतो आहोत बदलता काल आणि आज. पूर्वीच्या काळी विजेवरची उपकरणं वापरात नव्हतीच, त्यामुळे स्वयंपाकघरात पाटा वरवंटा चूल वापरली जायची. अगदी पीठ सुद्धा जात्यावर घरच्या घरीच दळलं जायचं, त्यामुळे पूर्ण शरीराला आपोआपच व्यायाम व्हायचा. दिवसभर पुरतील इतकी कामं त्यावेळी असायची. आजच्या काळात विजेवर चालणारी उपकरणं वापरली जातात. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि खरंच ही आजच्या काळाची गरज आहेच. या उपकरणांमुळे सगळी कामं पटकन उरकता येतात, पण शारीरिक श्रम मात्र तितकेसे घडत नाहीत. पण वेळेची बचत होते हेही तितकंच खरं. मिक्सर, ग्राइंडर, ओव्हन, मायक्रोवेव्ह, टोस्टर अशी उपकरणं आज सर्रास सगळ्यांच्याच घरात दिसतात. पण कधी वीज खंडित झाली तर मात्र सगळंच ठप्प होऊन जातं. आज स्त्रिया कामानिमित्त दिवसभर बाहेर असल्यामुळे वेगळे शारीरिक श्रम करण्याची त्यांना फारशी गरज भासत नाही. वेळेअभावी या उपकरणांवरच अवलंबून राहणं ही काळाची गरज आहेच. पण आज तब्येतीच्या तक्रारी सुद्धा वाढत चालल्यात. पूर्वी जेवताना मांडी घालून जेवण केलं जायचं, आज डायनिंग टेबलमुळे शारीरिक हालचाल कमी होत चाललीय आणि म्हणून वेगळा पैसा खर्च करून जिम, योगा, स्विमिंग, सायकलिंग किंवा इतर ऍक्टिव्हिटीसाठी जावं लागतं. प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात, याचं हे उत्तम उदाहरण आहे. जसा काळ बदलत गेला तसतसा जीवनातला प्रत्येक घटक सुद्धा बदलत गेला. राहण्याची पद्धत, संस्कृती, सगळं काही बदललं. पूर्वी चाळ संस्कृती असल्यामुळे बरीच कुटुंब एकत्रित राहायची, त्यांची सुखदुःख एकत्रितपणे वाटून घेतली जायची. वाढदिवस, लग्न एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा व्हायचं. प्रत्येक गोष्टीची देवाणघेवाण व्हायची, त्यामुळे प्रेम, आपुलकी, आदर अगदी भरभरून मिळायचं. संपूर्ण चाळ आपलं कुटुंब वाटायची. ती मस्ती, ती मजा आजच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये लोप पावत चालली आहे. सामाजिक प्राणी ते एकाकी प्राणी असा विरुद्ध प्रवास सुरू आहे. स्वतःच्या आभासी जगात वावरणारा हा माणूस वास्तव काय आहे हे विसरू लागलाय. मदत करणं, सुसंवाद साधणं, मिळून मिसळून राहणं या सगळ्या दुर्मिळ कल्पना होऊन गेल्यात. श्रोते हो, फ्लॅट संस्कृतीमुळे एक अंतर निर्माण झालंय. स्वातंत्र्य मिळत असलं तरी एकटेपणा नकोसा वाटू लागलाय. या उलट चाळीतला दंगा, धुमाकूळ कितीही त्रासदायक असलं तरी त्याला एक जिवंतपणा होता आणि तो जिवंतपणा सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. कारण शेवटी कितीही झालं तरी माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. मी थोड्या वेळापूर्वी विभक्त कुटुंबाचा उल्लेख केला होता. सध्या कुटुंब निमुळत होत असल्यामुळे घरात एकुलता एक मूल असतं. जे पालकांना मिळू शकलं नाही ते सगळं आपल्या पाल्यास मिळावं अशी त्यांची इच्छा असते आणि त्यामुळे हव्या त्या वस्तू देऊन आपलं बाळ आनंदी होऊ शकेल असं त्यांना वाटतं. पण असं खरंच होऊ शकेल का याचा प्रत्येक पालकाने विचार करण्याची गरज आहे. आपलं प्रेम आणि आपला वेळ देणं हे सगळ्यात मोठं कर्तव्य बरेच पालक आज विसरताना दिसतायत आणि मुलांना बदल्यात मागेल ते वस्तू ते पुरवतायत. त्यामुळे मुलं हट्टी आणि उद्धट होत चालली आहेत. घरात भावंड नसल्यामुळे कुठलीही गोष्ट शेअर न करता स्वतःच घ्यायची ही प्रवृत्ती सुद्धा वाढत चालली आहे. परिणामी असा त्रास याचा त्रास पालकांना सोसावा लागतोय. योग्य वेळेस मुलांना योग्य वळण लावून आकर्षक खेळण्यांचा आमिष न दाखवता तुमचा अमूल्य सहवास, प्रेमाचे चार शब्द, योग्य तिथे कौतुक आणि आवश्यक तिथे धाक दाखवला तर नक्कीच एक उत्तम व्यक्तिमत्व आकार असेल. आपण बदलत्या काळाविषयी बोलतोय आणि त्याचे वेगवेगळे पैलू आपण उलगडण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा याच टप्प्यावर एक गाणं ऐकणार आहोत आणि या विषयावरती अजून बोलणार आहोत. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM.

श्रोते हो, आतापर्यंत आपण वेगवेगळ्या मुद्द्यांचा विचार केला. काळानुसार बदलत केलेल्या गोष्टी आपल्याला फायदेशीर ठरल्या तर काहींचा तोटा झाला. पूर्वी वाचन मोठ्या प्रमाणात व्हायचं, वाचाल तर वाचाल असं आपण नेहमीच ऐकतो. पण आज प्रत्यक्षात वाचन किती जण करतात हा तर वादाचा विषय आहे. पूर्वी वर्तमानपत्र, पुस्तक, मासिक, साप्ताहिक हीच प्रसारमाध्यमं म्हणून ओळखली जायची. त्यामुळे ज्ञानात भर पडण्यासाठी प्रामुख्याने वाचन हेच मुख्य स्रोत होतं. वाचनामुळे लेखनही तितकंच प्रभावी असायचं, भाषणावर सुद्धा प्रभुत्व असायचं. निबंध लेखन, पत्र लेखन हा आज फक्त परीक्षेतला प्रश्न होऊन बसलाय. या पलीकडे पत्र पाठवणं सुद्धा अगदी दुर्मिळ होऊन गेलंय. हल्ली ईमेल, मेसेज यामुळे लेखन कमी झालंय. व्यक्ती व्यक्तीमधला सुसंवाद दुरावत चाललाय. पत्रातली आपुलकी, आपलेपणा हा ईमेल किंवा एखाद्या मेसेजमधून अनुभवता येत नाही. पण वर्षातनं एखादं तरी पत्र पाठवलं तरी पत्र कसं लिहितात हे तुमच्या लहानग्यांना नक्कीच कळू शकेल. ईमेल, मेसेज ही काळाची गरज आहे. कमीत कमी वेळात किंबहुना काही सेकंदात तुमचा संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याची ही यंत्रणा नक्कीच कौतुकास्पद आहे. पण पूर्वीच्या गोष्टी आणि नव्या गोष्टींचा छान मेळ घालता आला तर हा दुग्ध शर्करा योग जुळून येईल, नाही का? आजच्या विविध या कार्यक्रमामध्ये काही महत्वाचे मुद्दे सांगावेसे वाटतात. काही बदलांचे फायदे तसंच तोटेही असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पूर्वी रोजगाराच्या संधी कमी होत्या, वेगवेगळी क्षेत्र निर्माण झाली नव्हती किंवा उदयास आली नव्हती. पण आज बरीच कवाडं उपलब्ध आहेत, रोजगाराच्या संधी वाढल्यात, पण स्पर्धा सुद्धा तितकीच वाढली आहे. पूर्वीच्या काळी स्त्रिया आणि काही वर्गातले लोक शिक्षण घेत नसल्यामुळे त्या काळी तितकीशी स्पर्धा नव्हती. पण आज समाजातला प्रत्येक घटक सुशिक्षित असल्यामुळे स्पर्धाही वाढली आहे. वाढत्या स्पर्धेमुळे नैराश्य, धावपळ, सतत पुढे राहण्याची धडपड या गोष्टीही आल्याच. पण यामुळे आपण सतत कार्यरत राहतो, प्रगती करतो, हे फायदेही आहेत. पाहिलेत ना, प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे असतातच. त्यामुळे दोन्हींचा विचार केला पाहिजे आणि त्यातून सुवर्णमध्य गाठून आपलं आयुष्य आपण चांगलं केलं पाहिजे. आजच्या प्रगत काळामध्ये नोकरदारांचे पगार खूप वाढलेत, त्यामुळे अर्थातच राहणीमान सुधारले. पण काही गोष्टी मात्र खटकतात. पूर्वी दिवे लागण्याच्या वेळेला घरात असलेली मुलगी आज रात्री अपरात्री बाहेर असते. राहणीमान सुधारणं ही नक्कीच चांगली गोष्ट आहे, पण त्याचा अतिरेक मात्र करू नये. प्रसार माध्यमांमुळे समाजातलं वातावरण बिघडत चाललंय, असुरक्षितता वाढत चालली आहे. समाजात वावरताना काही मर्यादा या पाळल्या गेल्याच पाहिजेत. केवळ समाजातल्या वातावरणाला दोषी धरण्यात अर्थ नाही, तसंच आपल्या वाढत्या गरजा कमी करायला हव्यात, कारण बऱ्याचदा त्या अनावश्यक असतात. सुखी समाधानी राहण्यासाठी काही लागतं ते मिळवण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे. पूर्वीच्या काळी आयुष्य जगताना ऐशोआरामाच्या सुखसोयीच्या वस्तू नव्हत्या, पण कष्टाची भाजी भाकरी हीच गोड लागायची हे सत्य त्यांना उमगलं होतं. इन शॉर्ट, आपण पूर्वीच्या काही गोष्टी आणि आजच्या काही गोष्टी या दोघांची सांगड घालून आपल्याला जे काही उपयुक्त आहे ते घेऊन आपलं आयुष्य पुढे घेऊन गेलं पाहिजे. श्रोते हो, आजचा विषय नक्कीच तुम्हाला विचार करायला भाग पडेल आणि नक्कीच तुम्ही विचार कराल याचीही मला खात्री आहे. आणि ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या नक्की तुम्ही अंमलात आणाल अशी मी खात्री बाळगते. आणि इथेच निरोप घेते, तेव्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात वेगळ्या विषयासह. ऐकत रहा आचार्य 90 FM माझ्यासह, अर्थात आरजी सुवर्णासोबत.

नमस्कार, हार्टबीट्स विद साक्षी या सेगमेंटमध्ये मी आजची साक्षी तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, हो मित्रांनोच म्हणेन, कारण जिथे मैत्र जुळतं ना तिथे भावनांना व्यक्त होण्याची मोकळीकता मिळते. मी तुमच्याशी अनेक भावनिक, आपल्या जवळच्या आणि आपल्या हृदयाच्या विविध कप्प्यांमध्ये असणाऱ्या नात्यांविषयी, मग त्यात प्रेम, कुटुंब, मैत्री अशा विविध विषयावरती गप्पा मारणार आहे. ज्याने आपल्या मनात काही भावनांनी जो घोळ घातला असेल, काही गोष्टी, विचार आपले अस्पष्ट असतील, किंवा नात्यांच्या गुंतागुंतीत आपण असे काही अडकले असू की पुढचा मार्गच दिसत नसेल, मग अशा वेळी नक्की काय करावं? नात्यातले विविध रंग, छटा, बदलत्या काळानुसार बदलणारी नात्यांची व्याख्या, या सगळ्या गोष्टींवर अगदी मनापासून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आज आपण परफेक्ट जोडीदार या विषयावरती बोलणार आहोत. चला तर मग या विषयाला सुरुवात करण्याआधी आपण एक छान गाणं ऐकूया.

याची आपण खूप वाट बघतो. या वाट बघण्याच्या खेळात आपल्या वाटेत चालता चालता आलेल्या काही व्यक्तींना आपल्या परफेक्टच्या साच्यामध्ये तोलून मापून पाहतो, आणि जो आपल्या साच्यात किंचितही बसत नसेल त्याला काही कारण देऊन दूर करतो. म्हणजे मान्य आहे की आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यानंतर तडजोड करावीशी वाटत नाही, पण परफेक्ट म्हणजे नक्की काय हो? आपण नेहमी म्हणतो की मला एक परफेक्ट जोडीदार हवाय, पण परफेक्ट म्हणजे नक्की काय? ज्याला सगळं येतं तो, की ज्याच्यात एकही दोष नाही तो? खरं सांगू का, दोन माणसं एकमेकांसाठी परफेक्ट तेव्हाच असतात जेव्हा दोघांमधली अपूर्णता एकत्र येते आणि त्यातून नात्याचं एक सुंदर चित्र तयार होतं. एखाद्या व्यक्तीमध्ये काही अपूर्ण असेल तर ती अपूर्णता आपल्या नात्यामध्ये तयार होणारी अडचण ठरत नाही, तर ती एक नातं घट्ट करण्याची संधी ठरू शकते. हे मी वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या लेखन पद्धतीमध्ये वेगवेगळ्या अंगाने लिहिलेलं वाचलंय. ज्या व्यक्ती साहित्य, कला अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये अव्वल आहेत, त्यांनी जोडीदाराविषयीची विचार करण्याची ही जी पद्धती आहे ती वेगळीच आहे असं मांडलंय. ते संदर्भ पुढे कधीतरी मी तुम्हाला देईनच. आज आपण सर्वसामान्यपणे जोडीदाराविषयीच्या काय संकल्पना असतात त्यावर बोलूया. आज प्रत्येकालाच त्याच्या आयुष्यामध्ये सर्व काही मनासारखं म्हणजे अगदी परफेक्ट हवं असं वाटत असतं. मग त्यात नोकरी मनासारखी हवी, घर मनासारखं हवं, आजूबाजूची माणसं मनासारखी हवी, आणि सर्वात महत्वाचं जोडीदारही मनासारखा हवा, आणि अगदी सर्व गुण संपन्न परफेक्ट हवा. या परफेक्ट जोडीदाराच्या शोधासाठी आपण सतत लोकांच्या चुका काढत राहतो. समजा आपल्याला जर उच्च शिक्षित, सुंदर, उंच जोडीदार हवा असेल, एखाद्या नटनटीप्रमाणे आपण आपल्या जोडीदाराची कल्पना करत असू, तर आपण केवळ त्याच गोष्टी समोर येणाऱ्या व्यक्तीमध्ये शोधू लागतो. त्यामुळे साहजिकच त्या व्यक्तीतले काही चांगले गुण हे आपल्या नजरेआड होतात. अगदी आपण दिसण्यात वागण्यात कसेही असो, पण आपल्याला मात्र जोडीदार हा आपल्या परफेक्टच्या यादीत 100% गुणांनी पास होईल असाच हवा असतो. म्हणजे आजवर असं तरी कोणी म्हटलेलं नाहीये, आणि हे माझ्याही ऐकण्यामध्ये आलं नाहीये, की मला मुलगा कमी उंचीचा हवा किंवा मग मुलगी सावळी हवी. मुलाकडे गाडी, स्वतःचं घर नसलं तरी चालेल, किंवा मग अगदी माझ्यापेक्षा कमी कमावणारा किंवा चांगली परमनंट नोकरी नसलेला मुलगा मुलगीही चालेल. म्हणजे सांगायचा उद्देश हाच की कोणाला आपल्यापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी पडत असेल असा जोडीदार नकोच असतो. एकतर मुलगा असेल तर मुलीपेक्षा तो दिसायला कमी पडत असेल तरी चालेल, पण मग त्याचा खिसा मात्र भरलेला राहील याची खात्री मुलीच्या बाजूने केली जाते. आणि मुलाच्या बाबतीत मुलगी दिसायला देखणी, गोरी आणि उत्तम घर सांभाळणारी हवी, तर अशा सर्व बाह्य गोष्टींकडे अधिक लक्ष दिलं जातं. अर्थात याला काही अपवाद आहेतच, मात्र व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून समोर व्यक्तीला स्वीकारण्याची आणि पुढे जाऊन त्या व्यक्तीसोबत आपलं नातं आहे तसं निभावण्याची तयारी फार कमी लोक दाखवतात. मला नेहमी असं वाटतं की समाजाने कळत नकळतपणे जे परफेक्ट जोडीदार वा पुढे जाऊन परफेक्ट संसार याच्या ज्या व्याख्या तयार केल्या आहेत ना, त्या केवळ वरवरच्या दिसण्यापुरत्या मर्यादित आहेत. परफेक्ट जोडीदार किंवा परफेक्ट संसार या व्याख्या केवळ आणि केवळ त्या व्यक्तीच्या एकमेकांना समजून घेण्यातून, एकमेकांच्या सहवासातल्या कम्फर्टमधून, दोघांच्या जुळणाऱ्या विचारातून, आचारातून आणि त्यांनी त्यांच्यासाठी आखलेल्या भविष्याच्या प्रॅक्टिकल आणि तितक्याच स्वप्नवत योजनांमधून. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांच्या परफेक्ट जोडीदार किंवा नात्याच्या कल्पनेला अधोरेखित करतात. त्यामुळे वरवर दिसणारं हे जे गुळगुळीत आहे ते आतून किती पोखरलेलं असतं याचा अंदाज केवळ त्या दोघांनाच असतो.
आज आपल्या आजूबाजूला अनेक अशी जोडपी आहेत ज्यांनी नात्यात येण्याआधी किंवा लग्नाआधी त्या व्यक्तीच्या केवळ बाह्य गोष्टींवरती भर दिला. म्हणजे साहजिकच कोणीतरी व्यक्ती जेव्हा प्रेमातही पडते तेव्हा तिला त्या व्यक्तीचं दिसणं, त्याचं राहणीमान, त्याचं वागणं यामुळे मनात आकर्षण तयार होतं आणि या आकर्षणाचंच पुढे प्रेमात रूपांतर होतं किंवा त्याला प्रेम असं नाव दिलं जातं. मात्र जसजसा त्या व्यक्तीबरोबर आपला सहवास वाढतो तेव्हा एक एक गोष्टी कळू लागतात आणि मग वरून दिसणारा परफेक्ट माणूस इम्परफेक्ट आहे हे कळतं. या संदर्भात ना कितीतरी उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत, त्यातली माझ्या नजरेतली मी सांगते. सुमन चांगली शिकलेली मुलगी, तिच्यासाठी परफेक्टच्या यादीत बसणारा मुलगा हा रोमॅन्टिक स्वभावाचा, तिला भेटवस्तू देणारा, बाईकवरून फिरवणारा, तिच्यावर पैसे खर्च करणारा काहीसा असा असावा असं तिला नेहमी वाटायचं. कारण सिनेमाचं वेळ, बाकी यातलं काहीच तिच्या डोक्यात नव्हतं. असंच तिच्या आयुष्यात पराग सारखा तिच्या कल्पनेप्रमाणे परफेक्ट मुलगा आलाही. साधारण 5-6 महिने दोघेही आनंदी होती. मात्र परागचे वेगवेगळ्या मुलींसोबतचे चॅट्स, बऱ्याच वेळा अचानक एखाद्या मुलीने सुमनकडे बोट दाखवून ही कोण हे विचारणं आणि प्रत्येक वेळी सुमनने परागला इतर मुलींबरोबर लपून पाहणं, याने पराग आपल्यासोबत फक्त प्रेमाचं नाटक करत होता हे तिला कळून चुकलं आणि तिच्या परफेक्ट रोमॅन्टिक जोडीदाराविषयीची कल्पना किती चुकीची होती हे तिला कळून चुकलं. असंच सोहम सोबतही काहीसं घडलं आहे. त्याच्या ऑफिसमधील प्रियंका ही ऑफिसमधल्या कित्येकांची क्रश होती, अर्थात सोहमलाही ती आपल्यासाठी योग्य आहे असं वाटायचं. कामाच्या निमित्ताने दोघांमध्ये सहवास वाढला आणि तिच्या कामाच्या पद्धतीने तिच्या स्वतःला प्रत्येक गोष्टीत परफेक्ट ठेवण्याला, दिसण्याला तो भुलला. पण प्रियंका सर्व बाबींमध्ये त्याला योग्य वाटत असताना एकदा एका गरजू गरीब व्यक्तीशी तिचं तुच्छतेने वागणं त्याने पाहिलं आणि त्याच्या मनातून ती कायमची उतरली. जान्हवी आणि तेजस हे शेजारी राहणारे, त्यामुळे अगदी लहान असल्यापासून दोघे एकमेकांना चांगले ओळखत होते. शेजारी राहत असल्यामुळे दोघांच्या घरच्यांचंही चांगलं जुळत होतं. दोघांच्या डिग्र्याही एकाच महाविद्यालयातून पूर्ण झाल्या होत्या, त्यामुळे तसा एकमेकांना ओळखण्यासाठी चांगला सहवास मिळाला होता. तेजसच्या मनात जान्हवीविषयी प्रेम निर्माण झालं, मात्र जान्हवीचं वर पाहता तसं काही त्याला वाटत नव्हतं. पण तरीही एकदा विचारू तिला तिच्या मनात आपल्याविषयी काय आहे ते, असं स्वतःशी ठरवत त्यांनी बोलता बोलता तिला विचारलं, मला तू आवडतेस, तुला माझ्याविषयी काय वाटतंय? तेव्हा जान्हवी थोडं चाचरत त्याच्या विरळ झालेल्या केसांकडे पाहत म्हणाली, अरे मला तू मित्र म्हणून पसंत आहेस, पण जोडीदार हा भुरभुरत्या केसांचा, चष्मा नसलेला आणि थोडा मॉडर्न टाईपचा हवा आहे. एवढ्या वर्षाची मैत्री, कित्येक गोष्टींवर दोघांचे जुळणारे विचार, आत्ताच्या भाषेत सांगायचं म्हणजे दोघांची जुळणारी वाईब, एकत्र घालवले कितीतरी क्षण, दुःखाचे क्षण, सुखाचे क्षण, या सगळ्यातून निर्माण झालेला एक आपलेपणा, प्रेम, विश्वास, या सगळ्याचा विचार न करता जान्हवीने आपल्याला आपल्या विरळ झालेल्या केसांमधून किंवा चष्म्यामुळे आपल्याला नकार दिला याने तो पूर्णपणे खचला. पण मग काही वर्षांनी जान्हवीला एका मुलाने प्रेमाचं नाटक करून केवळ पैसे काढून घेण्यासाठी रचलेल्या सापळ्यातून तेजसनं तिला बाहेर काढलं आणि तिला देखील आपण ज्याला प्रेम समजतो ते प्रेम नाही किंवा तो परफेक्ट जोडीदार नाही, तर तेजस माझा खरा जोडीदार म्हणून योग्य आहे हे तिला कळून चुकलं.
अशी कितीतरी उदाहरणं आपल्या अवतीभवती असतात, ज्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ठराविक नजरेने पाहतो आणि मागचा पुढचा कोणताही विचार न करता, किंवा आपण इतकी वर्ष या व्यक्तीला ओळखत आहोत, आपल्या या गोष्टी जुळत आहेत, केवळ दिसण्यावर त्याला नकार देण्यापेक्षा आपलं भविष्य या व्यक्तीसोबत चांगलं असू शकतं. यातल्या चांगल्या गोष्टींचा विचार कोण करतं? फार कमी लोक. मग भविष्यात जेव्हा शोभणाऱ्या जोडीदारासोबत कष्टाचं आयुष्य जगावं लागतं, मनाला झालेले घाव, नात्यातलं संपलेलं प्रेम, आदर या विश्वास, तेव्हा जुन्या व्यक्ती आठवतात आणि आपण गमावलेलं बरंच काही मनात चलत राहत. मात्र याची वाच्यता कुठेही करता येत नाही. म्हणून जोडीदाराची निवड करताना वेळीच सर्व बाजूने विचार करणं शहाणपणाचं ठरतं. आपण अजून याविषयी बोलणारच आहोत, पण आत्ता एक छोटं गाणं ऐकूया.

पुन्हा एकदा आपलं हार्टबीट मराठी विथ साक्षी या सेगमेंट मध्ये स्वागत. आपण बोलतोय परफेक्ट जोडीदार या विषयावर. मित्रांनो, गाण्याआधी आपण बोललो ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीविषयी केला जाणारा हा परफेक्ट जोडीदाराचा विचार. आता घरातील मोठ्या व्यक्ती आणि त्यांच्या दृष्टिकोनातनं परफेक्ट जोडीदार याविषयी आपण जाणून घेऊया. आपल्याकडे अजूनही लग्न ठरवताना लग्नासाठी घरातले बायोडेट्यावर अवलंबून राहतात, शिवाय कुंडली जुळवणं हेही आलंच. पण कुंडलीतले 36 गुण जुळले तरीही 36 पैकी कोणकोणते गुण दोघांमध्ये आहे त्याच्या लग्नाविषयीच्या जाणीवा उणीवा यांचा विचार घरातले मोठे कधी करत नाहीत. केवळ 2-3 भेटीत माणूस ओळखता येतो का हे काही गणित उमगत नाही. असो, घरातले देखील मुलाकडे असणाऱ्या सुखसोयी संपत्ती नोकरी उंची राहणीमान याकडे अधिक भर देतात. आणि मुलीविषयीही जेवण घर सांभाळणं तिचं दिसणं आणि आत्ता आत्ता कुठे तिच्या नोकरीचाही विचार केला जातो. कधी कधी लग्न केवळ उरकण्याच्या कृतीवरती घरातले भर देतात. आणि मग उरकून झालं की कालांतराने दोघांमध्ये सुरू होतो तो एकमेकांशी तोंडल्या मुलण्याचा खेळ आणि त्यात दोघांच्या घरातल्यांचा संघर्ष सुरू होतो तो वेगळा. आता तर कितीतरी मुलांना मुली लग्नासाठी कोणी देतच नाही आणि त्याचं कारण केवळ भौतिक सुख, दुसरं काही नाही. पूर्वी लग्न करण्याची वयाची मर्यादा होती, त्यामुळे प्रत्येक गोष्ट मुलं इत्यादी योग्य वयात होत होत. मात्र आज अनेक मुली वयाच्या 35 मध्ये देखील परफेक्ट जोडीदार मिळावा म्हणून छोट्या छोट्या कारणांनी मुलांना नकार देत राहतात. आता याला स्वातंत्र्य इत्यादी नावं आहेत, पण मग पुढे कोणी मिळेलच आणि आपणही वाढत्या वयानुसार कोणासाठी परफेक्ट राहू का याची खात्री नसते. आणि नंतर येणारं एकटेपण त्याचा देखील विचार करायला हवा. शिवाय प्रत्येक समारंभात नातेवाईकांमध्ये वावरताना समाजात सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना आपण समोर जाऊ शकू का हा देखील विचार करावा. प्रत्येकाची परफेक्ट असण्याची व्याख्या ही वेगळी आहे, नाही का? म्हणून आपल्या विचारात जी परफेक्टची कल्पना असते ती तरी परफेक्ट आहे का हे वेळीच तपासून पाहणं हे देखील महत्वाचं आहे, हो ना? आता परफेक्टच्या व्याख्येत बरेचदा सर्व गुण संपन्न व्यक्ती हे देखील अनेकांच्या डोक्यात असतं. सर्व गुण संपन्न असं काही आता राहिलंय असं मला तरी नाही वाटत. जगात कुठलाही व्यक्ती सर्व गुण संपन्न नसतो. आपल्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी या देखील दुसऱ्या व्यक्तीला कदाचित चांगल्या म्हणून वाटत नसतीलच की. बरं, लग्नाआधी परफेक्ट जोडीदार शोधणं वेगळं आणि लग्न झाल्यानंतर मग ते लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज, काही लोक जोडीदाराने परफेक्टच असावं असा तगादा लावतात. काही जण आपल्या जोडीदाराबद्दल सतत तक्रारी करत असतात, तो असाच आहे ती अशीच आहे तिला असं असायला हवं होतं म्हणजे सगळं परफेक्ट वाटलं असतं. याने नेहमीप्रमाणे एकाला कमीपणा मांडण्याची आणि दुसऱ्याला सतत तक्रारी करण्याची सवय लागते आणि काय होतं, नातं बिघडतं. अनेक जोडपी ही आयुष्यभर एकमेकांना त्यांच्यात असलेली कमी जी आहे ती दाखवत राहतात, अगदी उतार वयातही. आयुष्याचा अर्धा टप्पा एकत्र घालवला असला तरीही जोडीदाराच्या सवयी बोलून दाखवण्यात समाधान त्यांना जे मिळतं ते वेगळंच असतं. हे जोडीदाराला कधीही न स्वीकारण्याचं आणि कधीही न केलेली कदर न केलेला आदर या सगळ्याची लक्षणं. अशी जोडपी केवळ संसारात आपले दिवस रेटत असतात. पूर्वी जोडीदाराच्या कल्पना या फार साध्या होत्या. आपल्या नशिबात जो व्यक्ती लिहिला आहे त्या व्यक्तीला तो आहे तसं स्वीकारणं, त्याच्यातल्या ज्या काही कमतरता आहेत त्यासह. पुढे जाऊन काळ बदलला तसं व्यक्तीच्या विचारात भर पडत गेला आणि तेव्हा व्यक्तीला आहे तसं स्वीकारलं तरी त्याला त्याच्या चुकीच्या सवयींमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न केले जाऊ लागले. मात्र आता गुण दोषासह स्वीकारणं तर नाहीच,
आणि पदरी पडलेल्या व्यक्तीत सुधारणा करणं ही तडजोड नकोच असते. परिणामी आज एका व्यक्तीकडे अनेक पर्याय आधीच तयार असतात, त्यामुळे नाही जमलं तर सोडून देण्याचा घटस्फोटाचा पर्याय सोपा ठरतो. हे आजच्या नात्याचं खरं रूप आहे. आता या सर्व गोष्टींकडे पाहताना निश्चित मनात प्रश्न निर्माण होतो आपल्या की मग परफेक्ट जोडीदार निवडायचा

कसा? परफेक्ट जोडीदार निवडण्यासाठी केवळ भौतिक गोष्टींवर परफेक्टचा टॅग न लावता काही गोष्टी गुण त्या व्यक्तीत आपण पाहणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला आपलं लग्नानंतरचं आयुष्य सुखकर असावं असं वाटत असतं. सुख दुःख तर येतातच, मात्र ती झेलताना आपल्या बरोबर आपला जोडीदार परफेक्ट पेक्षा योग्य असेल तर जास्त त्रास होत नाही. मात्र जर जोडीदाराची निवड चुकली तर संपूर्ण आयुष्य बिघडत. त्यामुळेच त्याच्यात आपण काय पाहावं तर परफेक्टचाच आपला जो साचा आहे तो सोडून मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या आपण नक्कीच पाहाव्यात. पण त्याआधी आपण एक गाणं ऐकूया.

या सुंदर गाण्यानंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण परफेक्ट जोडीदार कसा असावा याविषयी बोलतोय आणि मी तुम्हाला तो परफेक्ट कशामुळे ठरतो याविषयी काही महत्वाची लक्षणं आता सांगणार आहे. त्यातलं पहिलं म्हणजे प्रत्येकाचा आदर ठेवणारी व्यक्ती. आपण ज्या व्यक्तीसोबत नात्यात आहोत त्या व्यक्तीला आपला आणि आपल्याशी जोडलेल्या व्यक्तीचा आदर करता यायला हवा. कारण ज्याच्या अंगी आदर भाव असतो तो व्यक्ती नेहमीच आपल्याला समजून घेणारा ठरतो. आपल्याला त्याच्याद्वारे दुखावण्याची शक्यता कमी असते. जर आपण निवडलेली व्यक्ती आपला किंवा आपल्याशी जोडलेल्या व्यक्तीचा आदर करणारी नसेल तर ती व्यक्ती गृहित धरणारी व्यक्ती असते. त्या व्यक्तीसोबत नातं टिकू शकत नाही. दुसरं म्हणजे तुम्ही गरजेचे आहात याची जाणीव असणारा व्यक्ती. नात्यात प्रत्येक गोष्टीची देवाणघेवाण होत असते. आपण त्या व्यक्तीसाठी महत्वाचे आहोत की नाही याची जाणीव त्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कृतीतून आपल्याला होते. म्हणजे अगदी एखादी आपल्याला आवडणारी गोष्ट त्याने आपल्यासाठी न सांगता विकत घेणं, आपल्या अनुपस्थितीमध्ये राखून ठेवलेली एखादी खाण्याची गोष्ट, अशा गोष्टींमुळे आपण गरजेचे आहोत हे आपल्या लक्षात येतं. ज्याला आपण गरजेचे आहोत ती व्यक्ती नेहमी स्वतःबरोबर आपलाही पहिला विचार करते. त्यामुळे हा गुण तर महत्वाचा ठरतोच. तिसरं म्हणजे विचार न थोपवणारा जोडीदार. प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि प्रत्येकाची विचारसरणी राहणीमान वेगळं असतं. त्यामुळे आपल्या जोडीदारावर कधीही आपले विचार न थोपवणारा जो जोडीदार असतो तो परफेक्ट कॅटेगरीत बसतो. नात्यात असतानाही स्वतःला अत्यंत महत्व आहे. आपण जर आपले विचारच मांडू शकत नसू त्या व्यक्तीसमोर तर आपल्याला बोलण्याची मोकळीकता नसेल तर आपलं नातं आपला जोडीदार योग्य म्हणण्यास ठरत नाही. आयुष्यात कुठलाही निर्णय घेताना आपण एकमेकांना विचारात घेतलं नाही किंवा एकमेकांच्या विचारांचा आदर केला नाही तर दुरावा निर्माण होतो. आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास महत्वाचा. आपल्या जोडीदाराने आपल्यावर आणि आपल्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये चुकी दाखवणं किंवा अविश्वास दाखवणं हे चांगल्या नात्याचं लक्षण नाही. शिवाय आपल्यावर विश्वास न ठेवता तिसऱ्या व्यक्तीद्वारे आपल्या नात्यात निर्णय घेणं, म्हणजे ही जी व्यक्ती असते तिसरी, तिच्याद्वारे दिला गेलेला जो सूचना आहे किंवा संदेश आहे त्याद्वारे निर्णय जो घेतला जातो ती व्यक्ती कधीही स्थिर स्वभावाची ठरत नाही. शिवाय आपल्यावर सतत संशय किंवा प्रश्नांचा मारा जो केला जातो ती व्यक्ती परफेक्ट जोडीदार ठरत नाही. त्यामुळे जो आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवणारा आणि विश्वास व्यक्त करणारा जो असेल तो नात्यासाठी योग्य ठरतो. मित्रांनो, आता आपण परफेक्ट जोडीदाराविषयी बोलतोय. त्यात आपण गुणदोषासकट स्वीकार करणं किती गरजेचं आहे याविषयीही बोललो. त्यात आणखी एक गोष्ट म्हणजे जो साथ देताना आपल्या अपूर्णतेला स्वीकारून जगासमोरही आपल्याला तितकाच आदर सन्मानाने वागवेल, आपल्या बरोबरीने उभं राहून खंबीरपणे साथ देईल असा निवडावा जोडीदार. जिथे आपण जोडीदार असा हवा तसा हवा इतका विचार करतो तिथे असे काही लोक आहेत ज्यांनी व्यक्तींच्या स्वभावावर, त्याच्या आपल्याशी जुळणाऱ्या मनावर, त्याच्या वागण्यावर बोलण्यावर, त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या व्यक्तीशिवाय, जिथे आपण जोडीदार असा हवा तसा हवा इतका विचार करतो तिथे असेही काही लोक आहेत ज्यांनी व्यक्तीच्या स्वभावावर, त्याच्या आपल्याशी जुळणाऱ्या मनावर, त्याच्या वागण्यावर बोलण्यावर, त्याच्या कर्तृत्वावर, त्या व्यक्तीशिवाय आपलं जगणं किती कठीण असेल या विचारावर, अशा कितीतरी संवेदनशील गोष्टींवर प्रेम केलं, संसार थाटला, काहींनी ना त्या व्यक्तींचा रंग पाहिला, न त्यांची उंची, न वयाचा फरक, ना कोणत्याही प्रकारचं अपंगत्व, त्यांनी फक्त त्या व्यक्तीवरती प्रेम केलं. आणि प्रेमाच्याही आधी त्या व्यक्तीचा व्यक्ती म्हणून पूर्णपणे स्वीकार केला.
आज प्रत्येकानेच हा विचार करणं गरजेचं आहे की आपण सर्व गुणांनी भरलेले नाही. त्याचप्रमाणे आपला जोडीदार किंवा होणारा जोडीदार हा कुठल्या ना कुठल्या गोष्टीत अपूर्ण राहणारच ना. नातं हे एकसारख्या दोन व्यक्तींचं असेल तर, म्हणजे जोडीदाराला जे आवडतं तेच आपल्यालाही आवडतं. तो जसा उठतो तसा बसतो, तसंच आपणही उठतो बसतो. अशा सगळ्याच क्रिया आणि त्या क्रियेला मिळणाऱ्या प्रतिक्रिया एकसारखी असेल तर त्या नात्यात काही काळ कुतूहल वाटेल, पण नंतर आपल्याच सारख्या वागणाऱ्या बोलणाऱ्या जोडीदारात आपल्याला काहीच नौखेपण, त्याच्या वेगवेगळ्या रंगांना जाणून घेण्याची उत्सुकता राहणार नाही. जीवन अगदी यंत्रासारखं होऊन जाईल. म्हणून परफेक्ट किंवा आपल्यासारखा जोडीदार शोधण्यापेक्षा एक गोष्ट जोडीदारामध्ये शोधायला हवी, ती गोष्ट म्हणजे जोडीदाराची अपूर्णता. ज्या अर्थी आपण कुणीच परफेक्ट नाही, तसंच प्रत्येकाकडे काहीतरी अपूर्णता आहे. जोडीदाराची अपूर्णता आणि आपली अपूर्णता मिळून दोघांनाही पूर्ण होता येतं, बरोबर ना? म्हणून काही शोधायचं असेल तर जोडीदारातली अपूर्णता शोधा. त्या अपूर्णतेने नात्यातली मजा टिकून राहते. दोघांपैकी एक शिस्तप्रिय असेल आणि दुसरा खेळकर मस्तीखोर, तर यामुळे नात्याचा समतोल राखला जातो. एकमेकांच्या जगण्यात अधुरे असणारे जे रंग असतात ते पूर्णपणे भरले जातात. याविषयी ना वपू काळे यांनी फार सुंदर शब्दात सांगितले, जगातली कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यानेच निर्माण केली. याविषयी ना वपू काळे फार सुंदर शब्दात सांगतात, जगातली कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यानेच निर्माण केली. मग त्याला सोन्याचा किंवा सोन्याला चाफ्याचा वास नसता का देता आला? अपूर्णतेमध्येही काही मजा आहेच की. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आजचा विषय कळला असेल. आता आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत ऐका हे सुंदर गाणं.